पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातला श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला श्रोते हो। भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर यासारख्या कलाकारांना साथसंगत करणारे ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर यांचं काल दुःखद निधन झालं। त्यानिमित्त त्यांना वाहिलेली ही स्वरसुमनांजली।

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. 537.6 मीटर या मध्यम लहरींवर आणि 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. श्रोते, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 28 वैशाख 1948, दिनांक 18 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 50 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू करीत आहोत. अस्मिता वाहिनीच्या या प्रातकालीन प्रसारणात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही स्वागत आहे. या प्रसारणाचा आरंभ मंगल ध्वनीनं करूया. राग गुजरी तोडी.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यांचं ठीक 6 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. 6:05 मंगल प्रभात भक्ती संगीत असा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 6:05 आणि 41 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमाची सुरुवात करूया शिवतांडव स्तोत्रानं.

संत रामदासांचा अभंग आपण ऐकलं शरद जांभेकर यांच्या स्वरात. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. श्रोतो, भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, तसंच आकाशवाणी AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतो, एक निवेदन ऐका आमच्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमाविषयी. श्रोतो, भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. पाहुणे म्हणजे आनंद, आपुलकी आणि नात्यांचा गोडवा. पाहुणे म्हणून कुणाकडे जाणं किंवा घरी पाहुणे येणं ही समाधान देऊन जातं. यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात बोलूया तुमच्या घरी आलेल्या खास पाहुण्यांविषयी. तुम्ही केलेला खास पाहुणचार, मजेशीर अनुभव, किस्से, अचानक पाहुणे आल्यावर उडालेली धांदल आणि आजच्या धावपळीच्या गतिमान जीवनात पाहुणचाराची परंपरा तुम्ही कशी जपता याविषयी. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हॅशटॅग कोड अवश्य लावावा. आणि संवादिका आहेत हर्षदा कुलकर्णी. तर आज सकाळी 11:05 11:40 फोन करायला विसरू नका आपल्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात. विषय पुन्हा ऐका पाहुणे येता घरी. आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हॅशटॅग कोड अवश्य लावावा. संवादिका हर्षदा कुलकर्णी. निवेदन संपलं.

संत दुलारी यांचा अभंग आपण ऐकलात प्रतिभा रोकडे यांच्या स्वरात. श्रोतो, मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांचा

साठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. आणि शेवटची तारीख आहे 31 जुलै. वेबसाईट पुन्हा ऐका http://awards.gov.in. निवेदन संपलं.

संत एकनाथांचा अभंग आपण ऐकलात शशी परळीकर आणि सहकलाकारांच्या स्वरात. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेलं आनंदराव टेकाडे यांचं गीत. संगीत आहे कान्हू घोष यांचं.

0: या गीताबरोबरच मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, सकारात्मक जग.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो, आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे गरीबाची झोपडी. एका गावात दोन गरीब माणसं राहत होते. ते दिवसभर गावात अन्न वगैरे मागत असत आणि आपलं जीवन जगत होते, सोबतच देवाचं नामस्मरण करत होते. एक दिवस गावामध्ये वादळ आलं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. दोन्ही गरीब माणसं गावच्या सीमालगतच्या झोपडीमध्ये राहत होते. संध्याकाळी दोघे जेव्हा घरी आले आणि पाहतात तर काय, वादळी वाऱ्याने पावसाने त्यांची झोपडी तुटली होती. हे पाहून पहिला गरीब माणूस रागावला आणि देवाला म्हणाला, देवा, तू माझ्यासोबतच नेहमी चुकीचा का वागतोस? मी दिवसभर तुझं नाव घेतो, तुझी पूजा करतो, तरी पण तू माझी झोपडी तोडलीस. आणि जे चोर लुटेरे आहेत त्यांचं काहीही होत नाही, त्यांची घरं मात्र चांगली राहिली. बिचाऱ्या गरीब माणसाची झोपडी तुटली हे तुझंच काम आहे, असं तो देवाला म्हणत होता. आम्ही दिवसभर तुझ्या नामाचा जप करतो वगैरे, असं तो देवाला म्हणाला. आणि त्यातील एक दुसरा माणूस, म्हणजे जो गरीब दुसरा होता, तो म्हणाला की आपल्या झोपडीकडे पाहिलं त्याने आणि तो खुशीने नाचायलाच लागला आणि म्हणाला, हे देवा, आज माझा विश्वास बसला की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. आमची जी अर्धी झोपडी आहे ती तूच वाचवली असणार, नाहीतर एवढ्या जोरदार मुसळधार पावसात माझी पूर्ण झोपडी तोडून गेली असती. हे तुझेच कृपा आहे. आणि तो भगवंताला आभार मानू लागला. अजूनही डोकं झाकण्यापुरतं म्हणजे निवारा आहे, निश्चितच हे मी केलेल्या पूजेचं फळ आहे आणि म्हणूनच मी उद्यापासून तुझी अजून जास्त पूजा करणार आहे, कारण माझा तुझ्यावरचा विश्वास

आज खूप वाढला आहे. देवा तुमचा जय जयकार असो. तर श्रोते हो, या गोष्टीमध्ये दोन व्यक्तींनी किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला आहे. आपले विचारच आपले भविष्य निश्चित करतात. आपलं जग जेव्हा बदलतं तेव्हा आपले विचार बदलतील. जर आपले विचार पहिल्या त्या गरीब माणसासारखे गोष्टीतील असतील तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कमी आहे याची जाणीव आपल्याला सतत भासत राहणार. आणि या उलट या गोष्टीतील आपले विचार दुसऱ्या गरीब माणसासारखे असतील तर प्रत्येक गोष्टीतच निश्चितच चांगली असणार. शेवटी आपल्या जीवनात कितीही बिकट परिस्थिती आली तरीही या गोष्टीतील दुसऱ्या गरीब माणसाप्रमाणे आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवले पाहिजे. तरच आपलं जीवन सुखी समाधानी आणि चांगलं होईल. जगूया आनंदी.

0: अजित कडकडे यांनी गायलेलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अभंग आपण ऐकलात, आणि या गीताबरोबरच जगूया आनंदी हा कार्यक्रम आता इथे समाप्त होत आहे. मी सविता गुटाळ आपला निरोप घेते, पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:35 आणि 38 सेकंद झाले आहेत. आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरील आज प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा आणि हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सुरुवातीला अस्मिता वाहिनीचे आजचे काही ठळक कार्यक्रम. या रूपरेषेनंतर म्हणजे सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात बीज प्रक्रिया याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा विषय योग आणि आपलं आरोग्य. आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा, तज्ज्ञ योग शिक्षिका वर्षा लोखंडे ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या अंतर्गत पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी भाग दुसरा, तज्ज्ञ आनंद शिंदे ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षररसिके पान उलटताना या मालेत अतुल पेठे यांच्या नाटक नावाच्या तराफा या ललित विश्लेषणाचा जयश्री जोशी यांनी घेतलेला वेध. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 शिवसृष्टी ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 7:45 बेडेकर मसालेवाले ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज या वाचनाचा भाग 8. सकाळी 9:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 11:05 स्वरसंवाद डायल इन कार्यक्रम विषय पाहुणे येती घरा संवादिका हर्षदा कुलकर्णी. दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात इंग्रजीमध्ये संभाषण कौशल्य या विषयावर सुप्रिया जाधव यांची मुलाखत आणि वाचलेलं छानसं डोह पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत.

0: दुपारी 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. संध्याकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युवावाणी, विषय रील्स वर्सेस रियालिटी, ऑनलाईन जगात स्वतःला शोधताना. संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ या अंतर्गत डॉ धोंडोपंत मानवकर यांच्या काही कविता आणि त्यांच्याशी साधलेला संवाद ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 माझे आभार माझे शिवार राज्यस्तरीय प्रसारणात महा DBT पोर्टल याविषयी उपकृषी अधिकारी अविनाश वडले यांची मुलाखत, रात्री 7:15 लोकसंगीत, रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. नादब्रह्म आजचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहेत. सकाळी 10:30 अलका देव मारुलकर यांचं गायन राग कोमल ऋषभ आसावरी, दुपारी 2:30 सिप्ते हसन यांचं सतारवादन राग भीमपलास, संध्याकाळी 5:02 योगेश हंसवाडकर यांचं गायन राग मधुवंती, रात्री 10:00 उस्ताद भाऊद्दीन डागर यांचं रुद्रवीणावादन राग यमन आणि रात्री 10:30 पंडित दीनानाथ मिश्रा यांचं गायन राग जोग. हे होते अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे काही ठळक उर्वरित कार्यक्रम. आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे 5:30 नोंदीनुसार कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी 34° सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आली, तर किमान तापमानाची नोंद कुलाबा इथं 27° सेल्सिअस आणि सांताक्रूझ इथं 28° सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ इथं 88%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात हवामान ढगाळलेलं राहील. कमाल आणि किमान तापमान 34° सेल्सिअस ते 27° सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. नैऋत्येकडनं ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात हा वेग 60 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी केरळा कर्नाटकचं बंदर लक्षद्वीप गल्फ मन्नार तसंच लगतचा कोमोरिन एरिया या भागात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 आणि 18 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. आकाश ढगाळलेलं राहील, हवामानात मोठा फारसा बदल नाही. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात बीज प्रक्रिया याविषयी माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पिकाच्या अधिक उत्पादनासाठी सुधारित जातीचं शुद्ध आणि दर्जेदार बियाणं वापरणं महत्वाचं असतं. प्रति हेक्टर उत्पादन कमी येण्यात निकृष्ट बियाणांचा वापर हे एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता कमी होऊन तोटा सहन करावा लागतो. जर बियाण्याची उगवण क्षमता न तपासता बियाणं पेरणीसाठी वापरलं तर त्याची उगवण चांगली होत नाही किंवा त्याचा जोम कमी असतो, त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. शेतीसाठी वापरण्यात येणारं बियाणं शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं असल्याशिवाय खतं पाणी अंतर्मशागत या बाबींवर केलेल्या खर्चाचा मोबदला मिळू शकत नाही. बहुतेक शेतकरी आपल्याच शेतात तयार झालेल्या मागील वर्षाचं धान्य बी म्हणून वापरतात. धान्य आणि बियाणं यातला मुख्य फरक म्हणजे बियाणं शुद्ध आणि उगवणक्षम असतं तर धान्य उगवणक्षम असतंच असं नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी विविध पिकांचं बीजोत्पादन घेतलं तर नक्कीच अधिक उत्पादन मिळवता येईल आणि बियाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता येईल. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं केलेलं बीजोत्पादन हे महत्वाचं असतं. बीजोत्पादन करताना बीजोत्पादनाचे आणि प्रमाणीकरणाचे जे नियम तयार केलेले असतात ते पाळणं अत्यंत गरजेचं असतं. बीजोत्पादन आणि प्रमाणीकरणाचे नियम बियाण्याच्या प्रकारावर अवलंबून असतात. विविध पीक पैदासकरांनी विकसित केलेले नवीन संकरित आणि सुधारित वाण शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या स्थितीत पोहोचावे यासाठी त्यांचं बीजोत्पादन शास्त्रीयदृष्ट्या 4 टप्प्यात घेतलं जातं. मूलभूत बियाणं, पायाभूत बियाणं, प्रमाणित बियाणं आणि सत्यप्रत बियाणं. मूलभूत बियाणामध्ये पीक पैदासकारानं नवीन वाण विकसित केल्यानंतर त्यांच्याच देखरेखीखाली मूलभूत बीजोत्पादन घेतलं जातं. त्यामुळे बियाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची

0: जी अनुवंशिक किंवा भौतिक प्रकारची भेसळ होत नाही. मूलभूत बियाण्याची शुद्धता 100% असते. हे बीजोत्पादन कृषी विद्यापीठ शासकीय संस्था या ठिकाणी घेतलं जातं. मूलभूत बीजोत्पादन प्रक्षेत्राचं परीक्षण हे त्या पैदासकारांकडूनच घेतलं जातं. मूलभूत बियाणं प्रक्रिया करून तयार झाल्यानंतर या बियाण्याच्या पिशव्यांना पिवळ्या रंगाची खूण चिठ्ठी लावतात. या टॅगवर बियाण्याची उगवण क्षमता, भौतिक शुद्धता, बियाणं उत्पादनाचा हंगाम, वर्ष याची माहिती दिलेली असते. पायाभूत बियाणं हे मूलभूत बियाण्यापासून तयार केलं जातं. हे बियाणं उत्पादन करताना बीजोत्पादनाची जास्तीत जास्त शुद्धता कशी राखली जाईल हे पाहिलं जातं. पायाभूत बीजोत्पादन हे प्रामुख्यानं कृषी विद्यापीठ किंवा सहकारी प्रक्षेत्रावर किंवा बियाणं महामंडळातर्फे प्रगतशील शेतकऱ्यांच्या समितीच्या देखरेखीखाली केलं जातं. प्रक्रिया करून तयार झालेल्या पायाभूत बियाण्याच्या पिशव्यांना पांढऱ्या रंगाची खूण चिठ्ठी लावतात. यावर बियाण्याची उगवण क्षमता, अनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता याची माहिती दिलेली असते. या टॅगवर बीजप्रमाणीकरण अधिकाऱ्याची सही असते. प्रमाणित बियाणं हे पायाभूत बियाण्यापासून तयार करतात. प्रमाणित बियाण्यात प्रमाणीकरण यंत्रणेच्या निर्धारित प्रमाणकानुसार अनुवांशिक आणि भौतिक शुद्धता राखली जाते. या प्रकारचं बीजोत्पादन शेतकरी स्वतःच्या शेतावर घेऊ शकतात. बीजप्रमाणीकरण यंत्रणेकडून शेतकऱ्यांना हे बियाणं प्रमाणित करून घ्यावं लागतं. यासाठी पेरणीनंतर 15 दिवसाच्या आत जिल्हा प्रमाणीकरण यंत्रणेकडे बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी करणं आवश्यक असतं. बीजोत्पादन निर्धारित प्रमाणकानुसार घ्यावं लागतं. यात प्रामुख्यानं वापरण्यात येणारं बियाणं, विलगीकरणानंतर भेसळ काढणं या गोष्टींचा समावेश होतो. प्रमाणीकरण यंत्रणेकडून या बीजोत्पादन क्षेत्राची पाहणी केली जाते. नंतर या प्रमाणित बियाण्याच्या पिशव्यांना निळ्या रंगाची खूण चिठ्ठी लावतात. यावर बियाण्याची उगवण क्षमता, अनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता आणि तपासणी तारीख याची माहिती दिलेली असते. सत्यप्रत बियाणं अनुवंशिक शुद्धता, उगवण क्षमता, भौतिक शुद्धता ही प्रमाणित बियाणे इतकीच असते. त्याचं उत्पादन सुद्धा प्रमाणित बियाण्यासाठी जी प्रमाणिक आहेत त्याचप्रमाणे केलं जातं. परंतु त्याची पाहणी ही बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून केली जात नाही. या प्रकारच्या बियाण्याच्या गुणवत्तेची खात्री ही उत्पादकानं घ्यायची असते. प्रक्रिया करून तयार झालेल्या बियाण्याच्या पिशव्यांना हिरव्या रंगाची खूण चिठ्ठी लावतात. यावर सुद्धा इतर बियाण्यांप्रमाणेच माहिती दिलेली असते. संकरित किंवा सुधारित वाणांचं बीजोत्पादन करताना त्यांच्या उत्पादनाच्या प्रक्रियेच्या साठवणुकीच्या तसंच वितरणाच्या वेळी सर्व ती काळजी घेणं आवश्यक असतं. तरच शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं बियाणं पोहोचू शकतं.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण पुन्हा 2:00 ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात बीज प्रक्रियाविषयी माहिती ऐकलीत. वाचक सुर होता सुवर्ण कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. सकाळचे 6:45 आणि 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.
2: आरोग्यम धनसंपदा या आकाशवाणी जळगाव निर्मित कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग दुसरा ऐकणार आहात. तज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
3: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया शयन स्थितीतील आसने, म्हणजेच पाठीवर झोपून करावयाची आसने. या आसनांमुळे मेरुदंड, कंबर, नितंब, खांदे इत्यादींवर योग्य ताण पडून शरीर सुडवून होण्यास मदत होते. पवनमुक्तासन. पवन म्हणजे वायू, वात. शरीरातील वायू या आसन मार्गे बाहेर टाकला जातो. हा वात मोठ्या आतड्यात अडकून राहिल्यास अंगदुखी, पाय दुखणे, पोट दुखणे, स्थूलत्व येणे, अंग जड होणे असे त्रास होऊ लागतात. वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण शरीर आखडल्यासारखे होते, भयंकर वेदना होतात. सर्वप्रथम पाठीवर झोपावे, दोन्ही पाय एकमेकांजवळ व हात शरीरालगत ठेवावे. श्वास घेत पोट आत खेचत पाय वर उचलावेत. पाय गुडघ्यातून दुमडावेत. छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हाताने गुडघ्याला विळखा घालावा. डाव्या हाताने उजव्या हाताने डाव्या हाताचे कोपर पकडावे. हळुवार डोकं वर उचलावे. मान झुकवत नाक गुडघ्याला लावावे. या अवस्थेत मांड्या पोटावर दबलेल्या असाव्यात. अलगट डोळे झाकत श्वास रोखण्याचा प्रयत्न करावा. या आसनाचे फायदे अधिक प्रमाणात मिळण्यासाठी श्वासाला बाहेर रोखल्यानंतर

0: यावरही आसन उपयुक्त आहे. वातामुळे होणारे विकार जसे अंग जड होणे, गोळे येणे, अंग दुखणे यातही आराम पडतो. हळूवार डोळे उघडावेत, श्वास सोडत मान खाली घेत डोकं जमिनीवर टेकवावे, शरीर शिथिल करावे, उठून बसत आसनमुक्त व्हावे. सर्वांगीण आरोग्य प्राप्तीसाठी उत्तम असे आसन म्हणजे सर्वांगासन. सर्वप्रथम पाठीवर झोपावे, दोन्ही पाय एकत्र जुळवावेत, हात शरीरालगत ठेवावेत, हात हळूहळू कमरेखाली घ्यावेत, हाताचा कमरेला आधार देत दोन्ही पाय सरळ करीत शरीर वर उचलावे, खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर उचलावा, हातांचे कोपर जमिनीला टेकवावे, शरीर किंचित डोक्याकडे झुकवावे, हुनवटी छातीवर टेकवावी, डोळे अलगद मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू सराव करीत 3 ते 5 मिनिटे या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा. मणक्याचे विकार, रक्तदाब, मूळ व्याध, स्पॉन्डिलिसिस, पोट, फुप्फुसे, मेंदूंचे विकार, ऑपरेशन झाले असल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आपले हृदय सतत पंपाप्रमाणे अशुद्ध रक्त ओढून शुद्ध करून संपूर्ण शरीराला पोहोचवित असते. या आसनामुळे रक्त सहजरित्या हृदयात येते. अशुद्ध रक्तवाहिन्या झडपांना विश्रांती मिळते. परिणामी व्हेरिगोज वेन्स या विकारात कमालीचा फायदा होतो. लठ्ठपणा, अंगावरील सूज कमी होते. मेरुदंड ताठ होण्यास मदत मिळते. अलगद डोळे उघडा, श्वास सोडत हाताचा आधार घेत पाय खाली आणावेत, हात जागेवर घ्यावेत, पाठ नितंब खाली टेकवत हनुवटीवर घ्यावी, खांद्यांचा भार कमी करत शरीर जमिनीवर टेकवावे. यासोबत आपण इतरही आसने करू शकतो, जसे मर्कटासन, सेतुबंधासन, हलासन, चक्रियासन, उत्तान पादासन वगैरे वगैरे.
1: आत्ताच पण वर्षा लोखंडे यांनी योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण दुपारी पुन्हा 2:05 ऐकू शकाल. सकाळचे 6:50 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर.
3: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
4: नमस्कार. वृक्षारोपण मोहिमा दरवर्षी काढणे. पुढच्या महिन्यामध्ये 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. त्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण वृक्षारोपणाच्या मोहिमा काढू शकतो. कचरा व्यवस्थापन जागरूकता कार्यक्रम करणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे. व्यक्तिगत स्तरावर पर्यावरण संरक्षणासाठी आणखी काय करू शकतो, तर आपण व्यक्तिगत स्तरावर कचरा कमी करू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा. जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. हे काही छोटे उपाय आहेत, पण या छोट्या उपायांची फार मोठी शक्ती आहे आणि आपण सर्व मिळून जर प्रयत्न केले तर स्वच्छ, निरोगी आणि टिकाऊ पर्यावरण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण निर्माण करू शकतो. हवामान बदल झालेला आहे, क्लायमेट चेंज झालेला आहे, त्याचे उपाय आणि आपण वैयक्तिक स्तरावरती काय करू शकतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण आता हवामान बदल म्हणजेच काय, त्याचे माणसावर आणि पृथ्वीवर काय परिणाम होत आहेत. आता माणसांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि यालाच क्लायमेट चेंज असं म्हणतात. म्हणजेच काय, तर हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण झालेले आहे. पाण्याची सायकल चेंज झालेली आहे. पहिले जसा उन्हाळा पावसाळा होता तसा होत नाही. पाऊस लवकर यायला लागलाय तर कुठे कुठे उशिरा यायला लागलेला आहे. जर या

0: विषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. भयानक दुष्काळ होऊ शकतात. समुद्राची पातळी वाढलेली आहे आणि वाढत चाललेली आहे. पशी पक्षी प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. परिणामी तापमानातही वाढ झालेली आहे. आता हवामान बदलांचे आणखी परिणाम काय आहेत? तर याचे बरेचसे परिणाम आहेत. हवामान बदलामुळे आपली मानवाची जीवनशैली बदलून गेलेली आहे. सुपीक जमिनीचं रेताळ जमिनीमध्ये रुपांतर होऊ शकतं कारण त्यांची सुपीकता कमी होईल. पाण्याच्या कमतरतेमुळे पिकं अन्न उगवणं देखील कठीण होईल. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे बरेचसे जे छोटे आयलंड देश आहेत जिथे टुरिझम बरेचसे लोक पूर्ण जगभरातून तिथे टुरिझमसाठी जातात, अशा आयलंड देशांना फार धोका निर्माण झालेला आहे कारण चारी बाजूंनी समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे. आणि सध्या झालेल्या चीन जर्मनी बेल्जियम नेदरलँड्स येथील पुरांमुळे हे बघण्यात आलेलं आहे. कारण अशा देशांमुळे अशा प्रकारचे भयंकर पूर कधी येत नव्हते. आणि या तापमानामध्ये जो बदल झालेला आहे त्यामुळे ह्या ज्या घटना घडतात आहेत ह्या त्याच्या साक्षी आहेत. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आपण दुपारी 2:10 पुन्हा ऐकू शकाल. यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
3: एम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक सुरेश चंद शर्मा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री श्रीनरेन्द्रमोदी गतरात्रौ गोथिनबर्ग इत्यत्र स्वीय स्वीडिश समकक्षेण उल्फ क्रिस्टर्सन इत्यमुना साकं संवादं विहितवान्. श्रीमोदी द्विदिवसीय स्वीडन यात्रान्तर्गतं गतदिने गोथिनबर्ग इत्यत्र सम्प्राप्तवान्. भारत स्वीडन देशयोः सम्बन्धेषु मोदिनः असाधारण योगदानाय दूरदर्शी नेतृत्व सम्माने च प्रधानमन्त्री श्रीमोदी रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रेड क्रॉस इत्यनेन सम्मानेन सभाजितवान्. प्रधानमन्त्री मोदी सह प्रतिनिधिमण्डलस्तरीय वार्तान्तर्गतम् उभौ नेतारौ भारत स्वीडन सम्बन्धानां समेषां पदक्षेपाणां समीक्षामपि कृतवन्तौ. उभौ नेतारौ व्यापार निवेश प्रविधि नवाचार हरित परिवर्तनम् अन्तरिक्ष रक्षा अनुसन्धानं समेत्य नैकेषु विषयेषु चर्चितवन्तौ. स्वीय सम्बोधने श्रीमोदी आतंकवादम् आलोचयन् नैकेषु विषयेषु विस्तृतेण वक्तव्यं प्रकटितवान्. आतंकवादं विरुध्य संघर्षे स्वीडिश प्रधानमन्त्रिणः समर्थनाय आभारमपि श्रीमोदी प्रकाशितवान्.
4: आतंकवाद पूरी मानवता के लिए गंभीर चुनौती है. पिछले वर्ष पहलगाम में हुए आतंकी हमले के बाद हमें स्वीडन से मिले समर्थन के लिए मैं प्रधानमंत्री क्रिस्टर्सन का आभार व्यक्त करता हूं. हम आतंकवाद और उसके समर्थकों के विरुद्ध लड़ाई जारी रखेंगे.
3: प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना स्वीडिश समवायाः आमन्त्रिताः. गोथिनबर्ग इत्यत्र प्रमुख स्वीडिश समवाय प्रमुखैः सह वार्तान्तर्गतं श्रीमोदी स्वीडिश समवायान् विनिर्माण हरित हाइड्रोजन अभियानं स्वच्छोर्जा अन्येषु क्षेत्रेषु च स्वीयोपस्थिति संवर्धनाय आग्रहमपि कृतवान्. प्रधानमन्त्री श्रीनरेन्द्रमोदी अद्य स्वीय यात्रायाः चतुर्थे चरणे नॉर्वे इत्यत्र सम्प्राप्येत. भारत नोर्डिक शिखर सम्मेलने भागग्रहणाय अथ द्विपक्षीय वार्ताभ्यः श्रीमोदी अद्य नॉर्वे इत्यत्र सम्प्राप्येत. प्रधानमन्त्रिणः मोदिनः नॉर्वे इत्यत्र एषा प्रथमा यात्रा स्यात्. श्रीमोदी राजा हेराल्ड पंचम इत्यमुना अथ रानी सौम्या इत्यनया साकं च मेलनं कुर्यात्. श्रीमोदी तत्रत्य प्रधानमन्त्रिणा जोनास गहरस्टोरी इत्यमुना साकं द्विपक्षीयां वार्तां कुर्यात्. कांग्रेस दलस्य नेतृत्वे केरलं शासनस्य शपथग्रहणम् अद्य स्यात्. कांग्रेस दलस्य नेता वीडी सतीशन अद्य तिरुवनन्तपुरम् इत्यत्र शपथवचनं स्वीकुर्यात्। कांग्रेस दलेन सतीशन इत्यसौ केरल प्रदेशस्य अग्रिम मुख्यमंत्री रूपेण समुद्घोषितः। कांग्रेस दलस्य नेतृत्व युतेन युनाइटेड डेमोक्रेटिक ग्रंथि युतेन तत्र शासन विरचनं स्यात्। केन्द्रीयः गृह सहकारिता मन्त्री अमितशाहः गुजरात प्रदेशस्य गांधीनगरे 700 कोटि मितानां विकास परियोजनानां उद्घाटनं शिलान्यासं च कृतवान्। स्वीय द्विदिवसीय यात्रावधौ गतदिने गांधीनगर नगर निगमस्य 100 कोटि मितानां विकास कार्याणां शुभारम्भमपि श्रीशाहः विहितवान्। एतत् पूर्वं प्रथमे दिने श्रीशाहः सूचना केन्द्रस्य उद्घाटनं च कृतवान्। श्रीशाहः एआई तथा डीपटेक इत्येतौ भविष्यस्य अर्थव्यवस्थायाः मुख्य स्तम्भौ इति वर्णितवान्।
5: आने वाले 25 साल में जो सेक्टर विश्व की अर्थनीति को, विश्व के अर्थतंत्र को दिशा देंगे, वो सभी क्षेत्र में आज भारत फाउंडर बनकर अपनी मजबूत उपस्थिति को दर्ज करा रहा है और यही बता रहा है कि भारत का भविष्य बहुत सुनहरा है। एआई और डीप टेक के जो भविष्य है, इसके लिए इसके जैसे टेक पार्क बहुत बड़ा काम भी करेंगे और इसको आगे भी बढ़ाएंगे।
3: अन्ते च क्रीडा वार्तासु आईपीएल इत्येतस्यां क्रिकेट लीग प्रतिस्पर्धायाम् अद्य चेन्नई सुपर किंग्स सनराइजर्स हैदराबाद इत्यनयोः दलयोः मध्ये द्वन्द्वं स्यात् इति वार्ताः।

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच आकाशवाणी एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:38 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया अतुल पेठे यांच्या नाटक नावाचा तराफा या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: नाटक नावाचा तराफा हा अतुल पेठे यांचा मनोविकास निर्मित लेखसंग्रह मराठी रंगभूमी स्थानिक समाज आणि लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा सहज आणि प्रवाही आढावा घेणारा आहे। तराफ हा शब्द ऐकताच एक आधार आठवतो, संकटातून बाहेर काढणारं साधन अशी प्रतिमा डोळ्यांसमोर येते। या पुस्तकात नाटकही तसंच दाखवलंय, बदलत्या अस्थिर काळात माणसाला आधार देणारं आणि विचार करायला लावणारं माध्यम। या पुस्तकात एकूण 11 लेख आहेत आणि एक मुलाखत। नाटक, भवताल आणि जगणं यांचा वेध लेखकांनी घेतलाय आणि या तिन्ही घटकांचे ताणेबाणे आपल्यासमोर मांडले आहेत। पुस्तक 3 भागात विभागलंय, रंग, अंतरंग आणि संवाद। रंग या भागात पेठे यांचा नाट्यक्षेत्रातला प्रवास रेखाटलेला आहे। त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते विविध प्रयोगांपर्यंतचे अनुभव ते अगदी मोकळेपणाने सांगतात। कर्नाटकातलं हेगोडू गाव आणि निनासम या नाट्यसंस्थे

0: हा भाग जिवंत वाटतो. अंतरंग या भागात लोकसत्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले अतुल पेठेचे निवडक लेख आहेत. या लेखात पेठे यांचा विचार करणारा, समाजाकडे पाहणारा चेहरा दिसतो. रमलेल्या बाबाची गोष्ट हा लेख विशेष लक्षात राहतो. हा लेख वडील आणि मुलांमधलं नातं खूप साध्या आणि प्रभावी पद्धतीने दाखवतो. बाप म्हणजे फक्त अधिकार गाजवणारा नसून समजून घेणारा असू शकतो ही जाणीव या लेखात नव्हते. तसंच मी हिंदू आहे हा गाजलेला लेख आजच्या दूषित आणि ध्रुवीकरण झालेल्या वातावरणात पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज अधोरेखित करतो. प्रवास वर्णन, आरशातला पुरुष किंवा आजारी समाजाच्या नोंदी यासारख्या लेखातून ते स्वतःकडे आणि समाजाकडे प्रामाणिकपणे पाहतात. पुरुषी अहंकार गाळून टाकणारा आरशातला पुरुष आणि जबाबदार संवेदनशील नागरिक म्हणून लिहिलेल्या आजारी समाजाच्या नोंदी हे सगळेच लेख वैचारिक समृद्धी देतात. जर्मन नाटककार बेर्टोल्ड ब्रेश्ट यांचा नाट्यविचार अतुल पेठेंच्या नाट्यविषयक भूमिकेचा अदृश्य गाभा आहे. चिंतनशील प्रगल्भतेने अतुल पेठे भवताल आणि नाट्यवस्तूची वीण गुंफत आलेले आहेत. संवाद या भागात ओंकार गोवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आहे. या मुलाखतीतून पेठे अभिनय, नाटक आणि अनुभव याबद्दल सखोल पण सहज बोलतात. नाटक कसं पाहावं, त्यातून काय घ्यावं आणि कलाकाराने भूमिका कशी समजून घ्यावी याबद्दलचे त्यांचे विचार वाचकाला नवीन दृष्टी देतात. नाटक नावाचा तराफा हे पुस्तक केवळ नाटकाबद्दल नाही तर जगण्याबद्दल आहे. अतुल पेठे या नाटक जगणाऱ्या रंगकर्मीची प्रामाणिकता, संवेदनशीलता आणि समाजाशी असलेलं नातं या लेखांमधून स्पष्ट जाणवतं. गेल्या सुमारे 35 वर्षात समाज, माणूस, विचार, तंत्रज्ञान, राजकारण, संवेदना सगळ्याच पातळ्यांवर जेवढे बदल किंवा ऱ्हास किंवा क्षती झाली तेवढ्या वेगाने हे इतिहासात आधी कधीच घडलं नसावं. या धावपळीच्या उलथापालथीच्या काळात प्रायोगिक नाटक हा प्रकारही सतत बदलत गेला आणि स्वतःला नव्याने शोधत राहिला. या बदलत्या प्रवाहात अतुल पेठे या अवलिया रंगकर्मींनी तेवढ्याच ताकदीनी सामाजिक भान जपणाऱ्या जबाबदार नागरिकाने नाटक नावाचा तराफा समर्थपणे सांभाळला आणि तोलत ठेवला. नाटक आवडणाऱ्या आणि विचारप्रधान लेखन वाचायला आवडणाऱ्या प्रत्येकानी हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात अतुल पेठे यांच्या नाटक नावाचा तराफा या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: पैसे अक्षरशः रसिके हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 1:55 PM.
1: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत 18 May 2022 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ,
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
3: आकाशवाणी पुणे 7:07 झाली आहेत. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. शाश्वत तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026च्या समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण देखील काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्री चंद्रकांत पाटील महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले
1: दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो. अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी सेकंडरी टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल. आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील.
0: पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्य शिल्पाच्या जवळ बुधभूषण ग्रंथातल्या 9 निवडक श्लोकांचं मराठी आणि इंग्रजीतून भाषांतर भिंतीवर कोरलं आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले
1: या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिताय अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजीराजेंनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण 11 भाषा छत्रपती संभाजीराजेंना ज्ञात होत्या. मराठी संस्कृत पाली उर्दू अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते.
0: दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. पुण्यात हडपसर इथं समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान काल संध्याकाळी नेदरलँडहून 2 दिवसांच्या स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले. मोदी यांनी काल रात्री त्यांचे स्वीडनचे समपदस्थ उल्फ क्रिस्टरसन यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11-अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या एका नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे सेवेला मोठी चालना मिळाली आहे. यावेळी वैष्णव म्हणाले की दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. बंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुंबई बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते 7,000 किलोमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं.

0: नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असून सीबीआयच्या पथकानं काल त्यांची चौकशी केली. अधिक चौकशीसाठी त्यांना मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातील जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळसाथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 वीत पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यापासून आताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी, आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून हे प्रसारण आपण ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:22 आणि 27 सेकंद झाले आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आहे, तसंच आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस आहे. प्रभाचा गोपालकृष्ण हा चित्रपट सेंट्रल सिनेमा मुंबई येथे प्रदर्शित झाला. प्रभाचा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट एकाच दिवशी पुणे मुंबई या ठिकाणी प्रदर्शित झाला. पुण्यातील सुरेंद्र चव्हाण यांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले. तसंच स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते नेते पुरुषोत्तम काकोडकर, गोवा मुक्ती संग्रामातील यांचा जन्म.

मास्टर कृष्णाराव यांनी संगीतबद्ध केलेलं गोपाल कृष्णा या चित्रपटातील शांता आपटे यांनी गायलेलं शांताराम आठवले यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 आणि 15 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत.
0: अच्छा.
1: काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे. इम्पर्सोनेशन आहे.
0: अच्छा.
1: डाटा थेफ्ट आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे, की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नाव आणि ओळखलं जातं, असे अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा. सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोनबद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण

0: बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचा नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाही. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्या वेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाऊनलोड करता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाऊनलोड करेल, कुठली लिंक डाऊनलोड करेल आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत ते सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोनमध्ये एस एम एस येत असतात, व्हॉट्सअपचे नाही,
0: एस एम एस
1: टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंटमधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला एस एम एस जातो, ईमेल जातो आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचा अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोनमध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोनमध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईलवरती अलर्ट ज्या सिम कार्डवरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्टनुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
0: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका, किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या यूपीआय वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
1: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पीडीएफ फाईल नसते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतं. पीडीएफ फाईल असेल, जी पीडीएफ फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर पाठवली असेल तर ती पीडीएफ फाईल कधी आपण ओपन करू नये. समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही यूपीआय पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला ओटीपी येत असतो, तर ओटीपी आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही. आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं, तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
0: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं.

0: तर हा काय नेमका प्रकार आहे?
1: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहे, तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात, किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता, तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
0: बरोबर.
1: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोण एक्स वाय झेड व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं.
0: अच्छा.
1: जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कोणीही घाई करू नये. काही गरज नाही.
0: गरज नाही, आपण तसेच ठेवले
1: तरी पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये.
0: अच्छा.
1: ही जर तुम्ही सायबर 193 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं, तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंटवरती पैसे टाकतात.
0: अच्छा.
1: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
0: नाही.
1: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही.
0: अच्छा.
1: त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाही आहे. तर तुम्ही तात्काळ 193 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193.0.0 जी सिस्टीम आहे, सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे, तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
0: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स, आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला, तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पट्टी देऊन टाकता. कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाहीये. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरला तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
0: अच्छा.
1: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात,
0: हे
1: तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. मग तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती ह्या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
0: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. तसंच हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. एक निवेदन ऐका आमच्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमाविषयी. शुद्ध भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. पाहुणे म्हणजे आनंद, आपुलकी आणि नात्यांचा गोडवा. पाहुणे म्हणून कुणाकडे जाणं आणि घरी पाहुणे येणं ही समाधान देऊन जातं. यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात बोलूया तुमच्या घरी आलेल्या खास पाहुण्यांविषयी. तुम्ही केलेला खास पाहुणचार, मजेशीर अनुभव, किस्से, अचानक पाहुणे आल्यावर उडालेली धांदल आणि आजच्या धावपळीच्या गतिमान जीवनात पाहुणचाराची परंपरा तुम्ही कशी जपता याविषयी संवादिका हर्षदा कुलकर्णी. विषय आहे पाहुणे येती घरा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हॅशटॅग कोड अवश्य लावावा. आणि वेळ आहे सकाळी 11:05 सकाळी 11:40 विषय पुन्हा ऐका पाहुणे येती घरा. संवादिका हर्षदा कुलकर्णी. निवेदन संपलं.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शिवसृष्टी या प्रोजेक्ट बद्दल आपण या कार्यक्रमातून जाणून घेतोय आणि त्यासाठीच आज आपल्या बरोबर आहेत महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर. नमस्कार कदम सर.
3: नमस्कार.
2: खर तर शिवसृष्टी हे एक भव्य दिव्य स्वप्न जे बाबासाहेब पुरंदरे यांनी बघितलं आणि त्यासाठी बरेच प्रयत्न त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच चालू केलेले होते. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व्ह होता, तर हा सगळा प्रवास जाणून घ्यायला आवडेल की एखादं स्वप्न साकारताना त्याच्या मागे माणसांचीही मदत लागते, आर्थिक मदतही लागते, तर हा सगळा प्रवास कसा झाला, शिवसृष्टीचं प्रोजेक्ट कसं उभारलं गेलं?
3: खरंय, आपण म्हटलं तसं बाबासाहेब पुरंदरे यांनी हे स्वप्न बघितलं. शिवशाहीर, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेबांच्या बाबतीत एवढंच म्हणता येईल की त्यांनी त्यांच्या आयुष्यातली 85 वर्ष, एक आयुष्य एकच ध्येय, वन लाईफ वन मिशन, या उक्तीप्रमाणे काम केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी पोहोचले, त्या प्रत्येक मातीत बाबासाहेबांनी पाय ठेवला, शिवचरित्राचा अभ्यास केला. आणि हे शिवचरित्र केवळ राज्यातच नाही, देशात नाही तर देशाच्या बाहेरही सर्वसामान्यांपर्यंत त्यांना समजणाऱ्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
2: अगदी खरंय.
3: त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक स्वप्न बघितली, 12,000 व्याख्यानं दिली. जाणता राजा या शिवचरित्राच्या, महाराजांच्या जीवनचरित्रावरच्या महानाट्याची 1200 पेक्षा जास्त प्रयोग राज्यात, देशात आणि परदेशातही केले. आणि त्यांनी त्याच सोबतीला महाराजांच्या जीवनचरित्रावरती एक भव्य दिव्य शिवसृष्टी उभारण्याचं स्वप्न बघितलं.
2: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव

0: घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे आंबेगाव पठार पुणे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: आणि होय, तुम्ही आता जसं म्हटला तसं बरं का, सर्व शिवप्रेमी माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही तुमच्या परिवारासहित ज्या वेळेला शिवसृष्टी च्या प्रांगणामध्ये पाऊल ठेवाल, स्वतः तिकीट काढून याल आणि ती शिवसृष्टी बघाल, त्यावेळेला तुमच्या परिवारातला एकही सदस्य ना उमेद होणार नाही. इतकी छान पद्धतीची शिवसृष्टी ही येणाऱ्या पिढ्यांना समजेल अशा भाषेमध्ये, ज्याच्यामध्ये व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, 3D 5D, अॅनिमेशन, मॅपिंग, होलोग्राफी अशा सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून आपण शिवचरित्र इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण की आपलं भविष्य राष्ट्र निर्माणाचं ज्यांच्या हाती आहे, त्या पुढच्या पिढ्या इथे येऊन शिवचरित्रातनं त्यांनी त्यांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये, त्यांच्या समजणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये त्यांनी ही प्रेरणा घेतली पाहिजे. त्यामुळे आपण जरूर या शिवसृष्टीला सहपरिवार सहकुटुंब यावे आणि भेट द्यावी.
0: आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 आणि 16 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
3: कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही, रंगत द्या जेवणात आंबट गोड तिखट.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: श्रोते हो नमस्कार, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बेडेकर मसाले वालेचे संचालक अजित बेडेकर सर आपल्याशी गप्पा मारतात। अजित सर नमस्कार।
3: नमस्कार नमस्कार।
2: हा बेडेकर लोणचे मसाला वापरून कैरीचं लोणचं कसं बनवायचं, कारण हा सगळा आता कैरी आणि आंबा सीझन आहे, तर ह्याबद्दल आज ऐकायचंय।
3: अगदी खरं सांगायचं झालं ना तर एका वाक्यात सांगायचं झालं तर बेडेकर लोणचं मसाल्याच्या पाकिटावरती जी लोणचं बनवायची कृती दिली आहे ती जशीच्या तशी फॉलो करायची, एवढं सांगितलं तरी खरं खरं म्हणजे पूर्ण पुरे होत। परंतु जर का नीट सांगायचं झालं तर समजा आपण बाजारातनं 1 किलो कैरी आणली असेल, 1 किलो कैरी आणावी, ती चांगली स्वच्छ धुवून घ्यावी आणि मुख्य म्हणजे चांगली कोरडी करून घ्यावी। मी परत परत कोरड्या म्हणतो याचं कारण असं की पाणी आणि लोणच्याचं वाकडं आहे, ते पाण्यामुळे लोणचं खराब होतं।
2: बरोबर।
3: त्याच्यामध्ये बेडेकर लोणचं मसाला 100 ग्रॅमच्या एका पाकिटातला सगळा मसाला घालावा।
2: अच्छा।
3: आणि त्याचबरोबर 125 ग्रॅम मीठ घालावं। आपल्या घरगुती पद्धतीने बोलायचं झालं तर साधारण 1 वाटी मीठ याच्यासाठी वापरायला लागतं। हे फोडी, त्याच्यानंतर लोणच्याचा मसाला, आणखी मीठ, ह्यांचं सगळं एकत्र

0: मिक्स करून घ्यावं आणि हे सगळं मिश्रण एका कोरड्या असलेल्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत घट्ट भरून घ्यावं आणि त्याच्यानंतर त्याच्यात थंड केलेली फोडणी होतावी म्हणजे आपलं लोणचं तयार झालं.
1: खरंय श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी, उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डरसाठी संपर्क करा 99 877 98 9 7.

0: म्हणजे कोवळी असलेली कैरी असेल तर त्याचं लोणचं चांगलं बनत नाही. नंतर कैरी चांगली स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घ्यावी. तसंच लोणचं ठेवायच्या ज्या बरण्या असतात त्या सुद्धा स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्याव्या. लोणचं बनवून झालं की त्याच्यावरती फोडणी घालून झाली की जर का तुम्हाला वर्षभर लोणचं मुरवून ठेवायचं असेल तर त्या बरणीला दादरा बांधून म्हणजे एक स्वच्छ कापड बांधून ठेवावं आणि ते झाकण लावून ठेवावं. आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे नेहमी बेडेकर लोणच्याचा तयार मसालाच वापरावा.
1: ते खूप महत्वाचं. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्या सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तैयार मसाला
2: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर अमेय जोगळेकर
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर तैयार मसाला।
4: श्रोते आताच आपण ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाला ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। तसंच हे प्रसारण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण ऐकत आहात। सकाळचे 7:50 आणि 40 सेकंद झाले आहेत। प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत। गीत आणि संगीत आहे यशवंत देव यांचं।

श्रोतो भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे गीत.

0: आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेल्या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि

0: दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ,
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8 वाजता आपण ऐकू शकाल समाचार प्रभात. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंदकेसरीचा किताब हरियाणाच्या कांजल धोंजकला प्रदान. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँडचा दौरा आटोपून आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 3रा टप्प्यासाठी काल संध्याकाळी स्वीडनमधल्या गोथेनबर्ग इथं दाखल झाले. स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदींना विमानतळावर औपचारिक मानवंदना अर्थात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दौऱ्यात भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात येत असून व्यापार, हरित संक्रमण, कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची अपेक्षाही दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली. द्विपक्षीय संबंधांमधील पंतप्रधान मोदी यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस प्रदान करण्यात आला. स्वीडिश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी मेक इन इंडिया आणि मेड विथ स्वीडन या उपक्रमांमध्ये विशेषतः राष्ट्रीय हरित हायड्रोजन आणि महत्वाच्या खनिजांशी संबंधित मोहिमांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. यावेळी झालेल्या बैठकीत युवराजनी व्हिक्टोरिया यांनीही सहभाग घेतला आणि स्वीडनचे राजे आणि राणी यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यजमानांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले आणि राजे कार्ल 16वे गुस्ताव यांना त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात दोन्ही पंतप्रधान युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. दरम्यान नेदरलँडच्या दौऱ्याबद्दल समाज माध्यमावरील संदेशात मोदी म्हणाले की त्यांच्या नेदरलँड्स भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली असून दोन्ही देशांनी संबंधांना धोरणात्मक भागीदारीपर्यंत नेऊन आणि जलस्रोत, सेमीकंडक्टर, नवोपक्रम, संरक्षण, शाश्वतता आणि गतिशीलता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून भविष्यासाठी एक महत्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी आणि द्विपक्षीय भेटीगाठींसाठी नॉर्वेला पोहोचतील. पंतप्रधान मोदींचा हा नॉर्वेचा पहिलाच दौरा असेल. या दौऱ्यात ते नॉर्वेचे राजे हेराल्ड 5वे आणि राणी सोनिया यांची भेट घेतील. तसंच पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करतील. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. हा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण असून पंतप्रधानांना प्राप्त झालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे, असं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन आज केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भावी मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळी नवनिर्वाचित युडीएफ सरकारच्या मंत्रिमंडळातील 21 सदस्यांची नावं घोषित केली. या 21 मंत्र्यांपैकी 14 जणांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालं आहे. संपूर्ण युडीएफ मंत्रिमंडळ एकत्रितपणे शपथ घेईल, असं सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर

यांच्याकडे मंत्र्यांची यादी सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करताना सांगितलं. सतीशन यांनी काल विधानसभेचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही नावं जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीतल्या द्वारका विधानसभा मतदारसंघात सुमारे 100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. या प्रकल्पांमध्ये विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती, बांधकामं, जलनिसारण व्यवस्था बळकट करण्यासाठीची कामं, तसंच उद्यानांचं सुशोभीकरण आणि हरित विकास यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या उपाययोजना आणि इंधन वापर कपातीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपल्या कार्यालय तसंच विविध विभागांमध्ये सरकारी वाहनांच्या वापराचं सुसूत्रीकरण करण्याबाबत तसंच इंधनाचा वापर कमी करण्याच्या उपाययोजनांविषयी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार दिल्ली पोलिसांच्या सर्व विभागांना आणि कार्यालयांना अनावश्यक वाहन वाहतूक कमी करण्यासाठी, उपलब्ध वाहनांचा वापर अधिक कार्यक्षमतेनं करण्यासाठी आणि इंधनाचा वापर काटकसरीनं करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या बराका अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या कृती अस्वीकार्य असून त्या धोकादायक आहेत असं सांगत तातडीनं संयम राखण्याचं तसंच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परतण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल संध्याकाळी 2 दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यासाठी रायपूर इथं दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान अमित शाह रायपूर आणि बस्तर इथल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री अमित शाह आज सकाळी रायपूर इथं डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद सेवेअंतर्गत नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते बस्तर जिल्ह्यातल्या नेतानार गावात एका सार्वजनिक सुविधा केंद्राचं उद्घाटन करतील. तर दुपारी जगदलपूर इथल्या बादल अकादमीमध्ये हुतात्म्यांचे कुटुंबीय, सुरक्षा दलाचे जवान, नक्षलवादी हिंसाचारानं बाधित झालेले नागरिक आणि विविध स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतील. तर उद्या 19 मे रोजी जगदलपूर इथं होणाऱ्या केंद्रीय क्षेत्रीय परिषदेच्या 26व्या बैठकीचं अध्यक्षस्थान गृहमंत्री अमित शाह भूषवतील. या बैठकीला छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. छत्तीसगड राज्य नक्षलमुक्तच घोषित झाल्यानंतर शाह यांचा हा या राज्याचा पहिलाच दौरा आहे. 79व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आहेत. 6 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात आज जिनिव्हा इथं होणार आहे. या परिषदेची यंदाची मध्यवर्ती संकल्पना जागतिक आरोग्याला नवा आकार देणं एक सामायिक जबाबदारी अशी असून ही संकल्पना जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक कृतींचं महत्व अधोरेखित करते असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आमच्या पब्लिक स्पीक या थेट फोन इन कार्यक्रमात आज आम्ही तुमच्यासाठी 2027च्या जनगणनेचा सध्या सुरू असलेला पहिला टप्पा म्हणजेच घरसूची आणि गृहगणना या विषयावर एक सविस्तर चर्चा सादर करणार आहोत. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयातील उपरजिस्ट्रार जनरल व्ही ए वराडे हे या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज रात्री 9:30 वाजल्यापासून 011-233-10481 किंवा 011-23-717-117 या क्रमांकावर फोन करा. तसंच तुम्ही तुमचे प्रश्न व्हॉट्सअपद्वारे 92-890-940-44 या क्रमांकावरही पाठवू शकता किंवा #AskAIR हा हॅशटॅग वापरून एक्स या समाज माध्यमावर तुमचे प्रश्न पोस्ट करू शकता. महाराष्ट्रातल्या सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकार धरलेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच बेडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हातात दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजय घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माथी प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. गांधीनगर इथं पार पडलेल्या 2026च्या आशियाई भारोत्तोलन विजेतेपद स्पर्धेत भारतानं 10 पदकं मिळवली. यामध्ये 1 रौप्य आणि 9 कांस्यपदकांचा समावेश आहे. यापूर्वीच्या जियांगशान इथं पार पडलेल्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. मागील वर्षी या स्पर्धेत भारताला एकही पदक मिळवता आलं नव्हतं. राष्ट्रकुल स्पर्धेतील
कांस्य पदक विजेता लव

0: प्रीत सिंग यानं या स्पर्धेच्या अंतिम दिवशी 110 किलोच्या वरील गटात 386 किलो वजन उचलून पाचवं स्थान मिळवत वैयक्तिक तसंच भारतासाठीही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंद केसरीचा किताब हरियाणाच्या काजल धुंजकला प्रदान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 8:39 आणि 58 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मधुरा कुलकर्णी यांनी गायलेलं शिवराज जांभूळे यांचं गीत. संगीत आहे मुकुंद कुलकर्णी यांचं.

प्रभाकर धाकडे यांनी संगीतबद्ध केलेलं संगीता जोशी यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं मोहिनी बर्डे यांनी. श्रोतो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं महेश केळुसकर यांचं गीत. संगीत आहे भूमानंद बोगम यांचं.

या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:15 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई, क्रमशः वाचन. आज या वाचनाचा भाग 8.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज आपण ऐकणार आहोत चौथा भाग.
1: पहिल्या मॉडेलपेक्षा भाऊंनी नव्याने साकारायला घेतलेलं हे मॉडेल पूर्णतः वेगळं असणार होतं. ह्या मॉडेलचं विस्तारित स्वरूप पूर्णाकृती पुतळ्यात असणार होतं. म्हणून हे मॉडेल घडवताना ठरवलेले सर्व तपशील त्यात यावेत यासाठी महाराजांच्याच अंगगाठीच्या माणसाला पुतळ्यासाठी निश्चित केलेल्या पोशाखात स्टुडिओत आणून मॉडेल म्हणून समोर बसवण्यात आलं. एक उमदा प्रशिक्षित घोडाही आणून स्टुडिओत बांधण्यात आला. त्या मॉडेलच्या हातात तलवार देऊन त्याला महाराजांच्या घोड्यावर बसवण्यात आलं. महाराजांची घोड्यावर बसण्याची ढब, चेहऱ्यावरील भाव हे सारं कसं असावं ह्याचं प्रशिक्षण त्याला देण्यात येऊ लागलं. पुरेशी तयारी झाल्यावर भाऊंनी मातीचं मॉडेल साकारायला सुरुवात केली. भाऊंच्या मनातले महाराज मातीच्या पुतळ्यात आकार घेऊ लागले. पुढच्या काही दिवसातच मातीचं 2.5 फुटी मॉडेल तयार झालं. हे मॉडेल पुन्हा अनेक तज्ञांना जाणकारांना दाखवलं गेलं. त्यांच्या सूचनांनुसार काही बदल केले गेले. नव्याने तयार झालेलं मॉडेल घेऊन भाऊ मुंबईला आले. मुंबईच्या काउन्सिल हॉलमध्ये म्हणजेच जुन्या विधान भवनाच्या आणि आत्ताच्या महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्या इमारतीत मुख्यमंत्री आणि पुतळा समितीच्या सदस्यांच्या मंजुरीसाठी ते मांडून ठेवलं. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण येईपर्यंत काहीसा वेळ होता म्हणून तिथे उपस्थित असलेल्या पुतळा समितीच्या सदस्यांना मॉडेल दाखवण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन समितीच्या सदस्यांनी त्यात चुका काढायला सुरुवात केली. असं होणार ह्याची कल्पना असलेल्या भाऊंनी संयम राखला. आपल्या कामावर संपूर्ण विश्वास असलेल्या भाऊंनी काही प्रतिक्रिया देणं संभवतही नव्हतं.
2: मुख्यमंत्री आले. समोरच मांडून ठेवलेली अश्वारूढ शिवप्रतिमा पाहताच वाह क्या बात है अशी त्यांची उत्स्फूर्तपणे दाद गेली. पुतळ्याच्या नवीन मॉडेलवर मुख्यमंत्र्यांच्या पसंतीचं शिक्कामोर्तब झालं आणि त्या मॉडेलवर हुकूम पुतळा तयार करायला सुरुवात करण्याची विनंती यशवंतरावांनी त्यांना तिथल्या तिथे केली आणि तसे आदेश काढण्याची सूचना सचिवांना केली. आता समितीच्या सदस्यांना तक्रार करायला काही वावच नव्हता. त्यांची तोंड पाहण्यासारखी झाली होती. पण भाऊंनी त्यावरही काहीही प्रतिक्रिया दिली नाही की त्यांना खिजवूनही दाखवलं नाही. ते शांतपणे जायला निघाले. वेळ कमी असल्यानं मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यावर भाऊ कल्याणला येऊन तातडीनं कामाला लागले. कोणत्याही धातूमध्ये पुतळा घडवण्यापूर्वी तेवढ्या आकाराचा मातीचा पुतळा बनवून त्याचा प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये साचा तयार करून घ्यावा लागतो आणि मग त्या साच्यामध्ये धातूंचं ओतकाम करून मगच प्रत्यक्ष पुतळा घडवला.

0: जातो. ही प्रक्रिया खूप लांबलचक, किचकट आणि वेळ खाऊ असते, पण ती आवश्यक असते. ओतकाम करण्यासाठी लागणारा प्लॅस्टर मोल्ड एकदा का तयार झाला की मागाहून त्यात काही बदल करता येत नसल्यानं सुरुवातीपासूनच खूप खबरदारी घ्यावी लागते. 2.5 फुटी मॉडेल तयार करणं आणि त्यावरून पूर्णाकृती पुतळा घडवणं यात देखील जमीन अस्मानाचा फरक असतो. लहान मॉडेल नजरेच्या आणि हाताच्या टप्प्यात असतं, तर प्रत्यक्ष पुतळा मोठा असल्यानं उंचावर आणि नजरेपासून दूर अंतरावर असतो. असा पुतळा घडवताना पुतळ्याचा काही फुटांचाच भाग नजरेसमोर असतो, त्यामुळे तो भाग पुतळ्याच्या इतर भागांशी मेळ खाणारा आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक वेळी पुतळ्यापासून किमान 25 ते 30 फूट दूर अंतरावर जाऊन त्याकडे वारंवार पाहावं लागतं. यात खूप श्रम लागतात आणि वेळही जातो. दुसरी गोष्ट म्हणजे तयार होत असलेला पुतळा स्टुडिओत जमिनीच्या पातळीवर असला तरी प्रत्यक्षात मात्र तो उंच चबुतऱ्यावर ठेवण्यात येणार असतो. सामान्य प्रेक्षक जमिनीच्या पातळीवरून त्याच्याकडे पाहणार असतो, त्यामुळे तो प्रमाणबद्ध दिसावा यासाठी पुतळा घडवतानाच या गोष्टीचं भान ठेवून त्याच्या रचनेत आवश्यक ते बदल करावे लागतात. भाऊ डोळ्यांमध्ये तेल घालून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक निरखून मगच पुढचं पाऊल टाकत होते.
1: इथे वेळ मात्र आपल्या गतीनं चालला होता. होता होता अखेर 1960 एप्रिल महिन्याच्या शेवटाला मातीचं 18 फुटी उंच पूर्णाकृती मॉडेल तयार झालं. आता यावरून साचा बनवायचा असल्यानं पुन्हा एकदा संबंधितांना स्टुडिओत बोलावून त्यांची मंजुरी घेण्यात आली. कारण एकदा का या मॉडेलचा साचा तयार झाला की त्यात कोणताही बदल करता येणं शक्य नव्हतं. अपेक्षेनुसार सर्वांची मंजुरीही मिळाली. लगेच भाऊंनी पुतळ्याचा प्लास्टरचा साचा तयार करायचं काम सुरू केलं. मे महिना सुरू झाला होता, उन्ह तापू लागली होती. उन्हामुळं मातीच्या पुतळ्याला तडे जाण्याची शक्यता असल्यानं पुतळ्याचा साचा तयार करण्याचं काम वेगानं करणं आवश्यक होतं. ते लगेच हाती घेण्यात आलं. मे संपता संपता संपूर्ण पुतळ्याच्या विविध भागांचे प्लास्टरचे साचे तयार झाले. त्या साच्यात ब्रॉन्झच्या पुतळ्याचं ओतकाम करायला सुरुवात करायची होती. आता खरी अडचण येणार होती आणि भाऊंना त्याची कल्पनाही होती. भाऊंनी यापूर्वी अनेक पुतळ्यांचे प्लास्टरचे साचे तयार केले होते, पण त्या साच्यात धातूचं ओतकाम मात्र केलं नव्हतं. त्यांनी केलेल्या साच्यामध्ये धातूचं ओतकाम ते त्यातल्या तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींकडून करून घेत असत. आता मात्र गोष्ट वेगळी होती. पूर्वी ज्या व्यक्ती भाऊंनी तयार केलेल्या साच्यामध्ये धातूचं ओतकाम करून देत असत, त्या इथे त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या होत्या. त्या सर्वांसोबत स्पर्धेत उतरून भाऊंनी या शिवपुतळ्याचं काम मिळवलं होतं. साहजिकच त्या व्यक्ती मदत करतील की नाही याविषयी साशंकता होती, किंबहुना त्यांना विचारण्यात काहीच अर्थ नव्हता. आता जे काही करायचं ते स्वतःच्या हिंमत आणि आत्मविश्वासाच्या बळावर. ते केल्याशिवाय अनुभवही मिळणार नव्हता.
0: हाही अनुभव घेऊन बघू. म्हणून पुतळ्याच्या उत्कामासाठी आवश्यक असलेल्या फाउंड्रीचा शोध घ्यायला भाऊंनी सुरुवात केली. त्यांनी अनेक फाउंड्री मालकांकडे विचारणा केली, पण सर्वत्र नकार घंटाच कानी पडली. आता काय करावं या विचारत असतानाच त्यांच्या एका स्नेहाच्या माध्यमातून भिवंडीचे ज्येष्ठ कारखानदार दादासाहेब दांडेकर यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. दांडेकरांनी पुतळ्याच्या उत्कामासाठी भाऊंना आपली फाउंड्री उपलब्ध करून देण्याचं मान्य केलं, मात्र त्यांच्या कारखान्यातल्या कामगारांना पुतळ्याच्या उत्कामाचा काहीच अनुभव नसल्यानं ते काम स्वतः भाऊ साठे यांनीच करावं लागेल अशी अटही घातली. काहीच गत्यंतर नसल्यानं भाऊंनी त्यांची अट मान्य केली.
1: अनुभव नसला तरी आत्मविश्वास मात्र होताच. शिवाय त्यांनी प्रत्यक्ष ओतकाम केलेलं नसलं तरी त्याची जुजबी माहिती होती. चुकत माकत का होईना, पण आपण हे काम करू शकू असा आत्मविश्वास भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये होता. भाऊंनी कल्याणच्या स्टुडिओतून प्लास्टरचे साचे दांडेकरांच्या भिवंडीच्या कारखान्यात हलवले. सर्व तयारी झाल्याची खात्री करून ओत कामाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आणि एक एक अडचण समोर येऊ लागली. त्या अडचणींचं निराकरण केल्याशिवाय पुढे सरकणं अवघड असल्याचं आता त्यांच्या लक्षात येऊ लागलं.

हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलात. आज या वाचनाचा भाग आठवा ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:10 आणि 31 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मास्टर कृष्णाराव यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगूळकर यांचं गीत. गायला आहे लता मंगेशकर यांनी आणि गीत चित्रपट आहे कीचक वध.

0: श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क राहा.

निवडून गया चित्रपटातील गीत आपण ऐकलं, आरती प्रभू यांचं, संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतो, गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता ऐका एक निवेदन. श्रोतो, भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. पाहुणे म्हणजे आनंद, आपुलकी आणि नात्यांचा गोडवा. पाहुणे म्हणून कुणाकडे जाणं किंवा घरी पाहुणे येणं ही समाधान देऊन जातं. यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात बोलूया तुमच्या घरी आलेल्या खास पाहुण्यांविषयी. तुम्ही केलेला खास पाहुणचार, मजेशीर अनुभव, किस्से, अचानक पाहुणे आल्यावर उडालेली धांदल आणि आजच्या धावपळीच्या गतिमान जीवनात पाहुणचाराची परंपरा तुम्ही कशी जपता याविषयी संवादिका हर्षदा कुलकर्णी. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मोबाईलवरून आणि मुंबई बाहेरील श्रोत्यांसाठी 022 हायस्टडी कोड अवश्य लावावा. तर आज सकाळी 11:05 ते 11:40 फोन करायला विसरू नका आपल्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात. विषय पुन्हा ऐका, पाहुणे येती घरा. संवादिका हर्षदा कुलकर्णी. निवेदन संपलं.

माझं घर माझं संसार या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया संसार या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया धडाकेबाज या चित्रपटातील विनय मांडकेर, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, उषा मंगेशकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गंमत जम्मत या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

0: शतगीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी
2: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफ लाईनची भूमिका.
1: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
2: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
1: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती.
3: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
4: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
3: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

उषा मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट होता थरथराट. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया

अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील शैलेंद्र सिंग, सुदेश भोसले, सुरेश वाडकर, सचिन पिळगावकर, अनुराधा पोडवाल आणि अपर्णा मयेकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पोडवाल यांचं. श्रोतो, गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका आमच्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमाविषयी. श्रोतो, भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देव भव असं म्हटलं जातं. पाहुणे म्हणजे आनंद, आपुलकी आणि नात्यांचा गोडवा. पाहुणे म्हणून कुणाकडे जाणं किंवा घरी पाहुणे येणंही समाधान देऊन जातं. यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात बोलूया तुमच्या घरी आलेल्या खास पाहुण्यांविषयी. तुम्ही केलेला खास पाहुणचार, मजेशीर अनुभव, किस्से, अचानक पाहुणे आल्यावर उडालेली धांदल आणि आजच्या धावपळीच्या गतिमान जीवनात पाहुणचाराची परंपरा तुम्ही कशी जपता याविषयी संवादिका हर्षदा कुलकर्णी. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हॅशटॅग कोड अवश्य लावावा. तर फोन करायला विसरू नका. आज सकाळी 11:05 11:40 विषय पाहुणे येती घरा, संवादिका हर्षदा कुलकर्णी. निवेदन संपलं.

शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया अलका देव मारुलकर यांनी गायलेला राग कोमल ऋषभ आसावरी. विलंबित बंदिश 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत प्रीत ना कीजिए. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत ना मोहे आस धन सुख जैसे की. त्यांना तबला साथ केली आहे राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम साथ आहे तुलसीदास बोरकर यांची. ऐकूया अलका देव मारुलकर यांनी गायलेला राग कोमल ऋषभ आसावरी.

0: अलका देव मारुलकर यांनी गायलेला राग कोमल ऋषभ आसावरी आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती पंडित राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम साथ होती तुलसीदास बोरकर यांची. श्रोते हो शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी या डीटीएच उपग्रहवाहिनीवरून. सकाळचे 11 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं जागृति शर्मा. केरलम में कांग्रेस के वरिष्ठ नेता वीडी सतीशन के नेतृत्व वाली नई यूडीएफ सरकार ने आज तिरुवनंतपुरम में शपथ ली.
2: നിയമം വഴി സ്ഥാപിതമായ ഭാരതത്തിന്റെ ഭരണഘടനയോട് നിർവ്യാജമായ വിശ്വസ്തതയും.
1: രാജ്യപാൽ രാജേന്ദ്ര വിശ്വനാഥ് ആർലിക്കറിനെ നയ

नमस्कार श्रोते हो, आजच्या सरसंवाद या कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. पाहुणे म्हणजे आनंद, आपुलकी आणि नात्यांचा गोडवा. पाहुणे म्हणून कुणाकडे जाणं किंवा घरी पाहुणे येणं ही समाधान देऊन जातं. आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात आपण बोलूया तुमच्या घरी आलेल्या खास पाहुण्यांविषयी. तुम्ही केलेला खास पाहुणचार, मजेशीर अनुभव, किस्से, अचानक पाहुणे आल्यावर उडालेली धांदल आणि आजच्या धावपळीच्या गतिमान जीवनात ही पाहुणचाराची परंपरा तुम्ही कशी जपता याविषयी अवश्य फोन करा आणि आपले अनुभव, आपले विचार आम्हाला सांगा. मी आपल्याशी संवाद साधणार आहे हर्षदा कुलकर्णी. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45-15-41-29 आणि 45-15-41-30. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी 022 हा STD कोड लावावा. कार्यक्रमाची वेळ सकाळी 11:40 पर्यंत असणार आहे, तर अवश्य फोन करा.

0: कार्यक्रमात पहिला फोन कोणाचा आहे ते बघूया.
1: हॅलो.
0: हा नमस्कार.
1: नमस्कार हर्षदाताई.
0: हा बोला.
1: अरुणा जोशी बोलते.
0: हो हो ओळखलं. बोला अरुणाताई.
1: कशा आहात तुम्ही?
0: छान मस्त एकदम मजेत.
1: छान वाटतंय.
0: हो ना.
1: आणि मी पण माहेरची कुलकर्णी आहे. बरं का?
0: बर बर. अरे वा छान.
1: बर सांगायचं म्हणजे मला आता लहानपणच्या बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. आणि त्यावेळी म्हणजे घरी पाहुणे यायचे म्हणजे अगदी खूप छान मजा वाटायची. आणि म्हणजे आम्ही मामाची आमच्या जास्त वाट बघत असायचो.
0: पण
1: काय माहितीये का, तो आला की आमच्या वेळी घाटकोपरला राहत होतो. घाटकोपरला तो आला आमच्याकडे की आईचा सगळे लगबग सुरू व्हायची, त्याच्या आवडीचे पदार्थ करायचे. आणि तोही सारखा तिच्या मागे मागे बेबीताई करत फिरत असायचा. नंतर त्यांच्या गप्पा चालायच्या. सगळंच वातावरण असं छान होऊन जायचं अगदी.

0: कारण बदलायचं आणि मामाचा आपल्याला विशेष लळा असतो नाही का.
1: हो असतो ना. तर तसा आणि पुढची गोष्ट म्हणजे मजा म्हणजे तो आम्हाला खाऊ गल्लीत घेऊन जायचा.
0: बर.
1: आणि मग मजा मजा तिथे खायला सगळं घालायचं, आईस्क्रीम, पाणीपुरी, भेळपुरी, घाटकोपरला. तिथे खाऊ गल्ली आहे ना मोठी, डबा, त्यावेळी डबा म्हणायचे त्याला, तर ते डब्यात घेऊन जायचो आम्हाला तो. फार आम्ही त्याच्यासाठी त्याची आम्ही अगदी इतकी उत्सुकतेने वाट बघत असायचो ना.
0: आणि मामा आपल्या हक्काचा असतो, आपण हट्ट करू शकतो त्याच्याकडे, नाही का.
1: बरोबर आहे. तसेच मग आत्या पण, आत्या यायची तेव्हाही अशीच मजा यायची. आणि आत्या दिवाळीत तिच्या मुलांना घेऊन आमच्याकडे यायची, आम्ही मे महिन्यात तिच्याकडे जायचो. हे तर ठरलेलंच असायचं समीकरण. आणि पूर्वीही फार पद्धत होती नाही का, त्यामुळे नाती आणि घट्ट जपली जायची, नात्यातला गोडवाही खूप वाढायचा. खूप छान पद्धत होती खरंची.
0: आज खरंच म्हणजे आजकाल ही हे पद्धत खरं आपण जपली पाहिजे. कुठेतरी पर्यटन स्थळी जाण्यापेक्षा एखाद्या सुट्टीत मुलांना कुणाकडे तरी घेऊन गेलं
1: पाहिजे. खरंय, तरच नाती आजच्या या व्हॉट्सअपच्या जगामध्ये खरं फार आवश्यकता आहे या गोष्टीची. असं मला
0: आजकाल फोनवरच सगळी खुशाली कळते, त्यामुळे
1: हो कुणाकडे
0: पटकन
1: फार म्हणजे कमी झालं हे प्रमाण. पण एकूण पाहुणे, आणखी एक गंमत तुम्हाला सांगायची म्हणजे पाहुणे आमच्याकडे कोणी यायचे असले ना की आमचे बाबा लक्षच्या वड्या घेऊन यायचे बरं का, साबणाच्या. एरवी आम्ही लाईफ बॉय वापरायचो, पण पाहुण्यांसाठी खास लक्षच्या वड्या बरं का. त्याचंही आम्हाला आता ते कळतंय की ती काटकोस योजना होती त्यावेळेची, कारण परवडायचं नाही लक्ष त्यावेळेला.
0: आणि काही गोष्टी या खास पाहुण्यांसाठी आपण ठेवायचो नाही का,
1: अतिथी देव म्हणतात तसं, त्यांचं जास्त चांगला पाहुणचार व्हायला पाहिजे.
0: सर्वराई अगदी जोरात असायची
1: असायची. बरोबर.
0: खरं.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद अरुणाताई. धन्यवाद. हॅलो.
2: हॅलो.
0: हा नमस्कार.
2: मी गणेश पाटील बोलतोय.
0: बोला गणेश सर.
2: पाहुण्यांचा समाचार घेणं असं म्हणायला हरकत नाही, पण ते फार मोठं काम असायचं. पूर्वी काय असायचं की कोणी इन्फॉर्म करून आता सारखं कोणी येत नसे,
0: ते एक सरप्राईज असायचं नाही का.
2: सरप्राईज हो. आणि मग त्यांची सरप्राईज करणं हे आपल्याला एक कर्तव्यासारखं असायचं. तर माझा एक म्हणजे आईचा मावस भाऊ, तो नेमका रविवारी यायचा, तो खूप लांब वयाने तसा फार मोठा नव्हता, पण तो आला की खिडकीतूनच हाक मारायचा, ताई माझ्यासाठी काय बनवलंय का म्हणून. त्या म्हणजे हक्काने असं सांगत असे. तर आम्हाला काय थोडासा राग पण यायचा का, आमची आई मग त्याची सगळी सरप्राईज करायची, त्याच्यासाठी काय बनवायचं. मग आम्ही आईला सांगायचे की मी त्याला जे बनवतोय ना मग थोडंफार जास्त बनव, म्हणजे मग हा म्हणजे मग आमचाही पाहुणचार होईल. दुसरा एक म्हणजे आमचे माझ्या वडिलांचे बॉस होते, तर ते मात्र 2 दिवस अगोदर कळवायचे की मी रविवारी येणार आहे. आणि आमचे वडील अर्थात येऊन सांगायचे की बघा या दिवशी, त्यांना मी म्हात्रे साहेब म्हणायचं, तर म्हात्रे साहेब यायचे रविवारी. आणि त्यांची मोठी हे असायचं, कुटुंब असायचं, म्हणजे 4 मुलं आणि 3 मुली. आणि ते कसे काय गाडीमध्ये, त्यांची कार छोटी होती, पण आम्हाला इतकं त्याचं आतुरता असायची की आम्ही त्या आमच्या घराच्या समोर जो रस्ता होता तिथे जाऊन उभं राहायचे. आणि संध्याकाळी ते साधारण 3-3:30 यायचे. तर आमाला इतका आनंद व्हायचा की त्या काळामध्ये
0: कोणीतरी आपल्या घरी येतंय,
2: घरी येते आणि ते तार घेऊन येतोय. त्या वेळेला 55-56 सालची गोष्ट म्हणतोय मी. तर त्या काळामध्ये कार फार कमी होत्या. तर आम्ही इतर मित्रांना सांगायचं बघा आमचे आमच्याकडे कार येणार आहे.
0: कारचं आकर्षण होतं.
2: पण आता काय झालंय, आता सगळं इतकं म्हणजे औपचारिक झालेलं आहे,
0: प्रॅक्टिकल पण आलंय सगळं.
2: अगदी. ते फोन केल्याशिवाय कोणाकडे जायचं नाही. इनफॅक्ट मी तर म्हणेन की अमेरिकेमध्ये आम्ही जातो ना, त्याला आमचा नातू तो फोन केल्याशिवाय खेळायला जात नाही.
0: हो ना.
2: म्हणजे हा इतकं म्हणजे औपचारिकता असते. म्हणजे आता आम्ही सुद्धा जर मी कधी मुलीला म्हटलं की अगं त्यांच्या शेजारी आपण जाऊया, काय म्हणे एकदम असं जाता येत नाही आपल्याला.
0: आपल्याला
2: फोन करून आधी कळवावं लागतं. तर इथे पण आता तीच परिस्थिती झालेली आहे की तुमच्या घरी

0: अरे पाहुणे
1: हो,
0: आपण जेव्हा फोन येतो त्यावेळेला आपण म्हणतो या तुम्ही, पण शेवटचं एक वाक्य असतं नेहमी फोन करून या,
1: फोन करून या. बरं, कारण की आपल्याला तयारी करायची असते ना सगळीच. आणि ब्लॉक संस्कृतीमध्ये थोडस अवघड होतं नाही का, अचानक कोणी आलं की ती सगळी तयारी करावी लागते, त्यामुळे आपण. आणि आता सोय झाली आहे म्हणून थोडस, पण कधीतरी असे पाहुणे आले पाहिजेत अचानक, नाही का?
0: अचानक अचानक आले का, मग आपला आनंद गगनात मावणार, पण कुठेतरी मनाच्या कॉर्नर मध्ये असतं की यांनी जरा कळवलं असतं बरं झालं असतं असं पण होत.
1: धन्यवाद
0: धन्यवाद धन्यवाद.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर.
1: बोला. ओळखलं.
2: मी नाशिकला राहत असतानाची आठवण आहे की आमच्या कॉलनीमध्येच द्वारकानायक ठाकूर म्हणून राहायची, आणि ज्यांनी बनवलेली सहनाई स्वतः बिस्मिल्ला खान वाजवायची.
1: हो का? अरे वा, छान.
2: हा, त्यांचा व्यवसाय होता तो, म्हणजे सहनाई बनवायच्या म्हणून. तर ठाण्याहून महेश भागवत सहनाई वाजवणारे नेहमी नाशिकला आले की ठाकुरांच्या घरी उतरत असत, आणि ठाकुरांनी आम्ही एकच कॉलनी राहायचो. एकदा माझा वाढदिवस होता आणि महेश भागवतांची सणी ऐकायला ठाकुरांच्या घरी बसलो, आणि 2-3 दिवसांनी माझा वाढदिवस होता. मग महेश भागवतांना आणि ठाकुरांना म्हणजे माझ्या घरी 5 मिनिटं येऊन जा फक्त. तर ते रात्री 10 वाजता आले माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, आणि घरी गुलाबजाम केलेले होते. तर महेश भागवत म्हणे काही नाही, मी जेवण घेऊन आलो, मी काही घेणार नाही. अहो म्हटलं, काका एक गुलाबजाम तर घ्या, आज माझा वाढदिवस आहे. तर इतकी मोठी व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती आपल्या घरी आली ही एक मोठी बाब माझ्या ऐकली होती. आणि दुसरी आठवण वाढदिवसानिमित्तचीच, 19 सप्टेंबर 2019 ला मी ज्या कार्यालयात जळगावला काम करायचो, नेमकं गणपती उत्सवातल्या महालक्ष्मी भोजनाच्या दिवशी माझा वाढदिवस आला होता. आणि सर्वांना मी दाल भट्टीचं 20-25 लोकांना दाल भट्टीचं भोजनाचा आस्वादाचा योग आला होता. ती मला कायम आठवण अशी लक्षात राहिली की महालक्ष्मी भोजन आणि त्या शुभदिनी वाढदिवसाच्या दिनानिमित्त आपण सगळ्यांना भोजन दिलं, ही एक माझी आठवण आहे. आणि
1: तुमच्याकडे असे कोण पाहुणे आलेत का अचानक कधी, आणि घरात अशी धांदल उडाली आहे, किंवा काही गमतीदार किस्से पाहुण्यांचे त्याविषयी काही बोला?
2: घरी अचानक असे, म्हणजे पूर्वी कसं फोन नसायचे, पत्र वेळेवर यायचे नाही, तर नातेवाईकांपैकी मावश्या, आत्या, काका असे यायचे. मग तेव्हा मात्र आईची धांदल उडवायची उडायची, आई नोकरी करायची, आणि मग ते आणि हे अशा धांदली घरात उडालेल्या आहेतच. आणि मला या निमित्ताने एक गमतीशीर मालिका आठवली पूर्वीची, असे पाहुणे येते टीव्हीला लागायची,
1: आणि स्मृती
2: पाहुणे कसे धांदल कशी उडते ते पाहुण्यांच्या गमती जमती हे पण मला आठवण झाली. आणि माझ्याही पाहुणच्या टीव्ही रेडिओ कार्यक्रमाच्या सहभागामुळे प्रीती पोद्दार मुंबई, सुमन करंदीकर मुंबई यांनी देखील केलं. आणि आमच्या एका लग्नाच्या वाढदिवशी आम्ही भांडारदारा गेलो होतो मी आणि मिसेस, तर तिथे एक राजूर नावाच्या गावामध्ये टिबे ताई आणि सर आहेत, तर आम्ही सांगितलं नाही आमच्या वाढदिवस आहे, पण पाऊस खूप आला आणि आम्ही नाशिकला कॅन्सल केलं, त्यांच्या घरी राहिलो. मग आम्ही त्यांना सांगितलं तर त्यांनी आमचा खूप मोठा पाहुणचार केला, ही सुद्धा एक आठवण या निमित्ताने झाली.
1: छान वाटतं कुणी आपल्यासाठी काहीतरी केलं की असं, नाही का?
2: अगदी. प्रीती पोद्दार आणि सुमन करंदीकर नेहमी म्हणायचे की आम्ही टीव्ही रेडिओ ऐकतोय, आमच्या घरी आम्हाला पाहिजे तुम्हाला, हा एक पाहुणचार आहे ना प्रेमाचा.
1: धन्यवाद. धन्यवाद रवींद्र सर. नमस्कार.
3: हॅलो.
1: हा बोला.
3: हा मी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ विदर्भातून गणेश नांदेकर बोलतो.
1: हो बोला ना सर.
3: हा, खूप चांगला कार्यक्रम चालतोय, पण मला आनंद वाटत आहे. आणि कसं आहे, पाहुणे आता उन्हाळ्यात सुरू आहे इथे,
1: खूपच आहे.
3: आदिवासी भाऊ पण आहे पांढरकवडा.
1: तुमचा मोबाईल थोडा दूर ठेवता का, कारण की आवाज डबल येतोय.
3: हा, आता येतो.
1: हा, आता क्लिअर येतोय, बोला.
3: हा, तर काय झालं, आता उन्हाळा चालू आहे आणि या उन्हाळ्यातच पाहुणे आले तर आनंद वाटतो आपल्याला, कारण त्या पाहुण्यांना आपण रसाळी देऊ शकतो रस आणि खूप

0: इथे इकडले इकडल्या भागात एक आंब्याचा खूप चांगला सीजन आहे आणि गावरानी आंबे छान मिळतात इथे. आणि अशा वेळेस पाहुणे आले तर आनंदच वाटतो. एक माझी जुनी आठवण आहे, ज्यावेळेस 1991 मध्ये माझं लग्न झालं होतं त्यावेळेस नंतर पाहुणे आले न सांगता आमची थोडी धावपळ उडाली. पण आम्हाला असं वाटलं की नाही बाया, पाहुण्यांना आपण आंब्याचा रस द्यायचा, कारण उन्हाळ्यात आलेले आहे ते. आणि इथे मग आजूबाजूला खेड्यावर आंब्याचा मास असायचा आणि तिथे गावरानी अतिशय सुंदर असे आंबे मिळाले. आणि आमच्या त्यावेळेस आई होत्या, माझी मिसेस होती, सगळ्यांनी अतिशय सुंदर असा रस त्यांना खाऊ घातला.
1: पाहुणे
0: खुश झाले ते. हा, पाहुणे खुश झाले. आमच्या सासूरवाडीचेच पाहुणे होते ते अमरावती भागातले. आणि अतिशय अशी सुंदर अशी आठवण आहे मला.
1: तुम्ही कुणाकडे पाहुणे म्हणून कधी गेलाय का?
0: आम्ही
1: तुमच्या पाहुणचार कसं झालं?
0: आमच्या आजोळी जायचं, नांदगाव पेठ म्हणून जिल्हा अमरावतीमध्ये आजोळ आहे, तिथे पण असे गावरानी आंबे सुंदर मिळायचे आणि तिथे सुद्धा आम्हाला चांगला पाहुणचार झाला. आणि माझी सासूरवाडी तिकडे शिवणगाव जिल्हा अमरावतीच आहे, तिथे पण चांगला आंब्याचाच पाहुणचार. तीच एक सुंदर आठवण आहे मला.
1: धन्यवाद सर.
0: अजून तुमच्या तिकडे असतात की आंबे मुंबईला?
1: भरपूर सगळ्या प्रकारचे आंबे मिळतात मुंबईत. धन्यवाद सर. धन्यवाद.
0: खूप चांगलं वाटलं आपल्याशी बोलून.
1: धन्यवाद आम्हाला. धन्यवाद. नमस्कार.
2: हॅलो.
1: हा बोला प्रतिभा.
2: हा बोरोलीवरून बोलते. बोरोलीवरून.
1: हो बोला बोला.
2: हा आता काय आहे, आज हे जे तुम्ही स्वरसंवाद मधून विषय घेऊन येताना निरनिराळे, तेच विषय आमचे पाहुणे म्हणायला पाहिजेत आजचे. एक मिनिट, एक मिनिट.
1: मी तेच म्हणणार होते, थोडा तुमचा रेडिओ दूर ठेवा.
2: हॅलो.
1: आवाज आवाज येते तुमचा, थोडा रेडिओ पासून लांब या.
2: हो रेडिओ पासूनच लांब आहे, दोन्ही ठिकाणी रेडिओ लावलेत त्यामुळे हा गोंधळ. हेच पाहुणे वेगवेगळे जे विषय घेऊन येतात त्या विषयासाठी मला खूप हे होतंय, खूप आनंद हाच जास्त होतोय की आम्ही त्या निमित्ताने मी जेवण आटपते, स्वयंपाक आटपते, पाहुणे येणार बोलायला का, तर तुमच्यासारखे निवेदिका येतात ते बघ. आपण विषयाकडे जाऊया. तर आमच्याकडे माझ्या भाचीने ऑस्ट्रेलियन त्यांच्याकडे राहायला आली ती पाहुणी, तर ती पाहुणी तिने आमच्याकडे आणलं तिला पाहुणीला. आता ती ऑस्ट्रेलियन म्हणजे जरासं आपल्याला वाटतं ना कंट्री येते आपल्याकडे, ती आली. मी ना उपमा करायला घेतला होता उपमा, तर त्या लोकांना तिखट जास्त आवडत नाही म्हणून तो केला. हो काय गोंधळ झाला, मी तो उपमा त्याचं ते आधण टाकतात ते कमी झालं की काय झालं, तो घट्ट झाला आणि पाहुणी आहे घरात. आता ते गरम पाण्याचा पण हाताने हप्ता मारता येईना, पण मग मी काय केलं, थोडं थोडं गरमच आहे ना, उष्ण गरम आहे, थोडा थोडा थंड पाण्याचा हप्ता मारत मारत तो घाटत होती, परत पाणी थंड पाण्याचा. आता काय मस्त फुलला तो, म्हणजे मला आपली चूक झाली तर सुधारायची कशी हे कळलं त्याच्यातून. तर ती आता ऑस्ट्रेलियन बाईंनी खाल्ला ना तो शिरा आपला उपमा, काय आवडला, काय तिच्या चेहऱ्यावर तेज होतं, मलाही आनंद झालं तिला तो आवडला. त्याने तो उपमा प्रकार कधी खाल्ला नाही त्यामुळे आपण बनवलेला तिला तो आवडला खूप. ती एक माहिती. दुसरा एक किस्सा पटकन सांगते, ते पण रशियन माणसं आली होती. काय आमचं हेच होतं, माझ्या मित्रांनी दोघांना जोडता आलं होतं. आम्हाला मुलगा म्हणतो की आई ते तिखट खात नाहीत आणि जेवायला त्याचे मित्र पण बरोबरीने आलेत, तर जेवण मी खास केलं. एक आपली सुकी बटाट्याची भाजी करतात ना ती, आणि दुसरी मसालेदार भाजी केली. त्याचे पाहुणे रशियन पाहुणे कसे बोलतात पुणेने, ती मसालेदार भाजी आहे ना ती बोटानी सांगतात ती द्या ती द्या. ती तुपाजीला आवडली त्यांना, म्हणजे त्यांची पण हे किती आहे बघा.
1: तुम्ही किती छान पाहुणचार केला, छान पदार्थ करून त्यांना खायला घातले.
2: खूप खूप खूप खूप. आणि आपली संस्कृती पण त्यांना आवडली. त्यांना मी मुलीकडे नेलं, गणपती होता मुली, किती त्यांना ते गणपती बघून ते आरती करतात हे त्यांना आपल्या ह्याच्यातलं पण सगळं आवडतं.
1: आपलं कल्चर त्यांना आवडतंय भावते है ना.
2: बरोबर आहे, बरोबर आहे. सांगण्यासारखं खूप आहे पण या दोनच गोष्टीमध्ये मी बंद करते.
1: छान छान. धन्यवाद. धन्यवाद प्रतिभाताई.
2: धन्यवाद. ओके थँक्यू.

0: नमस्कार।
1: हर्षदाताई नमस्कार।
0: हाँ बोला।
1: मी बळवंत जोशी बोलतोय अंबरनाथहून।
0: बोला बोला।
1: तर अतिथी देवो भव असं म्हणतात, अतिथी म्हणजे ज्याला तिथी नाहीये असा अचानक येणारा, असा अचानक येणारा जो पाहुणा आहे त्याचा आदर तिथे आता आम्ही करतोच करतो। आता इथे आमचं अंबरनाथचं घर मोठं आहे, मोठा बंगला आहे आणि कोणी नातलग असू दे, कोणी असू दे, रस्त्यावरून जाणारे मित्रमंडळी असू दे, कोणी अनोळखी लोक असू दे, आम्ही त्यांची विचारपूस करतो, त्यांना पाणी देतो प्यायला, त्यांना विचारतो काही खायला प्यायला हवंय का काय, कारण आम्ही हे रिमोट एरियामध्ये राहतो, आजूबाजूला सगळं जंगल आहे। तर या निमित्ताने पूर्वीच्या काळी म्हणजे 40-50 वर्षापूर्वी आम्ही लातूरमध्ये राहत होतो, तर आमच्याकडे वडिलांच्याकडे आंब्याची झाड होती, आईच्याकडे आजोळी आंब्याची झाड होती, आम्ही उंटावरून जाऊन आंबे घेऊन यायचो आणि आजूबाजूवाले सगळे ओळखीचे अनोळखी जेवढे लोक आहेत ते सगळ्यांना आंबे खायला बोलवायचं आणि अगदी टोपलं भरून आंबे त्यांना ठेवायचे समोर। तर अशी ती संस्कृती होती 50 वर्षापूर्वी। आमच्या वडिलांच्या घरी शेतामध्ये 19 झाडं होती आंब्याची आणि तसं आजोळी पण पुष्कळ झाडं होती। तर नुसतं उन्हाळ्याची सुट्टी नाहीये तर दिवाळी, दसरा, मकर संक्रांती, वडसावित्री पौर्णिमा, महालक्ष्म्या जेवढे काही सण असतील त्या सगळ्या दिवशी अतिथी देवोभवच असायचे। घरी कोणीही आले तरी त्यांना जेवण खाणं म्हणजे गेल्या केल्याशिवाय कोणी जायचंच नाही। आणि लातूरमध्ये तर आमचं घर असं प्रसिद्ध होतं की आमच्या घरी कोणी येईल तो चहा पिल्याशिवाय जाणारच नाहीये। तर अगदी म्हणजे वृद्ध मंडळी 70-80-90 वर्ष वयाची दुपारी काठी टेकत टेकत यायचं आणि आमच्या घरी त्यांना चहा मिळणार हे नक्की माहिती आहे।
0: जोशी सर, अतिथी देवोभव या उक्तीनुसार तुम्ही खरंच येणाऱ्या जणांचं यथाशक्ती स्वागत केलं, त्यासाठी तुम्हाला म्हणजे
1: धन्यवाद। पण आता काय झालं की आता फोन करून या असतो ना, आणि कसं आहे की पूर्वी लँडलाईन नंबर होते, लँडलाईन नंबरवरती तुम्हाला जर फोन केला तर तुम्ही घरी आहेत की नाही हे माहिती पडत होतं, आणि आता मोबाईल वरती काय झालेलं आहे की मोबाईल वरती फोन आला तर आता आम्ही आज घरी नाही येतो
0: असंही सांगणारे असतात। खरंय, असंही सांगणारे असतात की आम्ही घरी नाहीये असले तरी
1: सांगणारे लोक आहेत। आणि मुंबई पुण्यामध्ये लोक घरं छोटी आहेत आणि आता हल्ली काय झालं की माझ्या माहेरची माणसं आली,
0: आयुष्य अतिशय वेगवान झालं।

0: आलंय, त्यामुळे कुणाला एकमेकांसाठी आलेल्यांचं करण्यासाठी खरं तर वेळ नाही असं म्हणतात नाही का.
1: वेळ नाही आहे.
0: पण तरी त्यातल्या त्यात एखादा शनिवार रविवार जर कोणी आलं तर आपण केलं पाहिजे त्यांच्यासाठी असं मला वाटतं.
1: यायला पाहिजे. हल्ली काय झालं की कोणी कोणाकडे जातच नाही हो. आता कडक उन्हाळा आहे, त्याच्यानंतर मग पाऊस चालू होतो, नंतर थंडी चालू होते, मग आता या कडक उन्हामध्ये कशाला जायचं, मग आता कशाला पैसे खर्च करायचे, मग त्यापेक्षा आपलं काय म्हणतात त्याला म्हणजे घरामध्ये राहा.
0: फोनवर खुशाली कळते पण प्रत्यक्ष भेटीचा जो आनंद आहे तो त्या फोनवर कळत नाही का.
1: तो फोनवरती नाही कळत. आणि एवढंच काय की दिवाळीला, दिवाळीच्या वेळेला म्हणजे फराळ हा एक मोठाच कार्यक्रम असायचा आणि त्याच्यामध्ये सगळे नातलग शेजारी पाजारी सगळ्यांना फराळाला बोलवायचं आणि भरपूर पोटभर खायला द्यायचं. ही संस्कृती होती ती आता नाहीशी झालेली आहे. आता फक्त माझ्या माहेरचे लोक आले तर मी करायचं, तुमच्या माहेरचे लोक आले तर तुम्ही करायचे, आणि काय म्हणतात नाही माहेरचं पुत्र सुद्धा प्रिय असतं. तर तशा प्रकारची संस्कृती झाली आहे. आणि आता मोबाईलमुळे तुम्ही घरी आहात का नाही ते माहितीच नाही पडत. मग मोबाईल करून फोनवरून मग आम्ही घरी नाही येत.
0: कुठेतरी बदललं पाहिजे खरं तर. आपण आपण पाहुणे म्हणून कुणाकडे तरी गेलं पाहिजे, कुणाला तरी आपल्याकडे बोलवलं पाहिजे. हो ना.
1: हो असं पुष्कळ बोललो. धन्यवाद.
0: धन्यवाद
1: बोलण्यासाठी.
0: धन्यवाद.
1: हा इतर श्रोत्यांना बोलण्यासाठी फोन ठेवतो.
0: छान बोललात तुम्ही. धन्यवाद. नमस्कार.
2: हा नमस्कार.
0: बोला.
2: मी गीता कळके ठाणे.
0: हो बोला गीता. ते
2: माझ्या भावाचा अनुभव तुम्हाला मी सांगते. आपण आता जे ऐकलो ते पाहुणे म्हटलं की चांगले अनुभव असतात त्याबद्दल नाही. आणि पाहुणे येणार म्हटलं की मजा वाटते. लहान मुलांना विशेषतः जास्त मजा वाटते. आपल्या संस्कृतीचा भाग आहे सगळं आहे. माझं माहेरचं गाव आहे मेढा, तालुका रोहा, जिल्हा रायगड. हा मेढा. आणि माझा भाऊ प्रदीप वसंत जोशी हा आपल्या या कार्यक्रमाचा
0: श्रोता नेहमी फोन असतो कार्यक्रमात.
2: त्याचा अनुभव सांगते मी तुम्हाला. आम्ही सगळे सख्खे भावंड आहोत. तर माझ्या वडिलांच्या निधनानंतर घरी आई आणि वडील, आई आणि तो दोघच होते घरामध्ये. तर मोठं वगैरे आता खेड्यात लगत. आणि दोघांची दुपारची जेवण झाली आणि वामकुक्षीसाठी दोघं आपापल्या जागी वळले. तेवढ्यात एक माणूस दारात अचानक आला आणि ह्यांनी भावांनी विचारलं त्याला बघितल्यावर. अनोळखे होता. कोण पाहिजे तुम्हाला? तर तो म्हणाला तुमच्या काकाने मला पाठवलंय इथे वाकेश्वर मंदिर आहे गावामध्ये, त्याचं पुजारी म्हणून काम करायचं आहे मला. तुमच्या काकाने पाठवलंय आणि मला आता खूप भूक लागली. तर आपण अतिथी देव म्हटल्यानंतर आई लगेच उठली, भात टाकला नाही मी त्यांच्यासाठी, पोटभर जेवला तो माणूस. मग परत माझा भाऊ झोपला, आई झोपली आणि त्याची पण ओटीवर झोपाची व्यवस्था केली. आणि तेवढ्यात मी आणि माझे मिस्टर इकडे ठाण्याहून उतरलो. तेव्हा काही वाहनांची सोय नव्हती जास्त ना. ते एसटीतून नाक्यात उतरलो आणि त्याला फोन केला की आम्ही आलो तर आम्हाला नाही जाईल म्हणून. तर त्यांनी त्याला सांगितलं की मी जरा जाऊन येतो. आणि आतमध्ये जाऊन त्यांनी कपडे बदलायला घेतले तर त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये पैशाचं पुडकं होतं. तर ते त्याला दिसलं नाही, म्हणजे सापडलं नाही. मग लगेच त्याला असं वाटलं की आत्ताच्या आत्ता पैसे गेले कुठे. तो आईशी हळूहळू बोलला तर आई म्हणाली आत्ता हा माणूस मागील दारी जाऊन आलाय बाथरूमच्या निमित्ताने. खेड्यातली घर आता तुम्हाला कल्पना आहे नाही. मग भाऊ त्याला म्हणजे बोलायला वेळ नव्हता. भाऊ त्याला म्हणाला मी जाऊन येईपर्यंत तुम्ही इथे आहे म्हणजे झोपलेले आहात असेच थांबायचं, अजिबात इथनं उठायचं नाही. आणि मग तो नाक्यावर आला. पहिल्यांदा त्याने माझ्या मिस्टरांना घेतलं गाडीवर आणि येता येता वाटेत सांगितलं त्यांना. तर त्यांनी घरी घरात शिरल्यावर माझ्या मिस्टरांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला. पण तो दयाव्या करायला लागला आणि म्हणाला नाही हो माझ्याकडे काय नाहीये. झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे खरंच काही सापडलं नाही. परत ह्यांनी त्याला दम दिला आणि म्हणाले की ताबडतोब निघून जायचं आमच्या घरात परत यायचं नाही म्हणून. असं गेला तो निघून. म्हणजे
0: त्या पैशांचा शोध लागला का?
2: नाही. मग मला घेऊन आला तू नाक्यावरनं गाडीवरनं भाऊ. मला पण ते चेन पडे ना. मग मी ते तो झोपलो तर तिथे आजूबाजूला सगळं बघायला लागले. असं भिंतीतलं कपाट घरात असायचं, तसं त्या कपाटामध्ये बघितलं शोधून. तर एका पुस्तकात मला ते पैशाचं पुडकं सापडलं. आणि दाखवलं मी या सगळ्यांना.

0: आणखीनच चैन पडेना तो. गाडी काढली त्यांनी शेजारच्या मुलाला हेमंत चौकला घेतलं आणि त्याचा पाठलाग करायला निघाले दोघे जण. तसं एका शेतातून भराभर भराभर चालत पळत जाताना दिसला. हे लोक गाडीवर होते त्यामुळे त्यांनी पकडला त्याला आणि त्या वाकेश्वर मंदिर गावाच्या सुरुवातीलाच आहे तिथे त्याला घेतला आतमध्ये. आणि तिथला पुजारी जो जंगम म्हणून असतो शंकराचा पुजारी तो होताच देवळामध्ये. त्याला त्याची झडती घ्यायला सांगितली तरी त्याच्याकडे काही सापडलंच नाही कारण नव्हतंच त्याच्याकडे ते पैसे घरी होते ना. पण ते पळवले असते त्याने जाताना नंतर
1: मला ते मिळाल्यामुळे वेळीच
0: खिशात वरती नोट होती. खिशामध्ये बिक्सची नोट होती ती त्यांनी त्याला दिली नाही आणि म्हणाला आता हे घे इथनं रोहा आणि नागोठणा दोन्ही गावं जवळ आहेत तेवढ्या तिकिटापुरते पैसे तुला देतो माझ्याकडे एवढेच आहेत आणि मात्र ह्या गावात परत यायचं नाही कधी लक्षात ठेव. ते 20 रुपये त्याला दिले आणि त्याला पळवला तिथनं. म्हणजे आता सांगायचा मुद्दा आहे की आपल्या संस्कृतीचा भाग आहे अतिथी देवोभव म्हणून पण कसा विश्वास ठेवायचा कधी कधी. शहरामध्ये तर ही फसवणूक आपल्याला हल्ली दिसूनच येते. हा तर खेड्यामध्ये सुद्धा अशी सुरुवात झालेली आहे. हा एक वेगळा म्हणून अनुभव सांगितला. बाकी पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा गाड्याबरोबर नायाची यात्रा हे सगळं लहान मुलांना तर आणखीनच मोज मजा वाटत असते पाहुणे आले की. तर असा एक वेगळा अनुभव भावाचा कारण तो मला म्हणाला माझा फोन लागला तर मी सांगेन तुझा लागला तर तू सांग.
1: वेगळा अनुभव
0: ऐकला. हा चार लोकांना ऐकू दे असं त्याचं म्हणणं म्हणून सांगितलं मी तुम्हाला.
1: धन्यवाद.
0: चालेल. हा
1: धन्यवाद.

0: नमस्कार।
1: हॅलो,
0: हां बोला।
1: मी शांताकृतीचा अश्विनी मोहिते बोलते।
0: हो बोला अश्विनी ताई।
1: पूर्वी म्हणायचे पाहुणे म्हणजे पाहुणे येते घरात तोच दिवाळी दसरा।
0: हो हो,
1: आमच्या लहान मुलांना पाहुणे पण घरात आणायला एवढा आनंद व्हायचा। आणि लहान मुलं तर नाचायची, पण त्यांचं पहिलं लक्ष कुठे असतं माहिती आहे?
0: पाहुण्याने
1: खाऊ त्यांचं लक्ष असायचं जास्त, मामा वगैरे लाड करायचे ना, मग ते जेवणच यायचे खाऊ वगैरे,
0: मजा असायची। पण ते नाही का
1: चंगल म्हणजे काय, मामा आले मामी आली त्या आई व त्यांच्यासाठी स्पेशल डिश वगैरे करायची ना, मग त्याच्यामध्ये आमचं पण पाहून द्यायचं एकदम। आणि आम्हाला आनंद व्हायचा आहे आमच्या घरात पाहुणे आले आमच्या, आम्ही नाचत नाचत सगळ्यांना आम्ही सांगायचो हा आमचा आनंद।
0: धन्यवाद। धन्यवाद अश्विनी ताई। नमस्कार।
2: नमस्कार।
0: हाँ बोला।
2: मी नीता पाटील बोलते।
0: नीता ताई बोला, थोडक्यात बोला, कार्यक्रमाची वेळ संपली पण हा तरी बोला। हो हो हो बोला।
2: आता काय पाहुणे एकमेकाच्या घरी जाणं फार कमी झालंय, फोनमुळे असावं एकमेकाची खुशाली। पूर्वी काय आमच्या जवळपास आपल्या घराच्या जवळ कुठेतरी आले स्क्रीन पाहता जवळ आले यांच्या घरी पण जाऊन येऊ असं करून लोक घरी यायचे, ते आम्हाला मजा यायची। आई आपली पटकन सगळ्यांना शिरा बिरा करून द्यायची खायला, काही काही लावून जेवायला पण बसायची। आमच्या माझ्या आजोबा म्हणजे आईचे वडील

0: रिटायर झाल्यानंतर चौपाटीवर जाऊन कोळी लोकांमध्ये बसायचे आणि त्यांना ऍडवाइस द्यायचे, त्यांचे काय डिफिकल्टी असते ते वाचून दाखवून त्यांना सोडवायचे. तर त्यांना इतका जिवाळा निर्माण झाला की त्यांची बंगाला जर बोट लागली तिथे हक्काने आमच्या घरी त्यांच्या त्या कोळीच्या देशामध्ये लंग कोळ्यांचा तो रुमाल वगैरे बांधून मोठी मोठी मच्छी घेऊन आमच्या घरी यायची वाटेल त्या वेळी. आणि मग आई पण त्यांना अगदी घरात घेऊन छानपैकी कालवण भात वगैरे सगळं मस्त करून द्यायची आणि ते पण खुशाल अगदी आनंदाने जेवायचे आणि जायचे.
1: आपलेपणाने ते यायचे आणि आपुलकीने तुम्ही त्यांचं करायचं नाही का, तुमची आई त्यांचं आपुलकीनं करायचं.
0: आणि ते पण असे मोठे मोठे मासे आणायचे, सुरमय बिरमय कसे लांब लांब. आमच्या आम्हा सगळ्या मुलांना मजा यायची, अरे कोळी लोक आले कोळी लोक आले करून. आणि तर आता काय होतं पाहुणे म्हणून आता माझी बाई मुलगी बाहेर गावी येते आणि ती काय प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही पण तिला भेटायची ओढ असते. मग आम्ही काय करतो एक दिवस आमच्या घरीच पाहुणे म्हणून बोलून गेट टुगेदर करतो.
1: छान एक गेट टुगेदर होतं आणि सगळ्यांच्या म्हणजे भेटीगाठी होतात,
0: सगळ्यांची भेट होते आणि खाणं पिणं नाचणं गाणं मज्जा करतात आणि जातात. खुश होते
1: हे जपलं पाहिजे आणि अगत्याने आपण आग्रहाने सगळ्यांना बोलवलं पाहिजे आपल्या घरी,
0: बोलवलं पाहिजे.
1: थोडी आपली ओढाताण होते पण हल्ली सगळं मिळतं आपण, है ना. त्यामुळे आपण अगत्याने बोलवून सगळ्यांसाठी केलं पाहिजे.
0: प्रत्यक्ष भेटून जो आनंद मिळतो फोनवर नाही मिळत. मला तरी आवडत नाही फोनाफोनी करायला, हे नेहमी म्हणतात तू फोन नाही करत, अरे फोन करून मला मजा येत. मला प्रत्यक्ष जाऊन भेटायला आवडतं.
1: छान,
0: काय सांगणार. नंतर
1: धन्यवाद नीताताई.
0: हो हो
1: धन्यवाद.
0: हा धन्यवाद.
1: बरे तर श्रोते हो, या कार्यक्रमापुरता मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, स्वरसंवाद हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. सकाळचे 11:43 झाली आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात. त्याआधी एक संदेश.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रंजना जोगळेकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत.

0: सदानंद डबीर यांची रचना आपण ऐकली हरिणाक्षी कुलकर्णी यांच्या स्वरात.
1: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी.
2: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
1: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
2: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
1: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती.

आकाशवाणीच्या गायकवृंदाच्या समूह स्वरात ही रचना आपण ऐकली आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून.

श्रोते हो, AIR मराठी डीटेचे परवाहिनी सुद्धा आपण ऐकत आहात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा ऐकू शकता. मध्यान्नीचे 12 वाजते थोड्याच वेळात वनिता मंडळाचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. समाजाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक जतनात संग्रहालयाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आजचा हा दिवस जगभरात साजरा केला जातो. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्सने 1977 हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. संग्रहालय ही केवळ जुन्या वस्तू ठेवण्याचं ठिकाण नसून सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्कृतीचं संवर्धन आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढवण्याचं साधन आणि या सगळ्याची जाणीव करून देणं यासाठी हा या दिवसाचा मुख्य उद्देश. संग्रहालय आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास, कला आणि संस्कृतीशी जोडतात. दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित हा दिवस साजरा केला जातो, ज्यामुळे संग्रहालयाचं समाजातील बदलत्या भूमिकेचं महत्त्व स्पष्ट होतं. तर यंदाची संकल्पना आहे म्युझियम्स युनायटिंग अ डिवायडेड वर्ल्ड, म्हणजेच विभक्त जगाला एकत्र आणणारी संग्रहालय. त्यामुळे श्रोते हो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत तर मुलांना घेऊन आपणही आपल्या जवळपास असलेल्या संग्रहालयांना भेट देऊया आणि आजचा दिवस साजरा करूया.

0: श्रोते, आणि आता या छानशा गाण्यानंतर आपण ऐकणार आहोत इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो, आत्ता 10वीच्या परीक्षांचे रिझल्ट लागायला सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्येही उत्सुकतेचं वातावरण आहे. पुढे कॉलेजमध्ये प्रवेश, नवीन मित्रपरिवार, नवीन वातावरण आणि नव्या संधीचा प्रवास सुरू होणार आहे. अशा या नव्या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, इंग्रजीमध्ये संभाषण कसं करायचं? दैनंदिन संवादात, शिक्षणात आणि विविध ठिकाणी सहजपणे बोलता यावं यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य आवश्यक ठरतं. म्हणूनच आजचा आपला विषय प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रिया जाधव. सुप्रिया जाधव यांनी इंग्रजी साहित्य विषयात MA पदवी संपादन केली असून त्यामध्ये युरोपियन नाट्य साहित्य आणि रशियन कवितेचा विशेष अभ्यास केला आहे. तसंच त्यांनी BEd पदवी इंग्रजी विशेष विषयासह पूर्ण केली आहे. सध्या त्या श्रीमती KC गांधी इंग्लिश माध्यमिक शाळा कल्याण येथे त्या कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: माझा पहिला प्रश्न असा आहे की आज अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येतं, लिहिता येतं, पण बोलायची वेळ आली की ते थांबतात, म्हणजे बोलू शकत नाही, काहीतरी कमी पडतं असं त्यांना वाटतं. तर या इंग्रजी कन्व्हर्सेशनमध्ये, म्हणजे संभाषण करण्यात, नेमकी अडचण कुठे येते?
2: विद्यार्थी लिहिताना वाचताना अगदी कॉन्फिडंट असतात, पण जेव्हा बोलण्याची वेळ येते त्यावेळी ते थोडे गडबडतात. ही समस्या त्यांना येते कारण पॅसिव्ह नॉलेज आणि ॲक्टिव्ह युसेज याच्यातल्या फरकामुळे. विद्यार्थी वाचन आणि लेखनामधून भाषा तर समजून घेतात, पण बोलण्यासाठी आवश्यक असलेला सराव आणि सातत्य तिथे कमी पडतं. तसेच त्यांच्यामध्ये असलेला थोडा आत्मविश्वासाचा अभाव आणि चुकण्याची भीती यामुळे ते थोडे भांबवतात. उदाहरणार्थ, आय अंडरस्टँड इंग्लिश हे त्यांना माहितीच असतं, पण आय कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली यासाठी मात्र सरावच आवश्यक असतो.
1: तुम्ही आता म्हणालात सातत्य हवं, शिकायची इच्छा असते, पण ती सुरुवात कुठून करावी हे त्यांना समजत नाही. इंग्रजी बोलण्याची ही सुरुवात कुठून, कशी करावी?
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उदाहरणार्थ, आय एम गेटिंग रेडी, आय एम गोइंग टू स्कूल, अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य रोज स्वतःशीच त्यांनी बोलायची. अगदी रोज 5-10 मिनटं त्यांनी स्वतःशी संवाद साधला तर ही सवय त्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरेल.
1: आता तुम्ही म्हणालात की संभाषण रोज करायचंय वगैरे, पण कधी कधी काय होतं, शाळा किंवा कॉलेजमध्ये थोडं इंग्रजी वापरलं जातं, पण आपण आपल्या घरी किंवा मित्रांमध्ये आपली मातृभाषाच वापरतो, तर रोजच्या व्यवहारात ह्या कन्व्हर्सेशनचा सराव कसा करावा?
2: अगदी योग्य प्रश्न आहे. आपण सर्वजण आपापल्या घरी मातृभाषेतच बोलतो आणि सर्वच विद्यार्थी आपापल्या घरामध्ये मातृभाषेचा सराव हा त्यांच्या इंग्रजी

0: इंग्रजी भाषेपेक्षा जास्तच असतो, पण तरी सुद्धा घरामध्ये एक छोटंसं इंग्रजी वातावरण तयार करायचं आहे. रोज इंग्रजी संभाषणासाठी ठराविक वेळ त्यांनी राखून ठेवायचा आहे. त्या वेळेमध्ये त्यांनी छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करायचा आहे घरातील कुटुंबातील सदस्यांबरोबर किंवा आपल्या मित्रमंडळी सोबत छोट्या छोट्या संभाषणाचा सराव करायचा. उदाहरणार्थ हाऊ वॉज युअर डे किंवा व्हॉट डीड यू लर्न टुडे अशा प्रकारच्या छोट्या संवादातून त्यांच्यामध्ये मोठा आत्मविश्वास तयार होतो.
1: अनेक वेळा शब्द माहिती असतात पण वाक्य रचना करताना गोंधळ होतो, ज्याला आपण म्हणतो सेंटेन्स फॉर्मेशन. तर हे सुधारण्यासाठी काय करावं?
0: इंग्रजी भाषेबरोबर कोणत्याही भाषेमध्ये सेंटेन्स फॉर्मेशनसाठी कर्ता कर्म क्रियापद ही त्याची मूलभूत वाक्यरचना आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता क्रियापद आणि कर्म ही मूलभूत रचना आपण समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शी रीड्स बुक, दे प्ले फुटबॉल यासारख्या छोट्या छोट्या वाक्यांमधून आपण रोज सराव करणं गरजेचं आहे. आणि शिवाय आपण ज्यावेळी लिहितो, रायटिंग आणि स्पीकिंग म्हणजे ज्यावेळी लिहितो आणि ज्यावेळी बोलतो, या दोन गोष्टींमध्ये समन्वय आवश्यक आहे. दररोज किमान 5 नवीन वाक्य तयार करण्याची आपण स्वतःला सवय लावल्यास मोठा फरक पडतो.
1: आता हे सेंटेन्स फॉर्मेशन आपण म्हटलं की रचना कशी करावी, ह्याच्यातच कधीतरी त्यांचा गोंधळ असतो आणि मग विद्यार्थ्यांना वाटतं की आपण चुकलो तर लोक हसतील म्हणून ते बोलायचंच टाळतात. तर हा संकोच त्यांनी कसा मग दूर करायचा?
0: सर्वप्रथम तर चुका ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. इट इज बीन टोल्ड दॅट मिस्टेक्स आर प्रूफ दॅट यू आर ट्राईंग. तुम्ही प्रयत्न करणार तर मग नक्कीच तुमच्याकडून चुका होणार. मग चुकांचा तुम्ही संकोच बाळगायचा नाही आहे. उदाहरणार्थ ही गो टू स्कूल, ही गो टू स्कूल असं तुम्ही 3-4 वेळा जेव्हा बोलतात तेव्हाच तुम्ही ही गोज टू स्कूल हे वाक्य शिकतात. म्हणूनच चुकण्याची अजिबात भीती बाळगू नये.
1: आता ग्रामर, हा ग्रामर शब्द ऐकला कीच विद्यार्थ्यांना ताण येतो किंवा रूल्स आठवत नाहीत त्यातले म्हणून ते बोलायला घाबरतात. तर संभाषणासाठी ग्रामर किती आवश्यक आहे?
0: कोणत्याही भाषेसाठी, कुठल्याही भाषेमध्ये संवाद साधण्यासाठी ग्रामर अगदी बेसिक स्वरूपाचं पुरेसं असतं. मग त्याच्यामध्ये काळ म्हणजे टेन्सेस, आर्टिकल्स, उपपद आणि वाक्यरचना, जसं आपण मगाशी म्हटलो सेंटेन्स फॉर्मेशन, या गोष्टींचं प्राथमिक ज्ञान सुद्धा पुरेसं आहे. सुरुवातीलाच अगदी फ्लुएन्सीवर फक्त भर द्यायचा आहे. तुम्ही फ्लुएन्सीवर भर दिलात की हळूहळू मग तुम्ही अक्युरसीकडे वाटचाल करतात. त्यामुळे अगदी खूपच ग्रामरचे नियम पाठ करण्यात काहीच अर्थ नाही. अगदी बेसिक ज्ञान ग्रामरचं असणं सुद्धा पुरेसं आहे.
1: तसं इंग्रजी बोलताना मग काही शब्द, योग्य शब्द आठवत नाहीत किंवा माहीत नसतात आणि त्यामुळे वाक्य मध्येच थांबतं, तोडलं जातं. तर शब्द संग्रह, वोकॅबलरी हे वाढवण्यासाठी सोपे उपाय कोणतेत?
0: वोकॅबलरी कुठल्याही भाषेचा गाभाच असतो. जेवढे तुमच्याकडे शब्द जास्त तेवढी तुमची भाषा समृद्ध. मात्र ही वोकॅबलरी वाढवायची कशी? सोपं उत्तर आहे, रोज वाचन केलं पाहिजे. पहिला उपाय, जे तुम्ही वाचतात त्या वाचनातून रोज तुम्ही नवीन शब्द शिकतात. मग ते नवीन शब्द तुम्ही एक डायरी बनवून त्या डायरीला अगदी नाव द्यायचं आहे वर्ड डायरी, आणि त्याच्यात शिकलेले रोजचे नवीन शब्द टिपून ठेवायचे. त्याच्यानंतर तुम्ही इंग्रजी मूवीज किंवा सिरियल पाहू शकतात, पण त्या कशा पाहायच्यात? त्यांच्या सबटायटल्स सोबत पाहायच्यात. त्यामुळे तुमची भाषा अजून विकसित होण्याला मदत होते आणि तुम्ही नवीन शब्द शिकतात. अशा पद्धतीने दररोज 5 नवीन शब्द शिकून, नुसतं शिकून उपयोग नाही, ते तुम्ही वाक्यांमध्ये त्यांचा उपयोग करायला शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ हॅपी, हॅपी हा शब्द आला तर आय एम हॅपी टुडे. कॉन्फिडंट, शी इज व्हेरी कॉन्फिडंट गर्ल. इम्प्रूव्ह, आय विल इम्प्रूव्ह माय मॅथमॅटिक्स. अशा पद्धतीने नवीन शब्द तर शिकायचेच आहेत, पण त्या शब्दांचा वाक्यांमध्ये उपयोग करायचा आहे. यासाठी तुम्ही वर्ड ऑफ द डे म्हणून ही टेक्निक सुद्धा वापरू शकता. वर्ड ऑफ द डे, एखादा पर्टिक्युलर शब्द तुम्हाला खूप आवडतो

0: त्या एका शब्दाला धरून तुम्ही कमीत कमी 5 सेंटेन्स बनवायचे. अशा पद्धतीने तुमची वोकॅबलरी समृद्ध होणार आहे.
1: काही विद्यार्थ्यांना बोलता येतं बोलता येतं, पण उच्चार योग्य नसतात, किंवा त्यांना ते योग्य उच्चार आहेत की नाही हेही माहीत नसतं, थोडी शंका असते मनात. मग हे उच्चार म्हणजे प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी काय करावं?
0: एकदम अगदी अगदी उपयुक्त प्रश्न तुम्ही विचारला आहे. कधी कधी काय होतं की एकाच शब्दाचे चुकीचे उच्चार ऐकलं की त्या व्यक्तीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास डळमळतो. मग अशा प्रोनाऊन्सिएशन सुधारण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय की तुम्ही ॲक्टिव्ह लिस्नर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही खूप मन देऊन ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण उत्तम श्रोताच उत्तम वक्ता बनू शकतो हे आपणा सर्वांना माहिती आहे. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, जे मोठे शब्द आहेत त्यांना तुम्ही तुकड्यांमध्ये बोलू शकतात. एकदमच तो मोठा शब्द एका वेळी बोलण्याच्या ऐवजी त्याचे छोटे छोटे पार्ट्स करून तो शब्द बोलण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुमचे उच्चार सुधारू शकतात. सायलेंट लेटर्स नेहमी लक्षात ठेवा. ॲन आवर होतं, हवर होत नाही. त्यामुळे सायलेंट लेटर्स तुम्ही लक्षात ठेवा. याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही आरशासमोर उभं राहून, त्याला आम्ही मिरर प्रॅक्टिस असं म्हणतो, आरशासमोर उभं राहून तुम्ही रोज त्याची प्रॅक्टिस केली तर तुमच्यामधला तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो. शिवाय तुम्ही जेवढं ऐकाल तेवढंच तुमचं बोलण्याची स्पीकिंग स्किल समृद्ध होणार आहे. आजकाल आपण ज्या युगामध्ये राहतो तिथे ऑनलाईन रिसोर्सेस खूप उपलब्ध आहेत. डिक्शनरी ॲप्स ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये उच्चारसुद्धा येतात, तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता.
1: अनेक जण म्हणतात की आम्हाला ऐकून समजतं, म्हणजे प्रश्न काय विचारलाय कळतो, पण उत्तर देता येत नाही. तर या लिस्निंग आणि स्पीकिंग ह्याचा संबंध कसा आहे, संतुलन कसं राखायचं? उदाहरणार्थ, व्हॉट डीड यू डू यस्टरडे, मनात प्रश्न समजतोय, काल काय केलंय असं विचारलंय, पण विद्यार्थी उत्तरं तुटक देतात आणि वाक्य पूर्ण होत नाहीत, तर या लिस्निंग आणि स्पीकिंग यांचा संबंध कसा आहे?
0: लिस्निंग आणि स्पीकिंग, जसं मी आत्ताच सांगितलं की योग्य प्रोनन्सिएशन, सेंटेन्स स्ट्रक्चर, टोन, रिदम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिस्निंगमुळेच म्हणजे ऐकण्यामुळेच समजतात. याच्यामुळे तुमची वोकॅबलरी नॅचरली वाढत जाते, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. त्यामुळे लिस्निंग आणि स्पीकिंगचा अत्यंत जवळचा शब्द आहे. जसं मी आत्ता म्हणाले, जेवढा तो उत्तम श्रोता असेल तेवढाच तो उत्तम वक्ता बनतो. कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत या तुम्हाला ॲक्टिव्ह लिस्निंगमुळे समजतात.
1: कारण आपण फक्त ऐकत नाही तर समजून घेतो, प्रतिसाद देतो आणि संवाद अधिक प्रभावी करतो. समोरचा काय बोलतोय त्याचा टोन, भावना आणि अर्थ लक्षात घेतल्यावर आपलं उत्तर जास्त योग्य आणि नैसर्गिक होतं. त्यामुळे कन्व्हर्सेशन स्मूथ आणि त्यात आत्मविश्वास जास्त दिसून येतो. पुढचा प्रश्न असा आहे की आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, त्यावर वेळ घालवतो आपण, वेळ जातोच, पण त्याचा योग्य वापरही आपण करू शकतो, होऊ शकतो. तर या मोबाईलच्या मदतीने इंग्रजी कन्व्हर्सेशन कसं सुधारता येईल?
0: मोबाईलचा उपयोग आपण लर्निंग टूल म्हणून करू शकतो. अतिशय उपयोगी आहे हे माध्यम. इंग्लिश लर्निंग ॲप्स, पॉडकास्ट आणि यूट्यूब व्हिडिओज याचा आपण नियमित उपयोग करू शकतो मोबाईलमुळे. यूट्यूबचा सुद्धा आपण स्मार्ट वापर करू शकतो. रोज कमीत कमी 10 ते 15 मिनटं इंग्रजी कॉन्व्हर्सेशनचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकतात. पॉडकास्ट किंवा ऑडिओ तुम्ही ऐकू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही व्हॉइस टायपिंग काढून त्याचं टिपण ठेवू शकता. स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह करू शकता. AI, चॅट GPTचा वापर करून तुम्ही तुमची भाषा समृद्ध करू शकतात. याबरोबरच मी आत्ता सांगितलं प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी डिक्शनरी ॲप्स आहेत, आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हॉट्सअपचे, इंग्लिशचे लर्निंगचे ग्रुप फॉर्म करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलचा योग्य वापर करू शकता. ॲज अ लर्निंग टूल म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकतात.
1: आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो की विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही समस्या अधिक ठळकपणे दिसून येते, कारण त्यांना इंग्रजी बोलण्यासाठी योग्य वातावरण मिळत नाही. त्यांच्या आजूबाजूला इंग्रजी संवाद करणारे लोक कमी असतात, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करण्याचीही संधी मिळत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी कन्व्हर्सेशन स्किल कसं वाढवावं?
0: शहरातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळतं, पण ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळत नाही. त्यामध्ये कुठेतरी मनात भीती असते की ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे, तो एक संकोच असतो. मग आम्ही काय करायचं आमची भाषा समृद्ध करण्यासाठी किंवा संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी? तर त्यांच्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे, त्याचा त्यांनी जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यांच्या शिक्षकांचं, तज्ज्ञांचं यावर ते मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि आत्ताच जसं आपण बोललो, मोबाईलचा आणि इव्हन रेडिओचा सुद्धा ते खूप चांगला उपयोग करू शकतात. घरात मित्रमैत्रिणींसोबत रोज 10 ते 15 मिनिटं इंग्लिश बोलण्याची एक सवयच लावू शकतात. डेली स्पीकिंगची प्रॅक्टिस करू शकतात. आणि रीडिंग बुक्स वाचनामुळे त्यांची भाषा अजून समृद्ध होईल आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास दुणावतो. आणि मग पुन्हा मग ते जे ग्रामीण भाग आणि शहरी भागातलं अंतर आपोआपच घटत जातं.
1: अगदी योग्य. मगाशी आपण स्पष्ट उच्चाराबद्दल बोललो, तसंच फ्लुएन्सी फ्लुएन्सी ही महत्वाची आहे. तर काही विद्यार्थी शब्द बोलतात पण सहज आणि सलग बोलता येत नाही, फ्लुएन्सी वाढवण्यासाठी मग रोज काय करायला हवं?
0: फ्लुएन्सीसाठी एकच मूलमंत्र आहे, प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी. प्रॅक्टिस म्हणजे सराव, कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास, आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. तर तुम्ही दररोज किमान 10 ते 15 मिनिटं सलग बोलण्याचा सराव करायचा आहे. उदाहरणार्थ एखादा विषय घ्यायचा आहे, हाऊ आय स्पेंट माय डे टुडे, माय डेली रुटीन, किंवा माय फेवरेट टीचर, असं कुठला तरी एक छोटासा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर सलग 10 ते 15 मिनिटं बोलण्याचा, सलग बोलण्याचा सराव करायचा. अशा पद्धतीने तुम्ही तुमची फ्लुएन्सी वाढवू शकता.
1: अगदी खरंय. आता तुम्ही म्हणाला तसं, म्हणजे की फ्लुएन्सी वाढवण्यासाठी रिडिंग पुरेसं नसतं, पण काही विद्यार्थी खूप वाचन करतात, त्यामुळे वोकॅबलरी समज चांगली होते, पण बोलण्याचा सराव कमी असल्यामुळे ते अडखळतात. आणि म्हणून रीडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन आवश्यक आहे. तर ते कसं साधावं?
0: वाचन केल्यानंतर तुम्ही त्याचं मनन करणं पण गरजेचं आहे. वाचन केल्यावर त्याच्यावर बोलण्याचा सराव करणं सुद्धा योग्य आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पुस्तकातला एखादा पॅरेग्राफ वाचला, तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर पुस्तक बंद करायचं आहे आणि तो पॅरेग्राफ स्वतःच्या शैलीमध्ये, स्वतःच्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा. याला मी इंग्रजीमध्ये रीड आणि रिटेल ही पद्धत असं म्हणतो. रीड करायचं आहे आणि रिटेल म्हणजे स्वतःचं शब्द स्वातंत्र्य घेऊन तुम्ही ते पुन्हा रिटेल करण्याचा सराव करायचा आहे, आपल्या शब्दांमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने तुम्ही रीडिंग आणि स्पीकिंगमध्ये संतुलन ठेवू शकता.
1: आता तुम्ही म्हणालात तसं रीडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन जसं महत्वाचं आहे, तसं दुसरं महत्वाचं आहे भीतीवर मात करणं. तर मित्रमैत्रिणींसोबत इंग्रजी बोलताना संकोच वाटतो, कधी हसू येतं, कधी कोणी चिडवणार तर नाही ना, अशी भीती असते. तर हा अडथळा कसा दूर करावा?
0: सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वतःची प्रगती महत्वाची आहे. स्वतःची प्रगती महत्वाची आहे हे ध्येय जर तुम्ही ठेवलं, तर मग आपोआप तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह राहतो. आणि आपल्याला नेहमी असं सांगण्यात येतं की चूज युअर सर्कल वाईजली. त्यामुळे तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणींचे गट निवडतानाच ते अतिशय प्रोत्साहन देणारे गट असले पाहिजेत, या हे तुम्ही कटाक्षाने त्याची निवड करायची आहे. जसं मी सांगितलं की स्वतःची प्रगती महत्वाची जेव्हा आपण ठरवतो, त्यावेळी आपण पुन्हा छोट्यापासून सुरुवात करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्ही यामध्ये रोल प्ले करू शकतात. जेव्हा तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत असतात त्यावेळी अगदी टीचर स्टुडंटमधील संभाषण रोल प्ले या मेथडने डिस्कस करू शकतात. डेली कमीत कमी 5 मिनिटांचं एक चॅलेंज घेऊन सर्व मित्रमैत्रिणींनी एकमेकांना प्रोत्साहन देऊन इंग्रजी बोलण्याचा एकमेकांना आत्मविश्वास द्यावा, अशा पद्धतीने तुमच्यातला हळूहळू

0: मैत्रिणींच्या गटांमध्ये असणारा संकोच दूर होईल.
1: पालकांना मुलांनी इंग्रजी बोलावं असं वाटतं, पण कधी कधी योग्य मार्गदर्शन पालकांचं कमी पडतं किंवा कुठे कुठे विद्यार्थ्यांवर दबावच दिसून येतो. तर पालकांनी मुलांना कसं प्रोत्साहन द्यावं?
0: आपल्याला अगदी लहानपणापासून आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितलेलं आहे की यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. तुम्ही तुमच्या चुकांमधूनच शिकतात. तुम्हाला जर प्रगती करायची आहे, कुठल्या एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं आहे, तर तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती गोष्ट करताना तुम्ही चुका करणारच आणि त्या चुकांमधूनच तुम्ही शिकणार. त्यामुळे पालकांनी मुलांच्या चुका स्वीकारायच्या आहेत, त्या स्वीकारायच्या आहेत, पण त्यावेळी त्यांनी त्याच्यावर टीका करायच्या नाही आहेत. तुमचं मूल चुकांमधूनच शिकणार आहे. घरामध्ये एक छोटंसं इंग्रजीचं वातावरण तुम्ही तयार करायचं आहे. मोबाईलवर मुलांना मोबाईल बघण्यासाठी, त्याच्यावर एज्युकेशनल व्हिडिओज बघण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. अशा पद्धतीने मुलांना अतिशय पालकांकडून प्रोत्साहन मिळाल्यावर अजून त्यांना एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि पालकांनी एक गोष्ट कटाक्षाने करायची आहे की आपल्या मुलाला कमीत कमी रोज 5 पाने वाचण्याची सवय लावायचीच आहे. किंवा तुम्ही अगदी बाजारामध्ये तुमच्या मुलाला घेऊन फेरफटका मारायला जरी गेलात तर दुकानावर असलेल्या इंग्रजीतल्या पाट्या त्यासुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. कुठे असलेले सूचना फलक या सगळ्या गोष्टी मुलांनी वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, जेवढं तुम्ही वाचाल तेवढी तुमची भाषा समृद्ध होत जाईल. अशा पद्धतीने पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे.
1: अगदी बरोबर, पालकांचा सपोर्ट महत्वाचा आहेच, पण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यात शिक्षक आणि शाळेची भूमिका नेमकी कशी असते?
0: आजकाल विद्यार्थी घरासोबत जास्तीत जास्त वेळ हा शाळेमध्ये घालवतात. शाळेमध्ये आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये भाषा खूप महत्वाचं माध्यम असतं. मुलांना आम्ही शाळेमध्ये रीडिंग वाचन ही किती महत्वाचं आहे याबद्दल रीडिंग आम्ही घेतो, क्लासरूम रीडिंग घेतो, प्रत्येक मुलाचे इंडिव्हिज्युअल रीडिंग घेतो, रीडिंग अलाउड घेतो. याच्यामध्ये एखादा विद्यार्थी वाचत असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याला पण तो एक आत्मविश्वास मिळतो की जर माझा मित्र वाचू शकतो तर मी सुद्धा अशा पद्धतीने वाचू शकतो. व्हॉइस मॉड्युलेशन, आवाजातले चढ उतार, पंक्चुएशन, कुठे कॉमा कुठे फुल स्टॉप, या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना वर्गामध्ये शिकवतो. याबरोबरच वाचण्याबरोबर जे नवीन शब्द, जसं तुम्ही म्हणालात की वोकॅबलरी, हे नवीन शब्द मुलं शिकतात, त्या शब्दांना धरून आम्ही वोकॅबलरीवर बेस्ड असे गेम वेगवेगळे शाळेमध्ये घेतो. जसं वर्ड सर्च गेम, वर्ड चेन गेम. उदाहरणार्थ माझं नाव सुप्रिया आहे तर शेवटचं सुप्रियामध्ये शेवटचं लेटर ए येतं, मग ए वरून दुसरा शब्द, ए वरून एरोप्लेन, अशी वर्ड चेन म्हणजे शब्दांची साखळी आम्ही मुलांना बनवायला शिकवतो. अशा पद्धतीने हळूहळू मुलांचा या विषयाचा सखोल अभ्यास होतो. आणि मग त्यांचे आम्ही शाळेमध्ये इन हाऊस कॉम्पिटिशन्स घेतो, उदाहरणार्थ उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा इंग्रजीमध्ये. मग वेगवेगळे विषय त्यांना दिले जातात आणि मुलं मग ते सादरीकरण करतात. अशा पद्धतीने मग त्यांचं स्टेज फिअर त्यांची निघून जाते आणि त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवण्याला मदत होते.
1: दहावीनंतर कॉलेजमध्ये, म्हणजे आता सगळे दहावीचे रिझल्ट लागायला सुरू झालेत, तर या दहावीनंतर कॉलेजमधलं नवीन वातावरण, नवीन मित्र आणि नवीन पद्धतीचं शिक्षण सुरू होतं, तर अशावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःला कसं तयार करायचंय?
0: शालेय वातावरण टोटली वेगळं असतं आणि कॉलेज जीवनातलं वातावरण खूप वेगळं असतं. तिथे वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी एकत्र येत असतात. मग अशा वेळी वर्नॅक्युलर मीडियम किंवा मराठी माध्यम किंवा वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या मुलांबरोबर मेन स्ट्रीममध्ये येतात, त्यावेळी मग त्यांना उगाचच असा संकोच वाटत राहतो की आपण कुठेतरी कमी पडतोय का. मग अशावेळी त्यांनी काय करतात, ते स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि इथंच ते चुकतात. त्यांनी असं न करता कॉलेजमध्ये असणारे प्रेझेंटेशन्स किंवा ग्रुप डिस्कशन याच्यामध्ये अत्यंत सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. जसं मी आत्ता सांगितलं, कुठलीही चुकण्याची भीती, कोणताही संकोच त्यांनी बाळगायचा नाही आहे. त्यांनी जेवढं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन

0: भाषाशी रिलेटेड कुठल्याही कार्यक्रमात घेतील तेवढे ते त्याच्यातून शिकतच जातील आणि हळूहळू ते त्याच्यावर प्रभुत्व मिळवतील. आणि अशा पद्धतीने त्यांची एक नवीन मित्रमैत्रिणींचं सर्कल बनण्याची सुद्धा ही योग्य वेळ असते. अशा पद्धतीने कॉलेज जीवनासाठी विद्यार्थ्यांनी तयारी केलेली योग्य ठरते.
1: अनेकांना वाटतं इंग्रजी शिकण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, थोड्या वेळातही सातत्य ठेवलं तर फरक पडू शकतो. तर इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी रोज किती वेळ द्यावा आणि सरावाची योग्य पद्धत कोणती?
0: तुम्ही प्रश्नामध्येच उत्तर दिलेले की सातत्य असणं गरजेचं आहे. मी आज इंग्रजीची प्रॅक्टिस करेन आणि अगदी मग 4 दिवसांनी करेन असं करून चालणार नाही. तुम्हाला अगदी रोज दररोज फक्त 25 ते 30 मिनिटं अर्धा तास मॅक्सिमम सरावासाठी योग्य आहे, पण ते सातत्य हवं. आज 25-30 मिनिटं हवीत, उद्या मला 30 मिनिटं जमत नाही, पण मी उद्या 15 मिनिटं मॅनेज करू शकतो, 15 मिनिटं का असेना, पण उद्या तुम्ही केला पाहिजे. अशा पद्धतीने दररोज कमीत कमी 20 ते 30 मिनिटं सरावासाठी योग्य आहेत. रोज अगदी तासभर 2 तासभर मी वेळ काढेन आणि मग इंग्रजीचा सराव करेन असं करण्याची काही गरज नाही. सातत्यपूर्ण दररोज सराव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो.
1: आजची चर्चा खूप उपयुक्त झाली. आज अनेक विद्यार्थी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतात, पण सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य दिशा यांची गरज असते. अशा वेळी अनुभवी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला त्यांना नवीन ऊर्जा देऊ शकतो. सुप्रिया जाधव मॅडम, तर अशा इंग्रजी संभाषण सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणता महत्त्वाचा सल्ला द्याल?
0: कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हणजे सातत्यपूर्ण सराव, हेच तुमचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे मुख्य मंत्र आहेत. तुम्ही रोज थोडंच करायचे, पण नक्की करायचे. चुका होऊ द्या, संकोच बाळगायचा नाही. इंग्लिशला सब्जेक्ट नाही तर हॅबिट बनवायचं आहे. मनातली भीती काढून टाका. अगदी कीप इट सिम्पल, छोटे साधे साधे पण क्लिअर सेंटेन्सेस बोलण्याची प्रॅक्टिस करा. यू डोंट नीड टू बी परफेक्ट इंग्लिश, यू नीड कॉन्फिडेंट इंग्लिश.
1: श्रोते हो, नियमित सराव, सातत्य आणि बोलण्याची तयारी ठेवली तर कोणतीही भाषा सहज जुळून येते. कन्व्हर्सेशन फक्त भाषा नव्हे तर संवाद साधण्याची कला आहे. सुप्रिया जाधव मॅडम, आज आपण इथे आलात आणि अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता मराठे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
3: श्रोते आणि आता ऐकूया वाचलेलं छानसं. यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत.
4: डोह हा मौज

प्रकाशनातर्फे 60 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला, जाणकाराने नावाजलेला, अवघ्या 115 पानांचा ललित लेखांचा संग्रह आहे. मोजकं पण अभिरुचीपूर्ण लेखन करणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे याचे लेखक. कृष्णा नदीच्या डोहाजवळचा परिसर, तिथली माणसं, निसर्ग, प्राणीसृष्टी यांच्या आठवणींचा हा संग्रह. या आठवणी आहेत लेखकाच्या बालपणातल्या. त्याने त्या आठवणी प्रौढ वयात लिहून काढल्या असल्यामुळे भूतकाळातल्या निरागस निरीक्षणांना परिपक्व वयातल्या विश्लेषक नजरेची जोड मिळाली आहे. त्यामुळे अर्थातच हे लेखन निराळी उंची गाठतं. त्याचा खोलवर परिणाम वाचकांवर होतो. या नुसत्या आठवणी नाही आहेत, त्या दिवसांचं, गावांचं, रंग, रूप, गंध, स्पर्श, नाद अशा सगळ्या जाणीवा जागवणारं शब्दचित्रच कुलकर्णी आपल्यापुढे उभं करतात. अत्यंत संवेदनशील मनाने टिपलेल्या नोंदींना सहज सुंदर शैली आणि चित्रमय भाषेची जोड मिळाल्यामुळे हे पुस्तक भराभर वाचून हातावेगळं नाही करता येत. कित्येक वाक्यांवर आपण थांबतो, रेंगाळतो, पुन्हा मागचं पान उलटतो, त्यातल्या वातावरणात रमताना मध्येच थांबून आपणही आपल्या आठवणींच्या चिमुकल्या पण खोल डोहात एखादी डुबकी मारून येतो. डोहामध्ये लेखकाचं मनोगत नाही, प्रस्तावना नाही की अर्पण पत्रिकाही नाही. लेखकाच्या प्रतिभेची सहज स्फुरणं म्हणता येतील असे एकंदरीत 11 लेख याच्यात आहेत. पद्मा सहस्रबुद्धे यांच्या अप्रतिम लेखाटनांची जोड याला मिळालेली आहे. आम्ही वानरांच्या फौजा, सुसरींचे दिवस, रात दिवा भिताची आणि जुन्या जन्मीची माणसं हे प्राणीसृष्टीवर आधारित लेख आणि त्यांच्या जोडीला गावातला वैशिष्ट्यपूर्ण डोह, तिथला वारा, ऊन, पावसाचं पाणी, झणाणणारा चौघडा, पायवाटा या सगळ्याची चित्रमय वर्णन करणारे सगळेच लेख वाचनीय आहेत. दुर्बीण, मोबाईल कॅमेरा किंवा इंटरनेटच्या दुनियेला आपण आता इतके सरावलोय की यातली सूक्ष्म निरीक्षणं ही केवळ एका लहान मुलाच्या नजरेने टिपलेली आहेत याची जाणीवच आपल्याला थक्क करते. त्याचबरोबर खेडेगावातल्या चाणाक्ष माणसांची निसर्गाविषयीची जाण, त्यांची आकलनशक्ती, ठोकताळे हे देखील आपल्याला अचंबित करतात. निसर्गशास्त्रावर आधारलेल्या ललित लेखनाची गोडी मराठी वाचकांना लागली ती प्रामुख्याने व्यंकटेश माडगुळकर आणि मारुती चितमपल्ली यांच्या लेखनामुळे. पण त्याआधी म्हणजे 1965 साली प्रकाशित झालेलं डोह हे पुस्तक वाचल्यावर जाणवतं की अशा प्रकारच्या लेखनाचा पहिला मान जातो तो श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याकडे. वानरांच्या टोळीतील टोळी प्रमुख नराकडून टोळीतल्या नरपोरांची होणारी हत्या, टोळीचा प्रमुख बनण्यासाठी नर वानरांमध्ये होणारे युद्ध ही वर्णनं वाचताना व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सत्तांतर या कादंबरीची आठवण होणं अगदी अपरिहार्य आहे. अर्थात सत्तांतरच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत स्वतः माडगुळकरांनीही डोह मधल्या लेखांमुळे आपल्या मनात कुतूहल निर्माण झाल्याचा स्पष्ट उल्लेख केलाय. मारुती चितमपल्लींनीही आपल्या पवित्र पंखांची वाघुळं या लेखामध्ये वाघळांविषयी इतकं नाजूक, हळूवार लिहिताना मला कुठेही आढळून आलं नाही असं कुलकर्णींच्या जुन्या जन्मीची माणसं या वाघळांवरच्या लेखाविषयी नोंदवलेलं आहे. डोह वाचताना प्रकाश नारायण संतांच्या वनवासमधल्या लंपनचीही आठवण होते. पण तिकडे लंपनच्या आयुष्यातल्या गमती जमती, त्याचा दिनक्रम, शाळेतली दोस्त मंडळी, भावनिक स्थित्यंतर यांच्या हलक्या फुलक्या चित्रणात त्याच वयाच्या मुलाचे विचार दिसतात. त्याच्या भावविश्वात वाचक अगदी रंगून जातो. डोहामधला मुलगा हा अधिक संवेदनशील, निसर्गातले सगळे विभ्रम कुतूहलाने टिपणारा, तरल बुद्धीचा, स्वतःच्या विचारात रमणारा तर आहेच, पण त्याच्या स्मरण नोंदी प्रौढ वयात व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे इथे निरागसतेला कलात्मक, परिपक्व चिंतनाची जोड आहे आणि तीच वाचकांवर गारूड करते. सतत जपणारी आई, डोहात सूर मारायला शिकवणारे दादा म्हणजे त्याचे वडील, थोपटताना गोष्टी सांगणारी थोरली आई, ही सगळीच माणसं लेखामधून मुलांच्या प्रथमपुरुषी निवेदनातून त्याच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग बनू

आपल्या पुढे साकार होतात. यांच्याबरोबरच डोहाच्या पलीकडे राहणारी पिवळ्या चकचकीत गुंडीतून दूध घेऊन येणारी चिंगू आजी झाडाची छान पानं वाळून गळून जाताना पाहून कट्ट्यावर एकटीच रडत बसणारी त्याची मैत्रीण लिनी माणसांना शिव्या घालणारी पण कुत्र्या मांजरांना जवळ करणारी धोंडूबाई अंड्यातून बाहेर पडणाऱ्या सुसरींच्या पुल्लांच्या मागावर असणारा आबू ही सगळी माणसं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसकट लक्षात राहतात. निसर्गाचा एक भाग होऊन जगणारी आणि जगू पाहणारी शहाणी माणसं म्हणून लक्षात राहतात. गावात येणारे महापूर टप्प्याटप्प्याने चढत जाणारा पाण्याचा ओघ पाण्याने देवळाचा उंबरठा ओलांडल्यावर देव पालखीतून वर राहणाऱ्या सावकारांच्या देवघरात हलवणं पाणी ओसरल्याबरोबर पुन्हा ते देवळात आणणं हे सगळं ओल्या अंगाने श्रद्धेने पार पाडणारी माणसं नदीची सागरसंगीत पूजा शिंग ढोल लेझिम याच्या गजरात महापुरात पोहण्यासाठी लांबून येणारी माणसं त्यांचे साहसी खेळ पाहण्यासाठी लोटणारा गाव हा सगळा तपशील पाणी या लेखात येतो. त्याचप्रमाणे गावातल्या डोहामधला सुसरींचा वावर त्यांचा जीवनक्रम क्वचित प्रसंगी माणसांशी झालेला संघर्ष एरवी संथपणे डोहा दूरवर तरंगणारी पण आपला नर जोडीदार बंदुकीच्या गोळीने जायबंदी झाल्यावर खवळलेली भुरी सुसर अशी अनेक निरीक्षणं आपल्याला अद्भुत जगाची सफर घडवतात. निसर्ग चक्राशी आणि त्यातल्या सर्व घटकांशी जुळवून घेणाऱ्या गावाप्रमाणेच एक मौलिक दस्तावेज म्हणूनही या नोंदी महत्वाच्या वाटतात. डोहच्या आशयावर त्याच्या शैलीवर त्याचप्रमाणे अनेक समीक्षकांनी लिहिलं आहे त्याप्रमाणे यातल्या निसर्ग निरीक्षणावरही अनेक तज्ज्ञांनी विवेचन केलंय. उदाहरणार्थ आंब्याच्या दिवसात गावातली वाघळं रात्रीत रत्नागिरीला जाऊन परत येतात हा नाना शिंगटेचा तर्क साताऱ्याचे निसर्ग अभ्यासक डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी आपल्या डोहवरच्या सविस्तर लेखात रत्नागिरी आणि औदुंबर ही दोन्ही ठिकाणं एकाच अक्षांशावर आहेत आणि औदुंबराचे वटवाघूळ पश्चिम दिशेला सरकत सरळ रेषेत उडत गेले तर ते थेट रत्नागिरीला पोहोचतील असा निष्कर्ष नोंदवित नाना शिंगटे यांच्या निरीक्षणावरही शिक्कामोर्तब करतात. खरंतर डोहसारख्या पुस्तकाबद्दल सांगत राहणं म्हणजे एखाद्या अत्यंत आवडत्या गाण्याबद्दल बोलत राहण्यासारखं आहे. मोगरा फुलला हे गाणं कसं आहे हे अगदी हरिप्रसाद चौरासियांच्या बासरीच्या सुरावटीपासून लताबाईंच्या सुरांनी सांगता होईपर्यंत मन लावून ऐकलं तरच कळणार. तसंच आहे हे कितीदा सांगितलं तरी अपुरंच. स्वतः वाचल्याशिवाय त्यातला आनंद नाही मिळायचा. तरीही मोह आवरत नाही म्हणून मनात रेंगाळणारी काही वाक्य इथे देते आणि मग थांबते. डोहा पलीकडच्या मंदिरात गेल्यावर परत येताना एक जुना भगभगता कंदील घेऊन अर्ध्या वाटेपर्यंत पोचवायला चिंगू आजी येई. पाणवठ्यापाशी काजव्यांचे हिरवे दिवे लागत मालवत ती आम्हाला कंदील घेऊन जायला सांगे पण तिने अंधारात माघारी जाण्यापेक्षा आम्ही जाणं सोपं होतं. नावेपाठच्या काळ्या भोर पाण्यातून आजीच्या कंदिलाच्या उजेडाची तांबूस रेष आमच्या पाठोपाठ येई. पलीकडून अलीकडेपर्यंत ती उजेडाची लांब रेघ आलेली असे. त्या रेघेला शिवले तर अलीकडून पलीकडे उभ्या असलेल्या आजीला शिवल्यासारखे झाले असते. आम्ही नाव बांधून वर चढेपर्यंत आजी कंदील हातात घेऊन उभी राही मग माघारी फिरे आणि एकदम आजीचा कंदील दिसेनासा होई. दादा म्हणत चिंगूचा कंदील भडकला वाटतं आणि आजी त्या पलीकडच्या अफाट डोहात गडप होऊन जाई. वारा वाहे रुणझुणा या कथेतली ही गोष्ट बघा. हं, वारा वाहे रुणझुणा या लेखातला हा परिच्छेद बघा. एखाद्या सकाळी देवाच्या बागेत लवकर जावे तेव्हा त्याआधीही येऊन गेलेल्या वाऱ्याने तिथल्या पारिजातकाच्या तळी शुभ्र पांढऱ्या फुलांचा सडा शिंपलेला असे. गळलेल्या प्रत्येक नाजूक फुलाला वाऱ्याने एक स्वतंत्र हलका स्पर्श केलेला असे. प्रत्येक फुलाची खाली थांबायची तऱ्हा निराळी.
एक फूल आपली केशरी पोक

0: त्याच लेखातला हाही परिच्छेद पहा. लहान मुलांना देव त्यांच्या बेंबीला दोरी बांधून आकाशातून काळोख्या रात्री खाली सोडतो असे थोरल्या आईने मला सांगितले होते. ती दोरी कापायची देवाची मोठी कात्रीही तिच्याजवळ होती. थोरल्या आईला रात्रीही कुणी कुणी नेहमी बोलवायला ये, आणि तिथून ती जाऊन आली की तिथल्या नवीन मुलाचं वर्णन सकाळी तिच्या तोंडून ऐकायला मिळे. नुकत्याच जन्मलेल्या आकाशातून आलेल्या माझ्या लाल इवल्या बहिणीच्या पोटापासची नाळही तिने मला दाखवली होती. खरेच तिच्या पोटाला देवाने बांधलेल्या राजवरखी दोरीचा उरलेला तुकडा होता. आकाशापासून जमिनीपर्यंतच्या लांब दोरीचा झोक मधल्या पोकळीतल्या वाऱ्यानेच आमच्या घरी थांबवला असला पाहिजे असं मला वाटे. आणि फुलासारख्या छान बहिणीला आमच्या घरी आणून थांबवले यासाठी मी मनापासून चांगुलपणा देत असे वाऱ्याला. पण तिच्याही आधी एका काळोखा रात्री देवाने मलाही आकाशातून सोडले होते. त्या दोरीचा झोकही वाऱ्याने थोरली आई, दादा, आई हे सगळे असलेल्या घरीच नेमका थांबवला होता. हे वाऱ्याचं केवढं मोठं चांगुलपण होतं. एखाद्या दुपारी मठाच्या पाणवठ्याला आईबरोबर सोबत म्हणून मी जाई. आई म्हणायची, पाय पोळतायत रे तुझे. मी म्हणायचा, मग तुझे नाही का पोळत. मला स्मरते, नेमक्या अशा एका क्षणी भारावून जाऊन तिने मला मनाने विलक्षण जवळ घेतलेले होते. थोडा वेळही खाली डोकं आणि वर पाय करून राहिलं तर चेहऱ्याच्या भागात रक्त उतरायचं. केव्हा सरळ होतो असं होऊन जायचं. आणि वाघळांना तर तसं शीर्षासन करायची जन्मभराची शिक्षा मिळालेली होती. स्वतःची विष्ठा त्यांच्याच तोंडात जात होती हे तर त्याहूनही वाईट होतं. पंक्ती प्रपंच केल्यामुळे वाघळांच्या जन्माला आलेली ती गेल्या जन्मीची माणसं आहेत असं थोरली आई सांगे. गावातल्या मरून गेलेल्या माणसांच्या छटा कुठल्या वाघळातून दिसतायत का ते पाहायला तेव्हापासून मी वडाखालती येत असे. थोरल्या आईने सगळ्यांकरता करताना एकाला एक असं कधीही केलं नाही. आजारीपणात मी पडवीत वरती तोंड करून पडलेला असे. कवलाराच्या छिद्रातून आकाशाचा निळा पारा उन्हाच्या वेळी चमचमे. एखादे वानर आपले दोन डोळे त्या छिद्रात लावून माझी तब्येत पाही, आणि मग ती सारी छिद्र मला आढळायला आलेल्या अखंड वानरांच्या डोळ्यांचीच झाली आहेत असे मला अतिशय वाटे. लहानपणी आपण वानर म्हणून का जन्मलो नाही याची सूक्ष्मशी खंत माझ्या मनात होती. वानरांच्या निर्भर जीवनाचं विलक्षण कड तेव्हा वाढता वाढता माझ्याभोवती पडलेलं होतं. संध्याकाळ होत आलेली असे. अंधार भरत येई. घरातला गार अंधार, घरांवर वरल्या झाडांचा अंधार आणि झाडांवर आभाळातून उतरत येणारा अंधार, अंधारावर अंधार. अंधार ही जशी दिवसाची कपऱ्या कपऱ्यातली झोप असे, दूरवर कुठेतरी हरवलेली झोप पाखरासारखी डोळ्यातून भरे. थोरली आई कुणाकुणाच्या नावाचा एक एक घास तोंडात भरवी, पानातच हळुवारपणे हात धुवी, आपल्या जवळच्या दुलईत गुरगुटून घेई, अंगभरच्या गुंगीवर मऊ हात फिरवी, प्रेमाने थोपटी आणि अंधुकसे सांगत राही, बरं का आपली आणि त्या कुठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होते बरं का. तू गोकुळात कृष्ण म्हणून जन्माला आला तेव्हा आपण गोपाळांच्या मेळ्यात होतो. तो रामराजा होता तेवेळी आपण त्याच्या वानरांच्या फौजात होतो. तुम्ही अवतरले गोकुळी, आम्ही गोपाळांच्या मेळी, तुम्ही होते राम राजा, आम्ही वानरांच्या फौजा.
1: श्रोते हो, वाचलेलं छानस यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो वनिता मंडळाचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचं 1 वाजते थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पुढचं पाऊल या चित्रपटातील गीतात ऐकूया. सुधीर मोघे यांची रचना आहे आणि संगीतकार आहे सुधीर फडके.

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं सांगते ऐका या चित्रपटातील गीत. गीतकार गदी माडगुळकर, संगीतकार वसंत पवार.

श्रोते हो, चंद्रशेखर गाडगे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेपूळकर यांची रचना आपण ऐकली. प्रभाकर जोग यांचं संगीत होतं आणि चित्रपट कैवारी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मितवाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे ग.दि. माडगूळकर यांची आणि गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, दुपारचं 1:30 थोड्याच वेळात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल आणि 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू. त्याआधी राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले. या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथं युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत

असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया या दोन देशांच्या भेटीसाठी रवाना झाले. दोन्ही देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ होण्याच्या दृष्टीनं हा दौरा असल्याचं राजनाथ सिंह यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. धोरणात्मक लष्करी सहकार्याची व्याप्ती, संरक्षण उद्योगातली भागीदारी आणि सागरी सहकार्य वाढवण्यावर तसंच भारतीय प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याला चालना देणं यावर या भेटीत भर दिला जाईल असं सिंह यांनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं डायल 112 या सेवेचा विस्तार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झाला. याआधी राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणारी ही सेवा आता सर्व म्हणजे 33 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होईल. अमित शहा यांनी आज सेवेअंतर्गत 400 वाहनांना झेंडा दाखवला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. थिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिल कुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुन्ना हल्लीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वद्रा याबरोबरच काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. केरळ विधानसभेच्या 9 एप्रिलला झालेल्या निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडी 102 जागांवर विजयी झाली. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रात लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती. त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य आहेत असं सीबीआयनं म्हटलं आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महिला खलाशांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या धोरणांमधल्या परिवर्तनामुळे महिला खलाशांचं प्रमाण वेगानं वाढत आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. नारी शक्तीनं आघाडी घेतली असून देशाच्या विकासाला आणि जागतिक सागरी क्षेत्राला उज्ज्वल आणि समावेशक भविष्याच्या दिशेनं घेऊन जायला ती सज्ज झाली आहे असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभा

निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. ट्रकने समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची झडक दिल्यानं ही अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एका जखमीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवाद विरोधी मॉकड्रिल आयोजित केलं गेलं. उपमहानिरीक्षक तसंच हवाई दलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी सीआयएफएसचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रिल झालं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, दिल्ली पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा जवान, बॉम्बरोधी पथक तसंच इतर दलांच्या कर्मचाऱ्यांनी या ड्रिलमध्ये भाग घेतला होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. अमेरिकेत इडाहो इथं काल एअर शो सुरू असताना 2 EA-18G ग्रोवलर लष्करी विमानांची टक्कर झाली. विमानातल्या 4 जणांना वाचवण्यात यश आलं. घटनेची चौकशी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधला तणाव अधिक वाढल्याचं वृत्त आहे. इराणने वेळ वाया न घालवता करार करण्याकडे लक्ष द्यावं असं ट्रम्प यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेनं इराणला 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेला सुपूर्द करणं, एकाच ठिकाणचा अणुकार्यक्रम सुरू ठेवणं या अटी घातल्या आहेत. चर्चेसाठी अटी नाकारत इराणनं आपल्या प्रदेशातल्या तसंच संघर्षातल्या नुकसान भरपाईसोबत लेबनॉनमधल्या लष्करी हालचाली थांबवण्यासह होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपला ताबा अशा काही गोष्टींचा आग्रह धरला आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी गेल्या आठवड्यात एकमेकांचे चर्चेसाठीचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठीचे प्रयत्न पुढे सरकलेले नाहीत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून V.D. Satheshan यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: महाराष्ट्र दिनी बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण, जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन आणि रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठेत 58,71,000 किलो रेशीम कोषची आवक.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
2: बीड जिल्ह्यात महाराष्ट्र

0: दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. आपण सर्वजण एकत्र येऊन विकसित सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प करूया असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जनगणना 2027 अंतर्गत घर सूचीकरण प्रक्रिया डिजिटल पद्धतीनं पार पडल्यानंतर आता प्रगणक घरी येऊन आपली माहिती नोंदवून घेणार आहेत. यावेळी नागरिकांनी शासनानं निर्धारित केलेल्या जनगणनेशी संबंधित 33 प्रश्नांची माहिती प्रगणकांना उपलब्ध करून द्यावी. बीड जिल्हा घर सूचीकरणाच्या कामकाजात राज्यात अग्रस्थानी रहावा यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करून प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या पाणी पुरवठा योजना तसंच विकास कामांना गती देण्याची सूचना खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रशासनाला दिली आहे. जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी 27 विभागांचा आढावा घेतला. दरम्यान सोनवणे यांनी रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गासंदर्भातही आढावा बैठक घेतली. येत्या 15 ऑगस्टपर्यंत पुणे ते परळी रेल्वे धावलीच पाहिजे असे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गांसह ग्रामीण मार्गावरील ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असंही त्यांनी सूचित केलं. बीड शहरातून जाणाऱ्या अहिल्यानगर बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 वरील बालेपीर परिसरातली रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन दिलं. बालेपीर परिसरात मशिदीजवळ आणि बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रखडलेला रस्ता आणि नालीकामांबाबत तसंच अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासंदर्भातली मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. रखडलेली कामं 1 महिन्याच्या आत पूर्ण करावीत, अन्यथा लोकशाही मार्गानं आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही पक्षानं दिला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 वरील धारूर घाट इथं वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत यावेळी चर्चा झाली. बीड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचं काम अत्यंत संथगतीनं सुरू असून यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या कामाला गती देऊन पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचं उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या हस्ते झालं. यावेळी 1209 प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली. बीड जिल्ह्यातील रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 2021 बीड बाजार समितीत प्रथमच रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ सुरू केली होती. यावर्षी या केंद्रात 56,129 शेतकऱ्यांकडून 58,71,404 किलो रेशीम कोषची आवक झाली असून त्यातून 267,83,59,000 रुपयांची उलाढाल झाली आहे. बीड येथील विनायकराव मेटे साहेब रेशीम कोष खरेदी केंद्र शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी वरदान ठरलं आहे. या केंद्राचं रुपांतर रेशीम पार्कमध्ये व्हावं अशा संदर्भातला विस्तारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सभापती सरला मुळे यांनी दिली. बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर विविध घरकुल योजनांतर्गत घरकुलांचं काम हाती घेतलेल्या सुमारे 54,000 लाभार्थ्यांचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हप्ते न मिळाल्यानं गरिबांच्या स्वप्नातील घरांची बांधकामं अर्धवट अवस्थेत असून हक्काच्या निवाऱ्यासाठी लाभार्थ्यांना आता पावसाळ्याच्या तोंडावर उघड्यावर राहण्याची भीती सतावत आहे. या गंभीर प्रश्नी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून जिल्ह्यासाठी विशेष निधीची मागणी केली असून हा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची विनंती केली. केज तालुक्यातल्या मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाला. त्यांनी दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव केला. बीड विधानसभा मतदारसंघातील महसूल विभागाशी निगडीत असलेल्या विविध प्रश्नांच्या अनुषंगानं आमदार संदीप क्षीरसागर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी सविस्तर चर्चा होऊन लवकरच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत बावनकुळे यांनी सकारात्मकता दर्शवली. आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात आमदार सुरेश धस यांच्या हस्ते डायलिसिस सेंटर, सोनोग्राफी मशीन तसंच 5 लाख लिटर पाणीसाठा तलावाचं लोकार्पण करण्यात आलं. या अत्याधुनिक सुविधांमुळे परिसरातल्या रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचं आमदार धस यावेळी म्हणाले.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. दुपारचे 1:46 झाले. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला राणी वर्मा यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. गीताला संगीतबद्ध केलं आहे प्रदीप वर्तक यांनी.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात अशोकजी परांजपे यांची रचना. संगीतकार यशवंत देव.

श्रोते हो या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचे 1:95 झाली आहेत. आता ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया अतुल पेठे यांच्या नाटक नावाचा तराफा या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: नाटक नावाचा तराफा हा अतुल पेठे यांचा मनोविकास निर्मित लेखसंग्रह मराठी रंगभूमी स्थानिक समाज आणि लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा सहज आणि प्रवाही आढावा घेणारा आहे. तराफा हा शब्द ऐकताच एक आधार आठवतो, संकटातून बाहेर काढणारं साधन अशी प्रतिमा डोळ्यांसमोर येते. या पुस्तकात नाटकही तसंच दाखवलंय, बदलत्या अस्थिर काळात माणसाला आधार देणारं आणि विचार करायला लावणारं माध्यम. या पुस्तकात एकूण 11 लेख आहेत आणि एक मुलाखत. नाटक, भवताल आणि जगणं यांचा वेध लेखकांनी घेतलाय आणि या तिन्ही घटकांचे ताणेबाणे आपल्यासमोर मांडले आहेत. पुस्तक 3 भागात विभागलंय, रंग, अंतरंग आणि संवाद. रंग या भागात पेठे यांचा नाट्यक्षेत्रातला प्रवास रेखाटलेला आहे. त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते विविध प्रयोगांपर्यंतचे अनुभव ते अगदी मोकळेपणाने सांगतात. कर्नाटकातलं हेगोडू गाव आणि निनासम या नाट्यसंस्थेशी त्यांचं नातं जे आहे ते त्यांनी खूप जिव्हाळ्यांनी मांडलंय. तसंच सत्यशोधकसारख्या नाटकांचे प्रयोग, निळू फुले यांच्याविषयीचा आदर आणि रंगभूमीवरील इतर अनुभव यामुळे हा भाग जिवंत वाटतो. अंतरंग या भागात लोकसत्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले अतुल पेठेचे निवडक लेख आहेत. या लेखात पेठे यांचा विचार करणारा, समाजाकडे पाहणारा चेहरा दिसतो. रमलेल्या बाबाची गोष्ट हा लेख विशेष लक्षात राहतो. हा लेख वडील आणि मुलांमधलं नातं खूप साध्या आणि प्रभावी पद्धतीने दाखवतो. बाप म्हणजे फक्त अधिकार गाजवणारा नसून समजून घेणारा असू शकतो ही जाणीव या लेखात न होते. तसंच मी हिंदू आहे हा गाजलेला लेख

0: या दूषित आणि ध्रुवीकरण झालेल्या वातावरणात पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज अधोरेखित करतो. प्रवास वर्णन, आरशातला पुरुष किंवा आजारी समाजाच्या नोंदी यासारख्या लेखातून ते स्वतःकडे आणि समाजाकडे प्रामाणिकपणे पाहतात. पुरुषी अहंकार गाळून टाकणारा आरशातला पुरुष आणि जबाबदार संवेदनशील नागरिक म्हणून लिहिलेल्या आजारी समाजाच्या नोंदी हे सगळेच लेख वैचारिक समृद्धी देतात. जर्मन नाटककार बेर्टोल्ड ब्रेश्ट यांचा नाट्यविचार अतुल पेठेंच्या नाट्यविषयक भूमिकेचा अदृश्य गाभा आहे. चिंतनशील प्रगल्भतेने अतुल पेठे भवताल आणि नाट्यवस्तूची वीण गुंफत आलेले आहेत. संवाद या भागात ओंकार गोवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आहे. या मुलाखतीतून पेठे अभिनय, नाटक आणि अनुभव याबद्दल सखोल पण सहज बोलतात. नाटक कसं पाहावं, त्यातून काय घ्यावं आणि कलाकाराने भूमिका कशी समजून घ्यावी याबद्दलचे त्यांचे विचार वाचकाला नवीन दृष्टी देतात. नाटक नावाचा तराफा हे पुस्तक केवळ नाटकाबद्दल नाही तर जगण्याबद्दल आहे. अतुल पेठे या नाटक जगणाऱ्या रंगकर्मीची प्रामाणिकता, संवेदनशीलता आणि समाजाशी असलेलं नातं या लेखांमधून स्पष्ट जाणवतं. गेल्या सुमारे 35 वर्षात समाज, माणूस, विचार, तंत्रज्ञान, राजकारण, संवेदना सगळ्याच पातळ्यांवर जेवढे बदल किंवा ऱ्हास किंवा क्षती झाली तेवढ्या वेगाने हे इतिहासात आधी कधीच घडलं नसावं. या धावपळीच्या उलथापालथीच्या काळात प्रायोगिक नाटक हा प्रकारही सतत बदलत गेला आणि स्वतःला नव्याने शोधत राहिला. या बदलत्या प्रवाहात अतुल पेठे या अवलिया रंगकर्मीनी तेवढ्याच ताकदीनी सामाजिक भान जपणाऱ्या जबाबदार नागरिकाने नाटक नावाचा तराफा समर्थपणे सांभाळला आणि तोलत ठेवला. नाटक आवडणाऱ्या आणि विचारप्रधान लेखन वाचायला आवडणाऱ्या प्रत्येकानी हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात अतुल पेठे यांच्या नाटक नावाचा तराफा या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजले. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. बीज प्रक्रिया याविषयी माहिती जाणून घेऊयात. वाचन केलं आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पिकाच्या अधिक उत्पादनासाठी सुधारित जातीचं शुद्ध आणि दर्जेदार बियाणं वापरणं महत्वाचं असतं. प्रति हेक्टर उत्पादन कमी येण्यात निकृष्ट बियाणांचा वापर हे एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता कमी होऊन तोटा सहन करावा लागतो. जर बियाण्याची उगवण क्षमता न तपासता बियाणं पेरणीसाठी वापरलं तर त्याची उगवण चांगली होत नाही किंवा त्याचा जोम कमी असतो. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. शेतीसाठी वापरण्यात येणारं बियाणं शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं असल्याशिवाय खतं, पाणी, अंतरमशागत या बाबींवर केलेल्या खर्चाचा मोबदला मिळू शकत नाही. बहुतेक शेतकरी आपल्याच शेतात तयार झालेल्या मागील वर्षाचं धान्य बी म्हणून वापरतात. धान्य आणि बियाणं यातला मुख्य फरक म्हणजे बियाणं शुद्ध आणि उगवणक्षम असतं तर धान्य उगवणक्षम असतंच असं नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी विविध पिकांचं बीजोत्पादन घेतलं तर नक्कीच अधिक उत्पादन मिळवता येईल आणि बियाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता येईल. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं केलेलं बीजोत्पादन हे महत्वाचं असतं. बीजोत्पादन करताना बीजोत्पादनाचे आणि प्रमाणीकरणाचे जे नियम तयार केलेले असतात ते पाळणं अत्यंत गरजेचं असतं. बीजोत्पादन आणि प्रमाणीकरणाचे नियम बियाण्याच्या प्रकारावर अवलंबून असतात. विविध पीक पैदासकरांनी विकसित केलेले नवीन संकरित आणि सुधारित वाण शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या स्थितीत पोहोचावे यासाठी त्यांचं बीजोत्पादन शास्त्रीयदृष्ट्या 4 टप्प्यात घेतलं जातं. मूलभूत बियाणं, पायाभूत बियाणं, प्रमाणित बियाणं आणि सत्यप्रत बियाणं. मूलभूत बियाणामध्ये पीक पैदासकरानं नवीन वाण विकसित केल्यानंतर त्यांच्याच देखरेखीखाली मूलभूत बीजोत्पादन घेतलं जातं. त्यामुळे बियाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अनुवंशिक किंवा भौतिक प्रकारची भेसळ होत नाही. मूलभूत बियाण्याची शुद्धता 100% असते. हे बीजोत्पादन कृषी विद्यापीठ, शासकीय संस्था या ठिकाणी घेतलं जातं. मूलभूत बीजोत्पादन प्रक्षेत्राचं परीक्षण हे त्या पैदासकारांकडूनच घेतलं जातं.

0: मूलभूत बियाणे प्रक्रिया करून तयार झाल्यानंतर या बियाण्याच्या पिशव्यांना पिवळ्या रंगाची खूण चिठ्ठी लावतात. या टॅगवर बियाण्याची उगवण क्षमता, भौतिक शुद्धता, बियाणे उत्पादनाचा हंगाम, वर्ष याची माहिती दिलेली असते. पायाभूत बियाणे हे मूलभूत बियाण्यापासून तयार केलं जातं. हे बियाणं उत्पादन करताना बीजोत्पादनाची जास्तीत जास्त शुद्धता कशी राखली जाईल हे पाहिलं जातं. पायाभूत बीजोत्पादन हे प्रामुख्यानं कृषी विद्यापीठ किंवा सहकारी प्रक्षेत्रावर किंवा बियाणं महामंडळातर्फे प्रगतशील शेतकऱ्यांच्या समितीच्या देखरेखीखाली केलं जातं. प्रक्रिया करून तयार झालेल्या पायाभूत बियाण्याच्या पिशव्यांना पांढऱ्या रंगाची खूण चिठ्ठी लावतात. यावर बियाण्याची उगवण क्षमता, अनुवांशिक शुद्धता, भौतिक शुद्धता याची माहिती दिलेली असते. या टॅगवर बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याची सही असते. प्रमाणित बियाणं हे पायाभूत बियाण्यापासून तयार करतात. प्रमाणित बियाण्यात प्रमाणीकरण यंत्रणेच्या निर्धारित प्रमाणकानुसार अनुवांशिक आणि भौतिक शुद्धता राखली जाते. या प्रकारचं बीजोत्पादन शेतकरी स्वतःच्या शेतावर घेऊ शकतात. बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून शेतकऱ्यांना हे बियाणं प्रमाणित करून घ्यावं लागतं. यासाठी पेरणीनंतर 15 दिवसाच्या आत जिल्हा प्रमाणीकरण यंत्रणेकडे बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी करणं आवश्यक असतं. बीजोत्पादन निर्धारित प्रमाणकानुसार घ्यावं लागतं. यात प्रामुख्यानं वापरण्यात येणारं बियाणं, विलगीकरणानंतर भेसळ काढणं या गोष्टींचा समावेश होतो. प्रमाणीकरण यंत्रणेकडून या बीजोत्पादन क्षेत्राची पाहणी केली जाते. नंतर या प्रमाणित बियाण्याच्या पिशव्यांना निळ्या रंगाची खूण चिठ्ठी लावतात. यावर बियाण्याची उगवण क्षमता, अनुवांशिक शुद्धता, भौतिक शुद्धता आणि तपासणी तारीख याची माहिती दिलेली असते. सत्यप्रत बियाणं अनुवांशिक शुद्धता, उगवण क्षमता, भौतिक शुद्धता ही प्रमाणित बियाण्या इतकीच असते. त्याचं उत्पादन सुद्धा प्रमाणित बियाण्यासाठी जी प्रमाणिक आहेत त्याचप्रमाणे केलं जातं. परंतु त्याची पाहणी ही बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून केली जात नाही. या प्रकारच्या बियाण्याच्या गुणवत्तेची खात्री ही उत्पादकानं घ्यायची असते. प्रक्रिया करून तयार झालेल्या बियाण्याच्या पिशव्यांना हिरव्या रंगाची खूण चिठ्ठी लावतात. यावर सुद्धा इतर बियाण्यांप्रमाणेच माहिती दिलेली असते. संकरित किंवा सुधारित वाणांचं बीजोत्पादन करताना त्यांच्या उत्पादनाच्या प्रक्रियेच्या साठवणुकीच्या तसंच वितरणाच्या वेळी सर्व ती काळजी घेणं आवश्यक असतं. तरच शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं बियाणं पोहोचू शकतं.
1: बीज प्रक्रिया याविषयी माहिती आपण एकलीत वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी. दुपारचे 2:05 झाली. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: आरोग्यम धनसंपदा या आकाशवाणी जळगाव निर्मित कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग दुसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
3: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया शयन स्थितीतील आसने, म्हणजेच पाठीवर झोपून करावयाची आसने. या आसनांमुळे मेरुदंड, कंबर, नितंब, खांदे इत्यादींवर योग्य ताण पडून शरीर सुडवून होण्यास मदत होते. पवनमुक्तासन. पवन म्हणजे वायू, वात. शरीरातील वायू या आसन मार्गे बाहेर टाकला जातो. हा वात मोठ्या आतड्यात अडकून राहिल्यास अंगदुखी, पाय दुखणे, पोट दुखणे, स्थूलत्व येणे, अंग जड होणे असे त्रास होऊ लागतात. वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण शरीर आखडल्यासारखे होते. भयंकर वेदना होतात. सर्वप्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय एकमेकांजवळ व हात शरीरालगत ठेवावे. श्वास घेत पोट आत खेचत पाय वर उचलावेत. पाय गुडघ्यातून दुमडावेत. छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हातांनी गुडघ्याला विळखा घालावा. डाव्या हाताने डाव्या हाताचे कोपर पकडावे. हळुवार डोकं वर उचलावे. मान झुकवत नाक गुडघ्याला लावावे. या अवस्थेत मांड्या पोटावर दबलेल्या असाव्यात. अलगट डोळे झाकत श्वास रोखण्याचा प्रयत्न करावा. या आसनाचे फायदे अधिक प्रमाणात मिळण्यासाठी श्वासाला बाहेर रोखल्यानंतर गुदद्वार आक्रसून घ्यावे. 2 ते 3 सेकंदांनी हळुवार शिथिल करावं. ही झाली अश्विनी मुद्रा. पुन्हा नैसर्गिक श्वसन घेत हीच क्रिया 2 ते 3 वेळा करावी. मूत्रमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अश्वमुद्राही करता येते. श्वास बाहेर रोखून मूत्रमार्गाचे आकुंचन व शिथिलीकरण करावे. मूळव्याध असल्यास मात्र हे आसन करू नये. वात, अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यावर उत्तमरित्या कार्य करते.

0: मूत्रमुद्रा केल्यास वयानुसार मूत्रविसर्जनावरचे कमी झालेले नियंत्रण सुधारते. मधुमेह, रक्तदाब यावरही हे आसन उपयुक्त आहे. वातामुळे होणारे विकार जसे अंग जड होणे, गोळे येणे, अंग दुखणे यातही आराम पडतो. हळूवार डोळे उघडावेत, श्वास सोडत मान खाली घेत डोकं जमिनीवर टेकवावे, शरीर शिथिल करावे, उठून बसत आसनमुक्त व्हावे. सर्वांगीण आरोग्य प्राप्तीसाठी उत्तम असे आसन म्हणजे सर्वांगासन. सर्वप्रथम पाठीवर झोपावे, दोन्ही पाय एकत्र जुळवावेत, हात शरीरालगत ठेवावेत, हात हळूहळू कमरेखाली घ्यावेत, हाताचा कमरेला आधार देत दोन्ही पाय सरळ करीत शरीर वर उचलावे, खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर उचलावा, हातांचे कोपर जमिनीला टेकवावे, शरीर किंचित डोक्याकडे झुकवावे, हुणवटी छातीवर टेकवावी, डोळे अलगद मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू स्वराव करीत 3 ते 5 मिनिटे या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा. मणक्याचे विकार, रक्तदाब, मूळ व्याध, स्पॉन्डिलिसिस, पोट, फुप्फुसे, मेंदूंचे विकार ऑपरेशन झाले असल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आपले हृदय सतत पंपाप्रमाणे अशुद्ध रक्त ओढून शुद्ध करून संपूर्ण शरीराला पोहोचवित असते. या आसनामुळे रक्त सहजरित्या हृदयात येते. अशुद्ध रक्तवाहिन्या झडपांना विश्रांती मिळते. परिणामी व्हेरिगोज वेन्स या विकारात कमालीचा फायदा होतो. लठ्ठपणा, अंगावरील सूज कमी होते. मेरुदंड ताठ होण्यास मदत मिळते. अलगद डोळे उघडा, श्वास सोडत हाताचा आधार घेत पाय खाली आणावेत, हात जागेवर घ्यावेत, पाठ नितंब खाली टेकवत हनुवटीवर घ्यावी, खांद्यांचा भार कमी करत शरीर जमिनीवर टेकवावे. यासोबत आपण इतरही आसने करू शकतो, जसे मर्कटासन, सेतुबंधासन, हलासन, चक्रियासन, उत्तानपादासन वगैरे वगैरे.
1: आत्ताच पण वर्षा लोखंडे यांनी योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव.

0: दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर
2: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
3: नमस्कार. वृक्षारोपण मोहिमा दरवर्षी काढणे. पुढच्या महिन्यामध्ये 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. त्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण वृक्षारोपणाच्या मोहिमा काढू शकतो. कचरा व्यवस्थापन जागरूकता कार्यक्रम करणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे. व्यक्तिगत स्तरावर पर्यावरण संरक्षणासाठी आणखी काय करू शकतो, तर आपण व्यक्तिगत स्तरावर कचरा कमी करू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा. जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्याची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. हे काही छोटे उपाय आहेत, पण या छोट्या उपायांची फार मोठी शक्ती आहे. आणि आपण सर्व मिळून जर प्रयत्न केले तर स्वच्छ, निरोगी आणि टिकाऊ पर्यावरण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण निर्माण करू शकतो. हवामान बदल झालेला आहे, क्लायमेट चेंज झालेला आहे, त्याचे उपाय आणि आपण वैयक्तिक स्तरावरती काय करू शकतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण आता हवामान बदल म्हणजेच काय, त्याचे माणसावर आणि पृथ्वीवर काय परिणाम होत आहेत. आता माणसांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि यालाच क्लायमेट चेंज असं म्हणतात. म्हणजेच काय, तर हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण झालेले आहे. पाण्याची सायकल चेंज झालेली आहे. पहिले जसा उन्हाळा पावसाळा होता तसा होत नाहीये. पाऊस लवकर यायला लागलाय तर कुठे कुठे उशिरा यायला लागलेला आहे. जर याविषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. भयानक दुष्काळ होऊ शकतात. समुद्राची पातळी वाढलेली आहे आणि वाढत चाललेली आहे. पशी पक्षी प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. परिणामी तापमानातही वाढ झालेली आहे. आता हवामान बदलांचे आणखी परिणाम काय आहेत, तर याचे बरेचसे परिणाम आहेत. हवामान बदलामुळं आपली मानवाची जीवनशैली बदलून गेलेली आहे. सुपीक जमिनीचं रेताळ जमिनीमध्ये रुपांतर होऊ शकतं, कारण त्यांची सुपीकता कमी होईल. पाण्याच्या कमतरतेमुळं पिकं अन्न उगवणं देखील कठीण होईल. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे बरेचसे जे छोटे आयलंड देश आहेत जिथे टुरिझम, बरेचसे लोक पूर्ण जगभरातून तिथे टुरिझमसाठी जातात, अशा आयलंड देशांना फार धोका निर्माण झालेला आहे. कारण चारी बाजूंनी समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे. आणि सध्या झालेल्या चीन, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स येथील पुरांमुळे हे बघण्यात आलेलं आहे. कारण अशा देशांमुळे अशा प्रकारचे भयंकर पूर कधी येत नव्हते. पण या तापमानामध्ये जो बदल झालेला आहे त्यामुळे ह्या ज्या घटना घडतात आहेत ह्या त्याच्या साक्षी आहेत. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2:15 वाजतात. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील दोपहर समाचार या हिंदीतून बातम्या. आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत.

दुपारचे 2:30 वाजलेत. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया सिप्ते हसन यांचं सतारवादन, राग भीमपलास. त्यांना तबला साथ केली आहे अमित चौबे यांनी. मध्यलयगत, रूपक तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया सिप्ते हसन यांचं सतारवादन, राग भीमपलास.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींची संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथे समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळली तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती असं प्रशासनानं सांगितलं. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या 4 जणांना गडचिरोली पोलिसांनी आज अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडच्या 50, 100 तसंच 200 रुपयांच्या काही बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. या आरोपींपैकी 1 जण स्थापत्य अभियंता असून 1 जण यांत्रिकी अभियंता आहे. त्यांनी छापलेल्या बनावट नोटा एका पानटपरीवाल्याच्या माध्यमातून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. या आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथे पोहोचले. या दौऱ्यात नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून 3री भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. भारतीय समुदायानं पारंपरिक पोशाखात प्रधानमंत्री मोदी यांचं उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथं युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेअर लेयन यावेळी उपस्थित होत्या.
प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढचे काही दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथं उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. थिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा, त्याचबरोबर

0: भाजपाचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. सातारा इथं काल झालेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पटकावला. काँग्रेस महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या डावात महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे पूर्वी 3 वेळा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा महेंद्र गायकवाड यावेळी हिंद केसरी ठरला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंगचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत सध्या 14 गुण मिळवून सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज 12 गुणांसह 5व्या स्थानावर आहे. वारकरी संप्रदायातले टाळवादक ज्ञानेश्वर टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातल्या जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळसात करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz AIR मराठी डीटेच उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील श्रोते हो तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकत आहात. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी या डीटेच उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम.

एआयआर मराठी डीटेच पौरवाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 3:11 आणि 28 सेकंद झाले आहेत. आता जाणून घेऊयात आज सकाळी 8:30 नोंदवण्यात आलेलं हे प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज अरबी समुद्राच्या आग्नेय भागात कोमोरियन क्षेत्रात अंदमान निकोबार भागात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय झाला. नैऋत्य मोसमी पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झाले आहे. केरळ येथे 26 मेला नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होत आहे. विदर्भात काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे आणि रात्रीच्या वेळेस उष्ण स्थिती असेल. दक्षिण मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर आणि महाबळेश्वर येथे काही तुरळक ठिकाणी वादळी स्थिती होती. दक्षिण कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. राज्यात इतरत्र हवामान कोरडं होतं. रविवारी कमाल तापमानात कोणताही मोठा बदल नाही. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे ते सरासरी तापमानापेक्षा सामान्य होतं. अकोला आणि वर्धा येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. 46

अंश सेल्सिअस इतकं सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं. वाऱ्यांची स्थिती कोकणात देवगड येथे 39 किलोमीटर प्रतितास, कर्जत येथे 37, मध्य महाराष्ट्रात जळगाव येथे 50, बारामती येथे 43, मराठवाड्यात धाराशिव येथे 43, आंबेजोगाई येथे 41 किलोमीटर प्रतितास इतका वाऱ्यांचा वेग होता. पावसाची नोंद सेंटीमीटरमध्ये कोकण आणि गोवा येथे, मार्गाव गोवा येथे 5 सेंटीमीटर, पणजी येथे एक सेंटीमीटर आणि मार्मा गोवा येथे 1 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात 19 मेच्या सकाळपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. पावसाच्या रिमझिम सरी येण्याची शक्यता आहे पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात. मच्छीमार बांधवांसाठी सूचना: कोमोरीन क्षेत्र, त्यालगतच्या मालदीव क्षेत्रात आणि त्यालगतच्या मन्नारच्या आखातात काहीशी वादळी स्थिती असणार आहे. वादळी वारे ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहतील आणि वादळात वाऱ्यांचा वेग ताशी 60 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. श्रोते हो, आज सकाळी 8:30 वाजता नोंदवण्यात आलेलं प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. दुपारचे 3:14 झाली. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझं आव्हान माझा शिवार.

0: संतुलित खत आणि त्यांचा वापर याविषयी माहिती आता ऐकूयात डॉक्टर अशोक भोईर यांच्याकडून.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे संतुलित खत वापर जागरूकता मोहीम. शेतकरी बंधूंना आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की शेतीमध्ये वाढतं उत्पादन मिळवण्यासाठी खतांचा वापर करणं हे अतिशय आवश्यक आहे. पण ज्यावेळेस आपण रासायनिक खतांचा वापर अतिप्रमाणात करतो तेव्हा जमिनीची सुपीकता कमी होते, उत्पादन खर्च वाढतो आणि पर्यावरणाला धोकासुद्धा निर्माण होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खतांचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे आणि या विषयावरच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथील अशोक भोईर सर. आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सगळ्यात आधी आम्हाला सांगा की संतुलित खतांचा वापर म्हणजे नेमकं काय.
2: संतुलित खत वापर म्हणजे काय की पिकाच्या गरजेनुसार किंवा आपली जमीन जी असेल तर जमीनच्या क्षमतेनुसार योग्य प्रमाण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीचा आपण जर खताचा वापर केला तर त्याला आपण संतुलित खत म्हणतो. किंवा सोप्या भाषेमध्ये की पिकाला जितकं आवश्यक आहे आणि जे खत आवश्यक आहे ते खत योग्य वेळी देणं म्हणजे संतुलित खत वापर असं त्याला आपण म्हणू शकतो.
1: बरं, यामध्ये मग रासायनिक खतं जैविक खतं अशा सर्व खतांचा वापर होतो की फक्त रासायनिक खतापुरतं हे मर्यादित आहे.
2: जेव्हा आपण संतुलित खत वापर असं म्हणतो त्याच्या वेळेस आपण फक्त रासायनिक खत न वापरता आपण रासायनिक खत वापरू शकतो, सेंद्रिय खत वापरू शकतो आणि जैविक खतं, मग तिघांचं जर आपण कॉम्बिनेशन केलं तर ह्याला आपण संतुलित खत वापरतो. आता हे वापरत असताना परत महत्वाचं काय आहे की रासायनिक खतं आपल्याला साधारणतः 50-60% रासायनिक खतं वापरायचे आहेत, 30-40% आपल्याला सेंद्रिय खतं वापरायचे आहेत आणि 10-20% आपल्याला जैविक खतं वापरायचे आहे. असं आपण जर संतुलित व्यवस्थित केलं तर आपलं जमीनचं आरोग्य जे आहे व्यवस्थित टिकू शकेल आणि आपलं जे उत्पादन आहे चांगलं वाढू शकेल.
1: बरं, संतुलित खत वापर करण्याचे फायदे काय काय आहेत.
2: जेव्हा आपण संतुलित खत वापरतो तर आपण बघितलं असेल की महत्वाचा फायदा असा होतो की आपली जी जमीन समजा असेल तर जमिनीची सुपीकता ही टिकते. कारण आपण बघितलं असेल की जेव्हा आपण मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खत वापरतो तर रासायनिक खतांच्या अति वापरामुळे काय होतं की आपली जमिनीची सुपीकता जी आहे ही कमी झालेली आहे आणि जेव्हा सुपीकता कमी होते तेव्हा त्या जमिनीमधून येणारं उत्पादन जे आहे हे कमी होतं. त्याच्यामुळे जर समजा आपण संतुलित खतं वापर

0: बदलली तर जमीन सुपीकता जी आहे ही आपली टिकून राहते. आणि ज्यावेळेस आपली सुपीकता टिकून राहील तर दुसरा आपला फायदा काय होईल की आपलं जे उत्पादन आहे पिकाचं, तर पिकाचं उत्पादन आपलं वाढून जाईल.
1: अच्छा.
0: तिसरा फायदा आपल्याला असा होणार आहे की जो काय आपण खर्च करतो रासायनिक खतांवर, तर तो खर्च जो आपला कमी होणार आहे. कारण की जेव्हा आपण संतुलित खत वापरतो तर आपण जेवढं पीक आवश्यक आहे तेवढं आपण खत देतो. आता काय होतंय की शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खत वापरतात, त्याच्यामुळे अनावश्यकपणे खतावरचा खर्च जो आहे जास्त वाढतो. त्याच्यामुळे जर आपण संतुलित खत व्यवस्थापन केलं तर खतावरचा जो आपला खर्च आहे तो आपला वाचून जाईल. आणि महत्वाचं म्हणजे काय की पर्यावरण जे आपलं आहे हे चांगलं राहील.
1: अच्छा.
0: हा, तर असे चार पाच फायदे जे आहेत हे फायदे आपल्या संतुलित खत वापर आपण जर केलं आपण मिळू शकतात.
1: बरं, संतुलित खत वापर जागरूकता ही मोहीम कोणी सुरू केली आणि याचं उद्दिष्ट काय आहे?
0: संतुलित खत वापर जी मोहीम आता सुरू झालेली आहे ही मोहीम भारतीय कृषी अनुसंधान परिषद जे नवी दिल्लीला आहे त्यांनी सुरू केलेली आहे. आणि ह्या मोहिमेमध्ये केंद्र सरकारचे जे काही कृषी संशोधन केंद्र असतील, कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा इतर ज्या संस्था आहेत ह्या याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आता ही जी आपली मोहीम आहे ह्या मोहिमेमध्ये पूर्ण आपल्या देशामधून 100 जिल्हे त्यांनी निवड केलेले आहेत.
1: बरं.
0: आणि ह्या 100 जिल्ह्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की असे जिल्हे त्यांनी निवडलेले आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर होतो, तर हे 100 जिल्हे जे आहेत ह्या 100 जिल्ह्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करायची आहे.
1: अच्छा.
0: याच्या व्यतिरिक्त जे उरलेले जिल्हे आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे जागृतीची करायचीच आहे, परंतु ह्याला थोडं लक्षांक कमी आहे. पण जे 100 जिल्हे निवडलेले आहेत त्याला मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करणं ही गरजेचं आहे, कारण त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर जो आहे होत असतो. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हे असे निवडलेले आहेत, त्याच्यामध्ये एक नाशिक जिल्हा आहे आणि एक नांदेड जिल्हा आहे. या 2 जिल्ह्यामध्ये संतुलित खत वापर मोहीम जी आहे या मोहिमेचं आपल्याला काम मोठ्या प्रमाणात करायचं आहे. बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हे जे काय आपलं संतुलित खत वापर जागृत जे आहे हे आपल्याला करायचीच आहे. आता ह्याच्यामध्ये आपलं करायचं काय आहे की जेव्हा आपण हे मोहीम आपण राबवणार असू त्याच्यामध्ये आपल्याला लोकांमध्ये जनजागृती आपल्या करायचीच आहे. त्याचबरोबर आपल्याला काही प्रत्यक्षिक प्लॉट घ्यायचे आहेत, म्हणजे हिरवळीचे खत असतील ह्याचे आपल्याला प्लॉट तयार करायचे आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या लोकांना दाखवायचा आहे.
1: अच्छा.
0: तिसरं आपल्याला काय करायचं आहे की हे जे आपण सगळं करणार आहेत तर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे करायचे आहेत. मग त्यासाठी वेगवेगळे पोस्टर बनवणे असतील, भित्तीपत्रिका असतील किंवा लिफलेट असतील, तशा पद्धतीने माहितीपत्रिका तयार करून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत जे आपल्याला हे दाखवायचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला परत शेतीदिन घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण सगळं आपण योजना राबवणार आहोत जागृतता करणार आहोत तर आपण असे काय प्रत्यक्षिक प्लॉट घेतलेले आहेत तर त्या प्रत्यक्षिक प्लॉटचा परिणाम कसा आलेला आहे हे आपण लोकांना दाखवायचं सुद्धा आहे. तर अशा मोठ्या मोहीम सुरू होणार आहे.
1: बरं, पण मग ही मोहीम सुरू करण्याची गरज का निर्माण झाली, काय वाटतं तुम्हाला?
0: आज आपण बघितलं तर शेतकऱ्यांकडे रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, म्हणजे लोकांचे असे समज आहे की जर आपण जास्त खतं वापरली तर उत्पादन जास्त वाढतं.
1: बरं.
0: विशेषतः आपल्या भागामध्ये आपण जर विचार केला तर युरिया आणि सुफला ही 2 जी खत आहेत ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण वापर केलेला आहे. त्याने काय झालं की आपली जी जमीन होती तर त्या जमिनीची सुपीकता कमी झाली, एक ती गोष्ट झाली. दुसरी गोष्ट की आपली जी जमीन समजा असेल तर त्या जमिनीमधील जो सेंद्रिय कर्ब असतो तर तो कमी झालेला आहे, तर त्याच्यामुळे येणारं उत्पादन जे आहे हे कमी झालेलं आहे. तिसरी गोष्ट महत्वाची की जेव्हा आपण रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करतो तर आपला खर्च जास्त वाढतो खतांवरचा.
1: बरोबर.
0: आपण बघितलं असेल की जेव्हा सरकार आपल्याला सबसिडी देतं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला सबसिडी द्यावं लागतं, तर सरकारचा सुद्धा खर्च खूप मोठा वाढतो. जर आपण तो खर्च म्हणजे आपण जर संतुलित खताचा वापर केला समजा तर तो जो अतिरिक्त खर्च आहे तो सुद्धा आपला कमी होणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण खतं वापरतो तर याचा परिणाम आपल्या पर्यावरण होतो, म्हणजे आपलं पाणी असेल, आपली हवा असेल, जमीन असेल, ह्याची हानी होते, त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम होतो. आणि जर समजा आपण मोठ्या प्रमाणात खतं वापरली तर जमिनीची जी काय जलधारण क्षमता असेल ही कमी होते. त्याच्यामुळे असे बरेचसे सारी कारणं आहेत. महत्वाचं म्हणजे की जर भविष्यामध्ये आपल्याला शेती करायची असेल तर आज आपली जमिनीचं आरोग्य हे टिकवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला संतुलित खत वापर जी जागृत मोहीम आहे हे मोठ्या प्रमाणात व्यापक करायचे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपली जमीन सुपीक राहील आणि त्या जमिनीमधून आपण उत्पादन जे आहे आपण चांगलं घेऊ शकतो.
1: बरं, मला आणखीन एक असा प्रश्न आहे की जमीन नापीक होते किंवा सुपीकता कमी होते जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे सुपीकता कमी होते, पण जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत, तर सेंद्रिय खतांच्या बाबतीत पण असंच आहे का की त्याचा अतिवापर केला तर जमिनीवर परिणाम होतो किंवा पर्यावरणावर परिणाम होतो?
0: खूप छान असा प्रश्न आपला आहे की ज्यावेळेस आपण रासायनिक खत वापरतो त्याच्यामुळेच काय होतं की आपल्या जमिनीत जे काही सूक्ष्मजीव असतील तर ह्यांच्यावर परिणाम होतो, त्याची संख्या ही कमी होते. पण ज्यावेळेस आपण सेंद्रिय खत वापरतो म्हणजे

0: ज्यामध्ये तुमचं गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल किंवा बाकी हिरवळीचे खत समजा असतील, तर जेव्हा आपण सेंद्रिय पदार्थ आपल्या मातीमध्ये टाकतो, आपल्या जमिनीमध्ये टाकतो, त्याने काय होतं की जे उपयुक्त जीवाणू आपले असतील मातीमध्ये ह्यांची संख्या खूप जास्त वाढते. त्याच्यामुळे आपली जमीन जी आहे खूप सुपीक होते. आपण अगदी 20 वर्षा मागे गेलो समजा आपण, तर आपण बघितलं असेल की त्या काळामध्ये तेवढं काही लोकांना हे माहिती नव्हतं रासायनिक खतं, तर बरेचसे लोक सेंद्रिय शेतीच करायचे. त्यावेळेस काय व्हायचं की आपण कमी खतं जरी वापरली समजा तरी सुद्धा आपली उत्पादन हे वाढायचं. कारण की महत्वाचं कारण काय होतं की आपली जमीन जी होती जमीन आपली सुपीक होती. त्याच्यामुळे जर आपण जास्त सेंद्रिय खतं जरी वापरली समजा तर उलट ते आपल्या जमिनीसाठी चांगलंच आहे, त्याचा वाईट परिणाम असं काहीच नाही. परंतु रासायनिक खताचा मात्र अतिरेक केला तर त्याचा परिणाम हा जमिनीच्या सुपीकतेवर नक्कीच होतो.
1: आणि जैविक खतांना पण हीच गोष्ट लागू होते का?
0: अगदी, तुम्ही सेंद्रिय खत वापरा की जैविक खत वापरा हे वापरली तर आपल्या जमिनीला काही प्रॉब्लेम होणार नाही. परंतु समजा एका शेतकऱ्याला रासायनिक खतही वापरायचे आहेत तर जैविक पण खतं वापरायचे आहेत आणि सेंद्रिय वापरायचे आहेत, संतुलन आपण जर व्यवस्थित केलं
1: अच्छा
0: तर ते जमीन आपली चांगली राहील, येणार उत्पादन वाढेल. तर आपल्याला म्हणून संतुलित खतं वापरायचे आहेत, जेणेकरून साधारण 50-60% आपल्याला रासायनिक खतं वापरायचे आहेत, 30-40% आपल्याला सेंद्रिय खतं वापरायचे आहेत, 10-20% आपण समजा जैविक खतं वापरली तर चांगला परिणाम जो आहे आपल्याला मिळू शकतो. म्हणजे उत्पादन आपलं वाढणारच आहे, त्याचबरोबर जमिनीचं आरोग्य जे आहे हे सुद्धा आपण टिकू शकतो.
1: म्हणजे एकंदरीतच आपल्याला या तिन्ही गोष्टींचा समतोल साधायचा आहे. अभियानात काय काय केलं जातं?
0: आता हे जे आपलं अभियान आहे याच्यामध्ये आपण महत्वाचं काय करणार आहोत की प्रत्येक शेतकऱ्याला आपण जमीन आरोग्य पत्रिका देणार आहोत. म्हणजे काय की जो शेतकरी समजा असेल तर त्या शेतकऱ्याची माती आपण तपासणार आहोत आणि त्या तपासल्यानंतर आपण त्याला त्याची जमीन ज्या पद्धतीची असेल त्याला एक जमीन आरोग्य पत्रिका मिळणार आहे की त्याला आपण सॉइल हेल्थ कार्ड म्हणतो. तर त्याचा ज्या शिफारसी समजा येतील आरोग्य पत्रिकेमध्ये तर त्या शिफारसीनुसार आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे, तर हे आपण करणार आहोत. त्याचबरोबर जनजागृतीमध्ये आपण काय करणार आहोत की ग्रामसभा असतील किंवा मोठे मोठे मेळावे असतील ह्याच्यामध्ये आपण हे साईडची सगळी पब्लिसिटी आपण करणार आहोत. त्याचबरोबर जे आपले सरपंच असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण जनजागृती मोहीम जे हे आपण करणार आहोत. त्याचबरोबर जे काही खत विक्रेते असतील जे कृषी सेवा केंद्र धारक आहेत त्यांच्यासुद्धा आपण प्रशिक्षण आपण घेणार आहोत. आणि महत्वाचं की याच्यामध्ये जे शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा सेल्फ हेल्प ग्रुप असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण जनजागृती जे आहे हे आपण करणार आहोत. आणि हे सगळं करत असताना याच्यामध्ये 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, म्हणजे आपण 4 R म्हणतो. म्हणजे राईट सोर्स, म्हणजे आपण जे काही खत वापरणार आहेत तर योग्य आपण खत निवडलं गेलं पाहिजे. म्हणजे आपलं पीक कोणत्या अवस्थेमध्ये आहे, कुठल्या अवस्थेत आपलं खत द्यायचंय, तर योग्य सोर्स आपल्याला घ्यायचंय. दुसरा राईट टाइम, म्हणजे आपण जे काही खत वापरणार आहोत तर त्या योग्य वेळेला गेलं पाहिजे. म्हणजे जशी पिकाची अवस्था असेल त्या अवस्थेमध्ये आपण खत व्यवस्थित दिलं तर ते आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे राईट टाइम झालं. राईट प्लेस, म्हणजे जेव्हा आपण एखाद खत वापरतो तर ते योग्य जागी गेलं पाहिजे तर त्याचा फायदा पिकाला जास्त होतो. राईट प्लेस आहे. आणि राईट रेट, म्हणजे जेवढं आवश्यक आहे, जसं आपण माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला एक जमीन आरोग्य पत्रिका मिळते तर त्या पत्रिकेमध्ये आपल्याला दिलं असतं की तुम्हाला किती खत वापरायचं आहे, तर आपण योग्य प्रमाण जर घेतलं आणि तेवढं आपण जर व्यवस्थित दिलं तर आपल्याला चांगले परिणाम जे आहे आपल्याला मिळू शकतील. म्हणजे ह्या अभियानामध्ये आपण 4 R जे आपण मगाशी बोललो, राईट सोर्स, राईट रेट, राईट टाइम आणि राईट प्लेस, हे 4 गोष्टीवर आपण काम करणार आहोत.
1: अच्छा, बरं, आता तुम्ही माती परीक्षणाबद्दल बोललात तर याला काय महत्व आहे आणि किती महत्व आहे?
0: आता आपण ही जी काही मोहीम सुरू केलेली संतुलित खत वापर जागृतता मोहीम आहे तर याचं पहिलं जे पाऊल आहे ते पहिलं पाऊल म्हणजे माती परीक्षण आहे.
1: अच्छा,
0: जोपर्यंत आपण माती परीक्षण करत नाहीत तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपलं जे पीक समजा आहे की आपण जे खरं पीक घेणार आहोत तर त्या पिकाला किती खताची आवश्यकता आहे. तर जेव्हा आपण माती परीक्षण करू तेव्हा आपल्याला कळतं की आपली जी जमीन समजा आहे की आपण जे पीक घेणार आहोत त्याला कोणतं आपलं खत द्यायचं आहे,
1: अच्छा
0: किती खत द्यायचं आहे, हे सगळं आपल्याला माती परीक्षणच्या अहवालानुसार कळणार आहे. त्याच्यामुळे माती परीक्षणाचं महत्व खूप आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांमध्ये अजून जास्त जागृती व्हावी यासाठी आपण काय केलेलं आहे की 2016 आपण जमीन आरोग्य पत्रिका अभियान सुरू केलेलं आहे. आणि या अभियानामध्ये आपण काय केलेलं आहे की जे पण गाव असतील प्रत्येक गावात शेतकऱ्याचा माती नमुना चेक केला तपासल्यानंतर त्याला जमीन आरोग्य पत्र देणं हे कंपल्सरी आपण केलेलं आहे. तर 2016 आपण बघितलं असेल 2016 की आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण माती तपासणी केलेली आहे, बऱ्याच लोकांना जमीन आरोग्य पत्रिका आपण दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने काही शेतकरी जे आहेत हे अवलंब सुद्धा करत आहेत. पण अजून काही लोकांना समजा असं वाटत असेल की आम्हाला माती परीक्षण करायचं आहे तर आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तर त्या जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र असतील, कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रयोगशाळा असतात किंवा कृषी विभागाची जी काही प्रयोगशाळा असेल तिथे सुद्धा प्रयोगशाळा असतात, तर तुम्ही तिथे गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला जमीन तपासणी जी आहे ते तुम्ही करू शकता.
1: अच्छा, खत वापरताना शेतकरी प्रामुख्याने कोणकोणत्या चुका करतात असं वाटतं तुम्हाला?
0: याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल की मगाशी बोलल्याप्रमाणे की जेव्हा शेतकरी आपण खत व्यवस्थापन करतं तर माती परीक्षण अहवाल

0: जो आपल्याला येतो, तर त्या अनुषंगानं काही शेतकरी काय करतात की जो आपला अहवाल आलेला आहे त्या अहवालानुसार खत व्यवस्थापन नाही करत. तर ती चूक मोठ्या प्रमाणात होते की जो आपला माती परीक्षण अहवाल आलेला आहे तर त्या अहवालानुसार खत व्यवस्थापन ते करत नाहीत काही शेतकरी. तो एक आहे. दुसरा आपण बघितलं असेल की आपल्या भागामध्ये युरिया आणि सुफला हे दोन खतं खूप मोठ्या प्रमाणात वापरतात. तर विशेषतः जेव्हा आपण युरिया खतं जास्त अतिरिक्त करतो त्याने काय होतं की जेव्हा आपण जास्त युरिया वापरतो तर आपलं जे पीक समजा असेल त्याची शाकीय वाढ खूप जास्त वाढते.
1: अच्छा.
0: त्याला उत्पादन कमी येतं परंतु त्याची इतकी शाकीय वाढ वाढते की तिथे मग रोग आणि किडीचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे अति जे युरियाचा वापर करतो तिथे चुकतात. आता दुसरी गोष्ट महत्वाची याच्यामध्ये आहे की जेव्हा आपण एखादं पीक घेतो तर ते पीक घेत असताना सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत हे खूप महत्वाचे आहेत. तर बरेच वेळेस काय होतं की शेतकरी जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत की ज्याचे आपल्याला फार कमी लागतात पिकासाठी पण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात ते. आणि जर समजा एखाद्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता झाली तर लगेच उत्पादनावर परिणाम होतो. तर ती एक तिथं शेतकरी काही चुकी करतात. सेंद्रिय जी खतं आहेत त्याचा वापर कमी होतात. कारण की जेव्हा रासायनिक खतं आपण वापरतो तर रासायनिक खताचा परिणाम आपल्याला लगेच मिळतो. जेव्हा आपण सेंद्रिय खतं वापरतो तर त्याचा परिणाम थोडा आपल्याला कमी मिळतो, म्हणजे लवकर मिळत नाही. त्याच्यामुळे लोकांना काय शेतकऱ्यांना काय वाटतं की रासायनिक खतं बेस्ट आहेत, चांगली आहेत,
1: त्याच्यामुळे पीक येण्यासाठी रासायनिक खतांचा वापर केलाच पाहिजे असा एक
0: समज आहे. आणि त्याचे परिणाम आपल्यालाच मिळतात.
1: अच्छा.
0: हा, त्याच्यामुळे ते जास्त वापरतात. ते
1: म्हणजे ही खतं वापरल्याने उत्पादन कदाचित वाढणार नाही पण नुकसान मात्र नक्कीच होणार आहे.
0: अगदी.
1: बरं, पिकांसाठी मुख्य अन्नद्रव्य कोणती आहेत?
0: याच्यामध्ये आपण बघितलं असेल की जेव्हा आपण पीक लागवड करतो तर पीक लागवड करत असताना नत्रस, पुरत, पालाश ही तीन जे आहे अन्नद्रव्य आहेत हे मुख्य अन्नद्रव्य आहेत की जी पिकाला खूप मोठ्या प्रमाणावर लागतात. जसं आपण नत्रावर बोललो असं नायट्रोजन त्याला म्हणतो आपण. तर शाकीय वाढीसाठी खूप महत्वाचं अन्नद्रव्य आहे. जसं फॉस्फरस पुरत आहे आणि पालाश म्हणजे पोटॅशियम हे तीन मुख्य अन्नद्रव्य आहेत. याच्या व्यतिरिक्त दुय्यममध्ये आपण बघितलं असेल तर कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि सल्फर हे तीन जी अन्नद्रव्य आहेत हे दुय्यममध्ये आहेत. आणि बाकीची जी आहेत ती सगळी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. त्याच्यामध्ये बोरॉन असेल, लोह असेल, अशी जी आहेत ही सगळी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. परंतु सगळी जर आपण संतुलित खत दिलं म्हणजे आपल्याला जे मुख्य अन्नद्रव्य आहेत या द्यायचीच आहेत, त्याचबरोबर दुय्यम पण द्यायचे आहेत आणि आपल्याला सूक्ष्म पण द्यायचे आहेत. जर आपण सगळं व्यवस्थित मॅनेज जर केलं व्यवस्थित तर आपलं उत्पादन जे आहे आपलं वाढतं. एक जरी कमी झालं समजा तरी त्याचा लगेच परिणाम जो आहे तो उत्पादनावर होतो. त्याच्यामुळे माती परीक्षण आपण जर केलं समजा तर माती परीक्षण अहवालामध्ये आपलं सगळं येतात. म्हणजे मुख्य अन्नद्रव्य आपलं प्रमाण किती आहे, दुय्यमचं किती आहे किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य प्रमाण किती आहे, कोणतं कमी आहे कोणतं जास्त आहे हे सगळं त्या अहवालामध्ये येतं. आणि अहवालानंतर आपण जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपलं उत्पादन जे आहे आपलं वाढू शकतं.
1: अच्छा. बरं, खत देण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत?
0: हा एक खूप छान असा प्रश्न आहे की जेव्हा आपण खत व्यवस्थापन करतो साधारणतः आपण जेव्हा पेरणी करतो किंवा लागवड करतो तर लागवडीच्या वेळेस आपल्याला बेसल डोस जो आहे ते देणं अतिशय आवश्यक आहे. याच्यामध्ये आपलं सेंद्रिय खत असेल, त्यामध्ये गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल आणि स्पोरद आणि पालाश ही जी खतं आहेत ही खतं आपल्याला बेसल डोसमध्ये आपल्याला द्यायची आहेत. नत्रयुक्त खतं जी आहेत ती आपल्याला एकत्र न देता आपल्याला टप्प्याटप्प्यात द्यायची आहेत. कारण नत्राचं असं होतं की ते लगेच पाणी विरघळतं. जर समजा आपण लगेच ते लागवडच्या वेळेस आपण सगळं नत्र दिलं तर तो लगेच विरघळून जाईल. त्याच्यामुळे नत्र डायरेक्ट न देता आपलं विभागून द्यायचं आहे. म्हणजे लागवडच्या वेळेस एकदा, जेव्हा फुटवे फुटतील तेव्हा एकदा आणि तिसरा फुलार अवस्थेमध्ये असं आपण जर व्यवस्थित केलं तर आपलं ते होऊ शकतं. दुसरं आपलं ते काय असं की फर्टिगेशन थ्रू काही अशी खतं आहेत की जी वॉटर सोल्युबल आहेत म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात. तर अशा जी खतं आहेत हे आपण जी काही ठिबक सिंचन असेल त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण खतं जे आहेत हे आपण देऊ शकतो. अशा पद्धतीने आपलं खत व्यवस्थापन करता येऊ शकतं.
1: या नियोजनामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते का?
0: हा, मग असे बोलल्याप्रमाणे की जर समजा आपण व्यवस्थित नियोजन केलं, मग संतुलित खतं आपण वापर केलं की रासायनिक खतं, सेंद्रिय खतं आणि जैविक खतं ह्याचा जर आपण व्यवस्थित आपण जर कॉम्बिनेशन केलं तर नक्कीच जमीन सुपीकता जी आहे ही आपली टिकू शकते. जर समजा आपण संतुलित खताचा वापर केला तर जमिनीत जे काही अन्नद्रव्य समजा आहेत तर ह्याचं योग्य प्रमाण राखलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की सुपीकता जी टिकून राहते. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचं की जर समजा आपण संतुलित खत वापर केलं आणि विशेषतः आपण सेंद्रिय खत आपण जास्त वापर केला तर काय होतं आपली जमीन एकदम भुसभुशीत होते. त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ही वाढते. त्याच्यामुळे जे सूक्ष्मजीव समजा असतील मातीमध्ये त्याचंही प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे आपलं पीक जे आहे हे पीक आपलं चांगलं होऊ शकतं.
1: पाण्याच्या गुणवत्तेवर खतांचा परिणाम होतो का?
0: हा, जेव्हा आपण खत व्यवस्थापन करतो तर खत व्यवस्थापन करत असताना खतं कोरड्यावर द्यायची नाही. जर आपण जमीन कोरडी समजा असेल त्यावेळेस आपण खत दिले तर ते हवेत उडून जातात. तर जेव्हा आपण खत व्यवस्थापन करणार असाल तेव्हा जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असला पाहिजे. जर पुरेसा

0: लावा जर असेल आपण खतं दिली पाहिजेत. आता ही देत असताना पण आपलं काय करायचं आहे की समजा आपलं झाड असेल तर झाडाच्या मुळाजवळ आपण जर खतं दिली व्यवस्थित तर त्याचा परिणाम लगेच मिळतो.
1: अच्छा,
0: तर झाडाची मुळं समजा असतील त्या भागात आपण खतं टाकण्याचे हे गरजेचं आहे. तशा पद्धतीने आपण व्यवस्थापन केलं व्यवस्थित तर आपल्याला चांगलं उत्पादन जे आहे आपण मिळू शकतं.
1: आणि संतुलित खतं वापरल्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण कशा पद्धतीने होतं काय सांगा.
0: हां, आता याच्यामध्ये आपण मगाशी बोलल्याप्रमाणे की जर समजा आपण जास्त प्रमाणामध्ये रासायनिक खतं वापरली गेली तर त्याचा हवा जमीन आणि पाण्यावर दुष्परिणाम होतो. पण जर समजा आपण संतुलित खतं वापरली तर काय होतं की आपली जी जमीन समजा असेल ह्याच्यामध्ये आपण सेंद्रिय खतं वापरणार आहेत, आपण जैविक खतं वापरणार आहेत, त्याच्यामुळे जमिनीची जी काही जलधारण क्षमता आहे ती वाढणार आहे, जमिनीचं आरोग्य टिकणार आहे, त्याच्यामुळे अल्टिमेटलीच काय होणार आहे की आपलं जे काही पर्यावरण असेल याचं संरक्षण जे आहे हे होणारच आहे.
1: अच्छा, शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही, काय सांगू इच्छिता?
0: शेतकऱ्यांना एकच सल्ला देऊ शकतो की हा जो आपला एक समज आहे की जास्त खत जास्त उत्पादन, तर हा समज पहिले तुम्ही बाजूला करा. दुसरी गोष्ट महत्वाची की जेव्हा तुम्ही खत व्यवस्थापन करणार असाल तेव्हा तुम्ही संतुलित खत वापर केला पाहिजे. आणि ते करत असताना तुम्हाला पहिल्यांदा माती परीक्षण जे आहे हे माती परीक्षण केलं पाहिजे. आणि माती परीक्षण अहवाल आल्यानंतर तुम्हाला जी जमीन आरोग्य पत्रिका मिळणार असेल तर जमीन आरोग्य पत्रिकेनुसारच तुम्ही खत व्यवस्थापन जे आहे हे केलं पाहिजे. आणि महत्वाचं आहे की तुम्हाला हे सर करत असताना रासायनिक खतं, सेंद्रिय खतं आणि जैविक खतं तिघांचं तुम्हाला एकत्रित करून तुम्हाला खत व्यवस्थापन जे आहे हे करायचं आहे. कारण की तुम्ही आता जर जमीन टिकवली तर भविष्यात आपलं उत्पादन मिळणार आहे. तुम्ही जर आताच जमीन खराब केली, नापीक केली तर भविष्यामध्ये आपलं शेती उत्पादन घेणं हे खूप अवघड होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे आणि त्या जमीन आरोग्य पत्रिका अहवालानुसार खत व्यवस्थापन करावं असं मी त्यांना आवाहन करतो.
1: बरं, माती परीक्षण अहवालानुसारच पिकांची निवड करणं जरुरी आहे का?
0: अगदी, आपली जेव्हा आपण माती परीक्षण करतो तर माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये एक सामू नावाचा घटक असतो. तर त्या सामूनुसार आपल्याला पीक व्यवस्थापन करायचं आहे की आपली जमीन कशी आहे, आम्लधर्मी आहे का विम्लधर्मी आहे. मग त्या अनुषंगाने आपण जर पीक व्यवस्थापन केलं तर आपलं उत्पादन वाढतं. याच्यामध्ये काय होतं, काही पिकं अशी आहेत की आम्लधर्मी जमीन चांगली येतात, काही पिकं अशी आहेत की ती विम्लधर्मी चांगली येतात. आपण जर पिकाची थोडं अदलाबदल समज केली, उत्पादन येतं पण जेवढं उत्पादन यायला पाहिजे तेवढं येत नाही. त्याच्यामुळे जसं आपली माती परीक्षण अहवाल असेल तर माती परीक्षण अहवालानुसार आपले जो सामू असेल तसं त्या सामूनुसार आपल्याला पीक व्यवस्थापन जे आहे हे आपल्याला करायचं आहे.
1: अच्छा, संतुलित खतं वापरण्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊ शकतो का आणि उत्पादन वाढू शकतं का?
0: हो, नक्कीच. कारण की जेव्हा आपण संतुलित खत वापर करतो याच्यामध्ये काय होतं की जेवढं पिकाला आवश्यक आहे तेवढं आपण देतो. संतुलित खत वापरामध्ये आपण काय करतो की योग्य प्रमाण, आपण मगाशी बोलत योग्य प्रमाण कमवतो, म्हणजे जेवढं पिकाला आवश्यक आहे तेवढं आपण देतो. योग्य वेळ म्हणजे जशी पिकाची अवस्था असेल, जसं म्हणजे वाढीची अवस्था आहे का किंवा फुलधारण अवस्था आहे का किंवा फलधारण अवस्था आहे, तर त्या अनुषंगाने आपण खतं वापरतो. म्हणजे जशी अवस्था असेल तसं आपण खत व्यवस्थापन करतो आणि योग्य प्रमाण लागतो त्याचं. त्याच्यामुळे जो आपण अतिरिक्त खर्च वापरतो
1: खतांवरती अतिरिक्त खर्च होतो,
0: हा, तर तो आपला कमी होतो.
1: अच्छा, तर शेतकरी बंधूंनो, आज सरांनी सांगितल्याप्रमाणे जर रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय खतं यांचा समतोल साधला तर भविष्यात नक्कीच उत्पादन वाढीला लागेलच आणि आपली जमीनही सुपीक होईल. तर कार्यक्रमात सर सहभागी झालात आणि याविषयी खूप छान माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप धन्यवाद. दुपारचे 3:36 झाले. कार्यक्रम गम्मत चम्मत.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी मदाला सताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, तुमच्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुमची खोडी काढली तर तुम्ही त्याला म्हणता की नाही, खोडी माझी काढशील तर मी तुला अशी एक फाईट मारीन की तुझ्या ती कायम लक्षात राहील. पण मित्रांनो, तुम्ही हे फक्त बोलता, कधी त्या मित्राला किंवा मैत्रिणीला मारत नाही, पण बोलण्यामध्ये तुमचा जोश असतो. पण मित्रांनो, आज खरोखरचीच फाईट मारणारी आणि फायटिंग करणारी आपली बॉक्सिंग चॅम्पियन एक मैत्रीण आजच्या आपल्या कार्यक्रमात तुमच्या भेटीला आलेली आहे. आणि बॉक्सिंग शिकायला तिने कशी सुरुवात केली आणि कधीपासून सुरुवात केली आणि आता ती बॉक्सिंगमध्ये काय काय करते हे तिच्याकडूनच आज आपण ऐकणार आहोत. पहिल्यांदा आपण तिची ओळख करून घेतोय. तुझं संपूर्ण नाव सांग आपल्या बालमित्र मैत्रिणींना.
1: माझं नाव ओविया अभिजित अद्वंत आहे.
0: ओविया अद्वंत असं या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीचं नाव आहे बरं का मित्रांनो. तर ओवी, मी आत्ता तुझी ओळख करून दिली आपल्या मित्रांना की तू बॉक्सिंग खेळते, पण बॉक्सिंग खेळावं असं तुला कधीपासून वाटायला लागलं?
1: माझी मोठी बहीण होती शर्वरी कल्याणकर, ती स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये होती, पण कोविड झाल्यानंतर ते तात्पुरतं बंद पडलं होतं, त्याच्यामुळं ती लोकल स्पोर्ट्सच्या तिथं ट्रेनिंग करायला जात होती. तेव्हा मग मी पण हेल्दी होते तर मग मी पण माझ्या बहिणीसोबत गेले होते फिटनेस करायला. पहिले माहीत नव्हतं की बॉक्सिंग असं खेळ पण असतो. माझी बहीण मला घेऊन जायची आणि मी तिकडचे म्हणजे असे स्पायरिंगच्या बाउट असो ते बघायचे आणि मला असं मजा यायची बघायला. पण असं कधी हिंमत नव्हती झालती की करायचं खेळायचं म्हणून. पण मग एक दिवस जे कोच होते तिकडचे अजय जाधव म्हणून, त्यांनी मला असंच सांगितलं एकदा खेळून बघ, तर मग तेव्हापासून माझी सुरुवात झाली खेळायला.
0: म्हणजे तू हेल्दी होती आणि तुला वजन वेट कमी करायचं होतं थोडक्यात, हो ना? आणि म्हणून तू तिथे ट्रेनिंगसाठी गेली होती म्हणजे हेल्थ फिटनेससाठी, हो ना? आणि मग तू त्या मुलांना बघायला लागली अकॅडमी मधल्या की ते कसे खेळतात आणि काय खेळतात, आणि मग तू खेळायला सुरुवात केली. ओबी, मला हे एक सांग की जेव्हा तुम्ही बॉक्सिंग शिकायला सुरुवात करता तेव्हा कशापासून सुरुवात केली जाते, म्हणजे बेसिक तुम्हाला काय शिकवलं जातं?
1: आम्हाला पहिले स्टान्स शिकवला जातो. आमच्या बॉक्सिंगमध्ये साऊथपा आणि ऑर्थोडॉक्स म्हणून स्टान्स असतात आणि तो स्टान शिकवला जातो. प्रॉपर पोझिशन, प्रॉपर कॉर्डिनेशन हे शिकवलं जातं. पंचेस कसे मारायचे, किती टाईपचे पंचेस असतात ते शिकवले जातं.
0: पण पंचेस मारायचे म्हणजे कुणाला मारायचे?
1: अपोनेंटला.
0: अच्छा, जो तुमच्या विरुद्ध उभा असेल त्याला. पण बॉक्सिंगमध्ये कशी एक काहीतरी बॅग अशी एक लावलेली असते जेव्हा बॉक्सर प्रॅक्टिस करतात, असं मला आठवतं बघितलेलं, तर त्या बॅगवर तुम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस करता का?
1: नाही, पहिले आम्ही म्हणजे शॅडो बॉक्सिंग म्हणजे मिररच्या समोर स्वतःची इमेज बघून स्वतःला करेक्ट करणं की नाही माझा हा पंच चांगला आहे हा पंच नाही, ह्याच्यावर मला अजून मेहनत घ्यायची
0: आहे. अशा पद्धतीने सुरुवात होते. साधारण कितव्या वर्षापासून बॉक्सिंग शिकता येतं मुलांना?
1: 11.
0: हो, 10-11 वर्षापासून. तू कितवीत होती की आणि किती वर्षाची होती जेव्हापासून तू बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली प्रॉपर?
1: मी 5वीत होते जेव्हा मी शिकायला
0: सुरुवात केली. पण त्याआधी तू फिटनेससाठी जात होती,
1: हो,
0: तर ते पण तू 5वीतच सुरुवात केली?
1: हा, म्हणजे 5वीच्या म्हणजे अर्धे मंथ मी हेल्थ
0: फिटनेससाठी तू ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर तू बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली. तुला असं तेव्हा वाटलं नाही का ग की हा असा थोडासा मुलांचा खेळ आहे, म्हणजे थोडंसं फायटिंग करणं किंवा विरुद्ध जो तुमच्या गडी उभा असेल समोर त्याच्याशी मारामारी करणं, तर तुला भीती किंवा असं दबाव नाही आला का तेव्हा की आपल्याला जमेल का?
1: मला नाही, म्हणजे मला असं वाटलं नाही, पण माझ्या मम्मीला वाटायचं, कारण की तिला असं वाटायचं की पोरगी आहे, पोरीला लागलं पुढं काय होईन. पण पप्पांचा फुल सपोर्ट असायचा. पप्पा बोलले तू जे करायचं ते कर, मी आहे तुझ्या वाटी.
0: आणि तुझ्या ताईचं पण उदाहरण होतं घरामध्ये.
1: ताई पण होती. तर मम्मीने बघितलं होतं ना माझ्या दीदीचं नाक फुटताना येते. पण मग त्याच्यानंतर मम्मी बोलायची नको करू येते. पण मग पप्पा आणि दीदींना मनवलं होतं.
0: आणि तुलाही आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये. तर तू आत्तापर्यंत खूप स्पर्धा खेळली आहेस. म्हणजे तू 5वीत असताना सुरुवात केली बॉक्सिंग खेळायला. आत्ता तू 5वीत जाते आणि कुठल्या शाळेमध्ये शिकते?
1: मी आत्ता 8वीत आहे आणि मी गीता गुरुकुल विद्या मंदिर या शाळेत शिकते.
0: तर तू आत्ता मगाशी मला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा आणि कसं मारायचं, पंचिंग कसं करायचं हे सुरुवातीला तुम्ही शिकता. त्यानंतर तुम्ही कसे कसे पुढे जाता, त्यानंतर काय शिकवलं जातं तुम्हाला बॉक्सिंगमध्ये? कारण आम्हाला जनरली सामान्य माणसांना ते फक्त मारामारी करतानाच दिसतात ते रिंगमध्ये तुमच्या, त्यातलं बाकीचं आम्हाला काही कळत नसतं. ते काय असतं सगळं सांग.
1: पहिले तर तुमचं बेसिकचं होतं, त्याच्यानंतर तुम्ही ते बॅगवर अप्लाय करता जे तुम्ही शिकलायत. मग जेव्हा कोचेसला वाटतं की तुम्ही चांगलं करतायत तेव्हा तुम्हाला रिंगवर थोडी स्पायरिंग किंवा कंट्रोल स्पायरिंग म्हणजे शिकवलं जातं. मग त्याच्या पुढं तुम्ही टेक्निकल कसं खेळतात, टेक्निक्स कोणत्या कोणत्या आहेत ते शिकवलं जातं.
0: ही जी मॅच होते तुमची तर ती किती मिनिटांची असते आणि किती ब्रेक वगैरे असतात त्याच्यात?
1: जेव्हा मी सब ज्युनियर होते तेव्हा 1.5 मिनिटचा राऊंड असतो. तसे 3 राऊंड असतात. पण आता मी ज्युनियर झाले या 2026 मध्ये. तर ज्युनियरमध्ये तुमचे 2 मिनिटाचे राऊंड असतात.
0: असे किती राऊंड असतात?
1: 3 राऊंड
0: असतात. 2-2 मिनिटाचे 3 राऊंड असतात आणि त्याच्यामध्ये जो कोणी जिंकेल तो विजेता असतो. आणि ही जेव्हा स्पर्धेमध्ये तुमची निवड होते तेव्हा वय गृहीत धरलं जातं का वजन गृहीत धरलं जातं, कशा पद्धतीने तुमची निवड होत असते?
1: वय तर सेम असतं. म्हणजे 2011 आणि 2010
0: हा
1: म्हणजे ज्युनियर असतात.
0: बर.
1: आणि म्हणजे एकाच वर्षाचा गॅप असतो. आणि वेट कॅटेगरी असतात. म्हणजे जसं 44-46 म्हणजे 46च्या आत आणि 44च्या आत जे वेट असेल
0: त्या पद्धतीने जोड्या लावल्या जातात प्रतिस्पर्ध्यांच्या, नाही का? आणि मला हे सांग की जेव्हा तू शिकायला सुरुवात केली तेव्हा तुझ्या अपोजिट मुली असायच्या का खेळायला किंवा प्रॅक्टिसला सुद्धा, का मुलांबरोबर तू प्रॅक्टिस केली?
1: प्रॅक्टिस मी मुलांसोबत केलती. कारण की मी जिथं करायचे पहिले तिथं मुलंच असायचे. आणि आता मी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या NCOE च्या ह्याच्यात आहे. तर तिथं वेगळ्या वेगळ्या स्टेट मधनं जसं गोवा, पंजाब, हरियाणा तिथून पोरी येतात आणि तिथं आम्हाला कॉम्पिटिशन
0: मिळते. म्हणजे आधी लहान वयाची असताना तुला मुलांबरोबर खेळावं लागलं आणि आत्ता आत्ता मात्र तू मुलींबरोबर खेळते आहे तुझ्या बरोबरीच्या. किंवा वेटच्या हिशोबाने किंवा वयाच्या हिशोबाने जसं तुमच्या स्पर्धेमध्ये लागतं त्या पद्धतीने. मला हे सांग की मुलींशी खेळताना आणि मुलांशी खेळताना स्पर्धा खेळताना तुला काय फरक जाणवला?
1: मुलांमध्ये जास्ती पॉवर असते आणि मुलींमध्ये ॲज कम्पेअर टू मुलं थोडी कमी पॉवर असते,
0: कमी एनर्जी असते. आत्ता तू इतक्या स्पर्धा खेळते आहेस ओवी, तर तुला फायदा जाणवतोय का? तू सुरुवातीला मुलांबरोबर खेळलीस बॉक्सिंग तर त्याचा आता तुला फायदा होताना दिसतोय का, जेव्हा की आत्ता तू मुलींशी फाईट करतेस स्पर्धांमधनं?
1: हा म्हणजे पहिले पहिले जाणवायला लागला. आमची म्हणजे डिस्ट्रिक्ट पासून स्टार्ट होते भले किती मोठा आहे बॉक्सर असो. तर मग डिस्ट्रिक्टच्या पोरींना मी म्हणजे आरामात मारू शकत होती कारण की त्यांची पॉवर येते लागत नव्हती. पण मग स्टेट नॅशनलचं कॉम्पिटिशन वाढत गेली आणि
0: तुला त्याचा फायदा होत गेला.
1: फायदा
0: मला हे सांग की जेव्हा तुमचं ट्रेनिंग पुढे पुढे जात असतं तुम्ही केव्हा स्पर्धेमध्ये उतरता हे कोण ठरवतं? तुमचे कोच ठरवतात, कोण ठरवतं?
1: कोचेस सांगतात कारण
0: तू केव्हा समजा तू आता 10-11 वर्षाची होती तेव्हापासून तू बॉक्सिंग खेळायला शिकायला सुरुवात केली, तू पहिल्यांदा कोणती स्पर्धा खेळली होती?
1: मी लोकल म्हणजे इथलच्याच ज्या स्पर्धा असतात ती खेळले होते,
0: संभाजीनगरच्या इंटर अकॅडमी स्पर्धा कशी खेळली,
1: इंटर क्लब?
0: अच्छा तशा, तर त्याच्यामध्ये तुला काय मिळालं होतं बक्षीस म्हणजे, का नाही तुला फक्त अनुभव मिळाला?
1: अनुभव पण मिळाला आणि मेडल
0: पण मिळाले.
1: मिळाले
0: कुठलं मेडल मिळालं होतं पहिल्या स्पर्धेमध्ये?
1: अरे वा, सगळ्या लोकलमध्ये गोल्ड भेटलं
0: आणि म्हणून तू लवकर लवकर

0: पुढे चालली आहेस आता? आत्ता तू मध्ये कुठे खेळून आलीस?
1: आत्ता मी रिसेंटली अंडर 15 सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप घेऊन आले, जी ग्रेटर नोएडाला होती. तिथे मी खेळून आलते, तिथं मला गोल्ड लागलं. आणि स्कूल गेमचे इटानगर अरुणाचल प्रदेशला खेळून आलते, तर तिथं गेलते, तिथं गोल्ड
0: मेडल मिळालं. इतरही म्हणजे मी तुझी आता माहिती वाचतीये, तर तुला सिल्वर, ब्रॉन्झ असे बरेच मेडल्स बऱ्याच स्पर्धांमधनं मिळालेले आहेत. तू आता इतक्या प्रतिस्पर्ध्यांसोबत खेळते, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या मुलांसोबत तू स्पर्धा खेळते, बॉक्सिंग करते, तुला काय अनुभव येतो किंवा त्यांच्याकडे पाहिल्यावर तुला काय मिळतं अनुभव, की ते कसे खेळतात किंवा त्यांची एनर्जी कशी आहे, त्यांचं शिकवणं कसं आहे त्यांच्या कोचचं, आणि तुझ्यामध्ये काय फरक तुला जाणवतो?
1: खूप येतात म्हणजे स्टेटमधून सगळे कॉम्पिटिटर. तर आमच्या बॉक्सिंगमध्ये माग हरियाणावाले जास्त
0: म्हणजे
1: पोरी अशा पोऱ्यांसारखे पूर्ण बॉडी फिजिक
0: बॉडी बिल्डर मुली
1: हा तशा दिसायच्या. तर त्यांना बघून असं थोडं वाटायचं नाही आपण कुठेतरी असं
0: अजून टफ व्हायला पाहिजे
1: आणि त्यांच्यापेक्षा जरा बॉडी अजून बनायला पाहिजे. पण ते असं खेळताना मॅटर नाही
0: करत,
1: त्या अशा पोरांसारख्या दिसतात. पण जेव्हा खेळायला लागलं त्यांच्यासोबत मग तेव्हा मग कळतं नाही हिला असं मारायचं तसं मारायचं.
0: आणि तोच अनुभव कामी येतो तुमच्या स्पर्धा खेळताना.
1: आणि 2024 मध्ये नॅशनलला मी नाही जाऊ शकले, तर मग REC म्हणून होतं टॅलेंट हंट, त्याच्यामुळं मला खूप फायदा झालता. कारण की ते असं नॅशनल सारखंच होतं, वेगळ्या वेगळ्या स्टेट मधनं
0: झालं होतं. ते
1: फर्स्ट REC पुण्याला झालं होतं, ASI पुणा. तिथं मी फर्स्ट मॅच हरले होते, कारण की पहिले माहीत नव्हतं कसं काय. तर मग त्याच्यानंतर बँगलोरला झालती REC, तर तिथं माझ्या दीदीने माझी सेकंडिंग केलती, तर तिने मला म्हणजे सांगितलं असं नाही तसं खेळायचं, तर तिचा सपोर्ट होता. आणि तिथं गोल्ड भेटलं. आणि कंबाईंड नॅशनल असतात, तर त्याच्यात मी सिलेक्ट झाले, तर तिथं माझं ब्रॉन्झ मेडल निघालं. असं करत करत झालं, त्याच्यामुळं मला एक्सपिरियन्स भेटला नॅशनलचा, की नॅशनलला अशा पोरी येणार आहेत, तर आपल्याला अजून मेहनत करायची आहे, अजून हार्डवर्क करायचं आहे जर आपल्याला नॅशनल गोल्ड घ्यायचं आहे तर.
0: बरोबर, येस. ओवी, आपण आपल्या गप्पा अशाच चालू ठेवणार आहोत, पण आत्ता तुझ्या आवडीचं एक गाणं आपण बालगीत ऐकूया. तर सांग तुला कुठलं बालगीत ऐकायला आवडेल.
1: खोडी माझी काढाल तर अशी मारेल फाईट.
0: बर, हे गाणं आता तुझी जी पर्सनॅलिटी आहे ना त्याच्या अनुषंगाने एकदम बरोबर गाणं तू सांगितलंय, आणि तुझ्या निमित्ताने आपल्या मित्रांनाही ते आज ऐकायला मिळेल.
2: जवळ या तर एक तोसा मारेल.

0: आहार डाएट तू कसं सांभाळते?
1: टेक्निक नव्हती पहिले, मारायचं आणि डिफेन्सही करायचा ते नव्हतं. आता थोडासा बदल, थोडा आता टेक्निक करून मारायचं, स्वतःचे पंचेस समोरच्याला लागू द्यायचे पण त्याचे आपल्याला नाही लागायला पाहिजे. अजून डाएटसाठी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया जे तिकडं सायन्स सेंटर म्हणून आहे, तिथं नम्रता मॅम म्हणून आहेत, ते आमचं डाएट न्यूट्रिशनचं बघतात.
0: आहार तज्ज्ञ आहेत त्या.
1: हां,
0: त्या तुम्हाला गाईड करतात की कशा पद्धतीने तुम्ही काय खायला पाहिजे काय नको खायला पाहिजे, हो ना?
1: हो. आणि आमची म्हणजे टेक्निक गेम बघायला तिकडं कोचेस आहेत. मी वर्षा त्रिपाठी मॅमच्या मॅपिंगमध्ये आहे आणि सगळे कोचेस आम्हाला सांगतात, हे गायडन्स करतात.
0: त्याचा फायदा होतो तुम्हाला,
1: त्याचा
0: स्पर्धा खेळताना
1: खूप होतो. आणि स्पर्धाला जाताना तेव्हा आमच्यासोबत कोचेसही येतात.
0: बरोबर. तू आता शाळेचं नाव घेतलंस, गुरुकुलमध्ये तू शिकते, पण असं कधी होत असेल ना की परीक्षा आहे समजा शाळेची एखादी महत्वाची आणि तुला स्पर्धेला जायचं आहे, तेव्हा काय करते तू?
1: खरं म्हणू तर ती परिस्थिती निर्माण झाली. आता मी ज्युनियर स्टेटच्या नॅशनलच्या ट्रायल्स होत्या, त्याच्यात मी सिलेक्ट झाली आहे महाराष्ट्रासाठी आणि मी रिप्रेझेंट करणार आहे महाराष्ट्राला नॅशनलमध्ये. तर आमच्या
0: ते कुठे होणार आहे स्पर्धा?
1: महाराष्ट्रातच आहे. तर त्याच वेळेस म्हणजे आमच्या परीक्षा आहेत, पण आमचे जे सर आहेत त्यांनी खूप सपोर्ट दिलाय. ते बोलले की तिला खेळून येऊ द्या, मग नंतर परीक्षा दिल्या तरी चालेल. म्हणून मग
0: तुला जायला मिळतंय,
1: जायला मिळतंय त्यांच्यामुळे. त्यांचा खूप सपोर्ट
0: आहे. तू जेव्हा मेडल जिंकून येते, एखादं गोल्ड मेडल म्हणा सिल्वर मेडल, तर तेव्हा शाळेमध्ये कसं स्वागत होतं तुझं?
1: शाळेमध्ये चांगलं होतं,
0: सगळे कौतुक करतात, शिक्षक मित्रमैत्रिणी तुला काय म्हणतात सगळे?
1: मला सगळे म्हणतात टीचर्स म्हणतात चांगलं केलंस, आम्हाला खूप प्राऊड आहे तुझ्यावर, तूच म्हणजे शाळेमधली विद्यार्थिनी आहे की जी
0: शाळेचं नाव मोठं करतीये.
1: शाळेचं नाव मोठं करतेय.
0: बरोबर. तुला काय व्हायचंय उभी मोठं झाल्यावर?
1: माझं तर आत्ताच एम आहे की इंडियाला ऑलिम्पिकमध्ये रिप्रेझेंट करायचंय.
0: अरे वा वा वा, मला असं वाटतं की तुझी ही जी महत्वाकांक्षा आहे ना ही नक्की पूर्ण होईल, त्याच दिशेने तुझी घोडदौड चालू आहे, तू प्रत्येक स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवून येते आहेस. ओवी मला सांग की आत्ता आपण खूप आजूबाजूला अशा घटना बघतो घडताना, पेपरमध्ये वाचतो की लहान मुलींना पळवून देणं, त्यांच्यावर अत्याचार करणं, अशा वेळी तुझ्यासारखी एक बॉक्सर मुलगी काय सांगेल तुझ्या एवढ्या मुलींना की त्यांनी कशा पद्धतीने फिजिकली सक्षम झालं पाहिजे?
1: त्यांनी म्हणजे बॉक्सिंगच नाही तर स्पोर्ट्स जसे बॉक्सिंग कराटे असे सेल्फ डिफेन्ससाठी तुम्ही शिकायला पाहिजे.
0: कुठला तरी एखादा खेळ,
1: एखादा खेळ जरी तुम्ही एकटे असाल तरी तुम्ही तुमचं सेल्फ डिफेन्स करून
0: स्वतःचं संरक्षण करू शकाल आणि तुम्हाला भीती वाटणार नाही थोडक्यात.
1: तुम्हाला भीती वाटणार,
0: कारण आत्ताच्या काळाची ती खूप गरज बनली आहे की मुलींनी हे स्वतःच्या स्वसंरक्षणार्थ असं काहीतरी त्यांना यायला पाहिजे टेक्निक एखादं की जी स्वतःचं संरक्षण वेळ आली तर करू शकेल. तर ओवी आज तू इथे आलीस आणि बॉक्सिंग या खेळाविषयी, खरं तर हा खूप मुलींसाठी अजूनही तसा वेगळाच खेळ मानला जातो, तो मुलांचा खेळ म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहे, पण तू त्या खेळामध्ये आता करिअर करतेस किंवा पुढे जाते आहेस, तर असंच उत्तरोत्तर यश तुला यापुढेही मिळावं अशा शुभेच्छा मी आज आपल्या मित्रांच्या करवी तुला देते. आज तू इथे आलीस आणि इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यास, या खेळाविषयी आपल्या मित्रमैत्रिणींना माहिती दिली, त्याबद्दल तुझे खूप खूप मी आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: मित्रांनो, ओवी अद्वंत या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीशी मारलेल्या गप्पा तुम्ही ऐकल्यात. मित्रांनो, आत्ता नुकतंच आपली मैत्रीण ओवी हिने राष्ट्रीय स्तरावर एक सुवर्ण पदक पटकावलेलं आहे आणि ती आता आशियन ज्युनियर चॅम्पियनशिपसाठी भारताचं प्रतिनिधित्व करायला ताशकंद उझबेकिस्तान इथे चालली आहे. तर मित्रांनो, कोविचं खूप खूप अभिनंदन. आणि मित्रांनो,

ओबीचं बोलणं ऐकून आता तुम्हालाही वाटतंय ना बॉक्सिंग शिकावं, तर मग नक्की शिकायला सुरुवात करा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मित्रांनो, आज इथेच थांबते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडीचा नमस्ते.

गम्मत जम्मत हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. सायंकाळचे 4 वाजलेत. गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत. चित्रपट आहे हात लावीन तिथे सोने. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि राम कदम यांचं संगीत.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हात लावीन तिथं सोनं या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांची रचना होती आणि राम कदम यांचं संगीत. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं मुंबईचा जावई या चित्रपटातील गीत. गीतरचना ग दी माडगुळकर यांची आणि गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी. ऐकूया मुंबईचा जावई या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात अवघाची संसार या चित्रपटातील गीत. डॉक्टर वसंत अवसरे यांची रचना आहे आणि वसंत पवार यांचं संगीत.

0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं धाकटी बहीण या चित्रपटातील गीत. जगदीश खेबोडकर यांची रचना आहे आणि सुधीर फडके यांचं संगीत.
1: आजी!

0: या या या, अरे एकदा खा तर पुन्हा पुन्हा याल। आइए बाबूजी आइए।
1: आवणे बाबा आवणे।
0: ओ साई ओ सदाजी येथे आ, भेदभाव नाही।

0: Aquí más tarde.
1: श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकता आहात. कार्यक्रमात आता ऐकूया मधुबाला झवेरी आणि विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात सांगते ऐका या चित्रपटातील गीत. वसंत पवार यांचं संगीत आहे, ऐकूया.
2: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

0: शेताच्या बांधापर्यंत, आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
1: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक,
0: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
1: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर संकटातील सोबती।
2: श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीवरून।

काकस्पर्श या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, राजश्री पाठक यांच्या स्वरात, मिताली जोशी यांची रचना होती आणि अजित समीर यांचं संगीत. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं दैवत या चित्रपटातील गीत. मादा देवकाते यांचं गीत आहे आणि विश्वनाथ मोरे यांनी गीताला संगीतबद्ध केलं आहे.

0: श्रोते हो, दैवत या चित्रपटातील गीत आपण ऐकलं सुरेश वाडकर यांच्या स्वरात. मादा देवकाते यांची रचना होती आणि विश्वनाथ मोरे यांचं संगीत. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. सायंकाळचे 4:30 वाजतात. मालिका विशेष अंतर्गत कार्यक्रमात आता ऐकूया मालिका गोष्ट बालनाट्याची, भाग 9.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची. लेखक गोविंद गोडबोले. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे. सादर करते गोविंद मोकाशी. आज ऐकूया या मालिकेचा भाग

0: दादा, 9 आठवडे कसे गेले ते कळलंच नाही ना?
1: हो ना, खूप धम्माल आली.
0: आज पण मज्जा येईल.
1: ती कशी काय?
0: विनोद, संवाद, नाटक, गाणं, एकापेक्षा एक सरस.
1: हो ग हो.
0: दादा, आपण ते चिनू मिनूच्या संवादाची प्रॅक्टिस करायची का?
1: शंकासुराची?
0: हा, तोच संवाद.
1: अगं, पण शिबिराच्या शेवटच्या दिवशी तो सादर करायचा आहे ना.
0: हो रे, पण सराव नको का?
1: बर, आण बघू, मस्तपैकी वाचूया.
0: होईल ना रे पाठ आपलं?
1: न व्हायला काय झालंय.
0: सुरू करूया.
1: थांब जरा.
0: आता आणखी काय?
1: सई, दार लावून घेतो, कुणी मध्येच आलं बिलं तर.
0: हो हो, लावून घे हा दार.
1: चला सुरू करूया.
0: करू सुरू.
1: थांब थांब थांब.
0: आता काय?
1: अगं, संगीत नको का? म्युझिक शिवाय संवाद कसा होणार?
0: बरोबर आहे तुझं. बालनाट्याचा संगीत हा आत्मा आहे.
1: असं कुणी म्हटलंय?
0: मीच म्हटलं.
1: आली मोठी शहाणी. सुरू करूया.
0: संगीत तर लाव.
1: ओके, तयार?
0: हो, तयार.

0: आहेत का शंकासूर?
1: काय म्हणालास?
0: शंकासूर
1: इथं कोणी नाहीच असलं?
0: नाही कस?
1: म्हणजे
0: माझ्या समोर उभाय
1: शंकासूर?
0: हो.
1: ए दाद्या, मला शंकासूर म्हणतोस रे.
0: होय.
1: ते का?
0: तू सारख्या शंका विचारतेस ना म्हणून.
1: अरे शंका विचारणं चांगलं असतं.
0: ठाऊक आहे हा,
1: पण शंकेची उत्तरं पण द्यायला हवीत ना.
0: आम्ही देतोच मुळी.
1: विचारू शंका?
0: विचार.
1: बर, तुला पांडव माहिती आहेत?
0: हो, धर्म, भीम, अर्जुन.
1: मला त्यांची नावं नको आहेत.
0: मग शंका काय आहे?
1: पांडवांचं आडनाव काय?
0: काय?
1: पांडवांचं आडनाव काय?
0: अरे बापरे,
1: हे आडनाव आहे?
0: नाही ग, हा आश्चर्योद्गार आहे.
1: आडनाव सांग.
0: काय बर आहे, प्रभू रामचंद्रांचं सूर्यवंशी असं काहीतरी आठवतंय.
1: पांडवांचं हवंय.
0: नाही बुवा, सांगता येणार.
1: हरलास?
0: हो.
1: मी सांगू?
0: तुला कसं माहित?
1: अरे त्याची एक गंमतच झाली. माझ्या मैत्रिणीचा भाऊ अथर्व.
0: त्या भागवतांचा?
1: हो, 4 वर्षांचा आहे. त्याचे आजोबा त्याला गोष्ट सांगत होते भीमाची, पण कसा कोण जाणे त्याला एक प्रश्न पडला, भीमाचं आडनाव काय? आजोबांना ठाऊक नव्हतं, पण ते गप्प बसले नाहीत. त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना फोन केले, पण कुणालाच सांगता येईना. सारे आजी आजोबा कामाला लागले. त्यांच्याच फ्लॅटमध्ये वरती आणखी एक दुसरे आजोबा राहत होते. त्यांनी महाभारताचे खंड काढले आणि आडनाव हुडकून काढलं.
0: काय ग होत ते?
1: चंद्रवंशी.
0: वा मिनूताई, शंका विचारणारा चिमुरडा अथर्व ग्रेट, आणि ते हुडकून काढण्यासाठी मेहनत घेणारे आजी आजोबा त्याहून ग्रेट.
1: शंकेचं उत्तर देणाऱ्यांची तळमळ अशी असावी.
0: अगदी खरंय.
1: अरे एवढं हसायला काय झालं?
0: उशे, आधी हसून घे आणि मग काय ते सांग.
2: थांब, मी सांगतो. वेडी आहे ती.
3: असू दे, मोठा आलाय शहाणा.
1: ए ए ए, भांडू नका, गंमत काय ते सांगा.
4: रवी, अरे ते वाचूनच दाखव ना.
2: तेच तर करणार आहे.
0: अरे लवकर सांगा रे, उत्सुकता किती ताणताय.
2: सांगतो. आमच्या घरा शेजारी ना एक काका राहतात, त्यांचं नाव अशोक पाटील. त्यांनी एक कविता केली आहे. कवितेचं नाव आहे अनुस्वार. ऐका हा. एकदा एक टिंब फिरू लागले रमत गमत, फिरता फिरता त्याने केली खूप गंमत जम्मत. आबाचा केला आंबा, भांड्याचा केला भाड्या, पांड्याचा पाडा करणे चुका नसे या थोड्या. दंग्याऐवजी दगा झाला, खंडूचा झाला खडू, चिंता म्हणता रचली चिता, आता हसू की रडू. बाबूचा बांबू करून आंबूचा आबू केला, नदीला घेऊन नंदीत पोहण्यासाठी जो गेला. असे जेव्हा खोडकर टिंब भलतीकडे जाते, लिहिणाऱ्यांच्या चुकीचे वाचताना हसे होते. व्याकरणात टिंबाला अनुस्वार म्हणतात, चुकला विसरला की सारेच घोटाळे होतात.
1: मस्त, मस्त, मस्त.
5: अरे

0: कसलं खिदळणं चाललंय तुमचं?
1: अगं आई, अनुस्वराच्या मजेची एक मस्त कविता रवीनं आत्ताच ऐकवली.
0: हो का? वाचली हा मी ती. अनुस्वाराला फार महत्व आहे.
2: आई, आज मस्त मजा येते.
0: बर,
2: मी आज मस्त माहिती मिळवले.
0: अरे वा, वाच ना मग.
2: मुलांना आवडतील अशा विषयाची निवड, व्यक्तिरेखेप्रमाणे सुरेख संवाद, उत्कंठा वाढवणारं कथानक, ही आहे वंदना विठ्ठणकर यांच्या बालनाट्य लेखनाची हातोटी. त्या स्वतः कवयित्री होत्या, त्यामुळे नाटकात योग्य बसतील अशी गाणी त्यांनी घातली. बालनाट्याचे त्यांचे सेट मात्र भरगच्च, नेपथ्य कलाकुसरीचं, त्यामुळं खर्चिक. बजरबट्टू, रॉबिनहूड, परिकथेतील राजकुमार ही त्यांची गाजलेली बालनाट्य.
3: काकू, श्याम फडके हे आणखी एक नाव. मुलांच्या दैनंदिन जीवनातले प्रसंग, आटोपशीर नेपथ्य, खटकेबाज संवाद, सहज समजणारे विनोद हे यांच्या बालनाट्याचं वैशिष्ट्य. ते स्वतः नाट्यप्रयोग बसवत. त्यांनी अधिक तर एकांकिका लिहिल्या. बाल रंगभूमीचं तंत्र विशद करणारं त्यांचं हे पुस्तक 5 भागात आहे. सावत चंदूची साहस कथा पण 5 भागात आहे.
4: काकू, बालनाटकं लिहिणारे खूप साहित्यिक होऊन गेले.
0: हो ग उषा.
4: नरेंद्र बल्लाळ हे यातलं एक नाव. वैज्ञानिक सत्य, बालसुलभ मनोवृत्ती यांचं सुंदर मिश्रण असलेलं त्यांचं बालनाट्य म्हणजे चंद्र हवा चंद्र हवा. नाटकात गाणी आहेत आणि विदूषक पण. मग विनोदाला काय तोटा?
0: अरे वा, आज खूपच छान माहिती तुम्ही गोळा केली आहेत. मुलांनो, बालरंगभूमी संबंधी सविस्तर माहिती मिळवणं तसं कठीण झालंय, कारण सगळी माहिती एकत्रित अशी संकलन स्वरूपामध्ये नाही. पुणे मुंबईकडे मोठ्या साहित्यिकांनी लेखन करून आणि नाट्यसंस्था स्थापन करून बालनाट्य चळवळ जिवंत ठेवली. विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा प्रत्येक ठिकाणी अनेक साहित्यिक आणि बालनाट्यप्रेमी लेखक, दिग्दर्शक कार्य करतायत. जशी जमेल तशी ती माहिती आपण एकत्र करण्याचा प्रयत्न करू, पण एवढ्या थोड्या अवधीमध्ये हे सारं पाहणं अवघड आहे. बरं, आता तुम्हाला इतक्या दिवसात बालनाट्य काय कळलं ते सांगा बरं.
2: बालनाट्य चळवळ पुण्या मुंबईत अधिक रुजली.
1: बालनाट्य लेखक महाराष्ट्रात खूप आहेत.
3: बालनाट्याचे विषय पण वेगवेगळे आहेत.
5: बालनाट्यात कथानक सुंदर आहेत.
6: बालनाट्यात विनोद पण आहेत.
4: दुःख पण आहे, आनंद पण आहे.
1: बालनाट्य स्पर्धा भरवल्या जातात.
0: अगदी बरोबर. महाराष्ट्र शासनातर्फे गेली काही वर्ष खास मुलांसाठी विभागवार बालनाट्य स्पर्धा होतात आणि शेवटी फायनल स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं.
2: म्हणजे मोठ्या नाटकांसारखं.
0: हो, अगदी बरोबर.
1: आई ग, आज आपलं विनोद सांगायचं राहूनच गेलं.
0: राहून कसं जाईल?
1: मग मी सांगू?
0: हो सांग ना.
1: विनोदाचं मी नाट्यीकरण केलंय.
0: बर
1: आई, आपण वाचूया का?
0: म्हणजे मी पण भाग घ्यायचाय की काय?
1: हो.
0: बरं ठीक आहे, आण बरं कागद इकडे.
1: हा घे. आई ग.
0: काय ग तुझी भुणभुण?
1: भुणभुण नाही ग, पण.
0: आता कसला पण?
1: आई, परवा तूच म्हणाली होतीस ना की मोठ्यांचा आदर करावा म्हणून.
0: बरोबर.
1: एवढंच नव्हे तर समजा आपण बस मधून जात असू आणि खूप गर्दी असेल, आपल्याला त्या गर्दीत सुद्धा बसायला जागा मिळाली असेल, आणि जर कुणी वृद्ध आजी आजोबा उभे असतील तर आपण उठावं आणि त्यांना बसायला जागा द्यावी.
0: हे तर अगदी खरंय, आपण उठून त्यांना जागा द्यायलाच हवी.
1: आई, काल असाच प्रयत्न मी केला.
0: म्हणजे काय?
1: अगं, मी बसने आजोबांबरोबर चालले होते.
0: बर.
1: गाडीत खूप गर्दी होती, मला बसायला मिळालं होतं. एक आजी उभ्या होत्या. मी त्यांना म्हटलं, आजी मी उभी राहते, तुम्ही इथे माझ्या जागेवर बसा.
0: शाबास बेटा. बरं, पुढे काय झालं?
1: पुढे काय, मी कितीदा तरी म्हटलं पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. गर्दी वाढतच होती.
0: हो का ग? हे पण नकार का दिला त्यांनी? चांगली जागा मिळत होती की बसायला?
1: मला पण तेच वाटत होतं ग, पण नाही, अजिबात बसायला तयार झाल्या नाहीत त्या. मलाही आश्चर्य वाटलं.
0: सई, असं मी पहिल्यांदाच ऐकते. नाहीतर कुणी जागा देतं म्हटलं की लोक लगेच बसतात.
1: हो ना.
0: थांब थांब, तू देत असलेली जागा लहान असेल. पण काय ग, मला सांग, तू कुठे बसली होतीस?
1: अगं आई, गाडीला एवढी गर्दी होती की शेवटी बसमध्ये मी आजोबांच्या मांडीवरच बसले होते.
0: आणि आजीला तू जागा रिकामी करून देणार होतीस?

0: आजोबांच्या मांडीवर.
1: काकू या सुरेख विनोदासाठी होऊन जाऊ दे एक मस्त बालगीत, नाचूया सगळे.
2: हो हो.

बघून खट्टू गुलाब कळी झाडाची उडाली झोप. बघून खट्टू गुलाब कळी झाडाची उडाली झोप. मेसेंजर मधमाशी कडून वाऱ्याला गेला निरोप.

चारा तिला गुदगुल्या गुलाब कळीचा राग धूम पळाला गुलाब कळीचा राग धूम पळाला धूम

0: कल्याण हा बालनाट्याचा विषय होऊ शकतो?
1: हो, का नाही होऊ शकणार?
0: अशी बालनाट्य आहेत?
1: वैज्ञानिक गोष्टी नाटकात बसवून मुलांना सुरेख मार्गदर्शन करता येतं. इयत्ता पहिली ते चौथी म्हणजे साधारण 6 ते 9 ते 10 वयोगटांसाठी न्याय हवा न्याय हे गोविंद गोडबोले यांचं सुरेख नाटक आहे. त्यामध्ये त्यांनी पोपट, कोल्हा असे प्राणी ही नाटकातली पात्र म्हणून घेतले आहेत. पोपट कोल्ह्याला सांगत असतो, बाबा रे, मी माणसांच्या राज्यात जाऊन अनेक गोष्टी पाहिल्या. सजीवांना हवेची आवश्यकता असते, हवा दिसत नाही. हलणारी हवा म्हणजे वारा, असं बरंच काही. पण कोल्ह्याला ते पटत नाही. एक मोठी लोखंडाची पेटी त्या जंगलात पडलेली

असते. ती तो उघडतो, पेटीत उडी मारतो, पण पेटीचं झाकण बंद होतं. कोल्हा आतमध्ये गुदमरतो, पोपट घाबरतो. पक्षी, छोटे प्राणी पेटीचं झाकण उघडण्याचा प्रयत्न करतात, पण अपयश येतं. पण त्या कोल्ह्याची बायको तिथं येते. तिच्या मदतीनं पेटीचं झाकण उघडतं. कोल्हा बेशुद्ध पडलेला असतो. कोल्हिणीला वाटतं तो मेला. ती सिंह महाराजांकडे पोपटावरती खुनाचा आरोप करते. पोपट उत्तर देतो ते पंचमंडळींना फारसं पटत नाही. पोपट माणसांच्या राज्यात जाऊन काही वस्तू आणतो आणि हवेसंबंधीच्या गोष्टी पटवून देतो. या नाटकातला हा शेवटचा प्रवेश फार सुंदर आहे, तो आपणच करूया.

0: आदरणीय सिंह महाराज आणि पंच मंडळी, कोल्हा त्या पेटीत कसा अडकला आणि तो गुदमरून कसा मेला ते मी आपणास सांगितलं, पण त्यावर आपला विश्वास बसला नाही, हे माझं दुर्भाग्य। मी जे काही सांगितलं त्याला पुरावा सादर करायला महाराजांनी सांगितलं आणि माझी माणसांच्या राज्यात जाऊन काही वस्तू घेऊन यायची विनंती त्यांनी मान्य केली। त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो। मी सांगितलं की हवा दिसत नाही, ते सत्य आहे, हवा जरी दिसत नसली तरी ती जाणवते। आता हे बघा, हा बघा फुगा फुगला। का फुगला माहितीये का तुम्हाला? हा फुगा फुगला कारण मी या फुग्यात तोंडानं हवा भरली। हवा दिसत नाही पण ती जाणवते ती अशी। आता हे बघा, बघा महाराज, आज साठलेली हवा बाहेर पडली।
1: आम्हाला नाही पटलं, तुझी चलाखी आहे काहीतरी।
0: नाही महाराज, यात माझी काहीही चलाखी नाही। ठीक आहे, आता दुसरा एक पुरावा सादर करतो। हा आहे काचेचा ग्लास आणि ही आहे मेणबत्ती आणि ही आहे आगपेटी। ही मेणबत्ती का जळते ठाऊक आहे का? ही मेणबत्ती जळते आहे कारण हवेतला प्राणवायू किंवा ऑक्सिजन तिला मिळतो आहे। आता बघा, हा काचेचा ग्लास यावर पालथा घातला, काय होतंय? ज्योत हळूहळू कमी होते। का होते ठाऊक आहे का? बाबांनो, ज्वलनास प्राणवायूची आवश्यकता असते, तो प्राणवायू तिला कमी मिळतोय त्यामुळे ती कमी कमी होते। आता बघा महाराज, ही मेणबत्तीची ज्योत पूर्णपणे विझली कारण या ग्लासामुळे तिला प्राणवायू मिळाला नाही। त्या पेटीत देखील तसंच झालं, कोल्ह्याला माझ्या मित्राला प्राणवायू मिळाला नाही आणि त्या बिचाऱ्याची जीवन ज्योत मालवली।
1: असले जादूचे खेळ करून तू आम्हाला फसवू नकोस, मरायला तयार हो?
0: महाराज मला एक संधी द्या महाराज।
1: ठीक आहे।
0: मित्र हो, सजीवांना हवेची आवश्यकता आहे हे मी वारंवार सांगून तुम्हाला कुणालाच पटत नाही, हे माझं दुर्भाग्य। अन्न आणि पाण्याशिवाय आपण काही दिवस जगू शकू पण हवेशिवाय काही मिनिटंही आपल्याला जगता येणार नाही। मी म्हणतो याला हा शेवटचा पुरावा। आपापल्या पंजानं सर्वांनी आपलं नाक घट्ट दाबून धरा, तोंड बंद करा आणि काय होतं ते सांगा। बघा गुदमरलात ना, त्यामुळेच म्हणतो सजीवांना हवेची आवश्यकता असते।
1: माझ्या जंगलवासियांनो, पोपटानं जे काही सांगितलं ते मला पटलंय। आजच्या या विज्ञानाच्या युगात कुणीही अज्ञानी राहून चालणार नाही, आपण प्राणी असलो तरी सतर्क राहिलं पाहिजे। ही जागरूकता टिकावी आणि प्राण्यांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी यावर्षीपासून मी विज्ञान जंगल शिष्यवृत्ती जाहीर करत आहे। यावर्षीची ही शिष्यवृत्ती मी पोपटाला दिल्याचं जाहीर करतो। कोल्हेणबाई, तुम्ही खचून जाऊ नका, विज्ञानाच्या अज्ञानानं कोल्हा मेला आहे। तुम्ही यापुढं विज्ञान जागृतीचं काम या जंगलात करावं असं मला वाटतं। पोपटानं माणसांच्या राज्यात जावं आणि त्यानं लावलेले शोध जंगलवासियांना सांगावेत। पोपटाच्या या कर्तृत्वाबद्दल आजचा दिवस दरवर्षी विज्ञान दिवस म्हणून पाळला जाईल। यानिमित्त सगळ्यांना मी मेजवानी देणार आहे, तरी माझ्या गुहेपुढील मैदानाकडे सर्वांनी चालावं।
2: अरे वा कोल्हाला, कोल्हाबा तुम्ही जिवंत आहात?
0: मित्रा तू जिवंत आहेस हे बघून मला फार आनंद झाला।
3: मित्रा पोपटा, तुझं म्हणणं खरं आहे, मी सार ऐकलंय, पण धावत यायची ताकद नव्हती अंगात। सिंह महाराज म्हणतात ते अगदी खरं आहे, आपण प्राणी असलो तरी या विज्ञान युगात अडाणी राहून चालणार नाही। मित्रा पोपटा, मी केवळ बेशुद्ध पडलो होतो, तुम्ही पेटी पुन्हा बंद केली असती तर मात्र मी खरंच मेलो असतो। पेटीत आत जाताच माझा जीव घाबरा झाला, तुझ्या सांगण्याप्रमाणे मला तिथं प्राणवायू मिळेल ना, आणि त्यामुळेच मी बेशुद्ध पडलो। सुदैव एवढंच की तुमची वहिनी आली आणि तुम्ही त्या पेटीचं झाकण उघडलं, नाहीतर मी केव्हाच वरची वाट धरली असती।
0: नाही मित्रा, आता संकट टळलंय, आता असं नको बोलूस।
1: बघा जंगलवासियांनो, विज्ञानाच्या अज्ञानाचा कोल्हाबांना आणि सगळ्यांनाच केवढा मोठा फटका बसला।

श्रोते हो, मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची या मालिकेचा भाग 9 आत्ताच आपण ऐकला आहे.

लेखन होतं गोविंद गोडबोले यांचं. यात सहभागी कलाकार होते पूर्णिमा साठे, कस्तुरी भागवत, ऋषिकेश पटवर्धन, मिहिर सरदेसाई, शिवप्रसाद कोरे, स्वराली देसाई आणि ऋग्वेद आगद्रे. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे यांचं. सादर करते गोविंद मोकाशी.

मालिका विशेष अंतर्गत कार्यक्रमात मालिका आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. श्रोते हो, थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रसारण सुरू होईल.

या मोबाईलवर श्रोते, तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. सायंकाळचे 5 वाजता आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीची द्वैवार्षिक निवडणूक 18 जूनला होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे। निवडणूक आयोगानं निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर केलं। याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल। 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल। इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। ते आज मंत्रालयात महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते। 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले। या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे। भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या लातूरमधल्या क्लास संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे। मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, असं सीबीआयनं म्हटलं आहे। सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली, तसंच संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी श्रोते हो पण ऐकता आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. सायंकाळचे 5:02 आणि 47 सेकंद झाले आहेत. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. आजच्या कार्यक्रमात योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग मधुवंती ऐकूया. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहे मेहमानन से लरिए. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत काहे मान करो. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ आहे अनंत केमकर यांची. ऐकूया योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग मधुवंती.

योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग मधुवंती श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

मंडळी, आजचा आपला गप्पांचा विषय आहे रील्स वर्सेस रियालिटी, म्हणजेच रील्स विरुद्ध वास्तव, ऑनलाईन जगात स्वतःला शोधणं. मित्रांनो, आजचा काळ हा स्क्रीनचा काळ आहे. एका छोट्या मोबाईलमध्ये आता संपूर्ण जग समावलंय. हातातला फोन म्हणजे केवळ संवादांचं साधन नाही राहिलेलं, तर तो आपल्या भावना, विचार, मैत्री, स्वप्न, ओळख आणि अनेकदा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवणारा आरसा बनलाय. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत आपण बऱ्याचदा हातातून फोन खाली ठेवतही नाही. सोशल मीडियावर स्क्रोल करताना आपण कित्येक चेहरे पाहतो, अनेक यशोगाथा पाहतो, सुंदर जीवनशैली पाहतो, आनंदी चेहरे पाहतो, प्रवास, फॅशन, फिटनेस, प्रसिद्धी, सगळं सगळं पाहतो. पण या सगळ्या चमकदार जगामागे एक शांत, साध आणि खरं वास्तवही असतं, जे आपल्या दृष्टीसही पडत नाही. आज तरुणाई स्वतःची तुलना दुसऱ्यांच्या रील्सशी करताना दिसते. कुणीतरी परदेशात फिरताना दिसतं, कुणी लक्झरी आयुष्य जगताना दिसतं, कुणी एका व्हिडिओमुळे रातोरात प्रसिद्ध झालेलंही दिसतं. आणि मग नकळत आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, मी मागे तर पडत नाहीये ना, माझं आयुष्य इतकं साधं काय, माझ्याकडे दाखवण्यासारखं काय. आणि इथून सुरू होतो एक मानसिक संघर्ष, कारण रील्समध्ये दिसणारं आयुष्य हे नेहमी पूर्ण सत्य नसतं. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काही न सांगितलेले संघर्ष असतात. प्रत्येक यशाच्या मागे असंख्य अपयश दडलेली असतात. मित्रांनो, आजची पिढी एका वेगळ्या ताणातून जाते. जगातला कुठलाही व्यक्ती एका क्षणात आपल्या स्क्रीनवर येतो आणि नकळत आपण त्याच्याशी स्वतःची तुलना करायला लागतो. आता यामुळे होतंय काय, तर यामुळे तरुणाईत न्यूनगंड, असुरक्षितता, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढताना दिसते. अनेक जण बाहेरून आनंदी दिसत असले तरी आतून खूप थकलेले असतात.

असतात. रील्सच्या जगात प्रत्येक गोष्ट काही सेकंदात घडताना दिसते, काही सेकंदात यश, काही सेकंदात प्रसिद्धी, पण वास्तवात कोणतीही गोष्ट इतकी सोपी नसते. वास्तवात मेहनत लागते, संयम लागतो, वेळ लागतो आणि अपयशही सहन करावं लागतं. वास्तवात प्रत्येक दिवस प्रेरणादायी नसतो, काही दिवस खूप सुंदर असतात तर काही दिवस खूप कठीण, आणि हेच खरं आयुष्य असतं. पण याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियाचं जग हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण याच सोशल मीडियाने अनेकांना संधी दिली आहे, अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिलंय, अनेकांना आपली कला जगासमोर आणता आलीय, अनेकांना व्यवसाय सुरू करता आलेत आणि स्वतःतला आत्मविश्वासही वाढवता आलाय. माहिती, शिक्षण, संवाद आणि प्रेरणा देण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. त्यामुळे खरा प्रश्न हा सोशल मीडिया चुकीचा आहे की नाही हा नाहीये, तर प्रश्न असा आहे की आपण त्याचा वापर कसा करतो. आज तरुणाई स्वतःच्या खऱ्या व्यक्तिमत्वापेक्षा ऑनलाईन प्रतिमा तयार करण्यात जास्त वेळ घालवते. एखादा फोटो अपलोड करण्यापूर्वी त्यावर कितीतरी फिल्टर्स वापरले जातात, कॅप्शन बद्दल विचार केला जातो, किती लाईक्स येतील याचीही काळजी घेतली जाते, आणि जेव्हा अपेक्षे इतका प्रतिसाद मिळत नाही तेव्हा मन निराश होतं. हळूहळू आपल्या आनंदाचं नियंत्रण इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून होतं. पण खरी गोष्ट अशी की लाईक्स आणि फॉलोअर्स हे माणसाची किंमत ठरवत नाहीत. कधी कधी आपण स्वतःला विसरून जातो, आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी स्वप्न काय आहेत हे समजून घेण्याऐवजी आपण लोकांना काय आवडेल याचा विचार करायला लागतो, आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. कारण जगाला खुश करत असताना अनेक जण स्वतःपासून दूर जातात. मंडळी, आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा प्रवास हा स्वतःला ओळखण्याचा असतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे, म्हणूनच तुलना करून स्वतःचं मूल्य कमी करून घेण्याची खरंच गरज नाहीये. मित्रांनो, आजच्या काळात मानसिक आरोग्याचा विषय खूप महत्वाचा बनलाय. सतत ऑनलाईन राहण्यामुळे मनाला विश्रांती मिळत नाही, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहण्याची सवय लागते, शांत बसणं कठीण होतं, एकटेपणात स्वतःशी संवाद साधण्याची सवय कमी होत चालली आहे. पण स्वतःला समजून घेण्यासाठी शांतता आवश्यक असते. कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसोबत वेळ घालवणंही खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण सतत इतरांचं आयुष्य पाहतो तेव्हा आपल्याकडचं सुंदर आयुष्य आपल्याला सामान्य वाटायला लागतं. पण खरं सौंदर्य हे साधेपणातच असतं. घरच्यांसोबत घेतलेला चहा, मित्रांसोबत झालेल्या मनमोकळ्या गप्पा, स्वतःच्या मेहनतीनं मिळवलेलं छोटंसं यश, आईच्या हातचं जेवण, एखाद्या संध्याकाळचं शांत आकाश, या सगळ्या गोष्टी रील्समध्ये कदाचित ट्रेंड होत नसतील, पण आयुष्याला अर्थ देणाऱ्या याच गोष्टी असतात.

मंडळी, आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. मी ऑनलाईन जसा दिसतो तसाच प्रत्यक्षात आहे का? जर उत्तर नाही असं असेल तर कदाचित आपल्याला स्वतःकडे पुन्हा एकदा प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे. स्वतःचं खरं रूप स्वीकारणं ही खूप मोठी ताकद असते. आपल्या आयुष्यात खरी नाती खूप महत्वाची असतात, कारण कठीण काळात लाईक्स मदतीला येत नाहीत तर माणसं येतात. म्हणूनच डिजिटल जगात राहताना मानवी नात्यांची उब जपणं खूप आवश्यक आहे. आपण तरुणाईनं स्वतःसाठी काही सीमा ठरवणं गरजेचं आहे. दिवसातील काही वेळ ऑफलाईन राहणं, स्वतःच्या छंदांना वेळ देणं, पुस्तकं वाचणं, चालायला जाणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं, मन मोकळं करणं, या छोट्या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. स्वतःला शोधण्याचा प्रवास हा सोशल मीडियावर नसतो, तर तो स्वतःच्या आत सुरू होतो. आपण कोण आहोत, आपल्याला काय बनायचंय, आपल्याला कशातून आनंद मिळतो, कोणत्या गोष्टी आपल्याला शांतता देतात, या प्रश्नांची उत्तरं फिल्टर्समध्ये मिळत नाहीत. ती उत्तरं आपल्याला अनुभवांमध्ये, संघर्षांमध्ये आणि आत्मपरीक्षणात सापडतात. काही वेळा अपयशामुळे अनेक तरुण निराश होतात. सोशल मीडियावर इतरांचं यश पाहून स्वतःचं अपयश खूप मोठं वाटायला लागतं. पण अपयश म्हणजे शेवट नसतो. अनेक यशस्वी लोकांनी आयुष्यात खूप संघर्ष केलेले असतात, फक्त ते संघर्ष नेहमी कॅमेऱ्यावर दिसत नाहीत. आजच्या काळात परफेक्ट दिसण्याचा खूप दबाव आहे. पण हे परफेक्ट दिसण्यासाठी शिकणं, पडणं आणि पुन्हा उभं राहणं हेही तितकंच गरजेचं आहे. आपण आपल्या जीवनात जे अनुभवतो ते प्रत्येक वेळी पोस्ट करण्याची गरज नसते. काही क्षण फक्त जगण्यासाठी असतात, काही भावना फक्त मनात ठेवण्यासाठी असतात आणि प्रत्येक आनंदाला कॅप्शनचीही गरज नसते. त्यामुळे ऑनलाईन जगात स्वतःला हरवू न देता स्वतःच्या मूल्यांची जाणीव असणं महत्वाचं आहे. आपली ओळख ही फक्त प्रोफाईल फोटो नाही, आपली ओळख ही फक्त फॉलोअर्सची संख्याही नाही, तर आपली ओळख ही आपल्या विचारांमध्ये, आपल्या संवेदनशीलतेमध्ये, आपल्या मेहनतीमध्ये आणि आपल्या स्वभावामध्ये असते. प्रत्येकात काहीतरी विशेष हे असतंच. कुणाकडे कला असते, कुणाकडे विचारांची ताकद असते, कुणाकडे संवेदनशील मन असतं, तर कुणाकडे मेहनतीची तयारी असते. पण या सोशल मीडियाच्या गर्दीत अनेकदा आपण हे स्वतःतलं वेगळेपणच विसरतो आणि दुसऱ्यासारखं होण्याच्या प्रयत्नात स्वतःसारखं राहणं थांबतं. खरं यश हे फक्त प्रसिद्धीत नसतं. खरं यश म्हणजे मनःशांती, स्वतःवर प्रेम करणं, आपल्या लोकांसोबत आनंदानं जगणं, स्वतःच्या कामावर समाधानी असणं आणि रात्री झोपताना स्वतःबद्दल आदर वाटणं. आणि या सगळ्यासाठी कधी कधी आपण स्वतःला विचारायला हवं, जर सोशल मीडिया नसता तर मी कोण असतो? कारण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण अनेकदा आपण ऑनलाईन प्रतिमेत इतके गुंततो की आपल्या खऱ्या व्यक्तिमत्वाशी संपर्क कमी होतो. आज अनेक तरुण मंडळी आहेत जी समाजासाठी चांगलं काम करतायत, काही पर्यावरणासाठी काम करतायत, तर काही शिक्षणासाठी, तर काही मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करतायत. सोशल मीडिया

त्याचा वापर सकारात्मक बदलासाठीही होऊ शकतो. जर योग्य विचारांनी त्याचा वापर केला तर तो प्रेरणेचं मोठं साधन बनू शकतो. मित्रांनो, सोशल मीडियानं संवाद वाढवला पण अनेकदा मनातील संवाद कमी केला. आपण इतरांशी खूप बोलतो पण स्वतःशी कमी बोलतो. स्वतःशी प्रामाणिक संवाद हा मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. जेव्हा आपण स्वतःला अपूर्णतेसह स्वीकारतो तेव्हा खरा आत्मविश्वास निर्माण होतो. कारण आत्मविश्वास हा अनुभवातून येतो, संघर्षातून येतो आणि स्वतःला समजून घेतल्यावर येतो. आजच्या जगात वेग खूप वाढलाय. प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते पण आयुष्याला वेळ लागतो, नात्यांना वेळ लागतो, स्वप्नांना आकार घ्यायला वेळ लागतो आणि स्वतःला ओळखायलाही वेळ लागतो. त्यामुळे आपलं खरं आयुष्य हे स्क्रीनच्या बाहेर आहे. आपली खरी ओळख ही आपल्या मनामध्ये आहे. आपली खरी ताकद ही आपल्या विचारांमध्ये आहे. आणि आपलं खरं सौंदर्य हे आपल्या स्वभावात आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि ऑनलाईन जगात वावरतानाही ऑफलाईन आयुष्य आनंदाने जगता आलं पाहिजे. कारण शेवटी रील्स संपतात, ट्रेंड बदलतात, व्ह्यूज कमी होतात पण स्वतःसोबतचं नातं हे कायम राहतं. म्हणून या डिजिटल जगात सर्वात महत्वाचं आहे ते स्वतःला हरवू न देता स्वतःला शोधणं. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापीनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: पश्चिमबंग सर्वकारेण स्वस्य निर्वाचनस्य प्रतिज्ञानुसारं कथित संस्थागत भ्रष्टाचारस्य महिलाविरुद्धं अत्याचारस्य च अन्वेषणार्थं द्वौ अन्वेषण आयोगौ निर्मितौ। मुख्यमंत्री सुवेन्दु अधिकारी अद्य राज्यमंत्रिमंडलस्य अनुमोदनानन्तरं अस्य निर्णयस्य घोषणां कृतवान्। केन्द्रीय गृह सहकारिता च मंत्री अमित शाह अद्य रायपुरे राज्यस्तरीय कार्यक्रमे अत्याधुनिक डायल 112 इति आपत्कालीन प्रतिक्रिया वाहनानां आधुनिक फॉरेंसिक मोबाइल यानानां च ध्वज प्रदर्शन पूर्वकं शुभारंभं विहितवान्। राज्यस्य विभिन्नेषु मण्डलेषु नियोजनार्थं अद्य आहत्य 400 नूतनोन्नतापत्कालिक वाहनानि लोकार्पितम्। अस्मिन् अवसरे मुख्यमंत्री विष्णुदेव साई, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, छत्तीसगढ़ विधानसभाध्यक्ष रमण सिंहस्य उपस्थिताः आसन्। सर्वकारः अवदत् यत् देशे तैलेन्धन शोधनागाराणि सामान्यरूपेण कार्यं कुर्वन्ति। भारते च वर्तमानिक पश्चिम एशिया संकटेन आयात बाधायाः अनन्तरम् अपि पर्याप्तानि अशोधित तैलेन्धन भण्डाराणि सन्ति इति। पश्चिम एशियायाः साम्प्रतिक स्थिति विषये अद्य नवदिल्ली नगरे अन्तर्मन्त्रालयीयं विवरणं प्रायच्छन् पेट्रोलियम प्राकृतिक गैस मन्त्रालयस्य संयुक्त सचिव पदासीना सुजाता शर्मा इत्येषा अवदत् यत् देशे पेट्रोल डीजल एलपीजी प्राकृतिक गैस इत्येतेषां पर्याप्त भण्डारम् अस्ति इति।
1: हमारी रिफाइनरीज नॉर्मल ऑपरेशन पर है और हमारे पास सफिशिएंट क्रूड इन्वेंट्रीज हैं, पेट्रोल डीजल एलपीजी और नेचुरल गैस के सफिशिएंट स्टॉक्स हैं और किसी भी एलपीजी डिस्ट्रीब्यूटरशिप पर या रिटेल आउटलेट पर ड्राई आउट नहीं है, लेकिन कई जगह पर अफवाहों के चलते पैनिक बाइंग देखी जा रही है। ये भी देखा जा रहा है कि जो बल्क सेल था वो पंप सेल पर भी शिफ्ट हो रहा है।
0: आयुष मन्त्रालयः अद्य वर्तमान ग्रीष्मकालाय अत्यधिक उष्णतायाः सह उष्णतरङ्गस्य च विषये विस्तृतं सार्वजनिक स्वास्थ्य परामर्शं प्राकाशयत्। परामर्शत्वेन मन्त्रालयेन उक्तं यत् पर्याप्ततया जलग्रहणं, व्यस्ततायाम् अपि सूर्यप्रकाशस्य प्रत्यक्ष संसर्गात् निवारणं, विद्युत्श्लेष्यै समृद्धानां ऋतुकालिक फलानां द्रवाणां च सेवनं करणीयमिति प्राकाशयन्। स्वास्थ्य परामर्श पत्रे उष्णतरङ्गस्य स्थितिं निवारयितुम् आयुर्वेद सिद्ध योग यूनानी होमियोपैथी इत्यादीनां विविध आयुष प्रणाल्याः पारम्परिक स्वास्थ्य निवारक उपायाः अपि समाविष्टाः सन्ति। केन्द्रीय वाणिज्य उद्योग मन्त्री पीयूष गोयलः अवदत् यत् वैश्विक समस्याभिः सह अनिश्चिततासु अपि भारतं द्रुतगत्या प्रगतिं कुर्वदस्ति। अद्य नवदिल्ल्यां भारत व्यापार महोत्सवस्य अन्तर्जालीय पटलस्य उद्घाटने श्रीगोयलः अग्रे गन्तुम् उत्साहः कदापि न न्यूनीभवति तथा च सर्वे अविरामं कार्यं कुर्वन्तु इति उक्तवान्।
2: भारत का बना हुआ सामान, भारत से देवी सेवाएं और अधिक तेजी से आगे बढ़े। हम संतुष्ट ना हो कि हम विश्व की सबसे तेज गति से आगे बढ़ने वाली अर्थव्यवस्था है, कभी संतुष्ट ना हो और आगे बड़ा छलांग लेने की सोच और क्या कर सकते हैं उसके लिए पूरे समय हमें सोचते रहना पड़ेगा, काम करते रहना पड़ेगा, नई चीजों को आगे लेके जाना पड़ेगा।
0: केन्द्रीय स्वास्थ्य परिवार कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा स्विट्जरलैंड देशस्य जिनोवा नगरे आयोजिते 79वें विश्व स्वास्थ्य सभायाः अनन्तरं विश्व स्वास्थ्य संगठनस्य महानिदेशकेन सह मिलितवान्। सामाजिक पटले स्वास्थ्य मन्त्रालयेन उक्तं यत् श्री नड्डाः पुनः दृढीकृतवान् यत् वैश्विक स्वास्थ्य समता परिवर्तयितुं भारतस्य प्रतिबद्धता अस्ति इति। रक्षामंत्री राजनाथ सिंह अद्य वियतनाम दक्षिण कोरिया देशयोः यात्रायामस्ति। सः वियतनाम देशस्य हनोई इत्यत्र सम्प्राप्तवान्। वियतनाम देशस्य प्रवासावधौ राजनाथ सिंह वियतनाम देशस्य राष्ट्रीय रक्षामन्त्रिणा जनरल फॉन वॉन जियांग इत्यनेन सह द्वैपाक्षिकं वार्तालापं करिष्यति। सामाजिक अन्तर्जालीय पटले मन्त्री अवदत् यत् सः द्वैपाक्षिक सम्बन्धानां व्याप्तिम् अधिकं विस्तारयितुम् उभयोः देशयोः भ्रमणार्थम् उत्सुकः अस्ति इति। सः अवदत् यत् सामरिक सैन्य सहयोगस्य गहनता, रक्षा औद्योगिक सहभागित्वस्य सुदृढीकरणं, समुद्रीय सहयोगस्य संवर्धनार्थं भारत प्रशान्त क्षेत्रे शान्तेः स्थिरतायाः च प्रोत्साहनम् अस्य केन्द्रबिन्दुः भविष्यति। आईपीएल क्रिकेट क्रीडायाम् अद्य आतिथेय चेन्नई सुपर किंग्स दलम् एमए चिदम्बरम् क्रीडांगणे सनराइजर्स हैदराबाद दलम् सम्मुखीकरिष्यति। क्रीडायाः आरम्भः सायं 7:30 भविष्यति इति वार्ताः।
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आता साहित्य सौरभ कार्यक्रम।
4: श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत साहित्यिक डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. श्रोते हो, डॉक्टर धोंडोपंत मानवतकर हे कवी, गीतकार, लेखक, समीक्षक, चित्रकार, पत्रकार, संपादक, प्रकाशक अशा अनेक भूमिकांमधून कार्यरत असं व्यक्तिमत्व आहे. त्यांचे अंतरसाक्षी, रूपांतर, ओढाळ सुरांच्या देही असे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या साहित्याला काव्ययात्री, काव्यज्योत, शुक्रतारा, बी रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार, काव्यगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या साहित्यिक प्रवासाविषयी जाणून घेऊया. मानवतकर सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
5: धन्यवाद. नमस्कार
4: सर. निरनिराळ्या भूमिकेत तुम्ही कार्यरत आहात.
5: हो.
4: कोणती प्रेरणा तुम्हाला या सर्व भूमिका वठवताना असते?
5: खरं तर माझा समाज हिताचा, समाज भान असलेला एक पिंड आहे. समाजाविषयी काहीतरी चांगलं करण्याची माझी इच्छा असते आणि साहित्यिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी हिरिरीनं भाग घेत असतो आणि त्याबद्दल मला आवड आहे. सामाजिक आवड आहे, साहित्यिक कार्यक्रमाची आवड आहे, सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड आहे आणि ह्या सगळ्या सामाजिक अस्मितेपोटी सगळं करत असतो. माझा तो पिंड आहे खरा खरा. हा, समाजाबद्दल चांगलं काही करण्याचा. आणि आई वडील असोत किंवा आजोबा असतील, यांनी सगळं समाजासाठी एक सामाजिक भान म्हणून बरंच काही काम केलेलं आहे. या काही सामाजिक जाणीवा, त्या जाणीवा जशाच तशा माझ्याकडे आलेल्या आहेत आणि म्हणून मग मी समाजामध्ये हिरिरीनं काम करत असतो. प्रत्येक बाबतीत, सामाजिक असो, साहित्यिक असो, सांस्कृतिक असो, सगळ्यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन फुल इन्व्हॉल्व्ह होतो असा.
4: विशेषतः साहित्याची आवड कशी निर्माण झाली?
5: साहित्याची आवड लहानपणापासून निर्माण झाली कारण आमच्या काळामध्ये शिक्षक वृंद पाठांतर जास्त करून घ्यायचे.
4: अच्छा.
5: आणि पाठांतर जास्तीत जास्त कवितेचं पाठांतर करण्याचा आम्हाला नाद होता बराचसा. आणि घरी सुद्धा गाणं होतं खरं म्हणजे, दोन्ही कुटुंबाकडे गाणं होतं.
4: अच्छा.
5: आईचा आवाज चांगला होता म्हणून आई जात्यावर ओय म्हणायची. मी आईच्या मांडीवर झोपलेला असायचं, 4 वाजता आई उठून दळदळायची आणि ते माझ्यासाठी ते अंगाई गीतच असायचं जवळपास. आणि मग आई 4 वाजल्यापासून दळदळायची जवळपास 2 तास. म्हणून मी त्या पिरियडमध्ये आईच्या मांडीवर झोपून आईच्या सगळ्या ओव्या ऐकायचो. त्याच्यामध्ये आईनं त्यामध्ये आलेला भ्रतार, बंधुराया, मालन असे जे काही शब्द असायचे त्या काळी आईच्या तोंडून आले, तर ते शब्द मला ते असे त्या काळात अप्रूप वाटायचे. आई आणते कुठून हे सगळे शब्द? म्हणजे बंधुराया, आज आपण बंधुराया म्हणत सुद्धा नाहीत, परंतु त्या काळी ती बंधुराया म्हणायची, भ्रतार म्हणायची, मालन म्हणायची. तर हे सगळं जात्यावर तिचा गोड आवाज होता, खूप गोड आवाज होता. खरं तर तीच देन आमच्या सगळ्या कुटुंबाला सुद्धा, माझ्या तिन्ही बहीण भावंडांना तिचा आवाज मिळालेला आहे. तिच्या ज्या काही ओव्या आहेत जात्यावरच्या, तर त्या ओव्या नंतर मी समजून घेत राहिलो. कसे कसे आई म्हणत राहते, गाणं कसं म्हणते ते, म्हणजे रेडिओवर सुद्धा लागलं की ती गुणगुणायची. असं त्या काळामध्ये मै तुलसी तेरे अंगन की वगैरे खूप जुने छान गाणे असायचे, गोडव असायचे त्या गाण्यामध्ये. आणि मेरा नाव मै चमेली, मै मालन आल बेली, अशा प्रकारची जी काही जुनी गीतं असायची ती आई गुणगुणायची. आमच्या घरी रेडिओ असायचा, ती किराणा दुकान चालवायची आणि तिचं ती गुणगुणणं सुरू असायचं. मग आम्ही ते ऐकायचो. आणि शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक वृंद आमच्याकडून पाठ करून घ्यायचे, कविता पाठ करून घ्यायचे. मला सुद्धा खूप आवड होती कविता पाठ करण्याची. आम्हाला तिघाही बहीण भावंडांना खूप आवड असायची कविता पाठ करायची आणि आम्ही ते अशा चालीवर म्हणून घ्यायचो. भारत आंबेंची आजही मला ती कविता आठवते, 4थीला होती. या बालांनो या रे, या लोकर भरभर सारे, या मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा खरा, स्वस्त बसे तोचे फसे, नवभीमी दाविनमी, या नगराला लागून या, नवी बघा या दुनिया, अशा प्रकारचे. किंवा माधव जुळे यांची 8वीला किंवा मला वाटते 10वीला कविता असेल ती, प्रेम स्वरूप आई वासल्य सिंधू आई, बोलाव तुझा आता मी कोणत्या उपायी, किंवा या बाई या बघा बघा कशी माझी बसली बया, इंदिरा संतांची कविता होती. तर हे सगळं पाठांतर दुसरीपासून आवड होती.

ती पाठांतर करण्याची. आम्ही तिघही बहीण भावंड असं एकमेकाची अशी चढाओढ लागायची खरं तर, कोणाचं पाठांतर होतं किंवा कोण लवकर लवकर वाचन करतं, आमची अशीच चढाओढ असायची. मग मी सातवीपर्यंत वर्गामध्ये पाठांतर करण्यात समोरच असायचो खरं म्हणजे. हे वाचन असल्यामुळे मला ती कविता लगे पाठ व्हायची, नेहमीच कवितेबद्दल एक अप्रूप आणि आवड आणि आवाज चांगला असल्यामुळं, गोडगळा असल्यामुळं ते लगेच आणि चाल लावल्यामुळं लवकर पाठ व्हायचे. त्या काळी माधव जिलियन म्हणजे माधव पटवर्धन यांची ही गाजलेली कविता प्रेम स्वरूप आहे, आम्ही ती असं गळ्यावर म्हणायचो. दुसरीपासून जे काही पाठांतर असायचं कवितेचं असायचं, तर हे सगळं पाठांतर व्हायचं आणि घरी आईचं जे काही गुणगुण असायचं ते आम्ही सुद्धा गुणगुणत असायचो. तर मला पुस्तक वाचण्याची खूप आवड, मी असं सोडायचो नाही काहीच. आमच्याकडे शेत होतं तर त्या शेतावर मी जायचो. आता मी माझा जन्म खरा तर ग्रामीण भागामध्ये झालेला, मी खेड्यात वाढलो घडलो रडलो पडलो जे काही झालं असेल सातवीपर्यंत, तर ते सगळं खेड्यामध्ये झालेलं आहे. आणि खेड्यामधल्या जे काही नैसर्गिक घटना आहेत, तर सगळं झाडं वेली पशु पक्षी ओढे नाले जे काही असेल याबद्दल मला खूप आवड आहे, आजही आहे, त्या काळी होती, खूप होती. आणि मी जास्त निसर्गामध्ये रमायचो. मी म्हणजे कधी कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून शेतीत जाऊन भटकंती करून यायचं थोडीशी. मग एक दिवस असंच वडिलांनी आणि आईने मला लवकर उठवलं आणि शेतीमध्ये पाठवलं की तू ज्वारी राखायला जाय आज, म्हणजे त्याच्यावरच्या पाखर वगैरे हाणायचे दिवसभर थांबायचे तिथंच. दिवसभर आपलं ते काम करत होतं, पाखरं राखायचं. नदीच्या काठी आमची शेती होती आणि त्या शेतीमध्ये ज्वारी पेरली होती, तर त्या ज्वारीवर येणाऱ्या चिमण्या वलग्या जे काही पाखरं असतील तर ते हाकारण्याचं काम करायचं. माझा जीव सातवीला म्हणजे मी किती केवढा असणार आहे, 6-7-13 वर्षाचा जवळपास, तर 13-14 वर्षाचा असताना मी एका बांधावर बसून चिमणी पाखरं हाणायचं काम करायचं. वडिलांनी गोफण करून दिली होती मला अशी. आता माझी उंची एवढी आणि गोफण फार मोठी, तर त्या गोफणमध्ये दगड टाकायचा, दगड टाकून ती फिरवून पाखरांकडे भिरकवायचं. तर ते भिरकवत असताना म्हणजे असा माझा झोक जायचा आणि दगड पाठीमागे पडायचा, कारण ती गोफण मोठी असायची. आणि माझा नुसताच आवाज जायचा, हल्या हल्या गे हल्या असं जोरात मी माझा आवाजच जायचा. आणि मग ते पाखरं उडून जायचे, पाखरं उडून गेले की मग मी शांत झालो की गाणं गुणगुणायचो. नाकी डोळे छान रंग गोरा गोरा पानं, त्यात आलं तरुणपण मिरवायला, कुणीतरी न्यावं मला फिरवायला, अशा प्रकारचं गाणं ते माझ्या तोंडी असायचं त्या शेतीमध्ये. ते हे गाणं राम राम गंगारामच्या चित्रपटातलं दादा कोंडकेंचं, पण याची चाल होती. नाकी डोळे छान रंग

0: फिरवायला, असं मी ती पाखऱ्याला हाणायचो आणि ती ओळ म्हणायचो, ती ध्रुपद म्हणायचो त्या गाण्याचं. मग मला त्या ध्रुपदात हे पाखरं, म्हणजे दिवसभर मला तेच काम करायचं, म्हणून मग मला पाखरं आता हे सुरूच राहायला लागलं असं. म्हणून मग मला माझी ओळ सुचली कवितेची याच गाण्याच्या चालीवर.
1: अच्छा
0: चिमण्या आल्या हो आता, चिमण्या आल्या हो आल्यात चिमण्या.

0: वरी ही माझी कविता इथून सुरू झाली.
1: म्हणजे अशा तुमची साहित्याला सुरुवात झाली अशा
0: हा, असं
1: प्रकारे.
0: माझ्या साहित्यातल्या कवितेच्या प्रांताला सुरुवात झाली.
1: त्यातलं मग प्रथम साहित्य कोणतं तुमचं?
0: माझा अंतरसाक्षीच हा पहिला
1: अंतरसाक्षी
0: कविता संग्रह माझा.
1: हा तुमचा पहिला कविता
0: हो
1: संग्रह,
0: हो
1: तर त्याच्या काही आठवणी?
0: हा, की जालन्याला जालना महोत्सव म्हणून होता, तर त्या महोत्सवामध्ये आमचे भगवान काळे नावाचे मित्र जालन्याचे, तर त्यांनी मला म्हणाले की आपण या कार्यक्रमामध्ये तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन

0: वाचन करू, तुमच्याकडे कविता तयार आहेत आणि तुम्हाला मी यांच्याकडून अनुदान वगैरे मिळवून देतो. म्हणून त्यांनी मला ही प्रेरणा दिली आणि मी या कामाला लागलो. तर मला जवळपास 2 ते 2.5 महिने याच्यासाठी लागले. आणि प्रस्तावनेसाठी मी सरांकडे गेलो होतो, शेरुळा, प्राध्यापक प्रकाश कामतीकर सर, फार मोठे साहित्यिक, खूप म्हणजे. तर सरांना विनंती केली, सर म्हणे मी देत नसतो कोणालाच, प्रस्तावना वगैरे देत नाही, पण सर मला द्यावा लागते तुम्हाला प्रस्तावना किंवा ब्लर्ब तरी द्यावा लागते. बसा म्हणले. मग त्यांनी माझ्याजवळची जी फाईल वगैरे घेतली, फाईल घेतली आणि मग एक 8 दिवसानं पुन्हा आणखी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी ते लिहून ठेवलं होतं. त्याच्यानंतर मग जालन्याच्या मित्राकडं हे सगळं घेऊन गेलो, राजमुद्रा अक्षट नावाच्या आमच्या राजेंद्र देशमुख म्हणून, आणि त्यांच्याकडं हे सगळं सुपूर्द केलं आणि त्यांनीसुद्धा एक 15-3 वार लावली. परंतु याला जे काही अनुदान वगैरे मिळणार होतं तर ते काही मिळालं नाही. परंतु हा सगळं स्वखर्चानं मग हे अंक काढले आपण. अशा प्रकारे या आंतरसाक्षीचा जन्म झालेला आहे.
1: अच्छा, बरं, तुमच्या या आंतरसाक्षीमध्ये ज्या कविता आहेत त्यांचा विषय कोणता?
0: सामाजिक आशय आहे सगळा.
1: अच्छा.
0: हो, म्हणजे याच्यामध्ये जवळपास विद्रोही कविता आहे. मी कविता एखादी वाचून दाखवू?
1: अगदी नक्कीच.
0: तर ही विद्रोही म्हणजे फार विद्रोही आहे. कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत, कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत हारतुऱ्यासाठी, कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत हारतुऱ्यासाठी, मग ते हार चपलांचे असले तरी चालतील, परंतु घालावेत आदराने, सन्मानपूर्वक आणि वेळोवेळी. अशा प्रकारची कविता याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरी एक कविता तुम्हाला म्हणून दाखवतो. मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना, मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना, माझ्या जखमा कोणी घेतल्याच नाहीत. मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना माझ्या जखमा कोणी घेतल्याच नाहीत, पण विकत घेण्याऐवजी त्यांनीच मला नव्या कोऱ्या आणि विनाशुल्क दिल्यात रक्ताळलेल्या जखमा. पण विकत घेण्याऐवजी त्यांनीच मला नव्या कोऱ्या आणि विनाशुल्क दिल्यात रक्ताळलेल्या जखमा. मी मात्र ठरवले पुन्हा कधीच जखमांच्या बाजारात जखमा विकायला यायचं नाही म्हणून. मी मात्र ठरवले पुन्हा कधीच जखमांच्या बाजारात जखमा विकायला यायचं नाही म्हणून.
1: खूप छान सर. याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी रूपांतर हा एक काव्यसंग्रह तुम्ही प्रकाशित केला, तर त्या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाबद्दल काय सांगाल?
0: मी सुद्धा जीडी आर्ट आहे, एटीडी आहे, चित्रकला शिक्षक राहिलेलो आहे. चित्रकलेमध्ये मी म्हणजे डिप्लोमा होल्डर आहे. चांगला
1: आवड आहे तुम्हाला चित्र?
0: आवड तर आहेच, परंतु मी प्रत्यक्ष जीडी आर्ट आहे.
1: म्हणजे शिक्षण पण तुम्ही घेतलेलं आहे?
0: पण मी 6 वर्षाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि पेंटिंगचे बरेचसे मुखपृष्ठ केलेले आहेत. तर हे मुखपृष्ठ मी केले नाही, कारण हे मुखपृष्ठ आमच्या मित्राला करायला लावलेलं आहे. एका कॉम्प्युटरवरच म्हणजे ते अर्जंट असल्यामुळं सगळं कॉम्प्युटरवर केलेलं आहे. एकाच वेळेस आपण 4 पुस्तकं केली होती. म्हणजे जी काही पहिली व्यवस्था असेल, जुनी जी पारंपरिक व्यवस्था, तर ती पारंपरिक व्यवस्था थोडीशी रूपांतरित होऊन समोर आलेली आहे.
1: अच्छा.
0: दुसरं म्हणजे म्हणजे पहिल्या याला आपण थोडेसे दात्रे वगैरे त्याच्यामध्ये टाकलेले की पहिल्या व्यवस्थेला काय आपण छेद दिला, परंतु त्याच्यात बदल पाहिजे असा बदल झालेला नाही, फक्त रूपांतरित झाले.
1: अच्छा. हा, म्हणून तुम्ही त्या कविता संग्रहाला नाव रूपांतर असं दिलं?
0: हो, हो. त्याच्यामध्ये कविताच अशा वेगळ्या पद्धतीने आलेल्या आहेत रूपांतर. आणि विशेष सांगायचं म्हणजे रूपांतर मधली विकृतीची लखतरे नावाची कविता विद्यापीठे अभ्यासक्रमामध्ये तिचा समावेश झालेला आहे.
1: ही कविता आपल्या श्रोत्यांना ऐकायला मिळू शकते?
0: हो, तुम्ही ऐकवता येईल. विकृतीची लखतरे. विकृतीची लखतरे ही पारंपरिक विकृतीची लखतरे आणखी किती शतकाचे उंबरठे ओलांडणार आहे? ही पारंपरिक विकृतीची लखतरे आणखी किती शतकांचे उंबरठे ओलांडणार आहे? कित्येक शतकापासून थांबवलेला समतेचा प्रवाह या शतकातही अजून का नाही शिरकाव करीत पूर्णांशाने? विषमतेच्या समर्थनाचेच का साजरे होतात आनंदोत्सव? विषमतेच्याच समर्थनाचेच का साजरे होतात आनंदोत्सव? श्रमिकांच्या परिश्रमावर सुगंधी श्वास घेणाऱ्या संस्कृतीचा काळोख पुसट होत जाईल. श्रमिकांच्या परिश्रमावर सुगंधी श्वास घेणाऱ्या संस्कृतीचा काळोख पुसट होत जाईल. आता सुरू झाली आहे विषमतेच्या काळोखाला क्रांती सूर्याच्या किरणांनी छेद देणारे क्रांतियुग.
1: सर, तुम्ही वास्तववादी लेखन करता.
0: हो.
1: आता तुमचा एक समीक्षा ग्रंथ येणार आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, अलीकडच्या काळामध्ये नवीन नवीन कवी साहित्यिक काही खूप चांगले लिहू लागलेले आहेत, तर त्यांच्या कविता सुद्धा एवढ्या चांगल्या आहेत आणि कवीसुद्धा प्रतिभासंपन्न आहेत, परंतु त्यांच्या कवितांना न्याय देणारे लोक नाहीत. अलीकडच्या काळामध्ये जे काही समीक्षा होत आहे, तर ती समीक्षा खरं तर एक तुमचे आणि माझे संबंध समजा मैत्रीचे आहेत म्हणून एक चांगलं लिहायचं त्याच्यावर.
1: अच्छा.
0: हां, म्हणून मग ते अशा प्रकारे ती समीक्षा होते. त्यांना त्यांचा जे काही चुका आहेत, त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे
1: एकतर्फी होते म्हणजे.
0: हां, तर ते त्याच्यावर काही कोणी भाष्य करत नाही खरं. तर मला वाटतं त्यांच्या ज्या काही चुका आहेत, तर त्या चुकांवर आपण सुद्धा पडदा टाकायचा का? मग त्यांना आपण त्यांच्या काही चुका दाखवून दिल्या पाहिजेत. काहींच्या पहिल्या संग्रहाच्या पाऊल खुणा असतात, तर त्याच्यामध्ये पाहिजे अशी प्रतिभा आलेली नसते किंवा पाहिजे अशा प्रतिमा आलेल्या नसतात, रूपक आलेले नसतं, प्रतीक आलेली नसतात. आणि कधी कधी त्यांना एखादी जी काही मुक्त छंदातली कविता आहे ती कुठं थांबवायची हे सुद्धा कळत नाही काहींना. काहीची जी काही म्हणजे गझल लिहिण्याची जी काही हातोटी आहे, तर गझल ही छंदात व्रतात मात्रामध्ये लिहिल्या गेली पाहिजे, तर ती तशी होत नाही, लिहिल्या जात नाही, ती गझल सदृश होते फक्त. त्यामुळं त्यांच्या कवितेवर, त्यांच्या मुक्त छंदातल्या कवितेवर आपण बोललं पाहिजे या हेतून मी हा समीक्षेचा जो काही माझा अट्टहास, मला वाटतं की मी त्याच्यावर लिहिलं पाहिजे. म्हणून मी बऱ्याच पुस्तकांची परीक्षण लिहिलेली आहे, खूप मला वाटतं मी 150 पुस्तकांची परीक्षण लिहिलेली आहेत, प्रस्तावना सुद्धा लिहिलेली आहेत, 200 पुस्तकाचे जवळपास ब्लर्ब लिहिलेले आहेत, पाठराखण. चांगल्या चांगल्या कवींच्या पुस्तकावर सुद्धा मी पाठराखण केलेली आहे. आणि म्हणून समीक्षा ही काय म्हणता येईल त्याला, त्यांना खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं असे त्यांचे जे काही असतील स्वभाव कवीचे किंवा कवीला काय जमलं नाही याच्यामध्ये, तर ते सुद्धा
1: आपण सांगितलं
0: सांगितलं पाहिजे. म्हणून या अर्थानं मी समीक्षेचा हा प्रांत समोर येणार आहे. विद्रोही मूलबंधांची काल सापेक्षता अशा प्रकारचं माझं पुस्तक येणार आहे. तर विद्रोह कशा प्रकारे तो रूपांतरित झाला आहे, जे काही मूलबंध असेल, जी काही पहिली कविता असेल सुरुवातीची तुकारामापासूनची, ज्ञानेश्वरापासूनची, तर ती कविता त्या काळामध्ये कशी होती आणि त्या काळातला विद्रोह कसा होता आणि आजचा विद्रोह कसा आहे, विद्रोहाला धार राहिलेली आहे का, म्हणून त्या काळातल्या कविता आणि आजच्या काळातल्या कविता याचं तुलनात्मक असं अशा प्रकारचं लेखन, समीक्षा लेखन मी करत आहे.
1: सर, तुम्ही शेतकरी गीताचं लेखन केलं आहे.
0: हो.
1: तर त्याबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल.
0: शेतकरी गीत लिहिलं आणि त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा झालेलं आहे. तर ते शेतकरी गीत खूप छान झाली होती. जालन्याला रेकॉर्डिंग केलेली आहे त्याची. अंग भिजू दे घामन पिक येईल जोमान, अशा प्रकारचं त्याचं शीर्षक आहे. अंग भिजू दे घामन पिक येईल जोमान,

0: जा बिगी बिगी अंग भिजुदे घामन पिक येईल जोमान.
1: अशा प्रकारचं
0: अच्छा
1: हे शेतकरी गीत आहे. ते गीत मी आणि माझ्या मुलीने गायलेलं आहे.
2: अच्छा
1: स्वतः मी आणि माझी मुलगी संगीत विशारद आहे, आम्ही दोघांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे जालन्यामध्ये. शेतकरी आत्महत्या केली त्यावरच एक गीत लिहिलेले मी, तर ते सुद्धा तुम्हाला ऐकावं, तुम्ही ऐकावं अशी माझी इच्छा आहे. माझ्या शेतकरी राजा. माझ्या शेतकरी राजा नको घेऊनारे फाशी, माझ्या शेतकरी राजा नको घेऊनारे फाशी. सोन्यावानी तुझी लेकर, सोन्यावानी तुझी लेकर करू नको वनवाशी. सोन्यावानी तुझी लेकर करू नको वनवाशी. जीव झाडाला टांगून कारे आणि शे मरण, जीव झाडाला टांगून कारे आणि शे मरण. तुझ्या पोटच्या पुराण, तुझ्या पोटच्या पुराण कोण पोटाशी धरण, तुझ्या पोटच्या पुराण कोण पोटाशी धरण. नको पुसू कपाळीच कुंकू माझ्या माऊलीच, नको पुसू कपाळीच कुंकू माझ्या माऊलीच. झाड नको तुटू देऊ, झाड नको तुटू देऊ लेकरांच्या सावलीच. नशे कुंकवाला धणी तेव्हा छळ तेरे जग, नशे कुंकवाला धणी तेव्हा छळ तेरे जग. इभ्रतीला डंख मारण उभे जागो जागी नाग, इभ्रतीला डंख मारण उभे जागो जागी नाग. नाही कुणाच्याच हाती बापा जगण मरण, नाही कुणाच्याच हाती बापा जगण मरण. तूच तुझ्या हातानी रे, तूच तुझ्या हातानी रे कारे रचतो शरण, तूच तुझ्या हातानी रे कारे रचतो शरण, तूच तुझ्या हातानी रे कारे रचतो शरण. धन्यवाद.
2: खूप छान सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या साहित्यिक प्रवासाविषयी आम्हाला खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, साहित्यिक डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या काही कविता आणि अनुप्रिता भाले हिनं त्यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. बरे तर श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे.
3: साहित्य सौरभ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. आता प्रादेशिक बातम्या.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते,
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: रिझल्ट तर आला आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
1: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: मंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली, असं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आज नांदेड स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. या गंभीर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनेनं केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रासमोर शिवसेनेनं आज आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत, असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपुरात जलक्रांती परिषद 2026 बोलत होते. पुराच्या स्वरुपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावांचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. राज्यातल्या ऐतिहासिक तसंच धार्मिक स्थळांच्या जतन आणि संवर्धन याला शासनाचं प्राधान्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत सांगितलं. या बैठकीत राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी एकूण 993 कोटी 72 लाख रुपयांच्या विकास आराखड्यांना

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधान

आणि निधीला मंजुरी देण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथं धानिवरीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेनितला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहली कुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळलं तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं. राज्य सरकारनं कांद्याला 1300 रुपयांऐवजी 2400 रुपये प्रति क्विंटल इतका दर घोषित करावा तसंच कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून खरेदी करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथं उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3°C नोंदलं गेलं. गेल्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ,

0: कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू।
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं।
0: अच्छा,
2: RBI म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
4: आपले डेझर्ट तर आलं आहे, पण आपली चॅम्पियन नाही आली अजून।
0: बिल भरायच्या आधी तरी येईल ना।
4: सगळं काय चाललंय?
3: बिल बनतंय।
4: चल तुझं कार्ड दे, पिन दे।
5: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका। ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा। हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, उन्हाळा आला की देशभरात विविध ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली दिसून येते. म्हणूनच उन्हाळ्यातला पाणी साठा, आव्हान आणि उपाय याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया. श्रोते हो, पाण्याला आपण जीवन म्हणतो आणि पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. उन्हाळा आला की पाणी टंचाई, हवामान बदल, पावसाची अनियमितता अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे पाणी साठ्याची समस्या जटिल होत जाते. नैसर्गिक स्रोतातून मिळणारं पाणी साठवून आपण पिण्यासाठी, उद्योगासाठी, शेतीसाठी पाणी वापरत असतो. हा पाणी साठा म्हणजे धरणं, तलाव, जलाशय यामध्ये अडवून ठेवलेलं पाणी. याला इंग्रजीत लाईव्ह स्टोरेज किंवा वॉटर स्टोरेज म्हणतात. हे देशाची अन्न, ऊर्जा आणि पाणी सुरक्षा सांभाळतात. भारतातली पाणी साठ्याची स्थिती पाहिली तर देशात अंदाजे 6628 मोठी धरणं आहेत. त्यातली अंदाजे 6545 कार्यरत आहेत. यातली जुनी धरणं 26% आहेत, म्हणजे 1681 धरणं 50 वर्षांपेक्षा जुनी आहेत. 291 धरणं तर 100 वर्ष जुनी आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर एप्रिल अखेरपर्यंत राज्यातल्या धरणांमध्ये 653.63% TMC पाणी साठा होता. राज्यात सध्या एकूण साठा फक्त 28.9% इतका उरला आहे. मुंबईची स्थिती पाहता 7 तलावांचा एकत्रित साठा 87.21% इतका आहे. यंदा अल निनो प्रभावामुळे पाऊस अनियमित होऊ शकतो म्हणून प्रशासनाकडून ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी जपून वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. थोडक्यात, उन्हाळा आणि अल निनोमुळे टंचाईची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे पाणी जपून वापरावं लागणार आहे. उन्हाळ्यातली पाणी साठ्याची स्थिती, आव्हान आणि त्यावरचे उपाय याविषयीची माहिती आता आपण जलव्यवस्थापन अभ्यासक महेश पाठक यांच्याकडून जाणून घेऊया.
1: उन्हाळ्यात पावसाचं प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे किंबहुना नसल्यामुळे तीव्र पाणी टंचाईला आपण सगळेजण तोंड देतो. उन्हाळ्यातील ही पाणी टंचाई भारतातील जलाशयांमधील सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूणच पाणी साठा हा खूप कमी झालेला आहे. भारतातील जलाशयांमधील आजची स्थिती बघितली तर एकूण क्षमतेच्या अंदाजे 35% किंवा त्यापेक्षा कमी साठा आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर महाराष्ट्रात एकूण उपलब्ध पाणी साठ्यांपैकी अंदाजे 34% पाणी शिल्लक आहे. पण एल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे राज्यभरात कठोर पाणी वाटप उपाययोजना लागू केल्या जात आहेत. भारतातील एकूण 166 प्रमुख जलाशयांवर जर बघितलं तर त्यांची एकूण कार्यक्षमतेच्या 35% कार्यक्षमता कमी झालेली आहे. दक्षिण भारतात सर्वात तीव्र घट दिसून आली आहे आणि याउलट मागील 10 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेने पश्चिम आणि उत्तर भागाची स्थिती तुलनेने खूप चांगली आहे. देश नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत असल्यामुळे पाण्याची पातळी मोसमी पद्धतीने कमी होत आहे. महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर नक्की काय स्थिती आहे? खूपशी काही चांगली असं म्हणणार नाही, पण प्रमुख, मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये मिळून राज्यव्यापी सरासरी साधारणतः 33.95 किंवा 34% हा पाणी साठा आहे. मुंबई महापालिकेने नुकतीच पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 10% कपात लागू केली आहे. भातसा आणि वैतरणा तलावांमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची विनंती पण त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला केली आहे. महाराष्ट्रामध्ये जलसुरक्षिततेच्या बाबतीत खूप खोल तफावत आहे. अत्यंत भौगोलिक विषमतेमुळे महाराष्ट्राला गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अंदाजे 40-42% भाग मुख्यतः पूर्व उपखोऱ्यांमध्ये हा पूर्ण भाग पाणी टंचाईने ग्रस्त आहे आणि त्याचवेळी वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे राज्यासमोर पाण्याची गंभीर टंचाई आणि आव्हाने दिवसेदिवस वाढत जात आहेत. तसेच आजूबाजूला निवासी औद्योगिक पट्ट्यांची वाढ होते आहे, त्याच्यात भूजलाचा अतिवापर, प्रदूषण आणि पाणी वाटप यांचा वाद इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहरी भाग हा अतिरिक्त पाणी उपसा किंवा जुनाट वितरण व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणात सांडपाण्याच्या गळतीमुळे आपण सगळेजण त्रास अनुभवतो आहोत. वाढणाऱ्या शहरीकरणामुळे पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या प्रमाणामध्ये वाढलेल्या नाहीये. पुणे मुंबई सारखे जे मोठे शहर आहेत त्या सगळ्या शहरांना स्थानिक पातळीवर पाणी साठा नसल्यामुळे किंवा पाणी साठवण्याच्या ऐवजी दूरच्या जलाशयांवर अवलंबून राहावे लागते. दुसरा जर बघितला शहराच्या बाबतीमध्ये प्रमुख विषय तो महसूल बाह्य पाणी, जुन्या सिस्टीम्स, गळके पाईप्स, अनधिकृत जोडण्या, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणात नुकसान होते. सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी अस्तित्वात असणारे मलनिस्सारण प्रकल्प जरी पुरेसे असले तरी त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. सगळीकडे काँक्रीटचे अतिक्रमण झालेत. वाढत्या शहरीकरणामुळे नैसर्गिक स्रोत काँक्रीट खाली गाडले गेलेले आहेत, त्यामुळे भूजलाचे नैसर्गिक झिरपणे पण थांबलेत. मग खेड्यात काय होतं? तिथे

0: भूजलाचा अतिवापर चालू आहे. मोठ्या प्रमाणात बोरवेल्सवर लोक अवलंबून आहेत. जेव्हा पाऊस येत नाही किंवा त्याला उशीर होतो तेव्हा भूजलाचे साठे ऑटोमॅटिकली खाली खाली जातात आणि टंचाई निर्माण होते. मराठवाडा आणि विदर्भ ह्यासारख्या प्रदेशामुळे दीर्घकाळ हवामानविषयक दुष्काळ पडतो. कळत न कळत तुम्हाला असुरक्षितता वाटायला लागते. वर्षानुवर्षे धरणांमध्ये गाळ साठल्यामुळे अनेक धरणांची पाण्याची साठवण क्षमता खूप कमी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो पाण्याची गुणवत्ता. शहरापेक्षा ग्रामीण भागात पाणी साठे अनेकदा जैविक प्रदूषकांमुळे किंवा फ्लोराईड्स आणि नायट्रेटच्या अतिवापरामुळे भूगर्भीय समस्यांमुळे प्रभावित होतात आणि त्यामुळे आपल्या आरोग्यास धोका होऊ शकतो. भविष्यातील गरजा ओळखून आपलं व्हिजन काय असावं की महाराष्ट्रातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी तातडीच्या स्थानिक उपाययोजना आणि मोठ्या प्रमाणावरील शाश्वत सुधारणा यांचा मिलाप होणं आवश्यक आहे. खरं तर शासन स्तरावर नियम पण चांगले केलेले आहेत पण त्याची अंमलबजावणी ह्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आहे असं वाटतं. दरवेळेला एप्रिल मे महिन्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीचा अनुभव घेतो तेव्हा आपण तात्कालीन उपाययोजना अवलंबतो. मग हे जे काही आपण ह्या समस्या अनुभवतो आहोत त्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने त्याचे धोरणात्मक निर्देशांकामध्ये रूपांतर केलेले आहेत. एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण किंवा असे अनेक धोरणात्मक आदेश आपल्याकडे अस्तित्वात आहेत ज्याच्यामुळे जलसुरक्षितता ही खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता काम चालू केलेलं आहे नदी खोऱ्यानुसार एकात्मिक नियोजन करणे व त्याप्रमाणे त्याचा अंमलबजावणी करणे. शहरांमध्ये किंवा मोठ्या निवासी संकुलांना आणि उद्योगांना ग्रे वॉटर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी जे सांडपाणी निर्माण होतं त्या पुनर्वापरासाठी त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये नवीन होणाऱ्या दुहेरी पाइपिंग हे वापरणं आवश्यक आहे. जिथे औद्योगिक क्षेत्र आहे तिथे खूप मोठी पाण्याची जी गरज आहे त्यापैकी शीतलीकरण जिथे आवश्यक आहे तिथे हे सांडपाणी पुनर्वापर केलेले पाणी वापरता येते. त्याचप्रमाणे हवामान बदल आणि त्यामुळे पावसामध्ये कमी जास्त प्रमाणात जो बदल होतोय त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कृषी उत्पादनांवर होतोय. त्यामुळे आपण कृषी क्षेत्रामध्ये पण जास्त पाणी लागणाऱ्या पिकांपासून दूर जाणं हे आवश्यक आहे आणि त्याच्या बरोबरीने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणात वापरणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राची मोठी किनारपट्टी आहे अशा काही ठिकाणी समुद्राच्या पाणी जे काय आहे आपल्या बाजूला तर त्याचा वापर कसा करता येईल याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विचार करणं आवश्यक आहे. अमृत 2 या योजनेमध्ये काही गोष्टी बंधनकारक केल्या आहेत जसे की नळाचे पाणी पिण्याच्या नेटवर्कमध्ये रुपांतरित करणे आणि अमृत 2 याला फंड्स पण उपलब्ध आहेत. नुकतेच 14 मे महाराष्ट्र शासनाने विविध धरणाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या गाळ काढण्याच्या सुधारित योजनेला आणि त्या धोरणाला मंजुरी दिली. हे करत असताना मग आपल्याला काय आवश्यक आहे एकात्मिक जल संसाधन व्यवस्थापन त्याचबरोबरीने जल अंदाजपत्रक पण करणं आवश्यक आहे आणि त्या जल अंदाजपत्रकाचे वेळोवेळी ऑडिट किंवा त्याचे मॉडिफिकेशन होणं पण खूप गरजेचं आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक संस्था यांना उत्तम आर्थिक देखरेखीद्वारे सक्षम करणे जेणेकरून सगळ्या नागरिकांना पाणलोट क्षेत्राच्या प्रशासनामध्ये सहभागी होता येईल म्हणून शक्य तेव्हा प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून आपल्या कुटुंबापासून आपल्या सोसायटीपासून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच्यावर चर्चा करणं त्याच्यावर अवेअरनेस क्रिएट करणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, पाणी साठा कमी होण्यावरचा उपाय म्हणून 3 टप्प्यांवर काम करावं लागेल. 1 म्हणजे धरणं आणि जलाशय पातळीवर गाळ उपसा करणं. देशात 439 धरणांमधली सरासरी 19% क्षमता गाळामुळे गेली आहे. गाळ काढला तर 30 धरणं पुन्हा पूर्ण क्षमतेनं वापरता येतील. दुसरं, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना यावर काम करत आहेत. ड्रीप योजनामध्ये केंद्र सरकार 10,211 कोटी रुपये खर्चून 736 जुनी धरणं दुरुस्त करतंय. यात गेट रिपेअर, स्पिलवे आधुनिकीकरण, डिजिटल मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. राज्य सरकार पातळीवर नवीन बॅरेज आणि इंटरलिंकिंग केलं जात आहे. तिसरं म्हणजे पाणी वाटपासाठी नियम करणं. मुंबईत 15 मे 10% पाणी कपात केली आहे असं नियोजन करून जून जुलैपर्यंत पाणी पुरवठा टिकवता येतो. श्रोते हो, शहरी पाणी साठा, त्याचं नियोजन आणि त्यासाठीचे व्यक्तिगत आणि संस्थात्मक उपाय याविषयीची माहिती देत आहेत पर्यावरण अभ्यासक कर्नल दळवी.
2: सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ सुरू आहे. राज्यातल्या बऱ्याच शहरामध्ये 40-41 वर तर काही ठिकाणी 43 पर्यंत देखील टेम्परेचर गेलेलं आहे. याच्यामुळे होतं काय की आपले नैसर्गिक पाण्याचे साठे आहेत, धरण आहेत, तळी आहेत, नद्या आहेत, ओढे आहेत, त्या पाण्यावर बाष्पीभवन खूप मोठ्या प्रमाणात होतं. साधारणपणे 1 डिग्री सेंटीग्रेडनं जरी टेम्परेचर वाढलं गेलं की 6 पटीनं बाष्पीभवन वाढतं. त्यामुळं जितका उन्हाळा जास्त तितका धरणातला पाण्याचा साठा कमी व्हायला लागतो, तळी आपली आटायला लागतात, नद्या पण आटायला लागतात, नैसर्गिकरित्या मिळणारा पाण्याचा सोर्स कमी कमी व्हायला लागतो. शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत तिथल्या तिथल्या नागरिकांना पाणी पुरवठा करते. किती पाणी पुरवठा करते? शहरामध्ये 135 लिटर प्रतिदिन प्रतिमानशी पाणी देतं, त्यामध्ये 65 लिटर पाणी म्हणजे 20 लिटर आंघोळीचं आणि 45 लिटर कपडे आणि भांडी धुण्यासाठी, म्हणजे 65 लिटर पाणी सांड पाण्यामध्ये रुपांतर होतं. हे सांड पाणी जर आपण वापरलं तर प्रतिमानशी आपल्याला त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून 50-55 लिटर पाणी वापरता येऊ शकतं. म्हणजे रिसायकल करून आपण ते पाणी वापरतो. घरगुती कामासाठी म्हणा, बागेचं काम आहे, गाड्या धुवायच्या आहेत, पोछा करायचा आहे, म्हणजे तुमचं डायरेक्टली 55 लिटर पाणी 135 मधलं वाचू शकतं. हे असे जर प्रयोग आपण करत गेलो तर घरगुती प्रमाणावर देखील आपण पाण्याचा साठा 100% करू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून जाऊन आलो की घामान थपथपलेलं असतं, तुरंत इच्छा होती की गात म्हणजे पाणी घ्यावं, तोंड वगैरे धुवावं आणि पुढच्या कामाला लागावं. हे प्रत्येक वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की होतं, शिवाय संध्याकाळच्या वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की आपलं वाटतं आंघोळ करावी आणि आपण आंघोळ करतो. शहरामध्ये काय होतं, साधारणपणे 200-220 लिटर प्रतिदिवशी पाणी वापरलं जातं. ग्रामीण भागात तेवढा कप होत नाही, तिथं 65 लिटर पर डे पर पर्सन पाणी ऑथराईज असतं, आपलं 135 असतं. याच कारणामुळं बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तिथं लागू होत नाही. मग त्याच्यामुळे इथं आपण हे पाणी वाचवायचा प्रयत्न जर केला आणि करू शकतो, तसंच आपल्याकडे कसं आहे मोठी भाग म्हणजे शाळा कॉलेजेस आणि औद्योगिक क्षेत्र, तिथेही बघितलेलं आहेत की हे पाणी साठवून ठेवता येतं. छतावर पडणारं पावसाचं पाणी वाया न जाऊ देता साठवून ठेवता येतं आणि मग ते आपलं वर्षभर वापरता येतं. म्हणजे पाण्याची टंचाई आपणच पुरी करू शकतो. तसंच हाच प्रयोग ग्रामीण भागात करता येतो. कुणावर अवलंबून राहायची आपल्याला अजिबात गरज नाही. आपण जर रिसायकल करून परत वापरलं तर कित्येक ठिकाणी जगभरात हे आढळून आलेलं आहे की बऱ्याचशा कंट्रीमध्ये 4-5 वेळेला औद्योगिक क्षेत्रामध्ये हे पाणी परत परत रिपीट केलं जातं. म्हणजे मग नैसर्गिक साठ्यामधलं जे पाणी आता जे पुरवठा केला जातो तो तेवढ्या प्रमाणात कमी होतो आणि तो कमी झाल्यामुळं मग वाढती लोकसंख्या, वाढती लोकसंख्या म्हणलं घरं वाढतात, म्हणजे माणसाला पाणी जर वाढतं पण घराला बांधकामाला पण पाणी लागतं. बरं, पाण्याची मात्रा आहे थोडीस हो आपल्याकडं 750 मिलीमीटर पाऊस, याचा अर्थ काय आहे? जिथं जिथं हे प्रयोग लोकांनी केले त्या ठिकाणी त्यांना हेच आढळून आलं, म्हणजे पाणी मग तुम्ही वर्षभर वापरू शकता, टँकरची गरज पडत नाही. निसर्गाचं देणं आहे आपल्याला छतावर पडणारं पावसाचं पाणी, मग ते आपण ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, शाळा कॉलेजेसमध्ये असो किंवा औद्योगिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, त्या त्या ठिकाणी छत हे लागतंच. मग छतावर पडणारं ते पाणी जर आपण व्यवस्थित वापरलं, आपण पाण्याच्या टंचाईवर नक्कीच मात करू शकतो.
1: श्रोते हो, निसर्गाचं चक्र बदलत आहे, त्या बदलाचा वेध घेऊन भविष्यासाठी योजना आखण्याची गरज आहे. पाऊस पडणं आपल्या हातात नाही, पण जे आहे ते वाया घालवणं थांबवणं साठवणं आपल्या हातात 100% आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतीतलं पाणी शेतीत राखणं गरजेचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन नंदिनी मथुरे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा आवार माझा शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय स्वर दिनांक 28 वैशाख 1948 अर्थात 18 मे 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील आणि हवामान कोरडं राहील. हे होतं हवामान वृत्त. आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मुंबई केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो, महाडीबीटी पोर्टल याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. महाडीबीटी पोर्टल अर्ज एक, योजना अनेक अशी ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरोखर ती खूप महत्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टीने ह्यामध्ये काय काय गोष्टी समाविष्ट आहेत किंवा या पोर्टलबद्दल सविस्तर अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय कल्याण येथील उपकृषी अधिकारी अविनाश वडते सरांना. सर नमस्कार.
2: नमस्ते मॅडम.
1: सर, आता महाडीबीटी पोर्टल, हे पोर्टल म्हणजे नेमकं काय आहे किंवा काय त्याची व्याख्या आपण सांगू शकतो?
2: महाडीबीटी पोर्टल जे आहे हे पोर्टल म्हणजे आपण डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणतो. म्हणजे शेतकऱ्यांनी एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या योजनेसाठी अर्ज जर केला तो अर्ज केल्यानंतर त्याला जे मिळणारं अनुदान आहे ते त्याच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. अशी ही नाविन्यपूर्ण अशी महाडीबीटी पोर्टल योजना आहे. ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठेही कुठल्याही कार्यालयात जायची गरज नाहीये, कुठल्याही कार्यालयाला चक्कर मारायची गरज नाही, कुठलेही कागदपत्र सादर कुठेही करायचे नाहीये. अशी ही नाविन्यपूर्ण अशी योजना महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा सादर केलेली आहे.
1: पण अर्ज आहे की योजना आहे हे जे त्याचं ब्रीदवाक्य आहे, तर नेमकं यामध्ये काय आपण सांगू शकतो?
2: यामध्ये असं आहे की शेतकऱ्याला जे शेतीसाठी लागणारे अवजारे आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये बियाणे आहेत, त्यानंतर जे वेगवेगळे सिंचनसाठी जे साधने आहेत, हे सगळ्यासाठी तो एकदाच अर्ज करू शकतो. त्याला वारंवार पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. त्यामुळे या ब्रीदवाक्यामध्येच आहे की अर्ज एक, योजना अनेक.
1: नक्कीच. म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, नाही काय, वारंवार त्यांना हे करण्याची गरजच नाहीये,
2: संपर्क साधणे कार्यालयाशी काही गरजच नाही.
1: सर, आता तुम्ही म्हणालात की यात काही नव्याने बदल सुद्धा आता झालेले आहेत या पोर्टलमध्ये, तर ते कोणते, म्हणजे काय सांगाल?
2: आता हा जो पोर्टल आहे जो सुरुवातीला सुरू झाला 2020 मध्ये, त्यावेळेस याच्यामध्ये कसं होतं की या पोर्टलमध्ये अर्ज केल्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हानिहाय, तालुकानिहाय त्याच्यामध्ये एकत्रित संगणकीय लॉटरी निघत होती.
1: अच्छा.
2: त्याच्यामध्ये 2025 पासून, मे 2025 पासून याच्यामध्ये असा बदल झालेला आहे की याच्यामध्ये जो प्रथम अर्ज करेल त्याला प्रथम प्राधान्य.
1: अच्छा.
2: या अनुषंगाने जो शेतकरी अर्ज केलेल ज्याचा नंबर लागेल त्याप्रमाणे प्रथम प्राधान्याने त्याचा अर्ज याच्यामध्ये घेण्यात येईल. यापूर्वी काय व्हायचं, शेतकऱ्यांनी अर्ज करून ठेवायचे, पण याच्यामध्ये शेतकरी अर्ज करताना असं व्हायचं की कधी कधी त्याला जी वस्तू त्याला खरीप हंगामासाठी लागायची त्याची लॉटरी साधारणपणे आपल्याला दिवाळीनंतर निघायची. त्यामुळे त्या शेतकऱ्याला जो अवजार किंवा जी वस्तू पाहिजे ती वेळेत मिळत नव्हती. त्यासाठी शासनाने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही योजना 2025 पासून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या दृष्टीने चालू
1: करण्यात आली. नक्कीच. सर, आता ही जी योजना आहे तर याचे उद्देश काय सांगाल आपण?
2: याचे उद्देश म्हणजे मुळातच मी म्हणलं ना सगळं, त्याचं ब्रीदवाक्य जे आहे ते कसं आहे, अर्ज एक, योजना आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, याच्या अगोदर शेतकऱ्याला वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागत होता.
1: बरं,
2: हा जो पोर्टल काढलाय या पोर्टलमुळे शेतकऱ्याला कुठेही त्याला 7-12, 8 किंवा इतर आनुषंगिक जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र आणि अर्ज सादर करण्यासाठी तालुक्याला जावं लागत नाही आणि जिल्हा स्तरावरही जावं लागत नाही.
1: अच्छा.
2: तो आपल्या घरात बसून याच्यावर अर्ज करू शकतो. एवढी सोपी योजना शासनाने केलेली
1: आहे. नक्कीच, बरोबर आहे. सर, या महाडीबीटी पोर्टलचं जर महत्व आपण सांगायचं म्हटलं तर काय सांगता येईल?
2: या महाडीबीटीचं पोर्टल महत्व म्हणजे सगळ्यात महत्वाचं की हे एक डिजिटल पोर्टल आहे. त्याच्यामध्ये कुठलेही पेपर तुम्हाला सादर करायचे नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या ऑफिसलाही जायचं नाहीये. जे काही अर्जाची प्रोसेस आहे ती पूर्णतः तुमच्या मोबाईलवर तुम्हाला करणार आहे. त्यामुळे याचं महत्व एवढंच आहे की शेतकऱ्याचा याच्यात वेळ वाचतो.

0: नंतर त्याला कुठेही जाऊन चौकशी करायची
1: गरज पडत नाही. सर, आता याच्यामध्ये घटक जे येतात, विविध घटकांचा यामध्ये समावेश आहे, तर ते कोणकोणते आहेत?
0: याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मुख्य घटक जे आहेत याच्यामध्ये, ते मुख्य घटक आहेत कृषी यांत्रिकीकरण.
1: अच्छा.
0: त्यानंतर दुसरा घटक आहे याच्यामध्ये सिंचन व सुविधा. त्यानंतर तिसरा घटक आहे याच्यामध्ये प्रात्यक्षिकसाठी बियाणे किंवा प्रमाणित बियाणे किंवा फ्लेक्सी घटक असा एक घटक आहे. त्यानंतर चौथा घटक याच्यामध्ये आहे फलोत्पादन. त्यानंतर पाचवा घटक जे आहे त्याच्यामध्ये सौर कुंपणासाठी एक घटक आहे. अशा प्रकारे 6-7 घटक याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्या घटकाअंतर्गत वेगवेगळ्या बाबी आहेत. जसं आपण जर बघितलं तर कृषी यांत्रिकीकरण जी योजना आहे त्याच्यामध्ये जर शेतकऱ्याला पॉवर टिलर किंवा कुठलंही अवजार शेतीसाठी लागणार, मग ते मॅन्युअली ऑपरेटेड असेल, मानव चलित असेल किंवा मशीन चलित असेल, त्यासाठी तो त्याच्यामध्ये अर्ज करू शकतो. त्याच्यामध्ये राज्य कृषी यांत्रिकीकरण, त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, त्यानंतर रफ्तार, राष्ट्रीय कृषी विकास योजना अशा वेगवेगळ्या योजनेतून शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये लाभ दिला जातो. त्यानंतर सिंचन सुविधामध्ये जर आपण बघितलं तर सिंचन सुविधामध्ये प्रधानमंत्री ठिबक किसी सिंचन योजना, मग त्याच्यामध्ये महत्वाचं तुम्हाला बघितलं तर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन.
1: अच्छा.
0: त्याचबरोबर तिथं पाईपलाईन, शेतकऱ्यांना जे आवश्यक आहे पाण्यासाठी त्या पाईपलाईनसाठी अर्ज करू शकतो, पंपसाठी अर्ज करू शकतो कृषी पंपसाठी, या बाबी या सिंचन सुविधामध्ये येतात. त्याचबरोबर तिथं अजून एक महत्वाची योजना आहे, ती म्हणजे शेततळे करू शकतो, जी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्रात चालू आहे, त्याच्यामध्ये शेततळ्यासाठी त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. त्याचबरोबर शेततळे जर ऑलरेडी शेतकऱ्यांनी खोदून ठेवलेलं असेल आणि त्याला जर प्लास्टिक अस्तरीकरण करायचं असेल तर त्यासाठीही त्याच्यामध्ये अर्ज करू शकतो. तर हे झालं सिंचन आणि सुविधाच्या बाबतीत. त्यानंतर आपण बघितलं तर फलोत्पादन, फलोत्पादन मध्ये जर गेलं तर फलोत्पादन मध्ये नवीन बागांची लागवड करणे, नवीन बागांची लागवड करणे यासाठी दोन घटक आहेत त्याच्यामध्ये. परत एक आहे एकात्मिक फलोत्पादन अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान असं आपण म्हणतो त्याला. त्यानंतर दुसरं आहे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. याच्यामध्ये आपण नवीन बागांची स्थापना करू शकतो. जवळपास याच्यामध्ये 16 प्रकारची फळपिके याच्यात घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फलोत्पादन मध्ये कांदा चाळ, त्यानंतर पॅक हाऊस, त्याचबरोबर हरितग्रह, शेड नेट ग्रह, त्याचबरोबर शीतग्रह यासाठी आपण याच्यामध्ये अर्ज करू शकतो.
1: म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच समाविष्ट बाबी
0: आहेत
1: ज्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त
0: आहेत.
1: बरोबर. सर, आता फार्मर आयडी जो असतो, तर फार्मर आयडी म्हणजे काय?
0: फार्मर आयडी म्हणजे काय, शेतकऱ्यांना आता नव्याने 11 अंकी ओळख क्रमांक दिलेला आहे, त्याला आपण फार्मर आयडी म्हणतो. जर कृषी विभागाच्या योजनांना जर ऑनलाईन पोर्टलला जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो फार्मर आयडी अनिवार्य केलेला आहे. या फार्मर आयडीचा उद्देश काय आहे, तर फार्मर आयडीला शेतकऱ्याचे 7-12 8 सगळे अटॅच आहेत.
1: बरं.
0: त्यामुळे शेतकऱ्यांना याच्यापूर्वी एखाद्या 2020 ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस शेतकऱ्याला ज्यावेळेस एखाद्या घटकासाठी त्याची निवड झालेली असेल तर त्यासाठी त्याला 7-12 8 अ, त्यानंतर बँकेचं पासबुक, आधार कार्ड एवढ्या गोष्टी त्याला अपलोड करायला लागायच्या. पण आता काय झालं, शासनाने फार्मर आयडी 7-12 लिंक केल्यामुळे ज्यावेळेस फार्मर आयडीने अर्ज केला जातो त्यावेळेस शेतकऱ्याचा 7-12 8 डायरेक्ट तिथं दिसतो.
1: बरं.
0: फक्त शेतकऱ्याला त्याचं काय, आधार कार्ड आणि बँक पासबुक फक्त
1: जोडायचं,
0: ही कागदपत्र फक्त त्याला अटॅच करायला लागतं.
1: अच्छा. म्हणजे हे सोपं झालंय शेतकऱ्यांच्या दृष्टीने.
0: आणि फार्मर आयडी काढणं पण अतिशय सोपं आहे. फार्मर आयडी काढायला काय लागतं, 7-12 8, त्यानंतर आधार कार्ड आणि त्याचा आधार लिंक मोबाईल.
1: बरं.
0: जो फार्मर आयडी आहे तो फार्मर आयडी शेतकरी आपल्या सामायिक सुविधा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र किंवा आपल्या ग्रामपंचायतला असलेलं नेट सेवा त्याच्यातूनही तो काढू शकतो किंवा स्वतःच्या मोबाईलवरूनही फार्मर आयडी काढता येतो.
1: अच्छा. म्हणजे एवढ्या चांगल्या सुविधा आता आहेत
0: तयार झालेल्या.
1: सर, आता या पोर्टलसाठी अर्ज जर करायचा असेल शेतकऱ्यांना तर ते कसं करायचे, काय त्याची प्रोसेस आहे?
0: अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला बघा, आपली ही वेबसाईट आहे maharashtra.mahaiit.gov.in.
1: बरं.
0: या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं शेतकरी लॉग इन असं येतो.
1: अच्छा.
0: मग ते शेतकरी लॉग इनला जर आपण क्लिक केलं तर शेतकरी लॉग इनला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्याला आता फार्मर आयडी टाकायला लागतो. फार्मर आयडी 11 अंकी टाकल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा ओटीपी जातो. ओटीपी झाल्यानंतर त्याचं डिटेल्स जे काय आहे ते पूर्णतः त्याच्यामध्ये फेच होऊन जातो. म्हणजे 7-12 त्याची शेती कुठं आहे, कुठल्या गावात आहे, टोटली त्याच्यामध्ये येऊन जातं. म्हणजे अगोदर ते मॅन्युअली भरायला लागायचं की माझे या गावात एवढी शेती आहे, आता काहीच भरायची गरज
1: नाही, सगळं दिसतं
0: त्याच्यावर दिसतं. मग त्यानंतर शेतकरी लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी घटकासाठी अर्ज करू शकतो.
1: अच्छा. मग यासाठी काही फी वगैरे आहे
0: या योजनेसाठी? जर ज्यावेळेस आपण

0: अर्ज करतो, लॉग
1: हाँ
0: इन केल्यानंतर
1: हाँ
0: त्याला ज्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत, मी
1: हाँ
0: सुरुवातीला सांगितलं त्या
1: हो
0: बाबतीत, त्यातलं
1: हो
0: कुठलंही घटक त्याने निवडायचं आहे,
1: बरं.
0: निवडून झाल्यानंतर त्याला सबमिट केल्यानंतर त्याच्या पुढं आहे ना पेमेंटला येतं, आणि याच्यामध्ये पेमेंट अतिशय नॉमिनल आहे. 20 रुपये त्याला शुल्क आकारलेलं आहे
1: बरं.
0: आणि त्याच्यावर फक्त GST 3 रुपये 60 पैसे, असे
1: हाँ
0: टोटल शेतकऱ्याला 23 रुपये 60 पैसे जे
1: बरोबर.
0: पे करायचे आहे आणि ते फक्त एकदाच करायचे आहेत,
1: हो
0: पुन्हा पुन्हा
1: बरोबर.
0: त्याला करायची नाहीये,
1: गरज नाही आहे.
0: गरज नाहीये.
1: बरोबर.
0: ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे
1: हो
0: याच्यामध्ये.
1: नक्कीच नक्कीच. सर आता शेतकऱ्यांनी जर अर्ज केला आहे पण मग त्याच्यानंतर ते म्हणजे जी प्रोसेस आहे तर मग शेतकऱ्यांना कसं कळतं?
0: शेतकऱ्यांनी एकदा अर्ज केल्यानंतर त्या फार्मर आयडीला त्याचा मोबाईल नंबर लिंक असतो, त्या मोबाईल नंबरवर समजा एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरसाठी अर्ज केलाय तर त्या पोर्टलवरून त्यांना मेसेज येतो त्या संबंधित मोबाईल नंबरवर, आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की आपली या या घटकासाठी महाडीबीटी अंतर्गत निवड झालेली आहे आणि निवड झाल्यामुळे आपल्याला जे कागदपत्र अपलोड करायचे ती 7 दिवसात अपलोड करावे असा लघु संदेश दिला जातो.
1: अच्छा अच्छा.
0: आता तर शेतकऱ्याला 7 12 8 अपलोड करायची गरजच
1: गरजच नाही.
0: नाहीये, फक्त त्याला आधार कार्ड आणि त्याचं बँक पासबुक ची झेरॉक्स या दोनच गोष्टी फक्त अपलोड करायच्या.
1: बरोबर. आता सर म्हणजे लाभार्थी म्हणून जर शेतकऱ्याची निवड झालीये पण आता ते म्हणजे कुठल्या कुठल्या स्टेजला आता त्यांचं हे झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यावरनं कळत.
0: त्याच्यावरनं त्यांना तेही कळतं की समजा त्यांनी अर्ज केलं तर अर्ज निवड केल्यानंतर त्यांनी कागदपत्र अपलोड केली 10 दिवसात, अपलोड केल्यानंतर संबंधित अर्ज हा संबंधित गावातील जो सहाय्यक कृषी अधिकारी आहे त्याच्या लॉग इनला जातो.
1: बरं.
0: मग त्याच्या लॉग इनला गेल्यानंतर तो सगळे कागदपत्र चेक करतो, ते जर बरोबर असतील तर अर्ज तो पुढच्या डेस्कला फॉरवर्ड करतो.
1: अच्छा.
0: मग पुढच्या डेस्कला म्हणजे तो जातो तालुका कृषी अधिकारी यांच्या डेस्कला. मग तालुका कृषी अधिकारी जे आहेत संबंधित कागदपत्राची छाननी करतात पुन्हा एकदा आणि त्यांना ज्या घटकासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे त्यासाठी त्याला पूर्वसंमती दिली जाते. ती पूर्वसंमती पण त्यांना त्यांच्या पोर्टलवरच मिळते. त्यानंतर एखाद्या घटकाला जर आपण पूर्वसंमती दिली तर त्यानंतर त्याला कालावधी दिलेला असतो. समजा ट्रॅक्टरला जर घेतलं किंवा पॉवर टिलर जर घेतलं तर त्याला साधारणपणे 25 दिवसात तो खरेदी करून त्याचं पक्क इनव्हॉइस बिल त्या पोर्टलला अपलोड करायचं असतं. खरेदी करून अपलोड केल्यानंतर तो संबंधित जो अर्ज आहे फील्ड ऑफिसर जो आहे पुढचा उपकृषी अधिकाऱ्याच्या किंवा मंडळ कृषी अधिकाऱ्याच्या लॉग इनला जातो. समजा 1 लाखाच्या आतमध्ये जर त्याचं अनुदान असेल तर ते उपकृषी अधिकारी जाऊन तिथल्या मोका तपासणी करतात.
1: अच्छा.
0: जर 1 लाखाच्या वरचं जर अनुदान असेल तर त्यासाठी तो अर्ज जातो मंडळ कृषी अधिकारी यांच्या लॉग इनला.
1: बरं.
0: त्या ठिकाणी मग तो संबंधित उपकृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी हा शेतकऱ्यांच्या शेतावर जातो, त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला अवजार तपासतो आणि त्या अवजारासोबत एक फोटो काढतो, जिओटॅग फोटो दोन काढतात आणि त्याचा एक मोका तपासणीचा फॉर्म असतो. मग तो फॉर्म भरून तो पुढच्या डेस्कला पाठवतो. मग फॉर्म भरल्यानंतर पूर्ण सबमिट केल्यानंतर उपकृषी अधिकारी याच्या लॉग इन मधून तो अर्ज जातो मंडळ कृषी अधिकारी. मग मंडळ कृषी अधिकारी काय करतो की त्यांनी जे परिगणना केली आहे अनुदानाची ती बरोबर आहे की नाही तपासतो.
1: अच्छा.
0: ती तपासल्यानंतर तो संबंधित मंडळ कृषी अधिकारी तो अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्याला पाठवतो. मग तालुका कृषी अधिकारी पुन्हा एकदा त्याची तपासणी करतो की संबंधित अर्जाची अनुदानाची परिगणना योग्य झालेली आहे का. जर योग्य झाली असेल तर ते पुढे पाठवतात, अन्यथा ते पुन्हा मागच्या डेस्कला पाठवतात.
1: म्हणजे काही कमतरता
0: राहिली असेल तर ते मागच्या डेस्कला पाठवतात. तर अशा प्रकारे तालुका कृषी अधिकाऱ्याने तो अर्ज परिगणना चेक करून तो अर्ज जातो जिल्ह्याला.
1: अच्छा.
0: मग जिल्ह्याला गेल्यानंतर तिथून शेतकऱ्याला तो डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये अनुदान जमा होतो. अशी सगळी प्रक्रिया आहे.
1: अच्छा.
0: टोटली ही डिजिटल आहे, कुठेही तुम्हाला इथं मॅन्युअली काही.
1: म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कुठलाही घटक घेतलेला असेल तरी ही प्रक्रिया सारखीच आहे. सर आता हे महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी तर आहेच, म्हणजे शेतकरी अर्ज करतोच, पण या व्यतिरिक्त सुद्धा कोणी आणखीन अर्ज करू शकतो का?
0: याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे शेतकरी तर अर्ज करू शकतो, त्याचबरोबर एखादा शेतकऱ्याचा गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी किंवा एखादी संस्था हे पण याच्यामध्ये अर्ज करू
1: शकतो. म्हणजे बचत गट असतील तर महिलांचे
0: बचत गट पण कृषीशी
1: निगडीत असायला
0: पाहिजे.
1: बरोबर.
0: तरच त्यांना ते अर्ज करता येईल. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये महिलाही अर्ज करू शकतो असं काही.
1: कारण आता आपण बघतो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिला या
0: शेतीमध्ये
1: शेतीशी निगडीत
0: आहेतच,
1: त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल.
0: याच्यामध्ये जे मी म्हणलं ना की जसं आपण लॉग इन करायला जातो त्यास वैयक्तिक शेतकरी त्यानंतर शेतकरी गट असा ऑप्शन येतो आणि तिसरं येतो आधारावरून पण तुम्हाला लॉग इन करता येतं. असे तीन ऑप्शन येतात ज्यावेळेस आपण या पोर्टलवर जातो. मग ज्यावेळेस आपण वैयक्तिकचं जर मी सांगितलं मग त्यानंतर जर गटाला

0: जर घ्यायचं असेल तर गटाला कुठल्या घटकासाठी घेता येतं, तर गटाला आपल्याला प्रात्यक्षिकचं बियाणं घेता येतं,
1: अच्छा.
0: तर त्यासाठी शेतकरी गट अर्ज करू शकतात. मग त्या गटामधून शेतकऱ्याला आता गट 31 मार्च 2025 पूर्वी जर रजिस्टर असेल तेच या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात, या 26 मध्ये.
1: अच्छा.
0: मग तो रजिस्टर्ड गट आत्म्याकडे असेल किंवा कुठं दुसरीकडे रजिस्टर्ड असेल, कुठलाही गट चालतो त्याला, फक्त तो रजिस्टर पाहिजे कुठेतरी. पण 31 मार्च 2025 पूर्वी जर त्यांनी रजिस्टर असेल या पोर्टलला, तर तो युजर आयडी आणि पासवर्डनेच त्यांनी लॉग इन करायचं. पण त्याला दुसरा ऑप्शन पण आहे, फार्मर आयडीने पण याला लॉग इन करता येतं. त्यासाठी त्याचं जो गटाचा अध्यक्ष आहे त्याचा फार्मर आयडी, त्यानंतर सचिवाचा फार्मर आयडी आणि गटातील एका सदस्याचा फार्मर आयडी लागतो. या तीन गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. फार्मर आयडीने लॉग इन करावं लागतं.
1: सर, आपण एवढी सगळी माहिती बघितली की हे काय पोर्टल आहे, काय उद्देश त्याचे आहेत. तर सर, आता आपण ह्या सगळ्या बाबी पाहिल्या, परंतु शेतकऱ्यांना जेव्हा अनुदान म्हणजे मिळत असतं तर त्यामध्ये या पोर्टलसाठी काय तरतूद केलेली आहे?
0: याच्यामध्ये कसं आहे माहिती का, योजना निहाय आहे ना शेतकऱ्यांना. जर बघितलं ना, जे मोठे शेतकरी आहेत त्यांना साधारणपणे 40% अनुदान आपल्या याच्यामध्ये योजनेतून आहे, यांत्रिकरण मध्ये. त्यानंतर ठिबक मध्ये जर गेलं तर ठिबक मध्ये साधारणपणे 85% सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी आहे.
1: अच्छा.
0: जर आपण अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, त्यानंतर महिला शेतकरी आणि SC ST जर शेतकरी बघितले तर याच्यामध्ये आपल्याला यांत्रिकरण मध्ये 50% अनुदान आहे जवळपास, आणि त्याचबरोबर ठिबक सिंचन मध्ये साधारणपणे 55% अनुदान या योजनेतून, वेगवेगळ्या योजनेतून दिलं जातं. जशी योजना असेल त्याप्रमाणे त्याच्यात अनुदान बदल. त्याचबरोबर या पोर्टलमध्ये SC आणि ST शेतकऱ्यांसाठी एक सेपरेट त्याच्यामध्ये योजना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना म्हणून आहे. त्याच्यामधून शेतकऱ्यांना ठिबक आणि सिंचन सुविधेसाठी त्याच्यामध्ये अनुदान दिलं जातं. त्याचबरोबर आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा क्रांती योजना म्हणून आहे, त्याच्यामधून शेतकऱ्यांना अनुदान जवळपास 90% अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जातं. त्यांनाही याच पोर्टलवर अर्ज करायचा आहे.
1: बरं, अर्ज करायची प्रक्रिया सगळ्यांसाठी
0: सारखीच आहे.
1: सर, आता पोर्टलच्या माहितीसाठी काही हेल्पलाईन नंबर असा आहे का?
0: हा, या पोर्टलसाठी हेल्पलाईन नंबर आहे जो आहे 022 61 31 64 29.
1: अच्छा.
0: पुन्हा एकदा रिपीट करतो मी, 022 61 31 64 29 हा हेल्पलाईन नंबर आहे. पण हा फक्त कार्यालयीन वेळेत आहे, म्हणजे साधारणपणे सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:15 पर्यंत. आपण याच्यावर जर कोणाला काही शंका असेल तर फोन करून तुम्ही आपल्या शंकेचं निरसन करू शकता.
1: बरोबर, नक्कीच. सर, एकंदरीतच महाडीबीटी पोर्टल अर्ज एक योजना अनेक, जसं त्याचं ब्रीदवाक्य आहे त्याप्रमाणेच अगदी आहे, आणि शेतकऱ्यांसाठी खरंच खूप एक वरदान म्हणू आपण. सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे, आणि आता त्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा खूप सोप्या पद्धतीनं झालेली आहे, त्यामुळे म्हणजे कुठलीही त्यांना अडचण तशी येणार नाही अशा पद्धतीने ही तरतूद केलेली आहे. तर महाडीबीटी पोर्टलचे उद्देश, महत्व याविषयी आपण सखोल असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: महाडीबीटी पोर्टल याविषयी उपकृषी अधिकारी अविनाश वडले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ता आपण ऐकली.

मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं, आणि संगीत दिलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी.

थेलुमपाणी सहकाराने गायलेल्या या कोळी गीताबरोबरच श्रोते हो आजचा माझा आवार माझे शिवार हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होतात. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं,

0: धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: यांनी भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला पाठिंबा दर्शवला. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या इटलीला रवाना होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री मोदी प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुणहली कुट्टी, आरएसपी नेते सिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉस जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही या शपथविधीला उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. इराण आपल्या हक्काचं रक्षण करण्यास सक्षम असून अमेरिकेसोबतच्या वाटाघाटी सन्मानजनक पद्धतीनं होणं आवश्यक आहे असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी म्हटलं आहे. ते इराणमधल्या एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. इराणचे शत्रू इराणमध्ये अस्थिरता निर्माण करत असून अशा काळात राष्ट्रीय ऐक्य महत्वाचं असल्याचं पेजेश्कियान यावेळी म्हणाले. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपूर इथं जलक्रांती परिषद 2026 मध्ये बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावाचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगाव

0: तर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगाव हा सक्रिय सदस्य आहे. त्याने इतर आरोपींशी संगणमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 10 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात सीबीआयनं 5 ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि अनेक कागदपत्रं, संगणक तसंच मोबाईल फोन जप्त केले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरी जवळ लग्नाचं वराड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वराडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथल्या चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 2 बाद 63 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम आज शाहीर विठ्ठल उमपणे सहकार्याने गायलेला क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा पोवाडा.

शाहीर विठ्ठल हुमप आणि सहकाऱ्यांनी गायलेला हा पोवाडा होता क्रांतीवीर वासुदेव बळवंत यांच्यावरचा. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. अपर्णा साठे यांनी गायलेलं आहे सुरुवातीचं गीत, सुरेश भट यांचं.

रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणा वादन श्रोते हो आपण ऐकणार आहात. रुद्रवीणेवर राग यमन, गत चौतालात निबद्ध आहे आणि त्यांना पखावजची साथ प्रकाश शेजवळ यांनी केली आहे. ऐकूया उस्ताद बहाउद्दीन डागर यांनी रुद्रवीणेवर वाजवलेला राग यमन.

सुधीर्नाथपुरम या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणावादन. त्यांनी गायलेला राग यमन आपण ऐकलात. त्यांना पखवाजवर साथ केली होती प्रकाश शेजवळ यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतो नमस्कार. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित दीनानाथ मिश्रा यांचं गायन. त्यांनी गायलेला राग जोग. त्यांना तबल्यावर साथ केली आहे मदन मिश्रा यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली आहे नाना नाईक यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात पंडित दीनानाथ मिश्रा यांचं गायन राग जोग.

श्रुतवनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित दीनानाथ मिश्रा यांचं गायन. त्यांनी गायलेला राग जोग आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती मदन मिश्रा यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रुतव, यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही डी टी एच उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कुलाबा येथे कमाल तापमान 35° सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 34° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. किमान तापमान कुलाबा येथे 27 आणि सांताक्रूज येथेही 27° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 77% आणि सांताक्रूज येथे 70%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. कमाल तापमान 34° सेल्सिअस आणि किमान तापमान 28° सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. हा होता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोतो, यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

श्रोत्या नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद लियाकत अली खान यांचं सारंगीवादन. त्यांनी सारंगीवर वाजवलेला राग झिंजवटी. त्यांना तबल्यावर साथ केली आहे विश्वनाथ शिरोडकर यांनी. विलंबित गत आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात उस्ताद लियाकत अली खान यांचं सारंगीवादन राग झिंजवटी.

0: सुधानाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात लियाकत अली खान यांचं संगीतवादन. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं.

मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही

0: श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून. या कार्यक्रमांतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमाचा भाग 32.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार. आपण जे गाणं ऐकणार आहोत ते आशाबाईंच्या आवाजात आहे पण त्याआधी हे गाणं सुंदराबाई यांनी देखील म्हणलेलं होतं त्या बैठकीच्या लावणीच्या ढंगामध्ये
2: त्या पद्धतीचंच आहे आणि बैठकीच्या लावणीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीतातला टप्पा सुद्धा आलेला असतो.
1: हो
2: म्हणजे ऐकताना आपल्या लक्षात येईल की हे टप्पा गायन सुद्धा थोडक्या प्रमाणामध्ये असू शकेल.
1: पण आशाबाईंनी देखील ते सुंदराबाईंच्या पद्धतीनेच गायलेलं आहे.
2: नाही सुंदराबाईंच्या पद्धतीने म्हणजे काय सुंदराबाईंची रेकॉर्ड जवळजवळ 18-20 सालामध्ये निघालेली होती
1: आणि हे ना
2: आणि ते पी सिरीज मधली म्हणजे एकॉस्टिकेटेड रेकॉर्डिंग होता अतिशय बारीक आवाजामध्ये होता.
1: त्याबद्दलचा किस्सा देखील
2: अनेक वेळेला आशा भोसलेने ती ऐकली. 3 महिने तयारी करून त्यांनी हे गाणं गायलेलं आहे आणि हे ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कलाकार एखाद्या गाण्यासाठी किती कष्ट घेतो
1: घेऊ शकतो
2: आणि त्या काळामध्ये हे गाणं पॉप्युलर झालं होतं असं जरी आपण समजलो.
1: पण आशाबाईंना देखील ती रेकॉर्ड पाहिजे होती.
2: ती रेकॉर्ड पाहिजे होती पण ती काय उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळं आजच्या कार्यक्रमामध्ये ही खास रचना आपण निवडलेली आहे आणि रेकॉर्डवरनच ते केलेलं असल्यामुळं याचं जे संगीतकार म्हणून जे श्रेय आहे ते सुंदराबाईंनाच आपण द्यावं लागेल. तर ही रचना आपण ऐकणार आहोत बैठकीच्या लावणीच्या पद्धतीची दीपावळीच्या सणी राजसा ही रचना ऐकूया.

0: मगाशी मी म्हणल्याप्रमाणे काही गाणी अचानक आपल्या हाती लागली, तशी काही गाणी अनेक वर्षानंतर अचानकपणे समोर देखील आली. खूप पूर्वी कुठंतरी हे गाणं ऐकलं होतं आणखी आता ते ऐकल्यानंतर आठवतं असं देखील या गाण्यांच्या बाबतीत झालेलं आहे. श्रीनिवास खळे यांची सगळीच गाणी सुंदर आहेत, छानच आहेत, त्यात काही प्रश्नच नाही. का कुणासतो या गाण्यांमध्ये लय फार अफलातून जमली असं मला तरी वाटतं. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील स्निग्धपणा, मला वाटतं हा शब्द जो स्निग्धपणा सुमन कल्याणपूर यांच्या बाबतीत आहे तो अशोक दा रानडे यांनी त्यांच्या पुस्तकात वापरलेला आहे, तो मुद्दामहून मी जसंच्या तसा वापरतो कारण त्याच्यामध्ये सुमनताईंच्या आवाजांचं एक्झॅक्ट वर्णन आहे. शिवाय त्यातला एक जो आनंद गोफ आहे, मला वाटतं आपण याच्याबद्दल जास्त वर्णन करण्यापेक्षा
1: थोडस बोलतो.
0: जरूर जरूर जरूर.
1: गोफ म्हणजे काय हे आजच्या पिढीलाही माहिती व्हायला पाहिजे. तर मला आठवत आहे की आपल्याकडे ज्या वेळेला गणपतीची विसर्जनाची मिरवणूक निघायची त्यावेळेला आजोबा गणपतीच्या समोर एक गोफ गुंफला जायचा.
0: अगदी बरोबर.
1: गोफ गुंफणारे जे होते ते सगळी गवळी लोकांची सगळे लोक होते ते, आणि ते इतके अफलातूनपणाने ते गोफ गुंफायचे आणि सोडवायचे की ते म्हणजे पाहत राहावं माणसाने. आणि अशा प्रकारचा गोफ आपण बघितलेला आहे पण आजच्या पिढीने बघितलेलं आहे का नाही हे माहीत नाही. पण हे गोफाचं गाणं त्यासाठीच मी खास निवडलेलं आहे. सकल मिळून हसुनी खिळूनी
0: गोफ गुंफू याग,
1: ही रचना सुद्धा संजीवनी मराठे यांची आहे आणि संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

0: श्रोते हो, यानंतर आपण जी गाणी ऐकणार आहोत ती सलग दोन गाणी ऐकूया. ही अर्थात दिवाळीचीच आहेत, पण त्यातही वेगळेपण म्हणजे ती गाणी भाऊबीजेची आहेत. आपल्या परंपरेतील सणवारांचं हे एक वैशिष्ट्य आहे, ती म्हणजे नात्यांची महत्ता जी असते ती देखील त्याच्यामध्ये
1: अधोरेखित केलेली
0: नकळत अधोरेखित केलेली असते, जपलेली असते. दिवाळीचा पाडवा जसा नवरा बायकोंचा असतो तसा भाऊबीज भाऊ बहिणींचा सण असतो. यातीलच पहिलं गाणं जे आहे त्यात अभिनेत्री वासंतीचा आवाज आहे, आणि दुसरं जे गाणं आहे ते मोहनतारा तळपदेंच्या आवाजात आहे.
1: हे जे आहे वासंतीच्या आवाजातलं ते आज भाऊबीज आली भाऊबीज आली
0: घालू
1: चला रांगोळी असं हे पहिलं गाणं आहे, आणि दुसरं गाणं जे आहे ते आज भाऊबीज आली पहा सांजेची नवाळी ही राजा भडे यांची गीत रचना आहे, तर ही आपण ऐकणार आहोत. मोहनतारा तळपले.
0: मोहनतारा तळपले.

0: श्रोत्याहो, भावगीतांच्या या प्रवासात आपण खूप मोठा प्रवास केलेला आहे, पण यानिमित्त शोध घेताना सोनी मला एक जाणवलं की भावगीतांच्या संदर्भामध्ये अधिकृत नोंदी मात्र ध्वनिमुद्रिकांखेरीज अन्य कुठे मिळत नाहीत. आकाशवाणीवरच्या काही ध्वनिमुद्रिका आपण रेकॉर्डिंग ध्वनिमुद्रणं आपण ऐकवली त्याचा तपशील आकाशवाणीकडे फक्त असू शकतो. मला संताला असं थोडंसं जाणवलं की चित्रपट गीतांच्या बाबतीत विशेषतः आपण यादे ज्यावेळी केला किंवा चंदेरी दुनिया केली त्यावेळी तिथं जसं गीतकोश वगैरे उपलब्ध आहेत तसं मराठी भावगीतांच्या संदर्भामध्ये काही फारसं कुठं डॉक्युमेंटेशन ज्याला म्हणतो ते झालेलं नाहीये. ते व्हायला हवं, कुणीतरी ते काम हातात घ्यायला हवं.
1: यानंतर माहिती का शेवटी दांडोळा घ्यायचा म्हणलं तरी सुद्धा ते उपलब्ध तरी व्हायला पाहिजे ना.
0: हो ना,
1: गाणी उपलब्ध व्हायला पाहिजे, त्याच्या संदर्भातलं रेकॉर्ड जे आहे लिखित स्वरूपामध्ये तेही उपलब्ध व्हायला पाहिजे आणि ते झालं तरच या गोष्टी शक्य आहेत.
0: यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते भाऊबीजला आला माझ्या घरी,
1: ते दत्ता डावजेकरांची.
0: डावजेकरांची
1: याआधी आपण एक गाणं आली दिवाळी मंगलदायी ऐकलं आणि आता ही दुसरी रचना जी आहे दत्ता डावजेकरांनी केलेली भाऊबीजेला आला माझा भाऊ घरी, ही रचना आपण लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत. आणि त्या काळातला लता मंगेशकरांचा आवाज ऐकणं म्हणजे काय आनंद असतो, त्याचा आनंद आज आपण घेऊया.

0: मागे एका कार्यक्रमामध्ये आपण राधानाथ मंगेशकरांचा उल्लेख मला वाटतं तांब्यांच्या गाण्याच्या संदर्भामध्ये केला होता आणि अनेक वर्ष राधानाथ या फील्डमध्ये का दिसले नाही त्याच्याबद्दल आपण बोललो देखील होतो. त्यावेळी असा उल्लेखही केला होता आपण की त्यावेळी त्यांच्या काही आजारपण वैयक्तिक जे होतं त्याच्यामुळे ते मागं पडले. पण एक मोठं काम त्यांनी असं केलं होतं की अनेक संतरचना आणखी जुन्या कवींच्या कविता ह्याच्या मागं ते लागले होते. आणखी नंतरच्या काळामध्ये
1: अभ्यास केलेला होता
0: आणि नंतरच्या काळात
1: एका मुलाखतीमध्ये म्हणलेलं होतं की एक दिवस मी कडक आकाशवाणीवरती गेलो आणि राजा भडेंना भेटून त्यांना सांगितलं की मला एक रचना कंपोज करायची आणि एखादं गीतरचना तुमची मला द्या आणि त्यांनी तात्काळ मला ती दिली. आणि ते म्हणजे मी संगीत दिग्दर्शन केलेलं आशा भोसले यांच्या आवाजातलं पहिलं गाणं आहे असं त्यांनी म्हणलेलं होतं. तर चांदणे शिंपीत जाशी ही रचना आपण आजच्या कार्यक्रमामध्ये आशा भोसले यांच्या आवाजातली निवडलेली आहे. आणि त्यांनी असंही म्हणलेलं होतं की हे गाणं मी आकाशवाणीसाठी कंपोज केलं आणि ह्याची रेकॉर्ड निघायला मात्र मध्यंतरीचा बराच काळ
0: जावा लागला.
1: आणि त्यामुळं म्हणजे माझी नाळ जुळून घ्यायला मला लोकांच्या मध्ये 8-1 वर्ष लागली असं त्यांनी म्हणलेलं होतं. तर ही रचना आपण ऐकणार आहोत आणि आकाशवाणीवरती जी झालेली आहे ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. पण ही रचना फारच सुंदर त्यांनी केलेली आहे आणि मधलं म्युझिक जे आहे ते फक्त संतूरवरती त्यांनी कंपोज केलेलं आहे हे या गाण्याचं वैशिष्ट्य आहे. हे गाणं आपण आशा भोसले यांच्या आवाजात ऐकतो.

0: रघुनाथ मंगेशकरांचा उल्लेख आता झालाच आहे, आणखी यानंतरचं गाणं देखील आपण त्यांचंच ऐकणार आहोत, म्हणून मला थोडासा रघुनाथांच्या कारकिर्दीचा आढावा घ्यावासा वाटतो. चित्रपट असो, म्हणजे अगदी अंतरीचा दिवापासून ते उंबरठा निवडूंगपर्यंतचे चित्रपट असो, मोजकेच चित्रपट त्यांनी केले असतील, पण त्यातलं काम त्यांचं निश्चितपणे वेगळं होतं.
1: किंवा स्वतःचा ठसाच उमटवलेला आहे प्रत्येक चित्रपट संगीत.
0: किंवा वेगळं काही काम असो की ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी पासून ते आजोळच्या गाणीपर्यंतची
1: फार मोठं काम आहे. आणि ज्यावेळेला आपण हृदयनाथ वरती बोलू त्यावेळेला म्हणजे
0: आपल्याला या सगळ्या संदर्भ
1: पुढे घ्यावेच लागणार आहेत. आपल्याला
0: घ्यावेच लागणार आहेत. दिवाळीच्या आनंदात भर घालणारा आता आपण शेवटचं गाणं जे ऐकवणार आहोत त्यातलं देखील मला वाटतं रघुनाथ मंगेशकर संगीतकार आहेत हे तर आपण सांगितलं, पण हे गाणं मला वाटतं लता मंगेशकरांनी म्हणलं.
1: लता मंगेशकरांनी गायलं. आणि याच्या आधी मला असं सांगायचं आहे की आपण यादेमध्ये किंवा चंदेरीमध्ये अनेक गाणी ऐकवली हिंदीतली, आणि ते ऐकवताना आपल्या लक्षात आलं की हिंदीमध्ये सुद्धा चित्रपटामध्ये दिवाळी साजरी केलेली आहे, पण ती गाणी सगळी रडकी होती. हे मोठ्या प्रमाणात जर
0: आपण ये भी दिवाळी है, एक वो भी दिवाळी है, उजडा हुआ गुलशन है,
1: किस्मत म्हणा किंवा रतन म्हणा, नजरानामध्ये एखादा अपवाद जर सोडला लता मंगेशकरांचा
0: ते दोन्ही मूड मधले आहे
1: तर ते म्हणजे मेले हे चिरागों के लता मंगेशकरांचं ते लाईट मूड मधलं गाणं जर सोडलं तर बाकी सगळे रडकी गाणीच हिंदीमध्ये आपल्याला आढळून येतात. पण आज जेव्हा आपण मराठी गाणी ऐकवली त्यावेळेला ते दुःखाचा लवलेशही कुठल्याही गाण्यामध्ये नव्हता हे आवर्जून नमूद करावं लागेल. आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता जी आपण करणार आहोत ती दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी या लता मंगेशकरांच्या आवाजातल्या गाण्यानं. आणि याचे संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर आणि गीत रचना आहे राजा बढे यांची.
0: मला वाटतं या गाण्याच्या आधी आपण पुन्हा एकदा श्रोत्यांना दिवाळीच्या
1: शुभेच्छा
0: देऊया.
1: सगळ्यांना ही दिवाळी आनंदाची जाओ अशा शुभेच्छा देऊन आपण हे आजचा कार्यक्रम संपवूया. नमस्कार.
0: नमस्कार.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

चलो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12:33 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: पश्चिमी नाचू
1: पश्चिमी नाचू
0: पश्चिमी नाचू

ಮಾಡಿ ಬರುವ ಪಟ್ಟು ಬೈ ಪಾ ಚಂದನ ತಪ್ಪ ಪಟ್ಟು ದೇವ್ ಬಸ್ ಚಾಟ್ ಮಾಡಿ.

अहो गणसंगती आल्या गवळ्यांनी पायाला बांधूनी भवरा आणि चौमुलखाला डंका वाजू दे फडाचा।

श्रोते नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही डी टी एच उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत बाळासाहेब पुंचवाले यांचं गायन, त्यांनी गेलेला राग शंकरा. त्यांना तबल्यावर साथ केली महादेव इंदळकर यांनी. विलंबित गत झुमरा तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात बाळासाहेब पुंचवाले यांचं गायन राग शंकरा.

हृदयनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात बाळासाहेब पुंछवाले यांचं गायन. त्यांनी गायलेला राग शंकरा आपण ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती महादेव इंदोरकर यांनी. विलंबित झुमरात

निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

0: चितळ नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही डी टी एच उपग्रहवाहिनी. रात्रीची 1:30 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत मालिका विशेष.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची. लेखक गोविंद गोडबोले. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे. सादर करते गोविंद मोकाशी. आज ऐकूया या मालिकेचा भाग

0: वा, आज आपण तिघीच हजर.
1: तिघींचा त्रिकोट.
2: मुले प्रॉम्प्ट असतात.
0: हो ना. ए, आपण तोपर्यंत गाणी म्हणूया का?
1: कसली गाणी?
2: सिनेमाची नको हा.
0: हो बाई, कंटाळाला अगदी त्या गाण्यांचा.
1: नाहीतर बघ ना, रेडिओ किंवा कुठलंही टीव्ही चॅनल ऑन केलं की लगेच गाणी सुरूच.
0: ए, माझ्याकडे एक वेगळं गाणं.
1: मग म्हण की.
0: मी सांगते आणि तुम्ही माझ्या मागे म्हणा. हा,
2: हे तर भारीच होईल ग.
1: सांग सांग, लवकर सांग.
0: गारा गारा भिंगोऱ्या खेळू आपण घसाऱ्या.
3: गारा गारा भिंगोऱ्या खेळू आपण घसाऱ्या.
0: गरा

0: एक दोन तीन ढक करी गडाड,
1: एक दोन तीन ढक करी गडाड,
0: चार पाच सहा वीज करी कडाड,
1: चार पाच सहा वीज करी कडाड,
0: सात आठ नऊ थांबा नाहीतर पडाल,
1: सात आठ नऊ थांबा नाहीतर पडाल,
2: थांबा नाहीतर पडाल,
1: थांबा नाहीतर पडाल.
3: ए आता थांब हा.
0: ओके बॉस.
3: सावटपणा पुरे
0: पुरे तर पुरे.
3: ऐका, पावसाच्या पाण्यात सळसळ वाऱ्यात गारा गारा भिंगोऱ्या खेळूया, थय थय नाचत झिमा फुगडी खेळत पावसाची गाणी गाऊया, झुळ झुळ नदीत बसू चला होडीत दूर दूर गावाला जाऊया, हसत खिदळत उंच उड्या मारत गवतावरती लोळूया, भिर भिर वाऱ्यात गिर गिर गिरकी पतंगाची दोरी खेचूया, पीर पीर पावसात सर सर चढून डोंगर कपारी जाऊया, पावसाच्या पाण्यात सळसळ वाऱ्यात गारा गारा भिंगोऱ्या खेळूया,
1: पावसाच्या पाण्यात सळसळ वाऱ्यात गारा गारा भिंगोऱ्या खेळूया.
0: ए मी अजून एक कविता सांगू का?
4: ए मला पण एक जोक सांगायचा आहे.
0: तो तू नंतर सांग.
3: सगळे येऊ दे ना,
4: मग गडबड होत.

0: काही गडबड होत नाही.
1: कसली गडबड होतीये?
0: काही नाही रे, असच.
2: आज महिला मंडळ लवकर आले वाटत.
0: मग महिला नेहमी प्रॉम्प्ट असतात.
1: असतात असतात बरं.
3: आहोतच मुळी.
1: मग संवादातून दाखवा तुमचा प्रॉम्प्टनेसपणा.
0: दाखवतो की रवी, ये रे, आपला चिनू मिनूचा संवाद अगदी खाड खाड म्हणून दाखवूया.
2: माझी काही हरकत नाही.
1: आमची तर मुळीच नाहीये.
3: होऊन जाऊ दे.
2: येस, करू सुरू.
3: येस.

0: समाधानी।
1: कोण ग?
0: तूच की।
1: मी?
0: हो।
1: तो कसा?
0: शंका समाधान करतो तो।
1: ठीक आहे शंका सुरा,
0: पण माझी कालची शंका
1: आहे ध्यानात म्हटलं,
0: पण उत्तर कुठे
1: देणार आहे?
0: केव्हा?
1: प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते।
0: मग लवकर आणा।
1: आणतो, एक वचन सांगतो।
0: सांगा समाधानी।
1: जो स्वय उत्तम शिष्य झाला त्याशी गुरु ही लाभे भला।
0: माहितीये हा?
1: कुणाचं वचन आहे?
0: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं।
1: बरोबर।
0: पण माझी शंका, चांगला मित्र कोण? गुरु नाही
1: आहे का ठाऊक मला?
0: मग उत्तर द्या।
1: तुझ्या फाफेचं नाव सांग बघू।
0: म्हणजे?
1: बुद्धू फास्ट फ्रेंड, जीवलग मैत्रीण।
0: लाली?
1: भक्ती नाव ना?
0: टोपण नाव लाली आहे।
1: ठीक आहे,
0: पुढे बोला।
1: ही लाली तुला का आवडते?
0: मला ती खूप मदत करते।
1: कशी?
0: अडलेलं गणित सोडवून देते, माझी खूप काळजी घेते। खेळताना एकदा मी शाळेत पडले तर तिनंच बाईंच्या मदतीनं मलमपट्टी केली। मंगलचं आणि माझं भांडण झालं तर तिनंच भांडण मिटवलं। गैरसमज झाले होते ना?
1: दिसायला आणि अभ्यासात कशी आहे ती?
0: तुला ठाऊक नाही?
1: उत्तर दे।
0: दिसायला चार चौघींसारखीच, पण सतत हसरी, भाबडी आणि खेळकर, हवी हवीशी वाटणारी, सगळ्यांना समजून घेणारी। अभ्यासात तर माझ्यासारखीच, पहिल्या 10 आत नंबर असणारी।
1: कधी चहाड्या सांगते?
0: काहीतरीच काय, ती कधीच चहाड्या करत नाही।
1: तुझ आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी।
0: म्हणजे?
1: अग, लाली मध्ये जे गुण आहेत तेच आदर्श मैत्रीचे गुण आहेत। हे गुण ज्याच्या ठाई तोच आदर्श मित्र किंवा आदर्श मैत्रीण जाणवाई।
0: जय गुरुदेव।

0: मस्त
1: सई, आता होऊन जाऊ तुझी कविता.
2: अरे पण आज काकू बोलत का नाही?
3: ऐकते की पण मी.
4: म्हणजे आज आम्हाला स्वातंत्र्य हो.
3: तसं समजा हवं तर.
1: ओके सई, होऊन जाऊ दे कविता.
5: ऐका तर, कवितेचं शीर्षक नको सांगूस मला, उगाच नको सांगू खोट खोट मला, म्हणे उन्हात फिरू नको काळा होशील बाळा. पृथ्वीवरची झाड उन्हातच असतात, काळी कुठं आहेत हिरवीच तर दिसतात. जाई जुई कण्हेर गुलाब आणि शेवंती, उन्हामध्ये असून सुद्धा रंगीत तर दिसती. पृथ्वीवरचा सागर उन्हातच असतो, सांग मला आई तो काळा कुठे दिसतो.
3: कविता, गाणं, संवाद, अभिनय हे सगळं चांगलंच भिनलंय की तुमच्या अंगात?
0: हो काकू.
3: बर, आता पुढची पायरी, नेक्स्ट स्टेप.
0: माहिती
1: आज मी सांगते.
3: हो चालेल, सांग.
6: सांग सांग बोला ना, पाऊस पडेल का?
1: गप रे रवी, ऐका हा. नवे गोकुळ आणि वयम मोठम खोटम ही दोन बालनाट्ये पु ल देशपांडे यांनी लिहिली. प्रयोग क्षमता आणि सहज खुलत जाणाऱ्या हास्यकारक प्रसंगामुळे ही बालनाट्ये मुलांची आवडती झाली. बालनाट्यात काही काळ रमलेले पुलं पुढे मात्र त्यांनी त्यातून पाय काढून घेतल्यामुळे बालनाट्याची अपरिमित हानी झाली असंच म्हणावं लागेल.
4: विदर्भातले भरपूर बालनाट्य लिहिलेले आणखी एक प्रतितयश लेखक म्हणजे दिनकर देशपांडे. त्यांनी विविध विषय हाताळले आहेत. चार चक्रम, बाहुल्यांचा डॉक्टर, गणपती बाप्पा मोरया, एका नापासाची मुलाखत, ह ह आणि ह ह ह, देव भावाचा भुकेला, अशी कितीतरी नाटकं त्यांनी लिहिली.
5: वासुदेव पाळंदे, माधव साखरदांडे, आनंद घाटुगडे, चिम आ मुंडले, मोदा देशमुख, कुंदा पारसनीस, शरद वाघ यांनीही अनेक नाटकं लिहिली आहेत.
3: छान, तुम्ही माहिती चांगली संकलित केली आहे. हा मुलांनो, आपण पाहतच आहोत की बालनाट्याचे विषय हे वेगवेगळे असतात किंवा आहेत. निरनिराळ्या ठिकाणी हे बालनाट्य घडत आहे. घरात, शाळेत, बागेत, स्वर्गात, अगदी कोर्टात पण. परवा एक अभिरूप न्यायालयाच्या नाटकातला प्रसंग आपण पाहिला. असंच एक नाटक लाटणे काकू बाल न्यायालयात. नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल, मुलांनी लाटणे काकू आणि जॅकेटवाले काका यांच्यावर खटला भरला. बाल न्यायालयात चाललेला हा खटला मोठी रंगत आणतो. विदर्भात या नाटकाचे 25 अधिक प्रयोग झाले. गोविंद गोडबोले यांनी लिहिलेलं हे नाटक. बंड्या न्यायाधीश, चिम्या सरकारी वकील, विद्या आरोपीचे वकील, दोन्ही वकिलांची शेवटची भाषणं आणि न्यायाधीशांनी दिलेला निकाल हा आज आपण इथं सादर करूया.
4: आता दोन्ही वकिलांनी आपली सविस्तर निवेदन न्यायालयाच्या समोर सादर करावीत. प्रथम चिम्या चतुर यांनी निवेदन सादर करावं.
7: मायलॉर्ड, बालकांच्या आयुष्याला गंभीर वळण लावणारे आणि त्यांच्या मनावर वाईट परिणाम करणारे प्रयत्न आज या न्यायालयात सादर करण्याचा आपला उपक्रम स्तुत्य आहे. याबद्दल प्रथम मी आपले अभिनंदन करतो. घरात आई वडील लाटणं किंवा तत्सम वस्तू, काठी छडी वगैरे घेऊन मुलांना जरबेत ठेवून त्यांच्याकडून कामं आणि तीही सक्तीनं करून घेतात. पालकांच्या हुकुमशाहीचा मी निषेध करतो. याबाबत लाटणे काकूंनी आपल्या हातातल्या लाटण्याला वापरलेला शस्त्र या शब्दाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. तीच गोष्ट जॅकेटवाल्या काकांची. त्यांनी चिंगीवर जे खोटं बोलण्याचे गंभीर संस्कार केले त्यामुळे तिच्या आयुष्याला गंभीर वळण लागण्याची शक्यता नाकबूल करता येणार नाही. तरी मी न्यायाधीश महाराजांना अशी नम्र विनंती करतो की बालकांना आपल्या जरबेखाली वागवणाऱ्या या दोन्ही पालकांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी.
4: विद्या विद्वाने, आता आपण आपलं निवेदन सादर करावं.
5: आज्ञा महाराज. फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी जरी आवेशपूर्ण भाषण केलं असलं तरीही ते फोल आहे. याचं कारण त्यांचं निवेदन सत्याला सोडून असं आहे. म्हणून कोल्ह्यानं जरी वाघाचं कातडं पांघरलं तरी कोल्हा हा वाघ होऊच शकत नाही. मायलॉर्ड, लाटणे काकूंच्या बाबतीत मी यापूर्वीच निवेदन केलं आहे. या उलट मी असंही म्हणेन की आजच्या युगात छडी हा प्रकार शाळेतून आणि घरातूनही नाहीसा झाल्यामुळं मुलं बेभान बनली आहेत. मुलांना स्वातंत्र्य हवं याचा अर्थ त्यांना स्वैराचारी बनू द्यावं असा नव्हे. पूर्वी ही गोष्ट छडी आणि वडिलांच्या डोळ्यातली जरब करत असे, पण वडील हल्ली प्रेमानं वागतात याचा अर्थ मुलांनी गैर घेतलेला असून त्या आता आपल्या पालकांच्या डोक्यावर बसू लागलेत. जॅकेटवाल्या काकांसारख्या एखाद्या मानसशास्त्राच्या प्राध्यापकाला मुलांचं मानसशास्त्र आपण सांगणं कितपत संयुक्तिक आहे, कारण चिरंजीव चिंगी या प्रसंगापूर्वीही खोटं बोलत होती हे तिच्याच बोलण्यावरून सिद्ध होतं. याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की मुलांना आई वडिलांविरुद्ध भडकायला लावणारी विचार प्रवाहांची एक जोरदार लाट समाजात येत आहे आणि हा विचार प्रवाह आणणारे लोकच याला जबाबदार आहेत. गरीब बिचारा लाटणे काकू किंवा जॅकेटवाले काका यांना शिक्षा करण्यात काहीही अर्थ नाही, कारण आपलं फरमान निघताच ते स्वतःहून हजर झाले. त्यांना जर हुकुमशाहीच दाखवायची असती तर ते कधीच आले नसते. सबब त्यांना त्वरित मुक्त करण्यात यावं आणि अशा पालकांविरुद्ध मुलांना भडकवणाऱ्या विचार प्रणालीचा गुप्त खात्यामार्फत शोध लावून त्यांना चव्हाट्यावर आणून जबर शिक्षा करावी आणि मुलांपुढे एक आदर्श निर्माण करावा.
4: आपण सर्व निकाल ऐकायला उत्सुक झाला असाल.
0: हो हो.
4: ऑर्डर ऑर्डर. आपण सर्वजण निकाल ऐकायला अगदी उत्सुक झाला आहात ही गोष्ट मी जाणून आहे. फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी आणि आरोपीच्या वकिलांनी मोठ्या आवेशपूर्ण भाषणांनी आपले पक्षकार कसे निर्दोषी आहेत हे पटवून दिले आहे. भाषण या दृष्टीने दोघांचीही वाणी चांगली होती. चिंटी आणि चिंगी यांनी केलेल्या तक्रारी, त्यावरील लाटणे काकू आणि जॅकेटवाले काका यांची उत्तरे मी काळजीपूर्वक ऐकली आहेत. विद्याविद्वाने आणि मिस्टर चतुर या वकीलद्वयांनी मोठ्या चातुर्यानी आपले युक्तिवाद मांडले आहेत. उलट तपासणी किंवा तपासणीसाठी आवश्यक ते प्रश्न त्यांनी फार मोठ्या चतुराईने सादर केले, त्याबद्दल प्रथम त्यांना धन्यवाद देऊया. अर्थात तशी

0: पद्धत नाही, पण आमचं हे बाल न्यायालय असल्यानं मी त्यांना न्यायालयातर्फे धन्यवाद देतो. दुसरे महत्वाचे धन्यवाद द्यायला हवे लाटणे काकू आणि जाकीटवाले काका यांना, कारण ते जर आमच्या न्यायालयात हजर राहिले नसते तर साराच खेळ खलास झाला असता. मोठ्या उदार अंतकरणानं ते इथे आले आणि त्यांनी आपलं निरपराधित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल या बाल न्यायालयातर्फे मी त्यांचा आभारी आहे. ऑर्डर ऑर्डर. असं जरी असलं तरी एक गोष्ट महत्वाची, ती ही की जाकीटवाल्या काकांसारखे एक मानसशास्त्राचे मान्यवर प्राध्यापक त्यांनी आपल्या मुलीला असं खोटं बोलायला सांगायला नको होतं. याचं कारण असं की घरात वडीलधारी माणसं जसं बोलतात जसं वागतात त्याचाच परिणाम मुलांवर होत असतो. मुलंही अनुकरण प्रिय असतात, सबब या गोष्टीकडे कानाडोळा करून चालणार नाही. काका जे खोटं बोलले ते कितीही उपयुक्त किंवा घरगुती जीवनात आवश्यक असलं तरी त्यांनी घरात असं वागायला नको होतं ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे. परंतु त्यांच्या काही चांगल्या गोष्टी पाहता आणि एका मान्यवर मानसशास्त्राच्या भूमिकेशी समरस झालेल्या या काकांना फार मोठी शिक्षा हे कोर्ट देऊ इच्छित नाही, कारण ते स्वतःहून हजर झाले आणि जमेच्या बाजूही बऱ्याच आहेत. सबब त्यांना हे कोर्ट अशी शिक्षा देत आहे की त्यांनी आपल्या चाळीतील सर्व मुलांना दोन दोन चॉकलेट्स वाटावीत आणि त्यांच्याशी प्रेमाने वागावं. दुसरे आरोपी लाटणे काकू. लाटणे काकूंची तशी फार चूक नाही, त्यामुळे लाटणे काकूंना हे कोर्ट तशी फारशी शिक्षा देऊ इच्छित नाही. यांना फक्त समज देण्यात येत आहे. याचं कारण असं की मुलांवर जरब असावी पण त्याला मर्यादाही हवीच. फिर्यादींच्या बाजूने विचार करता मला चिंटी आणि चिंगी यांना असं सुचवावं असं वाटतं की त्यांनी उठसूट आपल्या आई वडिलांविषयी तक्रार आणू नये. त्यांनाच नाही तर मी सर्व बालकांना सुचवेन की किरकोळ गोष्टीसाठी मुलांनी पालकांच्या मागे कटकट लावू नये. तुमचे आई वडील हे तुमचे शत्रू नसतात, ते तुमचे पालक असतात. त्यांनाही तुमची काळजी असते, ते तुमच्या भल्याचा विचार करतात. तरी अशा किरकोळ गोष्टीची गंभीर बाब बनवून मुलांनीही अधिक चर्चा करू नये. यासाठी चिंटी आणि चिंगी यांनाही समज देण्यात येत आहे. आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात आणि या बाल न्यायालयाला शोभा आणलीत त्याबद्दल बाल न्यायालयातर्फे बांड्या धडपडे प्रमुख न्यायाधीश बाल न्याय मंडळ आपलं व्यक्तिशः आभारी आहे. अशा तऱ्हेनं हे 60 ओळींचं निकालपत्र वाचून दाखवल्यानंतर कोर्टाचं आजचं कामकाज संपलं असं मी जाहीर करतो.
1: काकू बालनाट्य किती गमतीची ना.
2: हो ना, बालनाट्यच काय पण बालकथा कविता एवढंच नव्हे तर बालगीत पण निर्भेळ आनंद देणारी.
3: काकू आजच्या दिवसाचा शेवट एका मस्त बालगीतानं करूया का.
2: हो चालेल ना.

श्रोते हो, मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची या मालिकेचा भाग 10 आत्ताच आपण ऐकलात.

लेखन होतं गोविंद गोडबोले यांचं. यात सहभागी कलाकार होते पूर्णिमा साठे, कस्तुरी भागवत, ऋषिकेश पटवर्धन, मिहिर सरदेसाई, शिवप्रसाद कोरे, स्वराली देसाई आणि ऋग्वेद आगद्रे. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे यांचं. सादर करते गोविंद मोकाशी.

0: साधलेला संवाद. श्रोते हो, डॉक्टर धोंडोपंत मानवतकर हे कवी, गीतकार, लेखक, समीक्षक, चित्रकार, पत्रकार, संपादक, प्रकाशक अशा अनेक भूमिकांमधून कार्यरत असं व्यक्तिमत्व आहे. त्यांचे अंतरसाक्षी, रूपांतर, ओढाळ सुरांच्या देही असे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या साहित्याला काव्ययात्री, काव्यज्योत, शुक्रतारा, बी रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार, काव्यगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या साहित्यिक प्रवासाविषयी जाणून घेऊया. मानवतकर सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद. नमस्कार.
0: सर, निरनिराळ्या भूमिकेत तुम्ही कार्यरत आहात.
1: हो.
0: कोणती प्रेरणा तुम्हाला या सर्व भूमिका वठवताना असते?
1: खरं तर माझा समाज हिताचा, समाज भान असलेला एक पिंड आहे. समाजाविषयी काहीतरी चांगलं करण्याची माझी इच्छा असते. आणि साहित्यिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी हिरिरीनं भाग घेत असतो. आणि त्याबद्दल मला आवड आहे. सामाजिक आवड आहे, साहित्यिक कार्यक्रमाची आवड आहे, सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड आहे. आणि ह्या सगळ्या सामाजिक अस्मितेपोटी सगळं करत असतो. माझा तो पिंड आहे खरा खरा. हा, समाजाबद्दल चांगलं काही करण्याचा. आणि आई वडील असोत किंवा आजोबा असतील, यांनी सगळं समाजासाठी एक सामाजिक भान म्हणून बरंच काही काम केलेलं आहे. या काही सामाजिक जाणीवा, त्या जाणीवा जशाच तशा माझ्याकडे आलेल्या आहेत. आणि म्हणून मग मी समाजामध्ये हिरिरीनं काम करत असतो. प्रत्येक बाबतीत, सामाजिक असो, साहित्यिक असो, सांस्कृतिक असो, सगळ्यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन इन्व्हॉल्व, फुल इन्व्हॉल्व होतो. असं
0: विशेषतः साहित्याची आवड कशी निर्माण झाली?
1: साहित्याची आवड लहानपणापासून निर्माण झाली. कारण आमच्या काळामध्ये शिक्षक वृंद पाठांतर जास्त करून घ्यायचे.
0: अच्छा.
1: आणि पाठांतर, जास्तीत जास्त कवितेचं पाठांतर करण्याचा आम्हाला नाद होता बराचसा. आणि घरी सुद्धा गाणं होतं. खरं म्हणजे दोन्ही कुटुंबाकडे गाणं होतं. आईचा आवाज चांगला होता म्हणून आई जात्यावर ओय म्हणायची. मी आईच्या मांडीवर झोपलेला असायचं. 4 वाजता आई उठून दळणदळायची. आणि ते माझ्यासाठी ते अंगाई गीतच असायचं जवळपास. आणि मग आई 4 वाजल्यापासून दळणदळायची जवळपास 2 तास. म्हणून मी त्या पिरियडमध्ये आईच्या मांडीवर झोपून आईच्या सगळ्या ओव्या ऐकायचो. त्याच्यामध्ये आईनं त्यामध्ये आलेला भ्रतार, बंधुराया, मालन असे जे काही शब्द असायचे त्या काळी आईच्या तोंडून आले, तर ते शब्द मला ते असे त्या काळात अप्रूप वाटायचे. आई आणते कुठून हे सगळे शब्द? म्हणजे बंधुराया, आज आपण बंधुराया म्हणत सुद्धा नाहीत, परंतु त्या काळी ती बंधुराया म्हणायची, भ्रतार म्हणायची, मालन म्हणायची. तर हे सगळं जात्यावर तिचा गोड आवाज होता, खूप गोड आवाज होता. खरं तर तीच देन आमच्या सगळ्या कुटुंबाला सुद्धा, माझ्या तिन्ही बहीण भावंडांना तिचा आवाज मिळालेला आहे. तिच्या ज्या काही ओव्या आहेत जात्यावरच्या, तर त्या ओव्या नंतर मी समजून घेत राहिलो. कसं कसे आई म्हणत राहते, गाणं कसं म्हणते ते, म्हणजे रेडिओवर सुद्धा लागलं की ती गुणगुणायची. असं त्या काळामध्ये मै तुलसी तेरे अंगन की वगैरे खूप जुने छान गाणे असायचे, गोडव असायचे त्या गाण्यामध्ये. आणि मेरा नाव मै चमेली, मै मालन आलं बेली, अशा प्रकारची जी काही जुनी गीतं असायची ती आई गुणगुणायची. आमच्या घरी रेडिओ असायचा, ती किराणा दुकान चालवायची आणि तिचं ती गुणगुणणं सुरू असायचं. मग आम्ही ते ऐकायचो. आणि शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक वृंद आमच्याकडून पाठ करून घ्यायचे, कविता पाठ करून घ्यायचे. मला सुद्धा खूप आवड होती कविता पाठ करण्याची. आम्हाला तिघाही बहीण भावंडांना खूप आवड असायची कविता पाठ करायची. आणि आम्ही ते अशा चालीवर म्हणून घ्यायचो. भारत आंब्यांची आजही मला ती कविता आठवती, 4थीला होती. या बालांनो या रे, या लवकर भरभर सारे, या मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा खरा, स्वस्त बसे तोचे फसे, नवभीमी दाविनमी, या नगराला लागून या, नवी बघा या दुनिया, अशा प्रकारचे. किंवा माधव जुळी यांची 8वीला किंवा मला वाटते 10वीला कविता असेल ती, प्रेम स्वरूप आई वासल्य सिंधू आई, बोलाव तुझा आता मी कोणत्या उपायी, किंवा या बाई या बघा बघा कशी माझी बसली बया, इंदिरा संतांची कविता होती. तर हे सगळं पाठांतर दुसरीपासून आवड होती पाठांतर करण्याची. आम्ही तिघही बहीण भावंड असं एकमेकाची अशी चढाओढ लागायची. खरं तर कोणाचं पाठांतर होतं किंवा कोण लवकर लवकर वाचन करतं, आमची अशीच चढाओढ असायची. मग मी

सातवीपर्यंत वर्गामध्ये पाठांतर करण्यात समोरच असायचो खरं म्हणजे. हे वाचन असल्यामुळं मला ते कविता लगे पाठ व्हायची, नेहमीच कवितेबद्दल एक अप्रूप आणि आवड आणि आवाज चांगला असल्यामुळं, गोडगळा असल्यामुळं ते लगेच आणि चाल लावल्यामुळं लवकर पाठ व्हायची. त्या काळी माधव जुलियन म्हणजे माधव पटवर्धन यांची ही गाजलेली कविता प्रेम स्वरूप आहे, आम्ही ती असं गळ्यावर म्हणायचो. दुसरी पासून जे काही पाठांतर असायचं कवितेचं असायचं तर हे सगळं पाठांतर व्हायचं आणि घरी आईचं जे काही गुणगुण असायचं ते आम्ही सुद्धा गुणगुणत असायचो. तर मला पुस्तक वाचण्याची खूप आवड, मी असं सोडायचो नाही काहीच. आमच्याकडे शेत होतं तर त्या शेतावर मी जायचो. आता मी माझा जन्म खरा तर ग्रामीण भागामध्ये झालेला, मी खेड्यात वाढलो घडलो रडलो पडलो जे काही झालं असेल सातवीपर्यंत तर ते सगळं खेड्यामध्ये झालेलं आहे. आणि खेड्यामधल्या जे काही नैसर्गिक घटना आहेत तर सगळं झाडं वेली पशु पक्षी ओढे नाले जे काय असे याबद्दल मला खूप आवड आहे, आजही आहे, त्या काळी होती, खूप होती. आणि मी जास्त निसर्गामध्ये रमायचो. मी म्हणजे कधी कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून शेतीत जाऊन भटकंती करून यायचं थोडीशी. मग एक दिवस असेच वडिलांनी आणि आईनी मला लवकर उठवलं आणि शेतीमध्ये पाठवलं की तू आपल्या ज्वारी राखायला जाय आज, म्हणजे त्याच्यावरच्या पाखर वगैरे हाणायचे दिवसभर थांबायचे तिथंच. दिवसभर आपलं ते काम करत होतं, पाखरं राखायचं. नदीच्या काठी आमची शेती होती आणि तिथं शेतीमध्ये ज्वारी पेरली होती तर त्या ज्वारीवर येणाऱ्या चिमण्या वलग्या जे काय पाखरं असतील तर ते हाकारण्याचं काम करायचं. माझा जीव सात केला म्हणजे मी किती केवढा असणार आहे, 6-7-13 वर्षाचा जवळपास, 13-14 वर्षाचा असताना मी एका बांधावर बसून चिमणी पाखरं हाणायचं काम करायचं. वडिलांनी गोफण करून दिली होती मला अशी. आता माझी उंची एवढी आणि गोफण फार मोठी, तर त्या गोफणमध्ये दगड टाकायचा, दगड टाकून ती फिरवून पाखरांकडे भिरकायचं. तर ते भिरकावता असताना माझा म्हणजे असा माझा झोक जायचा आणि दगड पाठीमागं पडायचा कारण ती गोफण मोठी असायची आणि माझा नुसताच आवाज जायचा, हल्या हलगे हल्या असं जोरात मी माझा आवाजच जायचा आणि मग ते पाखरं उडून जायची. पाखरं उडून गेले की मग मी शांत झालो की गाणं गुणगुणायचो. नाकी डोळे छान रंग गोरा गोरा पानं त्यात आलं तरुणपण मिरवायला, कुणीतरी न्यावं मला फिरवायला, अशा प्रकारचं गाणं ते माझ्या तोंडी असायचं त्या शेतीमध्ये. ते हे गाणं राम राम गंगारामच्या चित्रपटातलं दादा कोंडकेंचं, पण याची चाल होती. नाकी डोळे छान

0: तिरवायला असं मी ती पाखऱ्याला हाणायचो आणि ती ओळ म्हणायचो, ती ध्रुपद म्हणायचो त्या गाण्याचं. मग मला त्या ध्रुपदात हे पाखरं म्हणजे दिवसभर मला तेच काम करायचं, म्हणून मग मला पाखरं आता हे सुरूच राहायला लागलं असं. म्हणून मग मला माझी ओळ सुचली कवितेची याच गाण्याच्या चालीवर.
1: अच्छा,
0: चिमण्या आल्या हो, आता चिमण्या आल्या हो, आल्यात चिमण्या.

0: वरी ही माझी कविता इथून सुरू झाली.
1: म्हणजे असं तुमचे साहित्याला सुरुवात झाली अशा
0: हा, असं
1: प्रकारे.
0: माझ्या साहित्यातल्या कवितेच्या प्रांताला सुरुवात झाली.
1: त्यातलं मग प्रथम साहित्य कोणतं तुमचं?
0: माझा अंतरसाक्षीच हा पहिला
1: अंतरसाक्षी
0: कविता संग्रह माझा.
1: हा तुमचा पहिला कविता
0: हो
1: संग्रह.
0: हो
1: तर त्याच्या काही आठवणी?
0: हा, की जालन्याला जालना महोत्सव म्हणून होता, तर त्या महोत्सवामध्ये आमचे भगवान काळे नावाचे मित्र जालन्याचे, तर त्यांनी मला म्हणाले की आपण या कार्यक्रमामध्ये तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन करू, तुमच्याकडे कविता तयार आहेत आणि तुम्हाला मी यांच्याकडून अनुदान वगैरे मिळवून देतो, म्हणून त्यांनी मला ही प्रेरणा दिली आणि मी या कामाला लागलो. तर मला

0: जवळपास 2 ते 2.5 महिने याच्यासाठी लागले. आणि प्रस्तावनेसाठी मी सरांकडे गेलो होतो, शिरोळा, प्राध्यापक प्रकाश कामतीकर सर, फार मोठे साहित्यिक, खूप म्हणजे. तर सरांना विनंती केली, सर म्हणे मी देत नसतो कोणालाच, प्रस्तावना वगैरे देत नाही, पण मग सर मला द्यावा लागते तुम्हाला प्रस्तावना किंवा ब्लर्ब तरी द्यावं लागते, बसा म्हणले. मग त्यांनी माझ्याजवळची जी फाईल वगैरे घेतली, फाईल घेतली आणि मग एक 8 दिवसानं पुन्हा आणखी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी ते लिहून ठेवलं होतं. त्याच्यानंतर मग जालन्याच्या मित्राकडं हे सगळं घेऊन गेलो, राजमुद्रा अक्षट नावाच्या आमच्या राजेंद्र देशमुख म्हणून, आणि त्यांच्याकडं हे सगळं सुपूर्द केलं आणि त्याने सुद्धा एक 15-3 वार लावली. परंतु याला जे काही अनुदान वगैरे मिळणार होतं तर ते काही मिळालं नाही, परंतु हा सगळं स्वखर्चानं मग हे अंक काढले आपण. अशा प्रकारे या आंतरसाक्षीचा जन्म झालेला आहे.
1: अच्छा, बरं, तुमच्या या अंतरसाक्षीमध्ये ज्या कविता आहेत त्यांचा विषय कोणता?
0: सामाजिक आशय आहे सगळा.
1: अच्छा,
0: हो, म्हणजे याच्यामध्ये जवळपास विद्रोही कविता आहे. मी कविता एखादी वाचून दाखवू?
1: अगदी नक्कीच.
0: तर ही विद्रोही म्हणजे फार विद्रोही आहे. कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत, कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत हारतुऱ्यासाठी, कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत हारतुऱ्यासाठी. मग ते हार चपलांचे असले तरी चालतील, परंतु घालावेत आदराने, सन्मानपूर्वक आणि वेळोवेळी. अशा प्रकारची कविता याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरी एक कविता तुम्हाला म्हणून दाखवतो. मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना, मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना माझ्या जखमा कोणी घेतल्याच नाहीत. मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना माझ्या जखमा कोणी घेतल्याच नाहीत, पण विकत घेण्याऐवजी त्यांनीच मला नव्या कोऱ्या आणि विनाशुल्क दिल्यात रक्ताळलेल्या जखमा. पण विकत घेण्याऐवजी त्यांनीच मला नव्या कोऱ्या आणि विनाशुल्क दिल्यात रक्ताळलेल्या जखमा मी मात्र ठरवले. मी मात्र ठरवले पुन्हा कधीच जखमांच्या बाजारात जखमा विकायला यायचं नाही म्हणून. मी मात्र ठरवले पुन्हा कधीच जखमांच्या बाजारात जखमा विकायला यायचं नाही म्हणून.
1: खूप छान सर. याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी रूपांतर हा एक काव्यसंग्रह तुम्ही प्रकाशित केला, तर त्या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाबद्दल काय सांगाल?
0: मी सुद्धा जीडी आर्ट आहे, एटीडी आहे, चित्रकला शिक्षक राहिलेलो आहे. चित्रकलेमध्ये मी म्हणजे डिप्लोमा होल्डर आहे. चांगला
1: आवड आहे तुम्हाला चित्र?
0: आवड तर आहेच, परंतु मी प्रत्यक्ष जीडी आर्ट आहे.
1: म्हणजे शिक्षण पण तुम्ही घेतलेलं आहे?
0: शिक्षण पण मी 6 वर्षाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि पेंटिंगचे बरेचसे मुखपृष्ठ केलेले आहेत. तर हे मुखपृष्ठ मी केलेले नाही, कारण हे मुखपृष्ठ आमच्या मित्राला करायला लावलेलं आहे. एका कॉम्प्युटरवरच मी म्हणजे ते अर्जंट असल्यामुळं सगळं कॉम्प्युटरवर केलेलं आहे. एकाच वेळेस आपण 4 पुस्तकं केली होती. म्हणजे जी काही पहिली व्यवस्था असेल, जुनी जी पारंपरिक व्यवस्था, तर ती पारंपरिक व्यवस्था थोडीशी रूपांतरित होऊन समोर आलेली आहे.
1: अच्छा,
0: दुसरं म्हणजे पहिल्या याला आपण थोडेसे दात्रे वगैरे त्याच्यामध्ये टाकलेले की पहिल्या व्यवस्थेला काय आपण छेद दिला, परंतु त्याच्यात बदल पाहिजे असा बदल झालेला नाही, फक्त रूपांतरित झाले.
1: अच्छा, म्हणून तुम्ही त्या कविता संग्रहाला नाव रूपांतर असं दिलं?
0: हो, हो. त्याच्यामध्ये कविताच अशा वेगळ्या पद्धतीने आलेल्या आहेत रूपांतर. आणि विशेष सांगायचं म्हणजे रूपांतर मधली विकृतीची लखतरे नावाची कविता विद्यापीठे अभ्यासक्रमामध्ये तिचा समावेश झालेला आहे.
1: ही कविता आपल्या श्रोत्यांना ऐकायला मिळू शकते?
0: हो, तुम्ही ऐकवता येईल. विकृतीची लखतरे, विकृतीची लखतरे ही पारंपरिक विकृतीची लखतरे आणखी किती शतकाचे उंबरठे ओलांडणार आहे. ही पारंपरिक विकृतीची लखतरे आणखी किती शतकांचे उंबरठे ओलांडणार आहे. कित्येक शतकापासून थांबवलेला समतेचा प्रवाह या शतक

0: आतही अजून का नाही शिरकाव करीत पूर्णांशाने? विषमतेच्या समर्थनाचेच का साजरे होतात आनंदोत्सव? विषमतेच्याच समर्थनाचेच का साजरे होतात आनंदोत्सव? श्रमिकांच्या परिश्रमावर सुगंधी श्वास घेणाऱ्या संस्कृतीचा काळोख पुसट होत जाईल. श्रमिकांच्या परिश्रमावर सुगंधी श्वास घेणाऱ्या संस्कृतीचा काळोख पुसट होत जाईल. आता सुरू झाली आहे विषमतेच्या काळोखाला क्रांती सूर्याच्या किरणांनी छेद देणारे क्रांतियुग.
1: सर, तुम्ही वास्तववादी लेखन करता.
2: हो.
1: आता तुमचा एक समीक्षा ग्रंथ येणार आहे, त्याबद्दल काय सांगाल?
2: मॅडम, अलीकडच्या काळामध्ये नवीन नवीन कवी साहित्यिक काही खूप चांगले लिहू लागलेले आहेत, तर त्यांच्या कविता सुद्धा एवढ्या चांगल्या आहेत आणि कवीसुद्धा प्रतिभासंपन्न आहेत, परंतु त्यांच्या कवितांना न्याय देणारे लोक नाहीत. अलीकडच्या काळामध्ये जी काही समीक्षा होत आहे, तर ती समीक्षा खरं तर एक तुमचे आणि माझे संबंध समजा मैत्रीचे आहेत म्हणून एक चांगलं लिहायचं त्याच्यावर.
1: अच्छा.
2: हां, म्हणून मग ते अशा प्रकारे ती समीक्षा होते. त्यांना त्यांचा जे काही चुका आहेत, त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे
1: एकतर्फी होते म्हणजे.
2: हां, तर ते त्याच्यावर काही कोणी भाष्य करत नाही खरं म्हणजे. तर मला वाटतं त्यांच्या ज्या काही चुका आहेत, तर त्या चुकांवर आपण सुद्धा पडदा टाकायचा का? मग त्यांना आपण त्यांच्या काही चुका दाखवून दिल्या पाहिजेत. काहींच्या पहिल्या संग्रहाच्या पाऊल खुणा असतात, तर त्याच्यामध्ये पाहिजे अशी प्रतिभा आलेली नसते किंवा पाहिजे अशा प्रतिमा आलेल्या नसतात, रूपक आलेले नसतं, प्रतीकं आलेली नसतात. आणि कधी कधी त्यांना एखादी जी काही मुक्त छंदातली कविता आहे ती कुठं थांबवायची हे सुद्धा कळत नाही काहींना. हां, काहींची जी काही म्हणजे गझल लिहिण्याची जी काही हातोटी आहे, तर गझल ही छंदात व्रतात मात्रामध्ये लिहिल्या गेली पाहिजे, तर ती तशी होत नाही, लिहिल्या जात नाही, ती गझल सदृश होते फक्त. त्यामुळं त्यांच्या कवितेवर, त्यांच्या मुक्त छंदातल्या कवितेवर आपण बोललं पाहिजे या हेतून मी हा समीक्षेचा जो काही माझा अट्टहास, मला वाटतं की मी त्याच्यावर लिहिलं पाहिजे. म्हणून मी बऱ्याच पुस्तकांची परीक्षणं लिहिलेली आहेत, खूप मला वाटतं मी 200 पुस्तकांची परीक्षणं लिहिलेली आहेत, प्रस्तावना सुद्धा लिहिलेली आहेत, 200 पुस्तकाचे जवळपास ब्लर्ब लिहिलेले आहेत पाठराखण. चांगल्या चांगल्या कवींच्या पुस्तकावर सुद्धा मी पाठराखण केलेली आहे. आणि म्हणून समीक्षा ही काय म्हणता येईल त्याला, त्यांना खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं असे त्यांचे जे काही असतील स्वभाव कवीचे किंवा कवीला काय जमलं नाही याच्यामध्ये, तर ते सुद्धा
1: आपण सांगितलं
2: पाहिजे. म्हणून या अर्थानं मी समीक्षेचा हा प्रांत समोर येणार आहे. विद्रोही मूलबंधांची काल सापेक्षता अशा प्रकारचं माझं पुस्तक येणार आहे. तर विद्रोह कशा प्रकारे तो रूपांतरित झालाय, जे काही मूलबंध असेल, जी काही पहिली कविता असेल सुरुवातीची तुकारामापासूनची, ज्ञानेश्वरापासूनची, तर ती कविता त्या काळामध्ये कशी होती आणि त्या काळातला विद्रोह कसा होता आणि आजचा विद्रोह कसा आहे, विद्रोहाला धार राहिलेली आहे का, म्हणून त्या काळातल्या कविता आणि आजच्या काळातल्या कविता याचं तुलनात्मक असं अशा प्रकारचं लेखन, समीक्षा लेखन मी करत आहे.
1: सर, तुम्ही शेतकरी गीताचं लेखन केलं आहे,
2: हो,
1: तर त्याबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल.
2: शेतकरी गीत लिहिलं आणि त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा झालेलं आहे, तर ते शेतकरी गीत खूप छान झाले होती. जालन्याला रेकॉर्डिंग केलेली आहे त्याची. अंग भिजू दे घामन पिक येईल जोमान, अशा प्रकारचं त्याचं शीर्षक आहे. अंग भिजू दे घामन पिक येईल जोमान,

0: अशा प्रकारचं
1: अच्छा
0: हे शेतकरी गीत आहे. ते गीत मी आणि माझ्या मुलीने गायलेलं आहे.
1: अच्छा
0: स्वतः मी आणि माझी मुलगी संगीत विशारद आहे. आम्ही दोघांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे जालन्यामध्ये. शेतकरीने आत्महत्या केली त्यावरच एक गीत लिहिलेले मी, तर ते सुद्धा तुम्हाला ऐकाव, तुम्ही ऐकावं अशी माझी इच्छा आहे. माझ्या शेतकरी राजा. माझ्या शेतकरी राजा, नको घेऊ नारे फाशी. माझ्या शेतकरी राजा, नको घेऊ नारे फाशी. सोन्यावानी तुझी लेकर, सोन्यावानी तुझी लेकर, करू नको वनवाशी. सोन्यावानी तुझी लेकर, करू नको वनवाशी. जीव झाडाला टांगून कारे आणीशी मरण. जीव झाडाला टांगून कारे आणीशी मरण. तुझ्या पोटच्या पोराण, तुझ्या पोटच्या पोराण, कोण पोटाशी धरण. तुझ्या पोटच्या पोराण, कोण पोटाशी धरण. नको पुसू कपाळीच कुंकू माझ्या माऊलीच. नको पुसू कपाळीच कुंकू माझ्या माऊलीच. झाड नको तुटू देऊ, झाड नको तुटू देऊ, लेकरांच्या सावलीच. नशे कुंकवाला धणी तेव्हा छळते रे जग. नशे कुंकवाला धणी तेव्हा छळते रे जग. इभ्रतीला डंख मारण उभे जागोजागी नाग. इभ्रतीला डंख मारण उभे जागोजागी नाग. नाही कुणाच्याच हाती बापा जगण मरण. नाही कुणाच्याच हाती बापा जगण मरण. तूच तुझ्या हाताणी रे, तूच तुझ्या हाताणी रे, कारे रचतो शरण. तूच तुझ्या हाताणी रे, कारे रचतो शरण. तूच तुझ्या हाताणी रे, कारे रचतो शरण. धन्यवाद.
1: खूप छान सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या साहित्यिक प्रवासाविषयी आम्हाला खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, साहित्यिक डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या काही कविता आणि अनुप्रिता भाले हिनं त्यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. बरे तर श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे.
0: सुदैव हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

चित्र नमस्कार. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी. ही DTH उपग्रहवाहिनी पहाटेचे रात्रीचे 2:25 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

तो तुम्हें मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोत्या मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमांची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोत्या नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 4 वाजलेत, कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रवींद्र सामंत यांचं बासरीवादन. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग जौनपुरी. त्यांना तबल्यावर साथ केली संतोष मिश्रा यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात रवींद्र सामंत यांचं बासरीवादन राग जौनपुरी.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
3: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
4: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हालाही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
3: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.
5: जैसे कि आप जानते हैं विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती. इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता. और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर 21 मई शाम 6:30 पर. लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम. आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई. प्रवेश बिल्कुल मुफ्त. आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं.

0: श्रोतेव नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत अनिल नाईक यांचं गायन. त्यांनी गायलेला राग हिंडोल आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती प्रसन्न चटर्जी यांनी. विलंबित गत तिलवाडा तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहू.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच News on AIR ॲपवरही.
3: जैसे कि आप जानते हैं विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती. इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता. और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर. 21 मई शाम 6:30 पर लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम. आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई. प्रवेश बिल्कुल मुफ्त. आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं.

शुद्ध नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी। पहाटे जे 5 वाजले, कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम।

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5:30 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा